सुप्रभात श्रोते हो, सुप्रभात। मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत। आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 3 आषाढ 1948, 24 जून 2026। पहाटेचे 5:50 आणि 40 सेकंद झालेत। आमचे आजचे कार्यक्रम आता सुरू करीत आहोत। या प्रातःकालीन प्रसारण सभेत मी शैलेश परांजपे आपणा सर्वांचं मनपूर्वक

0: उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली ललत रागातली धून आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. पहाटेचे 5:55 झालेत. या प्रसारणात आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि
1: नमस्कार.

0: नमस्कार पुणे।
1: आता प्रसारित करीत आहोत गिरवाण वाणी। यामध्ये आज ऐकूया गणेश शास्त्री आणि लक्ष्मण शास्त्री शेंडे यांनी पठण केलेलं पारंपरिक गोविंदा पंचकम।
2: घोष्टप्रांगण रिंगण लोल मनायासं परमायासं माया।

0: गिरवाणवाणी यामध्ये आज आपण ऐकलत गणेश शास्त्री आणि लक्ष्मण शास्त्री शेंडे यांनी पठण केलेलं पारंपरिक गोविंदा पंचगम. गिरवाणवाणीमध्ये उद्यापण काल श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी रचित मुरलीधर गोपालाष्टकम श्रीपाद भावे यांच्या स्वरात. गिरवाणवाणी आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: सतारीचे बोल असोत
2: कि मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: कि मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्या

0: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहीत असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
1: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
2: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
0: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
3: जीवन सुंदर आहे.
4: आकाशवाणी पुणे केंद्र 378.78 MHz सकाळचे 6 वाजत आहेत. यानंतर काही क्षणातच हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्र
5: गोल्ड चॅनल है. 6 बजने को है, आपसे कुछ ही देर में समाचार होंगे.

किलोहर्ट्झवर. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 6:05 झालेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम प्रभात वंदन. नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. ऐकूया काही भक्तिगीतं आणि चिंतन.

कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलीत लता मंगेशकर, पंडितराव नगरकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात शाहीर होनाजी बाळा रचित ही अमर भूपाळी. संगीत वसंत देसाई यांचं होतं. यानंतर गोविंद पोवळे यांनी संगीतबद्ध केलेलं योगेश्वर अभ्यंकर यांचं गीत ऐकूया, स्वर जानकी आयरे यांचा.

जानकी अय्यर यांनी गायलेलं हे गीत योगेश्वर अभ्यंकर यांचं होतं. संगीतकार होते गोविंद पोवळे. यानंतर लता मंगेशकर यांच्या स्वरात संत बहिणाबाईंची रचना ऐकूया. संगीतकार स्नेहल भाटकर.

केशवराव भोळे यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलत. मुख्य स्रोता विष्णुमंत बांगनीस यांचा. आणि आता आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत जनाबाईंचा अभंग ऐकूया. संगीतकार यशवंत देव.

0: या अभंगामध्ये संत जनाबाईंनी नामाचा महिमा सांगितलाय. नामस्मरणाने दुःखांचा विसर पडतो, मनशांती मिळते. अशीच मनशांती मिळण्यासाठी मोलाची मदत करते योग साधना. याच योगाविषयी सध्या आपण ऐकत आहोत विनया देव यांचं चिंतन, ऐकूया.
1: योगदर्शनाच्या समाधीपादात 51 सूत्रे, साधनपादात 55 सूत्र, विभूतीपादात 55 किंवा 56 सूत्र, तर कैवल्यपादात 34 सूत्र समाविष्ट आहेत. पण पहिल्या पादापासून ते चौथ्या पादापर्यंत मनुष्याचं चित्त किंवा मन हाच पातंजल योगदर्शनाचा मुख्य विषय आहे. योगाचार्य श्री कोल्हटकर तर स्वतःच्या ग्रंथाचं नावसुद्धा भारतीय मानसशास्त्र किंवा सार्थ आणि सविवरण पातंजल योगदर्शन असंच ठेवताना दिसतात. योगी किंवा सामान्य जीव दोघांच्याही मनाचा अभ्यास पतंजलींनी सूक्ष्मतया आणि कौशल्यानं मांडलाय. जसं की योगाच्या प्रगतीतले जे 9 अडथळे आहेत ते, त्यांच्यावरील उपाय इत्यादी. यातले पहिले 5 म्हणजे व्याधी म्हणजे रोग, त्यान म्हणजे चित्ताची अकर्मण्यता म्हणजे काहीच करावंसं न वाटणं, संशय, प्रमाद म्हणजे न ऐकण्याची वृत्ती. जसं उन्हाने डोकं तापलं तरी टोपी किंवा छत्री न घेता भटकणे, आलस्य, हे 5 घटक आहेत. हे सामान्य माणसाच्या रोजच्या योगाभ्यासात अडथळे आणणारे आहेत. त्यांच्यावर विजय मिळवणं गरजेचं आहे. वसिष्ठ मुनी म्हणतात, एक एव मनो देवहा, देवहा सर्वार्थ सिद्धिदहा, अनेन विफल क्लेशहा, सर्वेषां तज्जयम विना. म्हणजे सर्व गोष्टी सिद्ध करून देणारा एकच एक मनोरूपी देव समर्थ आहे, मात्र त्याला जिंकलं नाही तर सगळे प्रयत्न निष्फळच ठरतात, जीवन व्यर्थ जातं. आकाशातून पडणारं पाणी जीवन आहे, पण त्यात नुसतं भिजत राहिलं तर व्याधी येणारच. निवांत आराम खुर्चीत बसलं काहीच न करता तर त्यान अडथळा. पाणी बाधेल का आपलं काम साधेल हा संशय. पाणी

0: वाढवा आणि झाडं वाढवा हे कळलं तरी ते न करणे हा प्रमाद. नंतर बघू पुढच्या वेळेला, पुढच्या वेळच्या पावसात हे आलस्य. अविरती म्हणजे विरक्ती नसणे, म्हणजे पाण्याचा विनियोग विचार करण्याऐवजी पाण्यातच लोळणे, चमचमीत अनावर ओढीनं काहीतरी खात बसणं, उपभोग किंवा चंगळवादाचाच विचार करणं, पावसाचाच विचार करत बसणं ही अविरती. भ्रांतीदर्शन, अलब्ध भूमिकत्व, अनवस्थितत्व हे या अविरतीसहचे चार अडथळे प्रगत अवस्थेत पोचलेल्या योग्यांसाठी आहेत. भ्रांतीदर्शन म्हणजे मनाला होणारा भ्रम. ध्यानात प्रकाश दिसतो मग आपलं ध्यान लागतंच, म्हणून माणूस खुश होतो आणि प्रगती थांबते. अलब्ध भूमिकत्व म्हणजे ज्या भूमिकेतून योगाभ्यासाकडे वळलो ते मिळालं नाही तर अभ्यास सोडून देणं. जसं वजन कमी होणं, आरोग्य सुधारणं असा हेतू धरून साधना केली पण त्यासाठी अन्य पथ्यही पाळणं आवश्यक असतं. ती न पाळली तर हेतू साध्य होत नाही आणि योगी साधनाच सोडून देतो. खरं तर आपला संकल्प सिद्ध न होणं हे आपल्याच मनशक्तीच्या दिवाळखोरीचा पुरावा आहे. अनवस्थितत्व म्हणजे योगाभ्यासात भरपूर प्रगती करून पुढे गेलं तरी मन स्थिर न राहणं, त्यामुळे समाधी आणि कैवल्ययोग लाभतो. सूत्र 27 आणि 28 मध्ये ईश्वराचा वाचक जो प्रणव म्हणजे ओंकार त्याचा जप करावा हे आणि असे उपाय पण सांगितले आहेत. श्री भगवद्गीता म्हणतेच, ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन माम अनुस्मरन यः प्रयाति त्यजन देहं सयाति परमांगतिं.
1: चिंतन या अंतर्गत विनया देव यांचे विचार आत्ता आपण ऐकलेत. आजच्या प्रभातवंदन कार्यक्रमात आपण ऐकलीत लता मंगेशकर, पंडितराव नगरकर, जानकी अय्यर, आशा भोसले, विष्णुमंत पागनीस यांनी गायलेली गीतं, तसंच शेवटी विनया देव यांचं चिंतन.
2: रम्य पहाट, सनईचे सूर, आणि भक्तिगीतांची प्राजक्त फुलं.

0: तुमच्या आमच्या पहाट वेळा मंगल करणारी आकाशवाणी.
1: आणि याबरोबरच आजचा प्रभात वंदन कार्यक्रम संपला. नमस्कार. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. साडेसहा वाजलेत. आता ऐका आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेच म्हणजे 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणीमध्ये हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला. हाच कृषी सल्ला आपण पुन्हा ऐकू शकाल 7:30 प्रसारित होणाऱ्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमात. 6:45 आरोग्यम धनसंपदा या सदरात HPV व्हॅक्सिनेशन अवेअरनेस या विषयीच्या माहितीचा चौथा भाग. ही माहिती आपल्याला देतील डॉक्टर ज्योती रोकडे, सादर करते मुकसित मुजावर. तर 6:50 परिसर या अंतर्गत पर्यावरण रक्षणासाठी आर्किटेक्ट जबाबदारी याविषयी तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती. सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करत्या तेजा दुर्वे. आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू.

0: 7 वाजता आजचा विचार. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, तो आम्ही सहक्षेपित करू. 7:40 बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता, यामध्ये आज 2 अध्यायातल्या 1 श्लोकाचं निरूपण. विवरण लेखन माधवी जोशी, श्लोक गायन प्रीती गंगाखेडकर, निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा 8:40 तर 9 वाजता आम्ही प्रसारित करू मराठी चित्रपट संगीत. आज सकाळी 9:30 रुपेरी मुकुटाचे मानकरी या मालिकेचा भाग 47वा. अगदी लहान वयात आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून पुढे नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात दीर्घकाळ आपला ठसा उमटवणारे आणि 2014 दादासाहेब फडके पुरस्काराने सन्मानित शशी कपूर यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम. लेखक डॉक्टर मिलिंद दामले, निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. अवश्य ऐका आज सकाळी 9:30. सकाळी 10:00 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनमूर्तीची. 10:10 काही स्थानिक निवेदनं. सकाळी 10:15 विशेष वार्ता. या कार्यक्रमात राज्यात सक्रिय झालेला मान्सून आणि पुढील परिस्थिती याविषयी IIMD पुणेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर SD सानप यांची राजेंद्र लेले यांनी घेतलेली मुलाखत. अवश्य ऐका सकाळी 10:15. 10:30 आम्ही प्रसारित करू हिंदी चित्रपट संगीत. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात संदीप आपटे यांचं सतारवादन आपण काल सकाळी 11:00 आणि पुन्हा रात्री 10:30. सकाळी 11:00 सतारीवर त्यांनी वाजवलेला राग हमीरी बिलावर, तर रात्री 10:30 राग श्यामकल्याण. आज सकाळी 11:30 आम्ही या कार्यक्रम मालिकेत गायिका भगिनी प्रियांका बर्वे आणि प्रांजली बर्वे यांच्याशी गप्पा आणि गाण्यांचा पहिला भाग, संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ माध्यान्नी 12:00, यामध्ये लिव्हिंग विल महत्वाचे, याविषयी डॉक्टर माधव केळकर आणि ॲडव्होकेट मोहना गद्रे यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत. तसंच इतिहासाचार्य वीज का राजवाडे, इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ, इतिहास अभ्यासक आणि प्राध्यापक डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी यांनी केलेलं भाषण, सूत्रसंचालन प्राची परांजपे यांचं, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. दुपारी 1:00 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र 1:40 1:45 नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव. दुपारी 2:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात वैशाली फणसळकर यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग. 2:00 सुरुवातीला संध्याकाळी 5:00 हिंदी चित्रपट संगीत. युवकांसाठी युववाणी संध्याकाळी 5:30, यामध्ये स्टेट ट्यून या सदरात 24 जून या ग्वाल्हेर घराण्याचे महान भारतीय शास्त्रीय गायक, संगीत शिक्षक, संगीततज्ज्ञ पद्मश्री पंडित ओंकारनाथ ठाकूर यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष कार्यक्रम सुरांच्या आराधनेतील युगपुरुष. लेखन निवेदन गायत्री सुतार यांचं, सादरकर्ते धीरज केदारी. आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल संध्याकाळी 6:10. 6:30 क्रीडा विश्व या कार्यक्रमात न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबच्या शतक महोत्सवी सोहळ्यानिमित्त संस्थापक आणि माजी अध्यक्ष नागेश ठाकूर तसंच विद्यमान सचिव भास्कर अय्यर यांच्याशी संवाद. 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात माझं आठवणीतलं गाव, यामध्ये लेखन निवेदन दादाभाऊ यशवंत तांबे यांच्या सहभागाचा आज 2 भाग, निर्मिती सहाय्य वहिदा शेख यांचं, तसंच कृषीवाणीचं पुनःप्रसारण आणि बाजारभाव या कार्यक्रमाचे सादरकर्ते धीरज केदारी. रात्री 8:15 एक कलाकार. 7:00 स्पॉटलाईट. 9:30 चर्चा का विषय हे दिल्ली केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपी करू आणि रात्री 10:00 हिंदी चित्रपट संगीत. ही झाली आपल्या आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणी पुणे केंद्र 6:35 झालेत. आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष, सादरकर्ते मुजम्मिल पटेल.
1: श्रोते हो, आज 24 जून या आजच्या दिवसाचं काय महत्व आहे ते जाणून घेऊया. 1763 या दिवशी ईस्ट इंडिया कंपनीनं मुर्शिदाबाद जिंकलं आणि मीर जाफरला बादशाह घोषित केलं. 1939 या दिवशी सयामचं थायलंड असं नामकरण करण्यात आलं.

24 जून 1982 या दिवसापासून कर्नाटकातील सर्व शाळांमध्ये कन्नड भाषा शिकवण्याची सक्ती करण्यात आली. 1998 अभिनेते चंद्रकांत मांढरे यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार जाहीर. 1990 साली या दिवशी भारताच्या पहिल्या रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र नागची यशस्वी चाचणी घेण्यात आली. INS विराट ही भारतीय नौदलाची एकमेव विमानवाहू नौका आधुनिकीकरणानंतर पुन्हा नौदलात दाखल झाली. हा दिवस होता 24 जून 2001. आज जन्मदिवस असणाऱ्यांपैकी काही प्रसिद्ध नावं ही आहेत. चार्ल्स रँड याची हत्या करणारे दामोदर हरी चापेकर यांचा जन्म 1869 साली या दिवशी झाला. प्रख्यात गायक पंडित ओंकारनाथ ठाकूर उर्फ प्रणवरंग यांचा जन्म 24 जून 1897 या दिवशी झाला.

0: तिन्ही सप्तकांमधून सहजपणे फिरणारा आवाज लाभलेले आणि गंधर्वयुगाची स्मृती जागवणारे नटवर्य गोपाळ गोविंद उर्फ नानासाहेब फाटक यांचा जन्म 1899 साली या तारखेला झाला. पुण्यप्रभाव, राक्षसी महत्वाकांक्षा, रक्षाबंधन या नाटकांमधल्या त्यांच्या भूमिका गाजल्या. 1908 कथकली नर्तक गुरु गोपीनाथ. समाजवादी नेत्या आणि 6व्या लोकसभेच्या सदस्य मृणाल गोरे यांचा 1928 साली या तारखेला जन्म झाला.
1: पूर्वीपासून माझं लक्ष या महिलांना आपण समाजकारणात राजकारणात आणलं पाहिजे असं होतंच, कारण महिला या शेवटी लोकसंख्येचा निम्मा भाग. हा जर या सर्व चळवळीपासून दूर राहिल्या तर कसा समाज पुढे जाणार. आणि मी जे प्रश्न घेतले होते, आता पाण्याचा प्रश्न काय, घरांचा प्रश्न काय, महागाईचा प्रश्न काय, हे सगळे प्रश्न सामान्य स्त्रीला भेडसावणारे असे प्रश्न होते.
0: पाणीवाली बाई हे टोपण नाव मिळालेल्या मृणाल गोरे यांनी अनेक आंदोलनांमध्ये सहभाग घेतला. आज स्मृतिदिन असणारी काही महत्वाची नावं अशी आहेत. ओडिसी नर्तिका संयुक्ता पाणीग्रही यांचं 1997 साली या दिवशी निधन झालं. 1971 साली या दिवशी समीक्षक डॉ माधव गोपाळ देशमुख यांचं निधन झालं.
2: आपण जाणून घेतले आजचे काही दिनविशेष. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते मुजम्मिल पटेल आणि हे सदर आपण ऐकलत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आकाशवाणी पुणे केंद्राच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. 6:40 झाली आहेत. आता कृषीवाणीमध्ये ऐकूया हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्या अंदाजानुसार जिल्ह्यात दिनांक 24 आणि 26 जून 2026 रोजी काही ठिकाणी तर दिनांक 25 ते 27 जून 2026 रोजी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शेतकरी बंधूंनो आता जाणून घेऊयात सामान्य कृषी सल्ला. घाट क्षेत्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असल्यानं अतिरिक्त पावसाच्या पाण्याचा निचरा करावा. पावसाची शक्यता असल्यानं पक्व झालेल्या पिकांची फळं आणि भाजीपाल्याची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, तसंच पावसापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीनं योग्यरित्या झाकून ठेवावीत. पावसाची शक्यता असल्यानं कीटकनाशकाची आणि बुरशीनाशकाची फवारणी शक्यतो पावसाची उघडी पाहून करावी. खरीप हंगामाकरिता पूर्व मशागतीच्या कामाची तयारी करावी. जमिनीची खोली लक्षात घेऊन त्याप्रमाणे पिकाचं नियोजन

0: असलेल्या अवर्षणवर्षी उत्पादनात स्थिरता आणण्यास मदत होईल. उपलब्ध जमिनीनुसार पीक आणि वाणाची निवड करावी. एक नांगरट दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी आणि शेवटच्या कुळवणी अगोदर आवश्यकतेनुसार आणि उपलब्धतेनुसार कंपोस्ट किंवा शेणखत शेतात मिसळून घ्यावं. खरीप हंगामातील पिकाच्या पेरणीसाठी दर्जेदार आणि प्रमाणित बियाण्याचं नियोजन करावं. शेतकरी बांधवांनी 80 ते 100 मिलीमीटर पाऊस होईपर्यंत पेरणीची घाई करू नये आणि पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. पिकांचं कीड आणि रोगासंदर्भात नियमित सर्वेक्षण करून जर प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर असल्यास विविध योग्य त्या उपाययोजना कराव्यात. कीटकनाशक, बुरशीनाशक आणि तणनाशकाची फवारणी करताना वेगवेगळी करावी. पिकावर कोणतंही कीटकनाशक, बुरशीनाशक किंवा तणनाशक फवारताना त्या पिकाकरिता त्या रासायनिक औषधाचा लेबल क्लेम असल्याची खात्री करूनच वापर करावा. भाजीपाला पिकं जसं की वांगी, भेंडी, गवार यांच्या लागवडीनंतर रस शोषक किडीच्या जैविक नियंत्रणासाठी पिकाच्या अवस्थेनुसार पिवळे चिकट सापळे, सापळा पिकं, जैविक बुरशीनाशकं याचा वापर करावा. आवश्यकता असल्यास रासायनिक कीड आणि बुरशीनाशकाचा वापर करावा. शेतकरी बंधूंनो, आता जाणून घेऊयात पीकनिहाय कृषी सल्ला. सर्वप्रथम भात या पिकासाठी. भात पिकाच्या चांगल्या प्रतीचं सुधारित वाण जसं की इंद्रायणी, फुले समृद्धी, फुले राधा, फुले कोलम विकत घेण्याचं नियोजन करावं. भात बेणं पेरणीकरिता 1 मीटर रुंद, 15 सेंटीमीटर उंच आणि आवश्यकतेनुसार लांबीचे गादी वाफे तयार करावेत. 1 एकर क्षेत्रावरील लागवडीसाठी 4 गुंठे रोपवाटिका पुरेशी होते. 1 गुंठा वाफ्यास 250 किलो शेणखत किंवा कंपोस्ट खत, प्रत्येकी 500 ग्रॅम नत्रस पुरद आणि पालाश खत मातीत मिसळून द्यावं. भात रोपं वेळेवर उपलब्ध होण्यासाठी ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे त्यांनी रोपवाटिकेमध्ये गादी वाफा तयार करून ओळीनं पेरणी करावी. घाट क्षेत्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असल्यानं रोपवाटिकेत अतिरिक्त पावसाच्या पाण्याचा निचरा करावा. पुढचं फळपीक आहे केळी. पावसाची शक्यता असल्यानं झाडं पडू नयेत म्हणून आणि वजनानं मोठ्या असल्या घडास गरजेप्रमाणे बांबूच्या किंवा पॉलिप्रोपिलिनच्या पट्ट्यांच्या साह्यानं झाडांना घडांना टेकू द्यावा. मातीतील ओल टिकवण्यासाठी आणि बाष्पीभवन रोखण्यासाठी आच्छादन करणं फायदेशीर ठरेल. नवीन लागवड केलेल्या मृगबाग केळीसाठी शेत तयार करावं. लागवडीसाठी कंदमुनवे निरोगी आणि जातीवंत बागेतूनच निवडावे. वादळी वाऱ्यापासून बागेच्या संरक्षणासाठी सजीव कुंपणाचा वापर करावा. शेवटी जाणून घेऊयात जनावरांचं व्यवस्थापन याविषयी. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्राअंतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाच्या वतीनं विकसित करण्यात आलेल्या फुले अमृतकाळ या पशुसल्ला मोबाईल प्रणाली अर्थात ॲपच्या द्वारे माहिती मिळवावी. तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं जनावरांना जंतनाशक औषध पाजावं आणि शेवटच्या आठवड्यात लाळ खुरकत, फऱ्या, घटसर्प या रोगाच्या एकत्रित रोगप्रतिबंधक लसी टोचून घ्याव्यात. तर शेतकरी बंधूंनो, हा होता या आठवड्यासाठीचा हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला.
1: हाच कृषी सल्ला आपण पुन्हा ऐकू शकाल संध्याकाळी 7:30 वाजता प्रसारित होणाऱ्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमात. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 6:45 होत आहेत. आता सुरुवातीला आरोग्य धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. त्यानंतर 6:55 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. त्यासुद्धा आम्ही सहक्षेपित करू. 7:15 सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग. आजच्या कार्यक्रमामध्ये HPV लस कशी तयार केली जाते, तिचे डोस कसे आहेत, भारत सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसी म्हणजेच WHO च्या शिफारसी काय आहेत, तसेच HPV लस

0: लसीबद्दलचे गैरसमज आणि वास्तव याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. एचपीव्हीचे किती डोस देण्यात यावे? 9 ते 14 वयोगटात साधारणपणे 1 डोस किंवा 2 डोस दिले जाऊ शकतात. 15 वर्षे वयोगटानंतर 2 किंवा 3 डोस दिले जाऊ शकतात. ज्या प्रकारचे वॅक्सिन आपण वापरत आहोत त्या पद्धतीने डोस देण्यात येतो. बऱ्याच लोकांना 1 घ्यायचे का 2 घ्यायचे असा प्रॉब्लेम असतो. याशिवाय पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसला बऱ्याच वेळेला मुली येऊ शकत नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये यावर तोडगा काढण्यासाठी भारतामध्ये 1 लस आपण पुरस्कृत केलेली आहे आणि असे दिसून आले आहे की 1 लस जरी दिली तरी 90% संरक्षण हे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरपासून म्हणजे सीए कार्सिनोमा सर्व्हिक्स पासून उपलब्ध होते. त्यामुळे भारत सरकारने कमीत कमी 1 लस तरी सर्व मुलींनी घ्यावे असे सांगितलेले आहे. या व्यतिरिक्त वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी असे उद्दिष्ट ठेवले आहे की 90% मुलींना 15 वर्षापूर्वी एचपीव्हीची लस मिळावी. 70% महिलांची तपासणी, जसे मी तुम्हाला सांगितले पॅप्समिअर VIA यापैकी योग्य ती तपासणी व्हावी. आणि ज्या स्त्रियांना असा सीए सर्व्हिक्स म्हणजे गर्भाशयाच्या मुखाच्या तोंडाच्या कॅन्सरची सुरुवात झालेली आहे त्यांना योग्य ते उपचार 90% लोकांना मिळण्यात यावे असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते या उपाययोजनामुळे भविष्यामध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर जवळपास संपुष्टात येऊ शकतो. 160 देशांनी एचपीव्ही वॅक्सिन त्यांच्या लसीकरणात अंतर्भूत केले आहे. आता मी तुम्हाला या एचपीव्ही लसीबद्दल असणारे काही गैरसमज आणि वास्तव सांगेन. बऱ्याच लोकांना असं वाटतं की एचपीव्ही लस घेतल्यानंतर वंध्यत्व म्हणजे इनफर्टिलिटी येते. जसे आपण मुलांना दिले की त्यांच्यामध्ये इनफर्टिलिटी येईल, मुलींना दिले तर त्यांना मूल होणार नाही, तर याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. पुढे एचपीव्ही लसीकरणामुळे गर्भधारणा होत नाही, त्याचा आणि गर्भधारणेचा काहीही संबंध नाही. एचपीव्हीमध्ये जिवंत विषाणू असतो. मी मगाशीच सांगितलेले आहे की एचपीव्हीमध्ये जिवंत विषाणू नसून त्याचा फक्त एक भाग असतो. फक्त मुलींनाच एचपीव्ही होतो अजिबात नाही. मुलांमध्ये पेनिसचा कॅन्सर याशिवाय अनेक बाकीचे तोंडाचा कॅन्सर, लंग्सचा म्हणजे फुफ्फुसाचा कॅन्सर, या सगळ्यांमध्ये ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हाच कारणीभूत आहे हे अभ्यासांती आढळून आलेले आहे. लग्नानंतर लसीचा उपयोग नसतो, लग्नानंतरही लसीचा उपयोग होऊ शकतो. याशिवाय आता तर 25 वर्षानंतर देखील जर स्त्रियांना लसीकरण घ्यायचे असेल तर त्या घेऊ शकतात. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे, एकदा लैंगिक संबंध सुरू झाले तर फक्त लस घेऊन उपयोगाची नसते, तर याबरोबर वार्षिक तपासणी पॅपस्मिअर करणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजेच लस घेतली म्हणजे तपासणीची गरज नाही असं नाहीये, तर नियमित तपासणी सुद्धा गरजेची आहे. एचपीव्ही लसीचे दुष्परिणाम काही आहेत का? एचपीव्ही लस ही अत्यंत सुरक्षित आहे, पण कुठलंही इंजेक्शन घेतलं, लस घेतली की थोडंसं डोकं दुखणं, चक्कर येणं किंवा त्या ठिकाणी सूज येणं ह्या गोष्टी अत्यंत सामान्य आहेत. हे दुष्परिणाम 1 ते 2 दिवसांमध्ये नाहीसे होतात. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा काही मोजक्या अशा कॅन्सरपैकी आहे जो मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित करता येतो. एचपीव्ही लसीकरण, नियमित तपासणी आणि वेळेवर उपचार या 3 गोष्टींच्या मदतीने आपण हजारो महिलांचे जीव वाचवू शकतो. आज घेतलेला एक छोटासा प्रतिबंधात्मक निर्णय उद्याचे मोठे दुःख टाळू शकतो. आपल्या मुली, भगिनी आणि मातांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी एचपीव्ही विषयी योग्य माहिती घेणे, समाजात जागृती करणे आणि लसीकरणाचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण स्त्रीरोगतज्ञ डॉ ज्योती रोकडे यांनी एचपीव्ही लस याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी आर्किटेक्टची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोते हो, परिसरच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आर्किटेक्ट पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात. आर्किटेक्ट म्हणजे फक्त सुंदर इमारती डिझाईन करणारे लोक नाहीत, तर भविष्यातील पर्यावरणपूरक शहरांचे शिल्पकार आहेत. आजच्या काळात ग्रीन बिल्डिंग ही गरज बनली आहे. आर्किटेक्ट्सनी अशा इमारती डिझाईन कराव्यात ज्या नैसर्गिक प्रकाश आणि हवा जास्तीत जास्त वापरतात, त्यामुळे विजेचा वापर कमी होतो. पर्यायाने नैसर्गिक संसाधनांचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्यात वाढेल आणि मदतकारक सिद्ध होईल, ज्यायोगे सामान्य माणसाचा वीज बिलाचा खर्चही कमी होईल आणि पर्यावरण संरक्षण हे महत्वाचे कामही आपोआपच घडेल. छतावर सोलर पॅनल, पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था, उष्णता कमी करणारे साहित्य, टेरेस गार्डन अशा संकल्पना डिझाईनमध्ये समाविष्ट करता येतात. शहरांमध्ये काँक्रीट वाढत असल्याने हरित क्षेत्र कमी होत आहे, त्यामुळे प्रत्येक प्रोजेक्टमध्ये झाडांसाठी जागा ठेवणे, याचबरोबरीने अगदी प्रत्येक फ्लॅटमध्ये सुद्धा एक हिरवा कोपरा असला पाहिजे त्या पद्धतीची जागा त्या ठिकाणी देणे, ओपन टू स्काय या भागामध्ये छोटीशी बाग तयार करता येईल का असा प्रस्ताव ठेवणे ही देखील मोठी जबाबदारी आहे. आर्किटेक्ट्सनी ग्राहकांना फक्त सुंदर घर नव्हे तर पर्यावरणपूरक आणि ऊर्जा बचत करणारे घर हे तयार करून दिले पाहिजे, ही जाणीव तयार केली पाहिजे. नियम बघायला गेलो तर कम्प्लिशन सर्टिफिकेट हे रेन वॉटर हार्वेस्टिंग शिवाय मिळत नाही. तसेच सोलर सिस्टीम प्रत्येक घरात असली पाहिजे असा नियम आहे, परंतु त्या नियमाला फाटे देऊन अनेक गोष्टी फक्त कागदावरच होतात. ही गोष्ट टाळून आर्किटेक्टने ठरवले तर प्रत्यक्षातही या सर्व गोष्टी येऊ शकतात. अनेक वेळा बाल्कनीची जागा मर्ज करून घेणे, तसेच ओपन टू स्काय घरगुती बाकीच्या वापरासाठी प्रोव्हाइड करणे असे नियम मोडून गोष्टी होतात. त्याऐवजी आर्किटेक्ट फर्म राहिला तर प्रत्येक घरात एक हिरवा कोपरा तयार होईल की ज्या ठिकाणी घरातील हिरवा कचरा जिरवला जाईल आणि प्रत्येक फ्लॅट स्वयंपूर्ण सुद्धा होईल आणि रस्त्यावरती अजिबातच कचरा येणार नाही. अशा तऱ्हेनं फक्त ती एक फ्लॅट सिस्टीम नव्हे तर संपूर्ण शहर हळूहळू स्वच्छ सुंदर व्हायला मदत होईल. याची सुरुवात आर्किटेक्टपासून होते. ही महत्वाची जबाबदारी आर्किटेक्टने ओळखली पाहिजे, त्यावर अंमलबजावणी होते की नाही याचाही धांडोळा घेतला तर खऱ्या अर्थाने पृथ्वीवरील सर्व शहरे विश्वकर्मा वसवतो आहे की काय असे वाटू लागेल. जसे मुलांच्या आयुष्याला आकार देण्याचे काम पालक शिक्षक करत असतात, तसेच शहराला आकार देण्याचे काम हे आर्किटेक्ट लोक करत असतात. तर त्यांनी ही जबाबदारी ओळखून त्याचा नीट निर्वाह होईल असे पाहिले पाहिजे. कोणत्याही वास्तूचे डिझाईन करत असताना अगदी शाळेचे असेल, हॉस्पिटलचे असेल किंवा अगदी सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या स्वच्छतागृहाचे असेल, जर सर्व ठिकाणी पर्यावरणपूरकतेचा जर आग्रह धरला आणि त्याप्रमाणे त्याची योग्य जागा तयार केली तर सुंदर शहरे तयार होतील जी आज लहान असलेल्या अनभिज्ञ मुलांच्या भवितव्यासाठी फार निकडीची गोष्ट आहे. आज आपण आर्किटेक्ट पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतो हे थोडक्यात पाहिले. नमस्कार
0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी आर्किटेक्टची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: कार्यक्रम प्रसारित करण्यात आला मुंबई केंद्रावरून. थोड्याच वेळात ऐकूया संस्कृत मधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
3: एम आकाशवाणी संप्रति वार्ताह श्रूयंताम प्रवाचकः डॉक्टर गणेश हेगडे. अथ वार्ताः. प्रधानमन्त्री श्रीनरेन्द्रमोदी उक्तवान् यत् परिवर्तनशील वैश्विक परिस्थितौ सुरक्षा सहकार्यं गभीरं कर्तुं तथा च आतंकवादात् अन्तर्जालीय सुरक्षायाः च आरभ्य उदयमान प्रौद्योगिकी पर्यन्तं समाह्वानानां परिहारे ब्रिक्स इत्यस्य महत्वपूर्णा भूमिका वर्तते. प्रधानमन्त्री श्रीमोदी गतसायं नवदिल्ल्यां ब्रिक्स देशानां राष्ट्रिय सुरक्षा परामर्शदैः वरिष्ठ सुरक्षाधिकारिभिः सह

0: असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: ऐकूया आजचा विचार. ध्येयाचा पाठलाग करताना अर्ध्यावरच मागे फिरायचा विचार कधीही करू नका, कारण तुम्हाला मागे जाण्यासाठी जेवढं अंतर कापावं लागणार आहे तेवढ्याच अंतरावर पुढे तुमचं साध्य आहे. हा विचार पुन्हा एकदा. ध्येयाचा पाठलाग करताना अर्ध्यावरच मागे फिरायचा विचार कधीही करू नका, कारण तुम्हाला मागे जाण्यासाठी जेवढं अंतर कापावं लागणार आहे तेवढ्याच अंतरावर पुढे तुमचं साध्य आहे. आपण ऐकलात आजचा विचार.

0: आमच्या एका कार्यक्रमाविषयी.
1: Dear listeners of Akashvani Pune, we have an interesting program. 9 bullets in his body, a country on the brink of history, and a determination that refused to die on the battlefield. This is not just a story of survival. This is the saga of a true titan. From the war zone of 1965 to the glorious podium of the 1972 Heidelberg Paralympics, he traded his scars for India's first ever individual Olympic gold. Akashvani Pune brings you the breathtaking journey of the golden warrior Murlikant Petkar. Relive the sweat, the sacrifice, and the sheer willpower of a man who proved that heroes don't just wear uniforms, they wear gold. Don't miss Kaleidoscope at Akashvani Pune, Saturday, 27 June 2026, at exactly 10:10 a.m. Tune in, get inspired, and salute the legend who taught a nation how to win against all odds. Kaleidoscope, where extraordinary stories come to life.
0: आज सकाळी 9:30 वाजता रुपेरी मुकुंडाचे मानकरी या मालिकेचा भाग 47वा. यामध्ये 2014 सालच्या दादासाहेब पुरस्कारांना सन्मानित शशी कपूर यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम. लेखक डॉक्टर मिलिंद दामले, निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. ऐकूया एक अंश.
2: 18 मार्च 1938 रोजी कोलकाता इथे कपूर घराण्यात जन्मलेल्या शशी कपूर यांचं मूळ नाव बलबीर राज कपूर. भारतीय रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतल्या एक दिग्गज व्यक्तिमत्व असलेल्या पृथ्वीराज कपूर यांचे ते धाकटे सुपुत्र. घरात अभिनय, नाटक आणि चित्रपट यांचं वातावरण असल्याने कलाक्षेत्राचे संस्कार त्यांच्यावर लहानपणापासूनच झाले.
0: अवश्य का 2014 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित शशी कपूर यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम रुपेरी मुकुडाचे मानकरी आज सकाळी 9:30 वाजता. तर आज सकाळी 10 वाजता विशेष वार्ता या कार्यक्रमात राज्यातील सक्रिय झालेला मान्सून आणि पुढील परिस्थिती याविषयी IMD पुणेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर SD सानप यांची राजेंद्र लेले यांनी घेतलेली मुलाखत.
3: यावर्षी साऊथ वेस्ट मान्सून किंवा नैऋत्य मान्सून जो आहे तो अंदमानमध्ये 16 मेला दाखल झाला, त्यानंतर 4 जूनला तो केरळमध्ये, त्यानंतर तळ कोकणामध्ये 6 जूनला, आणि तळ कोकणाचा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राचा अजून काही भाग त्याने 8 जूनपर्यंत व्यापला होता. आणि त्यानंतर त्याची जी वाटचाल आहे ती मंदावली गेली किंवा थांबली गेली असं म्हणता येईल. आणि त्यानंतर आज तो परत सक्रिय झालेला आपल्याला दिसून येतोय. आणि किनारपट्टीचा काही भाग, पुणे, त्यानंतर मराठवाड्यातील काही भाग, त्यानंतर तेलंगणा, छत्तीसगड, ओडिसा, झारखंड आणि बिहारच्या काही भागांमध्ये तो आज पोहोचलेला आहे. आणि
0: अवश्य का विशेष वार्ता आज सकाळी 10:15 वाजता.
4: श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात, मग तो रेबीज असो की इतर संसर्ग. आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात. 6 जुलैच्या जागतिक

0: डायग्नोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे. फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553-1705 आणि 2553-1706. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: आज सकाळी 11 वाजता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात संदीप आपटे यांनी सतारीवर वाजवलेला राग हमीर बिलावल आपण ऐकू शकाल आज सकाळी 11 वाजता. आकाशवाणी पुणे केंद्र 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 7 सेकंद झालेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 मिनिटांनी आम्ही प्रसारित करू प्रादेशिक बातम्या.
2: हे जीवन सुंदर आहे.
3: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहीत असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
4: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
5: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
3: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
6: पाणी म्हणजेच जीवन, ते अतिशय जपून वापरा. हो, पाणी अतिशय जपून वापरा. एकही थेंब वाया घालवू नका. पाणी बचतीची सवय लावून घ्या. कित्येक ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पाण्यासाठी वणवण आहे. हीच वेळ आपल्यावर आली तर फक्त डोळ्यात पाणी येईल.
7: पाणी का डोळ्यात येते?
6: काळजाचं पाणी होण्यापेक्षा वेळीच सावध व्हा. 12 महिने पाणी अतिशय जपून वापरा. पाण्याचा गैरवापर टाळा. होय, पाणी नेहमी जपूनच वापरा. पेट्रोल किंवा सोन्यापेक्षा सुद्धा पाणी अनमोल आहे. लक्षात ठेवा हा विचार. पाणी म्हणजेच जीवन.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या।
3: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातील पद्म पुरस्कार प्रदान, राज्यातील 7 मान्यवरांचा सन्मान। राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वेतनवाढीचा लाभ देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा। आणि राज्याच्या अनेक जिल्ह्यात मान्सूनची लक्षणीय प्रगती। आता सविस्तर बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत पद्म पुरस्कारांच्या दुसऱ्या टप्प्यातले सन्मान प्रदान करण्यात आले। राज्यातल्या 7 मान्यवरांचा कालच्या सन्मानार्थी

0: मध्ये समावेश होता. पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना कलाक्षेत्रातल्या योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टर अर्मिडा फर्नांडिस, वारली आदिवासी परंपरेचे जतन करणारे 89 वर्षीय तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा, अभिनेते दिग्दर्शक आर माधवन आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अशोक खाडे यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला. चित्रपट, दूरदर्शन आणि रंगभूमी या तिन्ही माध्यमांमध्ये 4 दशकांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना कलाक्षेत्रातल्या योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. या कृती दलात कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्यांना भ्रष्टाचार विरोधी पथक आणि नक्षलविरोधी पथकाप्रमाणे अतिरिक्त भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. त्याचवेळी ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: मुंबई पोलिसांचं अभिनंदन याकरता केलं पाहिजे की देशभरातल्या राज्यांमध्ये मुंबई पोलिसांनी ऑपरेशन केले. देशभरात म्हणजे केवळ मुंबईत नाही तर देशातल्या 4-5 राज्यात जाऊन MDचे त्या राज्यातले, तेलंगणात आपण उद्ध्वस्त केलं, गुजरातमध्ये आपण उद्ध्वस्त केलं, UPमध्ये जाऊन आपण उद्ध्वस्त केलं. आपण जी मागणी केली आहे या पोलीस स्टेशनमध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असतील तिथल्या PI वर कारवाई ही केली जाईल. आणि दुसरा आपण काय म्हटलं होतं, दुसरा हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे, रिहॅबिलिटेशन सेंटर हे केल्याशिवाय आपण लोक आपले जे तरुण आहेत यातनं बाहेर काढू शकत नाही. या संदर्भात तात्काळ रिहॅबिलिटेशन सेंटर करता जागा उपलब्ध करून द्यावी अशा पद्धतीनं महानगरपालिकेला निर्देश देण्यात येतील आणि लवकरात लवकर रिहॅबिलिटेशन सेंटर सुरू करण्यात.
0: महावितरणची स्थापित क्षमता येत्या 5 वर्षात 78,000 MW पलीकडे नेण्याचे नियोजन असल्याची माहितीही फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 19.5% अधिक वीज मागणी नोंदवण्यात आल्याचं ते म्हणाले. राज्यात तिहेरी तलाक प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल आणि कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत एका लक्षवेधीच्या उत्तरात दिली. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र अभयारण्य तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या समोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं. समान नागरी कायदा लागू करण्यासाठी आवश्यक विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान दिली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडील काही खात्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी प्रभारी मंत्र्यांची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. आधीच्या काळात हे होत नव्हतं असा दावा विरोधकांनी केला. मात्र यापूर्वीच्या सरकारच्या काळात देखील प्रभारी मंत्र्यांची नेमणूक होत होती आणि हे संविधानाच्या अनुसार असल्याचं नार्वेकर म्हणाले. अध्यक्षांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. दरम्यान विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा काल शपथविधी झाला. शासनानं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच ST कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ करण्यास मंजुरी दिली आहे. याबाबतची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल विधानसभा आणि विधान परिषदेत केली. ST महामंडळातील सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांना न्याय देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. ST ही राज्यातल्या जनतेची जीवनवाहिनी असून या सेवेमागं ST कर्मचाऱ्यांचं योगदान मोलाचं असल्याचं सरनाईक म्हणाले. ST कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53%वरून 58% करण्यात आला आहे. तसंच घरभाडे भत्त्यातही वाढ करण्यात आली आहे. तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2%वरून 3% करण्यात आला आहे. ST पुरेशा प्रमाणात गाड्या उपलब्ध आहेत, त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात मागणी करणाऱ्यांना अतिरिक्त गाड्या पुरवल्या जातील असं आश्वासन सरनाईक यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. खासगी प्रवासी बस चालक मालकांनी बसमधून कुरिअर पार्सल किंवा अवैध माल वाहतूक केल्यास त्यांचा परवाना निलंबित करण्यात येईल असंही सरनाईक यांनी स्पष्ट केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राज्य शासनाच्या विभागांमधील कामकाज अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि लोकाभिमुख करण्यासाठी महा

AI प्रगत कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी महाराष्ट्र हब हा कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित देशातला पहिलाच अभिनव उपक्रम विकसित करण्यात आला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. महा AI प्लॅटफॉर्मबाबत विधानभवनात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री काल बोलत होते. या उपक्रमाची अंमलबजावणी राज्यातल्या विविध विभागात लवकरच होणार असल्याचं ते म्हणाले. सर्वाधिक मूल्य असलेल्या पिकांच्या नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या नुकसानीची

0: नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या नुकसानीची अचूक आकडेवारी मिळवण्यासाठी कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन यांनी संयुक्तरित्या ड्रोनच्या मदतीनं सर्वेक्षण करण्यासाठी कार्यवाही करावी असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. जळगाव जिल्ह्यातल्या केळीबाग नुकसानासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची अचूक माहिती मिळेल आणि पीक विमा कंपन्यांना भरपाई देताना कोणतीही अडचण येणार नाही असं ते म्हणाले. कृषी, फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि कृषी क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या राज्यातल्या शेतकरी, महिला शेतकरी, कृषी विभागामधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी 2023 आणि 2024 या वर्षांचे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली असून येत्या 1 जुलै रोजी मुंबईत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. एकंदर 189 पुरस्कारार्थींचा गौरव यावेळी करण्यात येणार आहे. 36व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत भद्रकाली प्रॉडक्शन या संस्थेच्या करुणाष्टके या नाटकाला 7.5 लाखांचं प्रथम पारितोषिक जाहीर झालं आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची घोषणा केली आहे. जिगीशा अष्टविनायक या संस्थेच्या भूमिका या नाटकाने द्वितीय, तर जिगीशा क्रिएशन या संस्थेच्या चिरंजीव परफेक्ट बिघडलाय या नाटकानं तृतीय पारितोषिक पटकावलं आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्राध्यापक शिरीष मोडक यांचं काल अहिल्यानगरमध्ये अल्प आजारानं निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. गणित आदी विज्ञान विषयाचे शिक्षक असलेले मोडक हे हिंद सेवा मंडळ या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नगर शाखेचे ते काही काळ उपाध्यक्षही होते. राज्याच्या अनेक जिल्ह्यात मान्सूननं लक्षणीय प्रगती केली आहे. पुणे शहर आणि परिसरात काल संध्याकाळनंतर पावसाची संततधार होती. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसानं जोर धरला असून बळीराजा सुखावला आहे. रत्नागिरीमध्ये कोसळणाऱ्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर पालघर जिल्ह्यात काल दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. सातारा शहर आणि जिल्ह्यातल्या पश्चिम भागात काल दुपारनंतर पाऊस पडला. यवतमाळमध्ये कळंब तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला तर एक तरुण जखमी झाला. धुळे तसंच नाशिक जिल्ह्यात काल सलग दुसऱ्या दिवशी दमदार पावसानं हजेरी लावली. जालना शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात आज पहाटेपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. अकोल्यात काल रात्रीपासून रिमझिम पाऊस पडत आहे. धाराशिव शहर आणि परिसरात सकाळी 6 वाजल्यापासून पावसाची रिमझिम सुरू आहे. खरीप पेरणीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सांगलीसह जिल्ह्यात कालपासून हलक्या सरी पडत आहेत, मात्र पेरणीसाठी पुरेसा पाऊस नाही. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस काल मध्य अरबी समुद्राच्या उर्वरित भागांमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, तर मराठवाडा आणि विदर्भात विजांसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. किनारपट्टी लगतच्या भागातही जोरदार वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातील पद्म पुरस्कार प्रदान. राज्यातील 7 मान्यवरांचा सन्मान. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वेतनवाढीचा लाभ देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. आणि राज्याच्या अनेक जिल्ह्यात मान्सूनची लक्षणीय प्रगती. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे जीवन सुंदर आहे. इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहीत असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
2: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
3: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
1: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका. आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
4: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
5: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
6: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.

0: रस्त्यात तुमचा शी आव सगळे आजारी पडतील.
1: हो चुकलं रे गड्या.
0: आव स्वच्छतेची शपथ नाही घेतली का? आम्ही तर शाळेत घेतलीये. चला स्वच्छतेची शपथ घेऊया.
1: घेतो स्वच्छतेची शपथ मी पण घेतो. हा रस्त्यावर मी कधीच थुंकणार नाही.
2: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
3: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
4: आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी पुणे केंद्राच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळचे 7:22 आणि 14 सेकंद झालेत. आता एक महत्त्वाचं निवेदन. पुणे जिल्ह्यातल्या धरणांमधला पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिलेत. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पिण्याच्या पाण्याचं नियोजन करणं आता प्राधान्याचं झालंय. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तनं तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच नदी, कालवे आणि धरणांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकांमार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप, पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि अत्यंत काटकसरीने करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. एक महत्वाचं निवेदन आताच आपण ऐकलं.
5: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं, वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

ही सुवर्ण मुद्रा आहे आकाशवाणीच्या पुणे केंद्राची. 7:25 होत आहेत. काही क्षणातच दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू काही क्षणातच.

यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहानं सगळ्यात जगभर साजरा केला जातो. आपल्याला माहीतच आहे की सध्या धावपळीचं, स्पर्धेचं आणि तणावाचं

0: जीवन आहे सगळ्यांचं, पण त्यातून जर आपल्याला समतोल जीवन जगायचं असेल तर ते शक्य आहे का? तर हो, नक्कीच शक्य आहे. तर आता तुम्ही म्हणाल ते कसं शक्य आहे, तर ते योगाच्या माध्यमातून शक्य आहे. श्रोते हो, योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम नाही, तर ती एक जगण्याची, मनाला ताब्यात ठेवण्याची, शरीर लवचिक बनवण्याची आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याची ती एक कला आहे. मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक यांचं एकत्रीकरण म्हणजे योग आहे. तर श्रोते हो, या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण नेमका योग कसा करायचा, कधी करायचा, यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण दिलखुलास या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण दिलखुलास या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे रा आ पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वस्थ वृत्त आणि योग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर वृषाली उजेडे मॅडम यांना. डॉक्टर वृषाली उजेडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर वृषाली, तुम्ही ध्यानाबद्दल सांगत होतात, तर मला सांगा की एक छोटासा प्रश्न मनामध्ये येतो की आता तुम्ही सांगितलं की एखादा ऑब्जेक्ट समोर ठेवून आपण त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करायचा प्रयत्न करायचा, पण आपलं ध्यान बरोबर लागतंय की नाही हे आपण कसं ओळखायचं?
1: बरोबर. जर का आता आपण एखाद्या वस्तूवर ध्यान केंद्रित केलं, मन एकाग्र केलं, लक्ष केंद्रित केलं आपलं, तर तेव्हा काय होईल की तुम्हाला इतर ठिकाणचा जो विचार आहे तो विचार तुमच्या मनात, तुम्हाला हे स्वतःला कळेलच ते, आणि मग तुम्हाला मनाला हलकं वाटायला लागेल किंवा तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स डेव्हलप होईल. तुमच्या मनात जे द्वंद्व चालत असतं एखाद्या गोष्टीबद्दल की मी ही गोष्ट करू किंवा नाही करू, करू किंवा नाही करू, ते द्वंद्व नाहीसं होईल तुमच्या मनातलं. ह्या सगळ्या गोष्टीत स्वतःचीच अशी उन्नती झालीये, तुम्हाला कॉन्फिडन्स निर्माण झालाय, तुमचं द्वंद्व नाहीसं झालंय,
0: फ्रेश वाटायला लागेल.
1: बिलकुल प्रश्नच नाही, मनाने फ्रेश वाटायला लागेल, उत्साह वाटायला लागेल, आणि कुठलाही निर्णय घेण्याची क्षमता, तुमची बुद्धी जी आहे ती अक्षी काय म्हणता येईल, निश्चयात्मिका बुद्धी तुमची जी आहे ती एकदम कार्यान्वित होईल. ती म्हणजे तुम्हाला कुठल्या गोष्टीचं कन्फ्युजन नाही राहणार तुमच्या आयुष्यामध्ये. तर तुम्हाला कळेल की मी जे ध्यान लावते आहे त्याचे मला हे सगळे फायदे होतात.
0: अच्छा, आणि साधारण किती वेळ आपण ध्यानाला बसायचं?
1: तसं काही नाही आहे, म्हणजे त्याला असं काही, तुम्ही अर्धा तास बसाल ना पूर्णपणे धारणा लावून, तरी त्यातलं तुमचं होऊ शकते की तुमचं 2-3 सेकंदच ध्यान लागलंय.
0: अच्छा.
1: हा, होऊ शकते की तुमचं 1-2 मिनिटच ध्यान लागलेलं असेल, तर असं पण होऊ शकते. त्याच्यामुळे डिपेंड्स की एखादा व्यक्ती किती वेळ ध्यानाला बसतोय धारणा करत, आणि त्याचं ध्यान किती वेळ लागतंय, तर ते आपण असं सांगू नाही शकत. पण म्हणजे एखाद्या माणसाला सवय झाली तरी जनरली प्रॅक्टिस मध्ये की नाही 1 तास करतात.
0: अच्छा.
1: 1 तास असं बसतात कंटिन्युअस आणि 1 तास भर तरी कमीत कमी ध्यान करतात.
0: तर तुम्ही सांगितलं की एखादा सेकंड किंवा एखादं मिनिट ध्यान आपलं लागत असेल, पण जेव्हा ध्यान लागतं तेव्हाच काय चित्र असतं ते आपल्याला समजतं का? म्हणजे काय तो माहोल असतो?
1: एकदम आत्मानंद ज्याला म्हणतो, आनंदाचे डोही आनंद तरंग, ते आनंद जो आहे तो अनुभवायला येतो. आणि हे अनुभव
0: आपण स्वतः अनुभव
1: नाही, हा राईट, ते जो अनुभवतो तोच सांगू शकतो, जो म्हणजे तो असं वर्णन न करता येणारा आनंद आहे तो.
0: अच्छा.
1: हा, तर त्याच्यामुळे अनुभवाचं शास्त्र आहे, त्याच्यामुळे ज्याने त्यांनी अनुभव घ्यायचा आणि त्या आनंदाचा अनुभव त्याला मिळू शकतो.
0: तुम्ही जसं सांगितलं की सकाळची वेळ ही कधीही चांगलीच, तर वेळेचं याला काही बंधन आहे? आणि कधी कधी आपण बघतो की म्हणजे ध्यानाला बसणारे जे लोक असतात ते असे अंधारी खोली, थोडासा मंद प्रकाश असा त्यांच्या खोलीत असतो, तर हा माहोल त्यांना काही अजून कॉन्सन्ट्रेशन करायला मदत करत असतो का?
1: असं होऊ शकतं, पण असं काही ठरलं नाहीये किंवा असं काही दिलंही नाही आहे किंवा असं शास्त्रात पण असं काही म्हणलं नाहीये की तुम्ही अंधाऱ्या खोलीत बसायला हवंय किंवा असं काही. बसू शकतात काय, सकाळच्या वेळेस जे काही आपण ध्यान करूया, म्हणजे ब्राह्म मुहूर्त ज्याला आपण म्हणतो, सूर्योदयाच्या पूर्वी 45 मिनिटं, तो ब्राह्म मुहूर्त, त्या ब्राह्म मुहूर्ताच्या वेळेस केलेलं ध्यान जे आहे ते नक्कीच काय म्हणता येईल चांगलं आनंद देणारं असू शकतं, म्हणजे आहेच थोडक्यामध्ये, फक्त ध्यान लागलं पाहिजे.
0: एवढं ध्यानाला बसायच्या अगोदर आपण कसं आंघोळ करून की थोडस आपल्या हातपाय तोंड फ्रेश केले आणि मग बसलो, काय नेमकी स्थिती आपली असायला हवी?
1: तर सुचेता पहा, हे काय असं धार्मिक अनुष्ठान वगैरे नाहीये ध्यानाला बसणे म्हणजे, त्याच्यामुळे असे काही नियम पण नाही आहे त्याचे.
0: अच्छा.
1: है ना, एखाद्या व्यक्तीने आसन सिद्ध केल्यानंतर तो धारणा ध्यान करू शकतो. आसन सिद्ध करायचं म्हणजे कसं, जर का तुम्हाला एका विशिष्ट आसनामध्ये तुम्हाला 3 तास बसता येत

0: असेल,
1: तीन तास,
0: हा, तर तुम्हाला आसन सिद्ध झालेलं आहे असं समजू शकतो आपण. ठीक आहे, तर मग ध्यानाला बसताना आपल्याला काय जास्त चुळबुळ करता येत नाही, हालचाल करायची नसते, एकाच ठिकाणी एकाच आसनामध्ये पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी आपल्याला बघायचं असतं, बघायचं म्हणण्यापेक्षा कॉन्सन्ट्रेशननी सगळ्या गोष्टी करायच्या असतात. तर अशा वेळी आसन सिद्ध झाल्यानंतर पद्मासन वगैरेच्या अवस्थेमध्ये आपण ध्यान लावायला पाहिजे. पण असं काही आवश्यक नाही की आंघोळ करूनच ध्यानाला बसलं पाहिजे. तुम्ही नॉर्मल फ्रेश झाले आणि ध्यानाला बसले तरी पण चालतं, असं तिच्यात काही आवश्यक नाही की आंघोळ करूनच केलं पाहिजे असं काही.
1: नक्कीच, म्हणजे आपली मनाची एकाग्रता, पुन्हा मनाची तयारी असणं हे फार महत्वाचं आहे. डॉक्टर, असं म्हणतात की परमात्मा आणि आत्म्याचं मिलन म्हणजे योग.
0: येस,
1: काय नेमकं
0: म्हणजे योगशास्त्र मध्ये आत्मा आणि परमात्मा हा कॉन्सेप्ट आहे ना. आता बरेच लोक मानत नाहीत पण ठीक आहे. तर आपला जो आत्मा आहे आणि परमात्मा ह्यांचं मिलन म्हणजे योग. युज्यते अनेन इति योग असं म्हणतात, आत्म्याचं परमात्म्याशी मिलन. तर कसं असते की आपण एकटं शरीर, माझं हे शरीर आहे आणि परमात्मा संपूर्ण सृष्टीमध्ये आहे. सृष्टी पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हणतात. माझं जे आहे ते पिंड आहे आणि सृष्टीमध्ये जे आहे ते ब्रह्मांड आहे. म्हणजे जे ब्रह्मांडात आहे तेच माझ्यामध्ये आहे, फक्त त्याचं छोटे छोटे अंश स्वरूपात माझ्या शरीरात आहे ना. तर माझ्या शरीरातला आत्मा पण सेम छोट्याशा स्वरूपातला आहे आणि सृष्टीतला आत्मा तो म्हणजे परमात्मा आहे. तर योगशास्त्राचा अभ्यास केल्याने आपल्याला आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होते है ना, असं म्हणतात. पण सर्वसामान्य माणसाला समजण्याकरता तुम्ही आपण म्हणू शकतो की आपल्याला परमात्म्याचं ज्ञान होते. किंबहुना आपण किती कमी आहे संपूर्ण सृष्टीमध्ये. आपले जे इगो आहेत, मी पण आहे, तो सगळा गळून पडतो.
1: अच्छा,
0: म्हणजे माझ्या आत्म्याला ते संस्कार मिळतात असे की जेणेकरून मला परमात्म्याचं ज्ञान होतं. जो कोणी करता करविता, तुम्ही जो कोणाला मानत असाल सृष्टीमधला परमात्मा, त्याचं ज्ञान होणे म्हणजे तुमच्या आत्म्याचं परमात्म्याशी मिलन, मोक्षप्राप्ती. योगशास्त्राचं अंतिम ध्येय काय आहे? तर मोक्षप्राप्ती.
1: अच्छा,
0: आत्म्याचं परमात्म्याशी मिलन म्हणजे ज्ञानप्राप्ती असं पण म्हणू शकतात.
1: डॉक्टर, मला सांगा की योगाभ्यासामध्ये जी वेगवेगळी आसनं आहेत त्यांचा शारीरिक दृष्टीने सुद्धा खूप महत्व आहे, तर काय सांगाल तुम्ही आपल्या शरीराच्या दृष्टीने? आता सध्या बघितलं तर मांडी घालून बसणं सुद्धा सगळ्यांना अवघड झालंय, कारण आपलं खाली बसणं होतच नाहीये सध्याच्या काळामध्ये. तर विविध आसनं आहेत त्यांचा आरोग्याच्या दृष्टीने काय महत्व आहे?
0: बरोबर आहे. कसं आहे पहा, आपण जेव्हा म्हणलं ना योगशास्त्र हे एक जीवन पद्धती आहे, ही काही चिकित्सा शास्त्र नाही.
1: हो,
0: राईट. तरी सुद्धा आपण जर का योगशास्त्राचा अभ्यास करत असू तर याच्या अनुषंगाने आपल्याला शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होतं. ठीक आहे ना, म्हणजे आपण आसनं करत असू याच्यातून आपल्याला शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होतं आणि म्हणून त्यासाठी आपण आसनांचा देखील अभ्यास केला पाहिजे. खरं पाहायला गेलं तर एखादा माणूस असं म्हणू शकतो ना की मला नाही करायची आसनं वगैरे, मी डायरेक्टच ध्यान धारणा करीन, है ना, तीच जर का आवश्यकता असेल तर. पण जर का तुम्ही आजारी असाल किंवा तुम्हाला शरीराचं स्वास्थ्य तुमच्याकडे नसेल तर मग तुमचं मन सुद्धा लागणार नाही ना एका ठिकाणी.
1: बरोबर
0: ना, आपण म्हणजे साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. तर त्याच्या दृष्टीने आपल्याला आपलं शरीर स्वस्थ राहणं हे प्राईम इम्पॉर्टन्सची गोष्ट आहे, अगदी खूप महत्वाची गोष्ट. मग याच्यासाठी आसनं करतो तर विविध प्रकारची आसनं आहेत. तर आसन नेमकं काय करतं तर तुमच्या शरीरामध्ये तुमचं चयापचय जे आहे, चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम, मेटाबॉलिझमला नॉर्मल ठेवण्यास मदत करतात. आसनं काय करतात, जे मेटाबॉलिझम आहे शरीरातलं ते नॉर्मल ठेवायचं मदत करतं, है ना. मग त्याच्यानंतर ब्लड सर्क्युलेशन चांगलं करतात सगळीकडे, सगळ्या ऑर्गन्स कडे, हार्ट कडे, ब्रेन कडे. ब्लड सर्क्युलेशन चांगलं झालं तर तुमचे ऑर्गन्स आणखी चांगले परफॉर्म करतात. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचे हात पाय हे जे मसल्स आहेत त्या मसल्समध्ये टोन येतो, म्हणजे त्याची लवचिकता वाढते. तुमच्या मांसपेशींची लवचिकता वाढते, त्याचं बल वाढतं, स्ट्रेंथ वाढते, शक्ती वाढते, है ना, एकूण तुमचा स्टॅमिना वाढतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आसन केल्याने आपल्याला प्राप्त होतात. तर म्हणजे थोडक्यामध्ये आसन केल्याने तुमचं बल वाढतं, स्टॅमिना वाढतो, सर्क्युलेशन वाढतं, मग त्याच्यानंतर मेटाबॉलिझम चांगलं होतं, म्हणजे तुम्हाला सर्वांगीण शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होतं.
1: अच्छा, आणि आसनाचे कोणकोणते प्रकार आहेत?
0: आसनांचे खूप सारे प्रकार आहेत.

0: म्हणजे कसं आसनांचं कसं आहे की झोपून केलं जाणारी आसनं है ना, पाठीवर झोपलेली केलेली आसनं, पोटावर झोपून केली जाणारी आसनं, मग उभ्याने केलेली आसनं, मग ध्यानात्मक काही असतात ती आसनं असतात, काही शिथिलीकरणात्मक आसनं असतात. शिथिलीकरणात्मक म्हणजे तुम्हाला रिलॅक्स फील करवणारी आसनं, अशा सगळ्या गोष्टी, असे वेगवेगळे प्रकारची आसनं असतात. कधी कधी तर आसनं अशी पण आहेत की म्हणजे त्यांचं नाव वेगवेगळं दिलं असतं, म्हणजे एखाद्या पर्वताच्या नावावरून आसनाचं नाव है ना, वृक्षावरून वृक्षासन वगैरे, या टाइप असे वेगवेगळे वेगवेगळे नावं पण दिलेली असतात वेगवेगळ्या आसनांना.
1: अच्छा,
0: तर असे विविध प्रकारचे आसनं आहेत बरीच.
1: अच्छा डॉक्टर, आता तुम्ही बोलता बोलता म्हणालात की या आसनांमुळे बॉडीला टोन येतो. योगाभ्यास करणारे जे लोक आहेत ते खूप असे तेजस्वी दिसतात, इवन त्यांची स्किन बघितली तरी ती एकदम अशी चकचकीत तेज असं दिसतं, तर त्याचा आपल्या स्किनवरती पण परिणाम होतो योगाभ्यासाचा.
0: निश्चितच, म्हणजे कसं की स्किन सगळ्यात शेवटचं ऑर्गन आहे तुमच्या आतमधलं, जे काही सार आहे, सार आम्ही म्हणतो ना ज्याला आयुर्वेदामध्ये रस सार रक्तसार, म्हणजे हे सगळे धातू आहे. आपलं शरीर सगळ्या धातूंनी बनलंय, रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र, आणि हे सगळे धातू सारवान बनले म्हणजे चांगले बनले तर ते रिफ्लेक्ट होणार.
1: नक्की.
0: मग ते रिफ्लेक्ट कसे होणार, तर डेफिनेटली तुमची स्किन रिफ्लेक्ट करणार, तुमच्या डोळ्यातनं ते दिसणार, तुमच्या भावनांमधनं ते दिसणार, आणि ह्याच्यामुळे हे जो योगाचा अभ्यास करतो त्याचे सगळे धातू सारवान झालेले असतात, आणि त्याच्यामुळे त्याचं सगळं तेज त्याच्या स्किनमधनं त्याच्या डोळ्याच्यामधनं सगळं समोरच्या माणसाला अपील करतं.
1: योग या विषयाची व्याप्ती पाहता आज आपण चर्चा इथेच थांबूया. आपण पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलासमध्ये डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर. तेव्हा नक्की एका कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25 मिनिटांनी. तूर्तास मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम पुणे केंद्रानं सहक्षेपित केला.
2: वॉचमॅन वॉचमॅन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
3: अर्ध्या तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.
1: आकाशवाणी पुणे केंद्र मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. सकाळचे 7:40 झालेत. ऐकूया आमचा या पुढला कार्यक्रम.
4: श्रोते हो, बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून.
5: तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
6: अद्यापि प्रत्येकं गृहे नभो वाण्याः एतेन स्वरेण दिवसस्य आरम्भः भवति.
4: एवमेव प्रकारेण भवतामपि व्यवसायस्य प्रसिद्धिः कार्यक्रमैः विज्ञापनैः च गृहे गृहे प्रसरिष्यति.
6: अस्य भिन्नपर्यायानां कृते योग्यं मार्गदर्शनं निश्चितमेव आवश्यकम्.
4: सौजन्यं बाळ एम् जोगळेकर उत्पादन गृहं तथा विज्ञापन आपणं 1960 वर्षतः.
6: संपर्कः अमेय जोगळेकर 99211 17.

बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील

पहिला श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे माधवी जोशी यांनी. श्लोक गायन केलं आहे प्रीती गंगाखेडकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाची सुरुवात करणारा हा पहिला श्लोक. या श्लोकाविषयी गीताईमध्ये आचार्य विनोबा भावे असं म्हणतात, असा तो करुणाग्रस्त घाबरा अश्रू गाळीत करीत असता खेद त्यास हे कृष्ण बोलिला. कुरुक्षेत्रावर हा नाट्यमय प्रसंग घडत होता. वर्णनातून संजय हे सर्व धृतराष्ट्रापर्यंत पोहोचवत होता. आता स्वगत संपून संवादाला सुरुवात होणार होती. रणभूमीची रंगभूमी होणार होती. मुख्य नायकाचा प्रवेश अजून झाला नव्हता. त्यापूर्वीची वातावरण निर्मिती मात्र झालेली होती. आणि या नाट्याचा सूत्रधार होता संजय. कोण होता हा संजय? संजय हा धृतराष्ट्राचा मंत्री आणि सल्लागार होता. अनेक विद्यांचा शास्त्रांचा त्यांनी अभ्यास केलेला होता. गवलगण नावाच्या पुराणिकांचा तो पुत्र होता. सर्वजण त्याचा आदर करत असत. परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे तो निपक्षपाती होता आणि म्हणूनच महर्षी व्यासांनी त्याला दिव्य दृष्टी दिली. तो धर्माचरणी होता. त्यामुळे धृतराष्ट्राचा अमात्य असूनही कधीही त्यांनी धृतराष्ट्राला विनाकारण राजी करण्यासाठी असत्य भाषण केलं नाही. तो सत्याचा कैवारी होता आणि त्याच तटस्थ वृत्तीने तो राजमहालात बसून धृतराष्ट्राला माहिती देत होता. युद्धभूमीवरचे सगळे प्रसंग अचूक टिपत होता, वर्णन करत होता. दुसऱ्या अध्यायाची सुरुवात होते ती संजयाच्या निवेदनाने. पहिल्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की अर्जुनाच्या मनामध्ये विषाद दाटून आला होता. युद्ध टाळण्यासाठी अनेक प्रकारचे युक्तिवाद तो करत होता. यावर भगवंत काहीही बोलले नाहीत. तेव्हा कदाचित श्रीकृष्णाला हे माझं बोलणं पटलं असावं असं अर्जुनाला वाटलं आणि नकोशा वाटणाऱ्या प्रसंगातून आपली सुटका झाली या भावनेने अर्जुन रथाच्या मागच्या बाजूला जाऊन बसला. त्यांनी धनुष्यबाण खाली ठेवले. आता अर्जुन मनाने थोडा मोकळा झाला होता. मात्र त्याच्या डोळ्यात अश्रू होते, चेहऱ्यावर व्याकुळता होती. अशा वेळी आता मधुसूदन बोलायला सुरुवात करतात आणि या सर्व घटनाक्रमाचं निवेदन संजय करतो आहे. त्यात त्यांनी म्हटलंय, मधुसूदन उवाच. इथे श्रीकृष्णाचं मधुसूदन हे नाव औचित्यपूर्ण आहे. मधु आणि कैटभ यासारख्या राक्षसांचा त्यांनी निपात केलेला आहे तो मधुसूदन. हा झाला एक अर्थ. मात्र मधु या शब्दाचा दुसरा अर्थ सूक्ष्म असा आहे, अहंकार. अर्जुनाला जो विषादरूपी नकारात्मक अहंकार झाला होता तो दूर करण्याचं फार मोठं कार्य आता भगवान श्रीकृष्ण करणार होते. त्या अर्थानेही इथे त्यांना मधुसूदन असं म्हटलेलं आहे. संपूर्ण भगवद्गीतेत योगेश्वर श्रीकृष्ण आणि धनुर्धर अर्जुनाची वैशिष्ट्यपूर्ण नावं आलेली आहेत. त्या त्या प्रसंगी अशा विशिष्ट नावांचा अर्थ आपण समजावून घेणार आहोतच. महर्षी व्यासांच्या प्रतिभेचा तो मनोहारी आविष्कार आहे. अर्जुन हा श्रेष्ठ धनुर्धर होता. सरळ अंतकरणाचा होता, दक्ष होता, दानशूर होता, निर्लोभी होता. परंतु इतके सारे सद्गुण असून सुद्धा त्याच्यात एक मोठा दुर्गुण होता आणि तो म्हणजे स्वजनांविषयी आत्यंतिक प्रेम आसक्ती. त्यामुळेच त्यांचा युद्धात वध करणं अर्जुनाला नकोसं वाटत होतं. अर्जुनाकडे अहंभाव फारसा नसला तरी ममत्व जरा जास्तच प्रमाणात होतं आणि म्हणूनच प्रतिपक्षामध्ये स्वजनांना पाहून त्याचा धीर खचला. त्याच्या नेहमीच्या क्षात्रवृत्तीवर करुणेनी मात केली. यावर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ते कुळ देखोनी समस्त स्नेह उपनले अद्भुत तेणे द्रवले असे चित्र जैसे लवण जळे झळंबले ना तरी अभ्र वाते हाले तैसे सधीर परी विरमले चित्त तयासे. समोर आपले सगळे आप्तजन पाहून पाण्यात जसं मीठ

गळावं किंवा वाऱ्यांनी ढग घालावेत, तसं त्याचं वज्राप्रमाणे कठोर चित्त दयेनी पाझरलं. प्रतिपक्षात असलेल्या वडीलधारी मंडळींना मारण्याच्या हेतूने आपण इथे रणांगणावर आलो हेच मोठं पाप माझ्याकडून घडलं आहे, त्याच्या डोळ्यांमधून वारंवार अश्रू येत होते. अशा विषादी, खिन्न आणि उदास अर्जुनाला युद्धासाठी तयार करायचं तर नेहमीची खेळीमेळीची भाषा उपयोगाची नाही, तर कडक शब्दात बोलावं लागणार होतं, कान उघाडणी करावी लागणार होती. आणि म्हणूनच भगवंत आता बोलायला सुरुवात करतात आणि म्हणतात, अरे अर्जुना सावध हो, अशा वेळी ही दुर्बुद्धी तुला कशी काय झाली? आर्यांना न शोभणारं हे वर्तन आहे. लवकर उठ, हातात धनुष्य बाण घे आणि युद्धासाठी सज्ज हो. तू कोण आहेस, तुझा धर्म काय आहे, तुझं कर्तव्य काय आहे याचा तुला विसर पडलाय का? तुझं नाव ऐकताच पराभवानी पळून जावं, समरांगणात तुला पाहून शत्रूच्या छातीतली धडधड वाढावी असा धुरंधर शूरवीर आहेस तू. तू रणकर्कश आहेस. या प्रतिकूल परिस्थितीचं वर्णन करताना पुरुषार्थ बोधिनी या ग्रंथात पंडित सातवळेकर म्हणतात, प्रत्येक मनुष्याने सदोदित सावधपणे आपलं कर्तव्य करावं, परंतु प्रतिकूल परिस्थितीमध्ये तर विशेष दक्षता घ्यायला हवी. विषमकाळी तर मनाच्या उदासीन वृत्तीला आपल्या जवळ येऊच देता कामा नये. आपल्या हृदयाची दुर्बलता काढून टाकावी आणि वीरवृत्ती धारण करावी. खर तर अर्जुनांनी पूर्वी साक्षात शिवशंकरांना युद्धात पराभूत केलं होतं आणि तोच अर्जुन वीरवृत्ती टाकून खाली मान घालून रथाच्या मागच्या भागात जाऊन बसला होता. त्यामुळे काहीशा कडक भाषेत बोलून त्याची निर्भत्सना करून त्याच्यातलं स्फुल्लिंग भगवंतांनी जागवायला सुरुवात केली आहे. त्याला क्लीब किंवा नामर्द असं संबोधून त्याच्यातल्या पुरुषार्थाला आव्हान दिलं आहे. आर्य पुरुषाला अनार्य मार्गाने प्रवृत्त करते ती मनाची मलिनता आहे. ही मलिनता धवल यश प्राप्त करण्याच्या मार्गात अडथळा बनते, त्यामुळे मनुष्याची उन्नती होऊ शकत नाही. तुझ्यासारख्या वीराला हे शोभणार नाही. उठ, उभा राहा, युद्ध सिद्ध हो, असं म्हणून भगवंतांनी त्याच्या शूरत्वाला ललकारलेलं आहे. या दुसऱ्या अध्यायापासून उपदेशाला प्रारंभ होतो आहे. त्यापूर्वी भगवंत मनोभूमी तयार करत आहे. जमीन नांगरलेली नसताना बी पेरणं जसं चुकीचं ठरतं, तसंच ऐकण्याची इच्छा नसणाऱ्या शिष्याला उपदेश करणं व्यर्थच ठरतं. ज्ञानाची तहान लागणं हीच खरी शिष्याची पात्रता आहे. आता अर्जुनाचा विरोध थोडा बोथट झाला आहे, त्याच्या विचारांचा उद्रेक थोडा निवळला आहे. अर्जुन हा जिज्ञासू विचक्षण श्रोता आहे. त्याला केवळ हो किंवा नाही असा निर्णय नको होता, तर युद्ध करण्यामागची भूमिका त्याला समजावून घ्यायची होती आणि या गीतोपदेशाच्या निमित्ताने त्याला योग्य वेळी योग्य गुरूंची प्राप्ती झाली. त्याचा मोह नाहीसा झाला आणि तो युद्धासाठी सज्ज झाला. मात्र भगवंतांनी गीतेमध्ये अर्जुनाला केलेला उपदेश एकसुरी नाही, तर त्या त्या प्रसंगानुसार, त्या त्या वेळेच्या मनस्थितीनुसार केलेला आहे. कधी समजावणीच्या स्वरात, तर कधी कठोर शब्दात भगवंत बोलतात, कधी मित्रत्वाच्या नात्यांनी, तर कधी अर्जुनाची स्तुतीही करतात आणि त्यामुळेच योग्य तो परिणाम साधला जातो. दुसऱ्या अध्यायाच्या प्रारंभी मात्र भगवान श्रीकृष्णांनी कठोर शब्दात अर्जुनाची कान उघडणी केली आहे आणि त्याचा अर्जुनावर कसा प्रभाव पडतो हे आपण पुढे पाहणारच आहोत. दुसरा अध्याय हा मार्गदर्शनाचाच अध्याय आहे, त्यामुळे आजच्या संदर्भात या श्लोकातून घ्यायचा बोध असा, वैयक्तिक आयुष्यात माणूस कितीही यशस्वी असला तरी कधीतरी वेळ अशी येते की तो मोडून पडतो. या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी योग्य व्यक्तीशी योग्य संवाद होणं गरजेचं असतं आणि अशा वेळी भगवान श्रीकृष्ण प्रोफेशनल काउन्सिलरचं काम भगवद्गीतेतल्या संवादातून करतात. श्रीकृष्णाचं बोलणं भावनिक गुंतवणूक आणि कर्तव्य यातला फरक आपल्याला स्पष्ट करून सांगतं. आजच्या मेंटल हेल्थकडे विशेष लक्ष देण्याच्या काळात दुःखात बुडालेल्या व्यक्तींनी त्यातून मार्ग काढण्यासाठी संवाद साधणं हाच खरा उपाय आहे हेच ते सांगतात. गोंधळणं हा स्वभाव आहे, पण अशा परिस्थितीत संवाद सुरू ठेवणं हा स्मार्ट पर्याय आहे.

श्रोते हो, बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील पहिला श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं माधवी जोशी यांनी. श्लोक गायन केलं होतं प्रीती गंगाखेडकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण डॉट पुणे ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: प्रत्येक घरात रेडिओच्या या आवाजानेच दिवसाची सुरुवात होते.
1: अशाच प्रकारे तुमच्याही व्यवसायाची माहिती कार्यक्रमांद्वारे आणि जाहिरातींद्वारे घराघरात पोहोचू शकते.
0: याच्या विविध पर्यायांसाठी योग्य मार्गदर्शन नक्कीच गरजेचं आहे.
1: सौजन्य बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून.
0: संपर्क अमेय जोगळेकर 99 20 11 49 17.
1: श्रोते हो, बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून.
2: तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
3: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

या जुळलेल्या तारा आहेत आकाशवाणीच्या पुणे केंद्राच्या. आपण ऐकत आहोत मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz वर. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. सकाळचे 8 वाजत आहेत. आता सुरुवातीला समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज ही दोन्ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. त्यानंतर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आमच्या केंद्रावरून प्रसारित होईल. 8 वाजत आहेत. सुरुवातीला समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: to parts of Maharashtra, Chhattisgarh and Madhya Pradesh during the next 2 days. It forecast heavy to very heavy rainfall over coastal Karnataka, Konkan and Goa over the next 3 days. Assam, Meghalaya, interior Karnataka, Madhya Maharashtra, Odisha, Sub-Himalayan West Bengal, Sikkim and Telangana are expected to witness heavy rainfall today. And now for a look at today's newspapers, it's over to Shagun Chopra.
1: Thank you, Anuja. Center tightening norms for foreign contributions has been widely covered by all the dailies today. Hindustan Times writes, government issues new rules for Foreign Contribution Regulation Act to boost the fundraising ability of religious bodies registered as NGOs and to bar religious conversion. BRICS national security advisors and heads call for joint action against terrorism, cyber threats, states the Tribune. An editorial in the Pioneer writes on how e-governance is transforming Grameen Bharat. With nearly 900 million people living in rural India, the effectiveness of our Panchayati Raj institutions will shape the trajectory of the nation's development, as it is the bedrock upon which a Viksit Bharat will be built. India and US rework trade deal amid tariff changes as fresh talks begin after Modi-Trump G7 meet, notes the Asian Age. The Statesman reports about a record surge in Vaishno Devi pilgrims as the number crosses the 50 lakh mark well before the year reaches its halfway point. International Maritime Organization announces plan to evacuate vessels stuck in Persian Gulf due to the war in West Asia, writes the Hindu. And finally, The Economic Times writes about Gujarat government focusing on Ranshala to educate children of salt pan workers by converting unusable buses into classrooms equipped with smart TVs and TV connectivity dedicated to educational channels. And with that, it's back to you, Anuja.
0: Thank you, Shagun. And now, before we end the bulletin, the headlines once again. BRICS nations call for stronger cooperation to address widening range of global security challenges, including terrorism and cyber threats. Prime Minister Narendra Modi gets condolence call from Qatar's Emir after 12 Indians killed in Ras Laffan gas plant blast. India strongly criticizes Pakistan's remarks over situation in POK, says Islamabad deflects attention away from its human rights abuses. India and United States open high-level trade talks in New Delhi to recalibrate proposed bilateral trade agreement. And in FIFA World Cup, Portugal thrash Uzbekistan 5-0. Match between England and Ghana draw goalless. For details of these stories and more, log on to our website www.newsonair.gov.in and NewsOnEIR app. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 झालेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
3: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बदलत्या जागतिक परिस्थितीत सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची. पंतप्रधानांचं प्रतिपादन. आगामी खरीप हंगामासाठी सतर्क राहण्याचे कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांचे निर्देश. कोचिंग संस्थांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये विशेष मोहीम. आणि फिफा फुटबॉल स्पर्धेत पोर्तुगलचा उझबेकिस्तानवर विजय. क्रिस्टियानो रोनाल्डोची ऐतिहासिक कामगिरी. आता सविस्तर बातम्या. बदलत्या जागतिक परिस्थितीत दहशतवाद आणि सायबर सुरक्षेपासून ते उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंतच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि सुरक्षा सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधानांनी काल नवी दिल्ली इथं ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची भेट घेतली. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात व्यावहारिक सहकार्य वाढवणं, ग्लोबल साऊथ अर्थात विकसनशील देशांसाठीच्या प्राधान्यक्रमांना पाठिंबा देणं, अधिक सुरक्षित आणि सर्वसमावेशक जगाच्या निर्मितीमध्ये योगदान देणं या गोष्टींवर भर दिला जाईल, असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि रशियाचे सुरक्षा सल्लागार सर्गेई शोइगू यांनी सहकार्याबाबत तसंच रशियानं मांडलेल्या प्रस्तावांवर चर्चा केली. दिल्लीत आयोजित 16 ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीदरम्यान त्यांची भेट झाली. भारत रशिया यांच्यातील विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांनी काल दूरध्वनीवरून संवाद साधला. गेल्या रविवारी कतारमधल्या रास लाफान इंड

शेल सिटी इथं झालेल्या अपघातात भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याबद्दल कतारच्या अमीरांनी शोक व्यक्त केला. बाधित कुटुंबांबद्दल सहानुभूती दर्शवल्याबद्दल आणि जखमींना त्वरित वैद्यकीय मदत पुरवल्याबद्दल मोदी यांनी कतारच्या नेत्यांचे आभार मानले. दोन्ही नेत्यांनी आपापल्या नागरिकांचं कल्याण आणि सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा यावेळी पुनरुच्चार केला. एल निनो स्थितीच्या प्रभावामुळे यावर्षी मान्सूनचा पाऊस कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शेती आणि शेतकऱ्यांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन केंद्र सरकार आगामी खरीप हंगामासाठी तयारी करत आहे, अशी ग्वाही कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काल नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. देशात आतापर्यंत सरासरीपेक्षा सुमारे 43% कमी पाऊस झाला आहे आणि जुलै महिन्यातही मान्सून कमकुवत राहण्याची शक्यता आहे. कमी पावसामुळे एकंदर 315 जिल्हे प्रभावित होऊ शकतात. यामध्ये सिंचनाची सुविधा अत्यंत मर्यादित अर्थात 25% कमी सिंचन क्षेत्र असलेले 111 उच्च प्राधान्य जिल्ह्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त 25-50% सिंचन क्षेत्र असलेले 76 जिल्हे मध्यम प्राधान्य श्रेणीत, तर धरणं आणि इतर स्रोतांद्वारे तुलनेनं चांगल्या सिंचन सुविधा उपलब्ध असल्यानं 128 जिल्ह्यांचं कमी प्राधान्य श्रेणीत वर्गीकरण करण्यात आलं आहे. यापैकी बहुतांश जिल्हे मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, बिहार, झारखंड, तेलंगण, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या 12 राज्यांमध्ये आहेत. बाधित जिल्ह्यांसाठी आपत्कालीन योजना तयार करण्यात आल्या असून यामध्ये पर्यायी पिकं, कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची लागवड, पीक विविधता आणि उपलब्ध जलस्रोतांचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करण्यावर भर देण्यात आला आहे, असं चौहान म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत पद्म पुरस्कारांच्या दुसऱ्या टप्प्यातले सन्मान प्रदान करण्यात आले. राज्यातल्या 7 मान्यवरांचा कालच्या सन्मानार्थींमध्ये समावेश होता. पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना कलाक्षेत्रातल्या योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टर अर्मिडा फर्नांडिस, वारली आदिवासी परंपरेचे जतन करणारे 89 तारपावादक बिकल्या लाडक्या झेंडा, अभिनेते दिग्दर्शक आर माधवन आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अशोक खाडे यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला. चित्रपट, दूरदर्शन आणि रंगभूमी या तिन्ही माध्यमांमध्ये 4 दशकांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना कलाक्षेत्रातल्या योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आंतरराष्ट्रीय सागरी संघटना अर्थात आयएमओनं होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या 11,000 अधिक खलाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची योजना जाहीर केली आहे. आयएमओचे सरचिटणीस आर्सेनियो डोमिंग्वेज यांनी एका निवेदनात म्हटलंय की या मोहिमेसाठी आवश्यक असलेली सुरक्षिततेची हमी आणि सुरक्षित जलवाहतुकीसाठी अनुकूल परिस्थितीची खात्री करण्यात आली आहे. ही मोहीम इराण आणि अमेरिका यांच्यातल्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर हाती घेण्यात आली असून इराण, ओमान या क्षेत्रातील इतर देश आणि सागरी उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या सहकार्यानं ही मोहीम राबवली जाणार आहे. होर्मुझची सामुद्रधुनी कोणत्याही शुल्काशिवाय व्यापारी जहाजांसाठी पूर्णपणे खुली आहे, असं जिनिव्हा इथं संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयातल्या इराणचे राजदूत आणि स्थायी प्रतिनिधी अल बहरीनी यांनी जाहीर केलं. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाटाघाटींच्या आधारे 60 दिवसांनंतर परिस्थितीचा आढावा घेतला जाईल, असंही ते म्हणाले. लखनौमधल्या शिकवणी वर्गात नुकत्याच घडलेल्या आगीच्या घटनेनंतर या इमारतीच्या मालकाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारनं राज्यभरात कार्यरत कोचिंग संस्थांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी आणि बेकायदेशीरपणे चालणाऱ्या कोचिंग केंद्रांविरुद्ध कारवाई करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली आहे. संपूर्ण राज्यातील अशा केंद्रांवर अग्निसुरक्षा लेखापरीक्षण केलं जाईल, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल सांगितलं. तळघरातील कोचिंग सेंटर, नर्सिंग होम किंवा इतर व्यावसायिक आस्थापना चालवणं कोणत्याही परिस्थितीत मान्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं. सर्व जिल्हा दंडाधिकाऱ्यांना त्यांच्या संबंधित जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व कोचिंग संस्थांचं सर्वसमावेशक सर्वेक्षण करण्याचं आणि त्यांची यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती आकाशवाणीच्या वार्ताहरानं दिली. महाराष्ट्र शासनाच्या विभागांमधील कामकाज अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि लोकाभिमुख करण्यासाठी महा AI प्रगत कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी महाराष्ट्र हब हा कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित देशातला पहिलाच अभिनव उपक्रम विकसित करण्यात आला असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. महा AI प्लॅटफॉर्मबाबत विधानभवनात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री काल बोलत होते. या उपक्रमाची अंमलबजावणी राज्यातल्या विविध विभागात लवकरच होणार असल्याचं ते म्हणाले. संवेदनक्षम

0: अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी, शाश्वत विकासाला गती देण्यासाठी आणि सर्वसमावेशक वाढ सुनिश्चित करण्यासाठी अधिक मजबूत बहुपक्षीय सहकार्याचं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल केलं. नवी दिल्ली इथं आयोजित ग्लोबल कन्व्हर्जन्स फॉर ग्रोथ समिट या कार्यक्रमात दूरस्थ माध्यमातून संबोधित करताना त्या बोलत होत्या. लोकसंख्याशास्त्र, विकासाचे टप्पे, संसाधनांची उपलब्धता आणि आर्थिक संरचना तसंच देशांतर्गत गरजांचं प्रमाण भिन्न असतं हे ओळखून अत्याधिक आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या असंतुलन कसं कमी करता येईल यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं त्या म्हणाल्या. भारत आणि अमेरिका यांच्यातील विस्तारणारी आर्थिक भागीदारी मजबूत असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांची भेट घेताना बोलत होते. आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि विकास आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नवीन संधी निर्माण करण्याच्या दृष्टीनं अमेरिकेसोबत रचनात्मकपणे काम करण्यास भारत कटिबद्ध असल्याचं गोयल यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील परिस्थितीबाबत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलेल्या विधानांवर भारतानं तीव्र शब्दात टीका केली आहे. या क्षेत्रात पाकिस्तानच्या अनेक दशकांपासून राबवल्या जाणाऱ्या धोरणांचा हा थेट परिणाम आहे. या धोरणांमुळे या भागातील नागरिकांचं आर्थिक शोषण, मूलभूत अधिकारांची पायमल्ली केली जात आहे, तसंच प्रशासकीय दडपशाही अशा मुद्द्यांमुळे नागरिकांची नाराजी यांचा समावेश आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या ह्युस्टन इथं खेळल्या गेलेल्या क गटातल्या सामन्यात पोर्तुगलनं उझबेकिस्तानवर 5-0 असा विजय मिळवला. ख्रिस्टियानो रोनाल्डोनं 2 गोल करत पोर्तुगलला हा दणदणीत विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. या गोलसह 6 विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल करणारा रोनाल्डो हा पहिला खेळाडू ठरला. त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. तर इंग्लंड आणि घाना यांच्यातल्या एल गटातला सामना 0-0 अशा बरोबरी सुटला. गट एलमधल्या आणखी एका सामन्यात थोड्या वेळापूर्वी क्रोएशिया आणि पनामा यांच्यातल्या लढतीत क्रोएशियानं स्पर्धेतला पहिला विजय मिळवला. हवामान. पुढील 2 दिवसात नैऋत्य मोसमी वारे महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या काही भागात पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील 3 दिवसात किनारपट्टीवरील कर्नाटक, कोकण आणि गोव्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बदलत्या जागतिक परिस्थितीत सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची, पंतप्रधानांचं प्रतिपादन. आगामी खरीप हंगामासाठी सतर्क राहण्याचे कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांचे निर्देश. कोचिंग संस्थांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये विशेष मोहीम. आणि फिफा फुटबॉल स्पर्धेत पोर्तुगलचा उझबेकिस्तानवर विजय, क्रिस्टियानो रोनाल्डोची ऐतिहासिक कामगिरी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी पुणे केंद्राच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळचे 8:40 आणि 24 सेकंद झालेत. आमच्या यानंतरच्या कार्यक्रमासाठी प्रतीक्षा काही मिनिटांची.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत.
1: अहो सावन, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
2: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
1: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
2: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
1: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
2: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
1: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8 9 2 9 3 0 4 1 4 2.

0: श्रोते हो पुणे आकाशवाणी केंद्रावर रोज सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम बाळेम जोगळेकर अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक बाळेम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून।
1: तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात ना धो महानोर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा.

0: बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
1: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत म पाम भावे यांचं होतं. गायलं होतं आशा भोसले यांनी. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आजच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. सकाळचे 9:50 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत.

नमस्कार श्रोतेहो, आपण सगळेजण अगदी आतुरतेने ज्याची वाट पाहत होतो तो पाऊस अखेर बरसला आणि सर्वांनाच सुखावून गेला. वातावरणातला उष्मा कमी झाला, सुखद गारवा आला आणि प्रामुख्याने शेतकरी बांधवांसाठी तर हा पाऊस म्हणजे संजीवनीच. चला तर हा पाऊस आपणही अनुभवूया आपल्या आजच्या कार्यक्रमात.

कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत होतं जईत रे जईत या चित्रपटातलं. रचना ना धोन महानोर यांची होती, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, मुख्य स्वर होता आशा भोसले यांचा.

देव माणूस या चित्रपटासाठी सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं आणि आशा भोसले यांच्यासह गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत काही क्षणातच.

अनुराधा पौडवाल आणि सहगायिकांनी गायलेलं हे गीत शांता शेळके यांचं होतं. संगीतकार होते श्रीधर फडके. चित्रपट वारसा लक्ष्मीचा. मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी.

च्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र 9:17 आणि 24 सेकंद झालेत.

0: राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत आपण ऐकलं. पारध या चित्रपटासाठी स्वर होता चंद्रशेखर गाडगीळ यांचा.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
0: आशा भोसले, अनुराधा पौडवाल आणि सहगायिकांच्या स्वरात सुधीर मोघे यांचं गीत ऐकूया. संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, चित्रपट हा खेळ सावल यांचा.

0: आशा भोसले यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत सुधीर फडके यांचं होतं. चित्रपट मुंबईचा जावई. आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर. 9:30:30 झालेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
1: श्रोते हो, रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेच्या 47व्या भागात अगदी लहान वयात आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून पुढे नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात दीर्घकाळ आपला ठसा उमटवणारे आणि 2014 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित शशी कपूर यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम. लेखक डॉक्टर मिलिंद दामले. निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. ऐकूया रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेचा 47वा भाग.
2: रुपेरी मुकुटाचे मानकरी. रुपेरी मुकुटाचे मानकरी. अगदी लहान वयातच आपल्या अभिनयाची चुणूक रुपेरी पडद्यावर दाखवून प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या, पुढे अनेक वर्ष अभिनय, चित्रपट आणि नाट्य निर्मिती, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पडद्यावर आपला ठसा उमटवत आपली कारकीर्द यशस्वीपणे घडवणारे वडील पृथ्वीराज आणि मोठा भाऊ राज कपूर यांच्या पाठोपाठ एकाच कुटुंबात दादासाहेब फाळके पुरस्कारांनी सन्मानित झालेले तिसरे कलाकार होण्याचा विक्रम करणारे ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर.
3: एक रास्ता है जिंदगी जो थम गए तो कुछ नहीं.
2: 18 मार्च 1938 रोजी कोलकाता इथे कपूर घराण्यात जन्मलेल्या शशी कपूर यांचं मूळ नाव बलबीर राज कपूर. भारतीय रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतल्या एक दिग्गज व्यक्तिमत्व असलेल्या पृथ्वीराज कपूर यांचे ते धाकटे सुपुत्र. घरात अभिनय, नाटक आणि चित्रपट यांचं वातावरण असल्याने कला क्षेत्राचे संस्कार त्यांच्यावर लहानपणापासूनच झाले. मोठे भाऊ राज कपूर आणि शम्मी कपूर यांनी चित्रपट सृष्टीत आपलं स्थान निर्माण करण्यास सुरुवात केलीच होती, तर शशी मात्र बालपणापासून रंगभूमीच्या जगातच रमले होते. वडिलांनी स्थापन केलेल्या पृथ्वी थिएटर्स या नामांकित नाट्यसंस्थेबरोबर

0: देशभर दौरे करताना शशी कपूर यांचं बालपण अक्षरशः रंगमंचावरच घडलं. कलाकारांचे संवाद, तालमी, नेपथ्य उभारणी, वेशभूषा, प्रकाशयोजना अशा नाट्यप्रयोगाच्या प्रत्येक अंगाचा त्यांनी जवळून अनुभव घेतला होता. अनेक नाटकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका करताना अभिनयाची शिस्त, वेळेचं महत्व आणि प्रेक्षकांशी संवाद साधण्याचं कौशल्य त्यांनी आत्मसात केलं होतं. पुढे काही काळ रंगमंचा मागील विविध जबाबदाऱ्याही सांभाळल्या, त्यामुळे अभिनय हा त्यांच्यासाठी केवळ व्यवसाय न राहता तो त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भागच बनला. चित्रपटांमध्ये त्यांचा प्रवेशही अगदी लहान वयात झाला. बलबीर नावाचा अन्य एक नट तेव्हा अभिनय करत असल्यामुळे शशीराज या नावाने त्यांनी बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. 1948 साली प्रदर्शित झालेल्या आग या चित्रपटात त्यांनी राज कपूर यांच्या बालपणीची भूमिका साकारली. त्यानंतर संग्राम, दानापाणी आणि विशेषतः आवारा या चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. आवारामध्ये त्यांनी साकारलेला लहानग्या राजचा भावनाप्रधान चेहरा प्रेक्षकांना विशेष भावला.
1: माँ, तुम मेरे बालों में तेल क्यों डालती हो?
2: तेल डालने से बाल मुलायम रहते हैं बेटा.
1: पर गली के सब लड़के मुझे छोकरे के क्यों छेड़ते हैं?
2: भोकने दूंगी. तुम्हारा उनका क्या मुकाबला? तुम स्कूल में पढ़ने वाले शरीफ बच्चे पढ़ लिखकर बड़े आदमी बनोगे, वो आवारा छोकरे जेल खाने की कोई कोठरिया बात करे.
1: माँ, आवारा किसे कहते हैं?
2: गली बाजारों में मारे मारे फिरने वालों को, जो दूसरों के माल को अपना समझते हैं, लिखने पढ़ने के बजाय जुआ खेलते हैं, शराब पीते हैं.
1: माँ, बड़ा होकर मैं भी आवारा बनूंगा.
2: चल हट, आवारा बने तेरे दुश्मन, तू तो वकील बनेगा, वकील.
0: रंगभूमीवरचे अनुभव, कपूर घराण्याचा समृद्ध वारसा आणि बालकलाकार म्हणून मिळालेली चित्रपट सृष्टीची ओळख, या तिन्ही गोष्टींनी शशी कपूर यांच्या व्यक्तिमत्वाला भक्कम पाया दिला. संग्राम चित्रपटात सहकलाकार म्हणून अभिनय केलेल्या तबस्सुम शशी कपूर यांच्या सोबतच्या पहिल्या कामाबद्दल बोलताना म्हणाल्या होत्या,
3: ज्ञान मुखर्जी की एक बड़ी मशहूर फिल्म आई थी, फिल्म का नाम था संग्राम. उसमें मैं हीरोइन थी और शशि कपूर हीरो थे. जी हाँ, शशि कपूर ने अशोक कुमार जी के बचपन का रोल किया था और मैंने नलिनी जयवंत के बचपन का रोल किया था. उसमें हम दोनों का एक गाना भी था और हमें डांस करना था. डांस करना तो दूर की बात थी, मैं बार बार गिर जाती थी. शशि कपूर बेचारे मुझे उठाने की कोशिश करते थे, लेकिन मैं इतनी भारी थी, इतनी मोटी थी कि मुझे उठाने के चक्कर में वो खुद गिर जाते थे.
0: बालकलाकार म्हणून ओळख निर्माण केल्यानंतर शशी कपूर यांना नायक म्हणून पहिली मोठी संधी मिळाली ती 1961 साली प्रदर्शित झालेल्या धर्मपुत्र या चित्रपटातून. दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या दिग्दर्शनातला हा दुसराच चित्रपट होता. धर्मपुत्र हा केवळ प्रेमकथा किंवा मनोरंजन प्रधान चित्रपट नव्हता, तर एक गंभीर सामाजिक चित्रपट होता. या चित्रपटात शशी कपूर यांनी दिलीप नावाच्या तरुणाची भूमिका साकारली. देखणा चेहरा, सहज अभिनय आणि भावनांची अचूक अभिव्यक्ती यामुळे शशी कपूर यांची या चित्रपटातली कामगिरी समीक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली. जरी चित्रपटाला त्या काळी व्यावसायिक यश मिळालं नाही, तरी त्यातल्या विषयाची धाडसी मांडणी आणि शशी कपूर यांच्या आश्वासक अभिनयामुळे धर्मपुत्रला हिंदी चित्रपटसृष्टीत एक महत्वाचं स्थान प्राप्त झालं.

1961 साली धर्मपुत्र मधून नायक म्हणून पदार्पण केल्यानंतर शशी कपूर यांच्या समोर यशाचे दरवाजे लगेच उघडले गेले नाहीत. उलट 1961 ते 1964 हा काळ त्यांच्या कारकिर्दीतला सर्वात कठीण आणि संघर्षमय टप्पा ठरला. कपूर घराण्याचा वारसा, देखणं व्यक्तिमत्व आणि अभिनयाची उत्तम जाण

असूनही त्यांना स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. त्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीवर दिलीप, राज आणि देव या दिग्गज त्रयीचं वर्चस्व होतं. त्याचबरोबर नव्या पिढीतले नायकही आपली छाप उमटवत होते. या संघर्षाच्या काळात एक गोष्ट मात्र कायम राहिली, तो म्हणजे शशी कपूर यांचा आत्मविश्वास. अनेक निर्माते त्यांना फार देखणा मुलगा म्हणून पाहत, पण त्यांच्या अभिनय क्षमतेबद्दल साशंक असत. काही जण त्यांची तुलना मोठे भाऊ राज कपूर आणि शम्मी कपूर यांच्याशी करत. विशेषतः शम्मी कपूर यांचं त्या काळातलं प्रचंड स्टारडम शशी कपूर यांच्यासाठी एक वेगळंच आव्हान होतं. प्रेक्षक अनेकदा त्यांच्याकडून शम्मी कपूर यांच्यासारखी ऊर्जा आणि शैली अपेक्षित करत असत, पण शशी कपूर यांचा अभिनय अधिक नैसर्गिक, संयत आणि वास्तववादी होता. त्यामुळे त्यांना स्वतःची स्वतंत्र प्रतिमा निर्माण करण्यासाठी वेळ लागला. धर्मपुत्र नंतर त्यांचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले, पण त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. प्रेमपत्र, ये दिल किसको दू, जब से तुम्हें देखा है, बेनझीर आणि मोहब्बत इसको कहते है यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका केल्या. काही चित्रपटांना समीक्षकांची दादही मिळाली, काहींमध्ये त्यांचा अभिनयही कौतुकास्पद ठरला, पण बॉक्स ऑफिसवर मात्र फारसा प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी शशी कपूर यांच्यावर चांगला अभिनेता पण अपयशी नायक असा शिक्का बसण्याची वेळ आली होती. या संघर्षाची फळं त्यांना 1965 सालापासून मिळायला लागली. 1965 हे वर्ष शशी कपूर यांच्या आयुष्यातलं खऱ्या अर्थाने टर्निंग पॉइंट ठरलं, कारण त्या वर्षी आलेल्या दोन चित्रपटांनी त्यांचं नशीबच बदलून गेलं. यातला एक चित्रपट बहुतारांकित भव्य कौटुंबिक चित्रपट होता, तर दुसरा एक साधी पण हृदयस्पर्शी प्रेमकथा होता. वक्त हा केवळ त्या वर्षातलाच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला एक मैलाचा दगड ठरला.

या चित्रपटात बलराज सहाणे, राजकुमार, सुनील दत्त, साधना, शर्मिला टगोर आणि रेहमान यांच्यासारखे दिग्गज कलाकार होते. अशा तगड्या कलाकारांच्या गर्दीत शशी कपूर यांची भूमिका तुलनेने लहान होती, पण त्यांनी आपल्या मोहक व्यक्तिमत्वाने आणि सहज अभिनयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. या गाण्यातली त्यांची आणि शर्मिला टागोर यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली. वक्तने शशी कपूर यांना लोकप्रियता मिळवून दिली आणि जब जब फूल खिले या चित्रपटाने त्यांना थेट सुपरस्टारच्या श्रेणीत नेऊन बसवलं. हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतला सर्वात महत्वाचा टप्पा मानला जातो. चित्रपटात शशी कपूर यांनी राजा या काश्मीर मधल्या हाऊसबोट चालवणाऱ्या निरागस तरुणाची भूमिका साकारली. राजा ही भूमिका शशी कपूर यांच्या व्यक्तिमत्वाशी इतकी एकरूप झाली की प्रेक्षकांना पडद्यावर अभिनेता दिसतच नव्हता, तर खरोखरच काश्मीरच्या दऱ्याखोऱ्यात राहणारा एक निष्पाप तरुण दिसत होता. त्यांच्या अभिनयातला प्रामाणिकपणा, साधेपणा आणि भावनिक प्रसंगातला संयम यामुळे प्रेक्षक अक्षरशः त्यांच्या प्रेमात पडले.

या गाण्यांनी रसिकांना भुरळ घातली. जब जब फूल खिलेच्या अभूतपूर्व यशानंतर शशी कपूर यांच्या आयुष्यातल्या संघर्षाचा अध्याय संपला. या दोन चित्रपटांनी मिळून शशी कपूर यांच्या कारकिर्दीचा पाया इतका मजबूत केला की पुढल्या दोन दशकापर्यंत ते हिंदी चित्रपटसृष्टीतल्या आघाडीच्या नायकांमध्ये गणले गेले.

शशी कपूर यांच्याविषयी बोलताना त्यांच्या हिंदी चित्रपटातल्या यशाचा उल्लेख हमखास केला जातो. मात्र त्यांचं आणखीन एक महत्वाचं योगदान म्हणजे भारतीय कलाकार म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट सृष्टीत निर्माण केलेलं वेगळं स्थान. 1960 ते 1970 दशकात जेव्हा भारतीय कलाकारांचं काम मुख्यतः देशांतर्गत चित्रपटांपुरतच मर्यादित होतं, तेव्हा

0: ऋषी कपूर यांनी भारतीय आणि पाश्चात्य चित्रपटसृष्टी यांच्यामध्ये एक सशक्त सांस्कृतिक पूल उभारला. ते केवळ परदेशी चित्रपटांमध्ये दिसले नाहीत, तर भारतीय कथा, भारतीय कलाकार आणि भारतीय संवेदनशीलता जगभरातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. या प्रवासाची सुरुवात झाली ती त्यांच्या पत्नी जेनिफर केंडल यांच्या माध्यमातून. त्यांची ओळख झाली निर्माता इस्माईल मर्चंट आणि दिग्दर्शक जेम्स आयव्हरी यांच्याशी. पुढे ही ओळख एका दीर्घ आणि ऐतिहासिक कलात्मक सहप्रवासात रूपांतरित झाली. 1963 साली प्रदर्शित झालेला द हाऊस होल्डर हा मर्चंट आयव्हरी निर्मित पहिला महत्वाचा चित्रपट होता, ज्यात शशी कपूर यांनी प्रमुख भूमिका साकारली.
1: So nice. And would you like to live here? It's so peaceful and beautiful. I think rents must be very low. It would be economical for us.
2: And also dull.
1: So you're a big city girl now.
2: I've seen enough of cows and fields and wells. I like to see many people and cars and buses.
1: Come.
0: शशी कपूर यांनी आपल्या सहज अभिनयाने आंतरराष्ट्रीय समीक्षकांची दाद मिळवली. अनेक पाश्चात्य समीक्षकांनी त्यांच्यातल्या नैसर्गिक अभिनय शैलीचं विशेष कौतुक केलं. त्यानंतर शेक्सपियर वल्ला हा चित्रपट त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतला आणखीन एक महत्वाचा टप्पा ठरला. आजही हा चित्रपट मर्चंट आयव्हरीच्या सर्वोत्तम कलाकृतींपैकी एक मानला जातो. जेनिफर केंडल यांच्यासोबत पडद्यावर त्यांची केमिस्ट्री विशेष गाजली. याच काळात शशी कपूर यांनी बॉम्बे टॉकी, हीट अँड डस्ट, सॅमी अँड रोझी गेट लेड आणि द डिसीवर्स यांसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांची इंग्रजी भाषेवरची पकड, देखणं व्यक्तिमत्व आणि भारतीय तसंच पाश्चात्य अभिनय शैलीतला सहज वावर यामुळे ते आंतरराष्ट्रीय निर्मात्यांसाठी एक आदर्श भारतीय अभिनेता ठरले. एकीकडे भारतातले हिंदी चित्रपट आणि दुसरीकडे हॉलिवूडचे इंग्रजी चित्रपट असा शशी कपूर यांचा यशस्वी प्रवास सुरू होता. 1970 दशकाच्या सुरुवातीला हिंदी चित्रपटसृष्टी एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर होती. 1950 आणि 60 दशकात प्रेम, त्याग, कुटुंब आणि संगीत प्रधान कथांवर आधारलेला नायक प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेला होता. मात्र समाज बदलत होता. बेरोजगारी, भ्रष्टाचार, सामाजिक विषमता आणि व्यवस्थेविषयीचा वाढता असंतोष यामुळे भारतीय युवकांच्या मनात संताप साचत होता. या नव्या मानसिकतेला पडद्यावर अभिव्यक्त करणारा नायक हवा होता. तो नायक प्रेक्षकांना मिळाला अमिताभ बच्चन यांच्या रूपाने. 1973 सालच्या जंजीरपासून सुरू झालेल्या अँग्री यंग मॅनच्या युगाने हिंदी सिनेमाचं समीकरणच बदलून टाकलं. या बदलाचा परिणाम अनेक स्थापित नायकांवर झाला. अनेकांची कारकीर्द डळमळीत झाली, तर काही कलाकार काळाच्या मागे पडले. पण शशी कपूर यांनी परिस्थितीचा अचूक वेध घेतला. तेव्हापर्यंत ते स्वतः यशस्वी रोमॅन्टिक नायक बनले होते. जब जब फूल खिले, प्यार का मौसम, शर्मिली, आ गले लग जा यासारख्या चित्रपटांनी त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली होती.

हिंदी चित्रपटसृष्टीचा केंद्रबिंदू आता बदलत असल्याची त्यांना जाणीव झाली होती. त्यामुळे स्वतःला नायकाच्या पारंपरिक चौकटीत अडकवून न ठेवता त्यांनी बहुनायक चित्रपटांचा मार्ग स्वीकारला. विशेष म्हणजे या चित्रपटांमध्ये त्यांनी कधीही स्वतःच्या भूमिकेच्या लांबीचा आणि महत्वाचा आग्रह धरला नाही. कथा आणि चित्रपटाच्या यशाला प्राधान्य देत त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत पडद्यावर जोडी जमवली. हा निर्णय त्यांच्या कारकिर्दीतला सर्वात हुशारीचा आणि यशस्वी निर्णय ठरला. शशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांची जुगलबंदी असलेला दीवार हा हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला सर्वात महत्वाच्या चित्रपटांपैकी एक मानला जातो. अमिताभ यांनी साकारलेला रागीट विजय आणि शशी कपूर यांनी साकारलेला प्रामाणिक पोलीस अधिकारी रवी हे दोन भाऊ आजही भारतीय सिनेमातल्या सर्वात संस्मरणीय व्यक्तिरेखांपैकी आहेत. अमिताभ

एकूण पाहता त्यांनी सुमारे डझनभराहून अधिक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आणि प्रत्येक वेळी त्यांची पडद्यावरची केमिस्ट्री वेगळी भासली. या प्रवासातही 1970 दशकाच्या उत्तरार्धात शशी कपूर हे हिंदी चित्रपटसृष्टीतले सर्वाधिक व्यस्त कलाकारांपैकी एक होते. त्यांच्या चित्रपटांमधली गाणीही प्रचंड लोकप्रिय होत होती.

0: रह जाएंगे।
1: अशा हलक्या फुलक्या गीतांनी त्यांची लोकप्रियता टिकून ठेवली। या काळातली एक अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे त्यांचे मोठे भाऊ राज यांच्याशी झालेलं पडद्यावरचे नट आणि दिग्दर्शकाचं पुनर्मिलन। आवारामध्ये बालकलाकार म्हणून राज कपूर यांच्या बालपणीची भूमिका साकारल्यानंतर तब्बल 27 वर्षांनी दोघं पुन्हा एकत्र पडद्यावर येणार होते। राज कपूर सत्यम शिवम सुंदरम या आपल्या महत्वाकांक्षी चित्रपटाची निर्मिती करत होते। त्या काळात शशी कपूर यांच्याकडे कामाचा प्रचंड ओघ होता। त्यांच्या तारखा मिळवणं अत्यंत कठीण मानलं जात होतं। अनेक निर्माते आणि दिग्दर्शक महिनोन महिने त्यांच्या तारखांची वाट पाहत असत। राज कपूर तर त्यांना टॅक्सी म्हणत। मात्र सत्यम शिवम सुंदरम हा शशी कपूर यांच्यासाठी कौटुंबिक आणि भावनिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा विषय होता। व्यस्त वेळापत्रक असूनही त्यांनी आपल्या मोठ्या भावासाठी वेळ काढला। राज कपूर यांनी जेव्हा त्यांना राजीव या प्रमुख भूमिकेसाठी विचारलं तेव्हा शशी कपूर यांनी जवळजवळ कोणतीही अट न घालता होकार दिला। कारण हा केवळ दिग्दर्शकाचा प्रस्ताव नव्हता, तो त्यांच्या मोठ्या भावाचा विश्वास होता।

1975 नंतरचा शशी कपूर हा केवळ यशस्वी अभिनेता नव्हता तर हिंदी चित्रपटसृष्टीतला सर्वात विश्वासार्ह बहुआयामी आणि आदरणीय कलाकार म्हणून समोर होता. शशी कपूर यांचं नाव घेतलं की सर्वप्रथम डोळ्यासमोर येतो तो देखणा रोमॅन्टिक नायक. परंतु त्यांच्या कारकिर्दीचा सर्वात महत्वाचा आणि दीर्घकालीन प्रभाव टाकणारा पैलू म्हणजे निर्माता म्हणून त्यांनी भारतीय समांतर सिनेमाला दिलेली भक्कम साथ. शशी कपूर यांनी केवळ रसिक म्हणून नव्हे तर निर्माता म्हणून पुढाकार घेतला. पत्नी जेनिफर केंडल यांच्या प्रोत्साहनाने त्यांनी फिल्मवालाज या निर्मिती संस्थेची स्थापना केली. या बॅनरखाली त्यांनी असे चित्रपट निर्माण केले ज्यांचा उद्देश केवळ नफा कमावणं नव्हता तर दर्जेदार आणि विचार प्रवर्तक सिनेमा निर्माण करणं हा होता. त्या काळात एखादा लोकप्रिय स्टार स्वतःचे पैसे अशा चित्रपटांमध्ये गुंतवतो हीच एक दुर्मिळ गोष्ट होती. या प्रवासाची सुरुवात

श्याम बेनेगल दिग्दर्शित जुनून या चित्रपटापासून. प्रेम, आसक्ती, सत्ता आणि युद्ध यांचा संगम असलेला हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार विजेता ठरला.

त्यानंतर आलेला 36 चौरंगी लेन हा चित्रपट दिग्दर्शिका अपर्णा सेन यांचा पहिला चित्रपट होता. मुख्य भूमिकेत जेनिफर केंडल होत्या. या चित्रपटाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठी प्रशंसा मिळाली. त्याच वर्षी प्रदर्शित झालेला कलयुग हा आणखीन एक महत्वाचा टप्पा होता. हा चित्रपट आशय, अभिनय आणि तांत्रिक गुणवत्तेच्या दृष्टीने समांतर सिनेमाचा उत्कृष्ट नमुना मानला जातो. 1982 मध्ये त्यांनी विजेता या चित्रपटाची निर्मिती केली. एका दिशाहीन तरुणाच्या भारतीय हवाई दलातल्या अधिकाऱ्यापर्यंतच्या प्रवासाची कथा सांगणारा हा चित्रपट तरुणाई, कुटुंब आणि आत्मविश्वास यांचा सुंदर

0: पुढे उत्सव या महत्वाकांक्षी चित्रपटातून त्यांनी भारतीय अभिजात साहित्य पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केला.
1: मन क्यों बहका रे बहका आधी रात को.
0: त्याची निर्मिती मूल्य, संगीत, वेशभूषा आणि कलात्मक दर्जा आजही अभ्यासाचा विषय मानला जातो.

शशी कपूर यांच्या आयुष्यातला सर्वात सुंदर आणि प्रभावशाली अध्याय म्हणजे त्यांचं आणि जेनिफर केंडल यांचं नातं. ही केवळ एका अभिनेता आणि अभिनेत्रीची प्रेमकथा नव्हती, तर दोन रंग परंपरांचं, दोन संस्कृतींचं आणि दोन कलावंतांच्या स्वप्नांचं मिलन होतं. भारतीय रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीच्या इतिहासात या नात्याचं महत्व इतकं मोठं आहे की शशी कपूर यांच्या कारकिर्दीचा विचार जेनिफर यांच्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. 1956 साली कोलकाता येथे या प्रेमकथेची सुरुवात झाली. त्यावेळी शशी कपूर वडील पृथ्वीराज कपूर यांच्या पृथ्वी थिएटर या नाट्यसंस्थेबरोबर काम करत होते. दुसरीकडे जेनिफर या आपल्या वडिलांच्या शेक्सपियर एरिना या भ्रमंती करणाऱ्या इंग्रजी नाट्यसंस्थेच्या प्रमुख अभिनेत्री होत्या. एका प्रयोगादरम्यान शशी कपूर यांची नजर प्रेक्षकांमध्ये बसलेल्या जेनिफरवर पडली आणि ते पहिल्याच भेटीत तिच्या प्रेमात पडले. पुढे दोघांची ओळख वाढली, मैत्री झाली आणि त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. लग्नानंतरही दोघांनी रंगभूमीशी आपली नाळ कधीही तोडली नाही. या अर्थाने पाहिलं तर शशी कपूर आणि जेनिफर यांची प्रेमकथा केवळ वैयक्तिक आयुष्यापुरती मर्यादित राहिली नाही, तिने भारतीय रंगभूमीचं भविष्य बदललं. शशी आणि जेनिफर यांच्या सहजीवनाची नाटकासाठी सर्वात मोठी देणगी म्हणजे पृथ्वी थिएटर. पृथ्वीराज कपूर यांचं एक स्वप्न होतं, भ्रमंती करणाऱ्या नाट्यसंस्थेला एक कायमस्वरूपी घर असावं. त्यांच्या निधनानंतर हे स्वप्न अपूर्ण राहिलं होतं. ते पूर्ण करण्याचा निर्धार शशी कपूर आणि जेनिफर यांनी केला. त्यांनी जुहूमध्ये जमीन विकत घेतली, ट्रस्ट स्थापन केला आणि 1978 मध्ये पृथ्वी थिएटर उभं केलं. हे नाट्यगृह केवळ एक इमारत नव्हतं, तर भारतीय रंगभूमीचं एक महत्वाचं केंद्र बनलं. आज भारतीय रंगभूमीवर कार्यरत असलेल्या अनेक दिग्दर्शक, अभिनेते आणि लेखकांना व्यासपीठ मिळवून देण्यात पृथ्वी थिएटरचा मोठा वाटा आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक देखणे नायक झाले, अनेक सुपरस्टार झाले, पण शशी कपूर यांच्याविषयी सहकलाकार, दिग्दर्शक, पत्रकार आणि चाहत्यांच्या आठवणी वाचल्या तर एक गोष्ट वारंवार दिसून येते, त्यांच्या व्यक्तिमत्वातली सहजता, विनम्रता आणि माणुसकीची भरजरी.

0: किनार. ते स्टार होते पण कधीही स्टार सारखे वागत नसत. त्यांच्या व्यक्तिमत्वातला आणखीन एक महत्वाचा पैलू म्हणजे अहंकाराचा पूर्ण अभाव. कपूर घराण्याचा वारसा, सुपरस्टारचा दर्जा, आंतरराष्ट्रीय ओळख आणि आर्थिक यश असूनही ते अत्यंत साधेपणाने जगले. त्यांच्या लोकप्रियतेचा प्रभाव पुढच्या पिढ्यांवरही पडला. अनेक अभिनेत्यांनी शशी कपूर यांच्या पडद्यावरच्या सहजतेचा आदर्श ठेवला. त्यांच्यातली सभ्यता, स्त्रियांविषयीचा आदर आणि व्यावसायिक शिस्त याचं उदाहरण आजही दिलं जातं. ते स्टार होते पण त्याहून महत्वाचं म्हणजे ते जेंटलमन स्टार होते. भारतीय चित्रपटसृष्टीने दादासाहेब फाळके पुरस्काराने 2014 साली शशी कपूर यांना सन्मानित केलं. त्यावेळी त्यांच्यासोबत अभिनय केलेल्या त्यांच्या जवळजवळ सगळ्या अभिनेत्री उपस्थित होत्या. यात सगळं झालं. आपलं संपूर्ण आयुष्य नाट्य आणि चित्रपट कलेला समर्पित केलेल्या या महान कलाकाराला भारतीय चित्रपटसृष्टीच्या सर्व रसिकांच्या वतीने मानाचा मुजरा.
1: रुपेरी मुकुटाचे मानकरी. रुपेरी मुकुटाचे मानकरी.
2: श्रोते हो, रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेच्या 47 भागात अगदी लहान वयात आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून पुणे नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात दीर्घकाळ आपला ठसा उमटवणारे आणि 2014 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित शशी कपूर यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. लेखक होते डॉक्टर मिलिंद दामले. निवेदन आणि सादरकर्ते होते प्रसाद कुलकर्णी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
3: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10:13 झालेत. आता प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची.

नमस्कार आणि शुभ प्रभात. आकाशवाणी पुणे केंद्रावर सर्व रसिक श्रोत्यांचं मी डॉक्टर संजय उपाध्ये अत्यंत आनंदाने आणि प्रसन्नतेने स्वागत करतो. श्रोते हो, आपण कार्यक्रम ऐकत आहात विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्व शांतीचा यात्रा वचनपूर्तीची. काल मी म्हटल्याप्रमाणे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी राज कपूरच्या जमिनीवरती शिक्षणाची अनेक द्वारे विद्यार्थ्यांना खुली करून दिली. ज्या ठिकाणी आर्किटेक्चरचं शिक्षण आहे, शाळा आहेत आंतरराष्ट्रीय, त्यानंतर नेव्हीचंही प्रशिक्षण तिथे दिलं जातं, आर्ट डिझाईनचं प्रशिक्षण आहे, टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी आहे, त्याशिवाय स्वर्गीय लता मंगेशकरांच्या हस्ते उद्घाटन झालेली संगीत कला अकादमी आहे, ज्या अकादमीच्या स्वतः लता मंगेशकर अध्यक्षा होत्या. आर्किटेक्चरचा एक अत्यंत आकर्षक नमुना म्हणजे ती संगीत कला अकादमी आहे. या कला अकादमीची जी वास्तू आहे ती वास्तू अशी आहे की त्यात मध्यभागी एक गोल घुमट आहे मोठा, 40,000 स्क्वेअर फुटाचं बांधकाम आहे. आणि श्रोते हो, बाजूला 7 स्वरांचे 7 घुमट आहेत, त्यामुळे सा रे ग म प ध नि सा असे घुमट आहेत आणि त्याच्या मधोमध अनाहत नादाचा ओंकाराचा घुमट आहे. आणि हे सगळे घुमट जे एकमेकांना जोडलेले आहेत, माझी पंचायतकार होते, आकाशवाणीवरती कार्यक्रम करत असल्यामुळे मला त्या इमारतीचं चित्र तुम्हाला दाखवता येत नाही. मी शब्दांनी वर्णन करण्याचा प्रयत्न करतो पण वाटतं तसंच्या तसं चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं राहील की नाही असाही प्रश्न पडतो. पण अतिशय अप्रतिम इमारत आहे आणि त्या इमारतीच्या पायऱ्या चढून वर गेल्यानंतर समोर सरस्वतीची मूर्ती आहे. दोन्ही बाजूला 2 क्लासरूम्स आहेत, वरती हॉस्टेल आहे.

मोठी संगीत कला अकादमी आहे. म्हणजे ज्यांना कुणाला शिकायची इच्छा असेल संगीत, त्यात नृत्य आहे, गाणं आहे, तबला आहे, काही वाद्य आहेत त्या ठिकाणी. आणि हे जे 7 घुमट आहेत 7 स्वरांचे, त्या प्रत्येक घुमटामध्ये वाद्य आहेत. म्हणजे एका घुमटामध्ये तारवाद्य आहेत, एका घुमटामध्ये तालवाद्य आहेत. आणि जुनी भारतातली जेवढी वाद्य आहेत त्यांचं एक प्रदर्शन स्वरूप त्या 7 घुमटांमध्ये आहे. आणि मध्ये जो ओंकाराचा घुमट आहे, तिथे मध्यभागी जो खांब आहे त्याला गोल फिरणार एक रचना आहे, प्लॅटफॉर्म आहे, टेबल आहे म्हणायला हरकत नाही, ज्याच्यावरती पेटी ठेवलेली असते, वीणा ठेवलेली असते, पखवाज ठेवलेला असतो. मला असं वाटतं की इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करणाऱ्या एका शिक्षकाच्या मनामध्ये या पद्धतीनं भारतीय संस्कृतीविषयी आणि संगीतातून ईश्वर दर्शन ही संकल्पना मनात ठेवून असं बांधकाम करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. भारतीय संस्कृतीला ते महत्त्वाचं आहे. आणि स्वतः भारतरत्न लता मंगेशकरांनी उद्घाटन केलं त्या दिवशी त्यांनी पहिला शब्द उच्चारला होता, तो अद्भुत असा शब्द उच्चारला होता. तुम्ही जाऊन तिथे लोणीला बघावं अशी माझी इच्छा आहे, म्हणून मी हे वर्णन करतोय. आकाशवाणीच्या श्रोत्यांच्या मनातील इच्छा, उत्सुकता वाढावी म्हणून हे सगळं वर्णन आहे की एक असं घडलेलं आहे पुण्यापासून 45 मिनिटांवरती, ट्रॅफिक नसेल तर. आणि मुद्दा असा आहे की तसं पाहायला गेलं तर इतक्या जवळच्या अंतरावर असून सुद्धा आज माझे आकाशवाणीचे एपिसोड झाल्यानंतर मला SMS किंवा कोणी फोनवरती चौकशी करतं आणि स्वतः कबूल करतं की हे आम्हाला का माहीत नव्हतं. आता का माहीत नव्हतं हा प्रश्न त्यांना पडलेला आहे, तसा तो विश्वनाथ कराड सरांनाही पडलेला असतो की का माहिती होत नाही. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की शिक्षण क्षेत्रातली व्यक्ती असं म्हटल्यामुळे आमच्या संपूर्ण समाजाची त्या शिक्षण क्षेत्रातल्या संस्थापकांकडे बघण्याची दृष्टी थोडी कलुषित आहे. काही कारणं असतील, अशा पद्धतीचं मत तयार होणं हे कदाचित क्रमप्राप्त असू शकतं. जसं राजकारणाच्या बाबतीमध्ये आहे, राजकारण शुचित, स्वच्छ, भ्रष्टाचारमुक्त, नीतिमान वगैरे हे शब्द आता राजकारणामध्ये उपलब्धच नाहीत ना. तसं कदाचित मत झाल्यामुळे एक स्वतः कोणी उत्साहाने जातात की नाही मला माहिती नाही, मला येतात फोन गुगलवरती, आता हा कार्यक्रम ऐकले जातात आकाशवाणीच्या ॲपवरती, पण पुण्याहून जे फोन होतात त्यापेक्षा मुंबई, डोंबिवली तर लोक विचारतात की कोणाला भेटायचं, आम्हाला लोणीला भेट द्यायची आहे, ती उत्सुकता आहे. पण हे असं संगीत कला अकादमी तिथे मोठ्या प्रमाणावर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकरांचे चिरंजीव आदिनाथ मंगेशकर त्या अकादमीचे प्रमुख आहेत. त्याचबरोबर त्याच प्रांगणामध्ये तो जो मोठा घुमट आहे, जगातला सगळ्यात शांती घुमट मोठा, त्याच्याच बाजूला डावीकडे अतिशय सुरेख नेटकं गीता भवन बांधलेलं आहे. आणि नुसतं गीता भवन बांधून ती इमारत नाही आहे, आतमध्ये ह्यूज साईजचा, म्हणजे ज्याला आपण लाईफ साईज म्हणतो, त्या आकाराचा रथ आहे. रथातून अर्जुन खाली उतरला आहे आणि श्रीकृष्णाच्या पाया पडतो आहे अशी मूर्ती आहे, श्रीकृष्णाची मूर्ती आहे. आणि तुम्ही आज शिरला त्या गीता भवनामध्ये राजबागेतल्या की तुम्ही त्या संपूर्ण रथाला गोल फेरी मारता आणि त्या चारी बाजूच्या भिंतींवरती भगवद्गीतेतले महत्त्वाचे श्लोक, महत्त्वाच्या घटना, अशा पद्धतीची सगळी माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. सर्व धर्मांची माहिती दिलेली आहे. श्रोते हे सगळं सांगत असताना मला स्वतःलाही कित्येक वेळा असं वाईट वाटत राहतं की अरे ह्याविषयी चर्चा पुण्यातल्या जनतेमध्ये होते की नाही होत, किंवा पुणे दर्शन नावाची एक बस आहे. मला नेहमी प्रश्न पडतो की हे सगळं महापालिकेला सुद्धा माहिती असण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण मग जगातल्या सगळ्यात मोठ्या घुमटाचं दर्शन घ्यायला पुणे दर्शन बस जाते का? हे असं गीता भवन बघायला पुणे दर्शन बस जाते का? राज कपूर मेमोरियल बघायला पुणे दर्शन बस जाते का? नदीकिनारी बांधलेले 18 आश्रम बघायला पुणे प्रवासी बस, पुणे दर्शनाची बस जाते का? असे प्रश्न पडतात. आणि म्हणून हा तुमच्याशी आकाशवाणीच्या माध्यमातून संवाद साधून ही माहिती द्यायचं, कारण असं इतकं मोठ्या व्यापक प्रमाणावर

वरती केलेलं काम डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी इथे जवळच आहे, जास्तीत जास्त 1 तासाच्या अंतरावर आहे, त्या माझी हात जोडून विनंती आहे आणि खरंच आता हात जोडून मी बोलतो आहे दैनिक क्षेपकावरती तुमच्याशी बोलण्यासाठी हा एपिसोड रेकॉर्ड करताना, की खरंच थोडं वेगळ्या पद्धतीनं आम्हाला या डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या कार्यकर्तृत्वाकडे बघावं लागेल. आणि ते पहिलं तर तुमच्या लक्षात येईल, तुम्ही जेव्हा तो घुमट बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की आपण किती छोटे आहोत म्हणून. हे कसा बांधला गेला असेल तो, त्याला मध्ये कुठेही खांब नाही, आतमध्ये ह्यूज आहे, ह्यूज असं इंग्रजीत म्हटलं की तुम्हाला पटेल पटकन की खरंच मोठा असणार म्हणून. तर माझी विनंती आहे तुम्हाला की हा एपिसोड ऐकल्यानंतर आता गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार 4 दिवस तुमच्याकडे आहेत, तुम्ही जाऊन या, राजबाग लोणीला जाऊन या, MIT च्या कॅम्पसमध्ये जाऊन या, ते सगळंच वातावरण, तिथे मोकळी जागा, तिथलं मैदान, तिथे असलेला ऑलिम्पिक दर्जाचा स्विमिंग पूल आणि हे सगळं मी आत्ता जे जे वर्णन केलं ते सगळं त्याचा अनुभव घ्या आणि तुम्हालाही अभिमान वाटेल की हे सगळं पुण्याच्या इतकं जवळ आहे आणि आम्ही पुणेकर आहोत. प्रतिसादासाठी किंवा माहिती मिळवण्यासाठी SMS करा 9657722396, 9657722396 या नंबरवरती SMS करा. त्या SMSला उत्तर म्हणजे या राजबाईगेला कशी भेट द्यायची त्याविषयीचे संपर्क नंबर आपल्याला देता येतील. जरूर SMS पाठवा, मी वाट पाहतो. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात, तोपर्यंत मजेत रहा, आनंदात रहा, प्रसन्न रहा.

विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 10:10 आणि 38 सेकंद झालेत. आता ऐकूया काही स्थानिक निवेदनं. यामध्ये हरवलेल्या व्यक्तींसंबंधीची काही निवेदनं आहेत. तनिषा राहुल चव्हाण ही 17 वर्षांची युवती देहू इथून बेपत्ता झाली आहे. तिचं वर्णन याप्रमाणे. भाषा मराठी आणि हिंदी तिला येतात. उंची 5 फूट, रंग गोरा, चेहरा उभट. तिने लाल रंगाचा स्वेटर आणि काळ्या रंगाची नाईट पॅन्ट घातली आहे. ही मुलगी भेगडे आडी चिंचोळी देहू इथून बेपत्ता झाली आहे. कोणाला सापडल्यास देहू रोड पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड यांच्याशी संपर्क साधावा. नवनाथ अनंता जाधव हे 55 वर्षांचे गृहस्थ. 2 जूनला दुपार 1:30 सुमाराला भीमनगर शिलाविहर कॉलनी पौड रोड कोथरूड इथून बेपत्ता झाले आहेत. त्यांचं वर्णन याप्रमाणे. उंची 5 फूट, रंग गोरा, अंगाने सडपातळ, नाक सरळ, चेहरा उभट, केस काळे पांढरे, डोक्यावर गांधी टोपी त्यांनी घातली आहे. डोळे काळे आहेत. मिशी पांढरी आणि जाडसर आहे. त्यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला जुनी जखम आहे, तर उजव्या डोळ्याच्या वर काळसर डाग आहे. त्यांनी पांढऱ्या रंगाचा फुल बायांचा शर्ट घातला आहे. त्यावर निळ्या रंगाच्या रेषा आहेत, तसंच काळ्या रंगाची पॅन्ट घातली आहे. त्यांना मराठी भाषा येते. हे गृहस्थ कोणाला सापडल्यास कोथरूड पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्याशी संपर्क साधावा. बानी जाहीर शेख ही 31 वर्षांची विवाहित महिला आपल्या 2 मुलांना सोबत घेऊन 9 फेब्रुवारीला 6:00 बेपत्ता झाली आहे. बानी शेख वय 31 वर्ष, उंची 5 फूट, रंग गोरा, अंगाने सडपातळ, केस काळे पांढरे, चेहरा गोल, नाक सरळ. तिने पंजाबी ड्रेस घातला होता. डाव्या हाताच्या पोटरीवर जुनी भाजल्याची खूण आहे. तिला हिंदी भाषा येते. तिची मुलगी सुहाना जहीर शेख वय 14 वर्ष, उंची 5 फूट, रंग गोरा, अंगाने सडपातळ, केस काळे, चेहरा गोल, नाक सरळ. तिनेसुद्धा पंजाबी ड्रेस घातलाय. तर रहान जहीर शेख हा मुलगा 7 वर्षांचा आहे. उंची 4 फूट, रंग गोरा, अंगाने सडपातळ,

इस काळे, चेहरा गोल, नाक सरळ आहे. त्याने शर्ट पॅन्ट घातली आहे. या तिघांनाही बंगाली आणि हिंदी भाषा येतात. कोणाला सापडल्यास समर्थ पोलीस स्टेशन सोमवारपेठ यांच्याशी संपर्क साधावा. जय राजू लहाने हा 23 वर्षांचा युवक 8 जून 2026 सकाळी 9 सुमाराला SNDT मेट्रो स्टेशन इथून बेपत्ता झालाय. त्याचं वर्णन याप्रमाणे: चेहरा उभट, दाढी नाही, उंची 5'6", रंग सावळा, केस काळे आणि बारीक कापलेले आहेत, नाक सरळ आणि मोठं आहे. अंगात पांढऱ्या रंगाचा, त्यावर ग्रे लायनिंग असलेला चेक्स शर्ट त्याने घातलंय. तसंच राखाडी रंगाची फॉर्मल पॅन्ट घातली आहे. पायात तपकिरी रंगाचे बूट आहेत. त्याच्याबरोबर काळ्या रंगाची सॅक आहे. त्याला मराठी आणि हिंदी भाषा येतात. हा मुलगा कोणाला सापडल्यास डेक्कन पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्याशी संपर्क साधावा. रेश्मा अजहर शेख ही 20 वर्षांची युवती 10 मार्चला सकाळी 11 दत्तवाडी नेरे तालुका मुळशी इथून बेपत्ता झाली आहे. तिचं वर्णन याप्रमाणे: उंची अंदाजे 5', रंग सावळा, डोळे काळे, डोळ्याला चष्मा आहे. आकाशी रंगाचा पंजाबी ड्रेस तिने घातलाय. तिला मराठी आणि हिंदी भाषा येतात. हिच्यासंबंधी कोणाला माहिती कळल्यास हिंजवडी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर यांच्याशी संपर्क साधावा. काही स्थानिक निवेदनं आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

आकाशवाणी पुणे केंद्र मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. यावेळी आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळ्यात सकाळचे ठीक 10:15 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत विशेष वार्ता. या कार्यक्रमात आज ऐकूया राज्यातील सक्रिय झालेला मान्सून आणि त्याची पुढील परिस्थिती याविषयी IIMD पुणेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर SD सानप यांची राजेंद्र लेले यांनी घेतलेली मुलाखत. ऐकूया विशेष वार्ता.

0: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाच्या विशेष वार्ता कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. आज भारतीय हवामान विभागातील शास्त्रज्ञ डॉक्टर एस डी सानप आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: श्रोते हो, आपण ज्याची चातकासारखी वाट पाहून शेवटी गेल्या 2-3 दिवस राज्यात ठिकठिकाणी मोसमी पाऊस सक्रिय झाला असं पाहतोय, याबद्दल माहिती घेण्यासाठी डॉक्टर एस डी सानप आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. डॉक्टर एस डी सानप सर, भारतीय हवामान विभाग आयएमडी पुणे इथले हवामान अंदाज विभागातले वैज्ञानिक डी म्हणून काम करतात. दैनंदिन तसंच विशेष हवामान अंदाज तयार करणं, अत्याधुनिक हवामान मॉडेल्सचं विश्लेषण जारी करणं, हवामान आणि वातावरणीय बदलांवरील संशोधन करणं तसंच विविध हवामान विषयक घटनांबाबत मार्गदर्शन आणि जनजागृती करणं या जबाबदाऱ्या ते सांभाळत आहेत. आपलं स्वागत सर. डॉक्टर सानप सर, देशात आणि राज्यातही यंदा मान्सूनच्या आगमनाला सुरुवातीला बऱ्यापैकी विलंब झाला असं दिसून येत आहे. मात्र गेल्या काही दिवसात, म्हणजे साधारण रविवारपासून म्हणायला हरकत नाही, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. हा पाऊस मान्सूनचा किंवा नैऋत्य मोसमी पाऊस आहे का, आणि सर्वसामान्य श्रोत्यांसाठी यंदाच्या मान्सूनची आतापर्यंतची वाटचाल कशी राहिली आहे यापासून आपण सुरुवात करूया.
1: राईट. यावर्षी साऊथ वेस्ट मान्सून किंवा नैऋत्य मान्सून जो आहे तो अंदमानमध्ये 16 मेला दाखल झाला, त्यानंतर 4 जूनला तो केरळमध्ये, त्यानंतर तळ कोकणामध्ये 6 जूनला, आणि तळ कोकणाचा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राचा अजून काही भाग त्याने 8 जूनपर्यंत व्यापला होता. आणि त्यानंतर त्याची जी वाटचाल आहे ती मंदावली गेली किंवा थांबली गेली असं म्हणता येईल. आणि त्यानंतर आज तो परत सक्रिय झालेला आपल्याला दिसून येतोय. आणि किनारपट्टीचा काही भाग, पुणे, त्यानंतर मराठवाड्यातील काही भाग, त्यानंतर तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड आणि बिहारच्या काही भागांमध्ये तो आज पोहोचलेला आहे. आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये मान्सूनसाठी अनुकूल वातावरण आहे आणि महाराष्ट्रातील अजून काही भागांमध्ये मान्सून पुढे सरकण्यासाठी वातावरण

0: अनुकूल आहे असं म्हणता येईल.
1: अच्छा, काल परवा सुद्धा राज्यातल्या अनेक भागात मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाची नोंद झाली तुरळक ठिकाणी. मान्सून अचानक इतका सक्रिय होण्यामागची प्रमुख हवामानशास्त्रीय कारणं कोणती सांगता येतील?
0: राईट, जसं मी म्हणालो की 8 जून नंतर त्याचा प्रोग्रेस आपल्याला दिसून आलेला नाही आणि त्यावेळेचं जे कारण होतं प्रोग्रेस न होण्याचं ते म्हणजे की उत्तरेकडनं येणारे कोरडे वारे ते आपल्या मान्सूनच्या विंड्सला अडथळा निर्माण करत होते.

0: अडथळा निर्माण करत होते. त्याचबरोबर एमजीओ एमजीओ सोप्या भाषेत सांगायचं तर विषुववृत्तावरील भागामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे मोठ्या ढगांची कन्व्हेक्टिव्ह क्लाउड्स असं म्हणता येईल का, मोठमोठे क्लाउड्स, आणि ज्यावेळी ते हिंदी महासागरावरून जात असतात तर अशी कंडिशन्स आपल्यासाठी फेवरेबल असते मान्सूनसाठी किंवा आपल्याकडे पाऊस पडण्यासाठी. परंतु तशी काही कंडिशन्स त्यावेळी आपल्याला दिसून आलेली नाही 8 जून नंतर, म्हणजे काल परवापर्यंत. परंतु आता एमजीओ फेज 2 मध्ये आहे, म्हणजेच तो हिंदी महासागरामध्ये सक्रिय आहे आणि त्यामुळे आपल्याकडे मान्सून परत सक्रिय झालेला दिसून येतोय. मान्सूनचे वारे अजून तीव्रतेने अरबी समुद्राकडून किनारपट्टीच्या भागापर्यंत पोहोचत आहेत आणि जास्त आर्द्रता वाहून आणत आहेत आणि त्यामुळे आपल्याकडे पाऊस पडताना दिसतोय आणि मान्सून सक्रिय होताना दिसतोय.
1: अच्छा सर, एल निनोचा भारतीय मान्सूनवर नेमका कसा परिणाम होतो? मध्यंतरी असं बोललं जात होतं काही महिन्यांपूर्वी की यंदा पाऊस एल निनोच्या परिणामामुळे नेहमीपेक्षा कमी असेल. श्रोत्यांना याबद्दल उत्सुकता आहे आणि महाराष्ट्रात राज्यामध्ये मान्सूनची स्थिती आगामी काळामध्ये नेमकी कशी आहे, म्हणजे कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ सर्वच भागांमध्ये पावसाचं वितरण आगामी काळामध्ये कसं दिसतंय?
0: एल निनो म्हणजे काय तर पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरामध्ये जर समुद्राचं तापमान हे 0.5 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त वाढलं आणि सरासरीपेक्षा 0.5 डिग्रीने वाढलं आणि ते कंटिन्यू 3 महिने राहिलं तर अशा कंडिशन्सला एलनिनो सक्रिय झाला असं म्हटलं जातं. आणि त्याचीच उलट परिस्थिती म्हणजे लानिना, जे की पश्चिम प्रशांत महासागरामध्ये ती घटना घडते. तर मागील 2 वर्षांपासून लानिना कंडिशन्स फेवरेबल होत्या आणि त्यामुळे आपल्याकडे चांगला पाऊस झालेला दिसून येतो. आणि आता जर बघितलं तर एलनिनो हा सक्रिय झालेला आहे आणि ज्या ज्या वेळी एलनिनो कंडिशन्स असतात त्यावेळी आपल्याकडचा मान्सूनचा पाऊस जो आहे तो सरासरीपेक्षा कमी पडतो आणि त्यामुळं ह्यावर्षी दुसऱ्या टप्प्यातला जो दीर्घकालीन अंदाज आहे भारतीय हवामान विभागाने दिलेला त्यामध्ये पाऊस हा सरासरीपेक्षा 90% इतकाच पडेल असं सांगितलं गेलेलं आहे आणि त्याचं मेन इम्पॉर्टंट रिझन म्हणजे एलनिनो यावेळी सक्रिय होतं.
1: अच्छा, मग या सगळ्या कंडिशन्स असताना, अशी पार्श्वभूमी असताना सर्वसामान्य नागरिकांच्या मनात, जनतेच्या मनात एक प्रश्न असतो की मान्सून आता सक्रिय झाला, हवामान विभाग वेळोवेळी योग्य पद्धतीने अंदाज वर्तवत असतात आणि आता सक्रिय झालाय जसं तुम्ही म्हणालात किंवा आता कमकुवत झालाय, वीक कंडिशन्स आहेत, तर मग ह्या सगळ्या गोष्टी एल निनो सारख्या काही बदलांमुळे असेल, त्यांच्या परिणामांच्यामुळे असेल किंवा अन्य कोणते घटक आहेत की ज्याच्यामुळे हवामान विभाग हे सगळं ठरवतो आणि नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचवतो, असं काय काय कॅटेगरीज सांगता येतील?
0: राईट, हवामानाचा अंदाज देण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत ज्यामध्ये दीर्घकालीन अंदाज जो आहे तो आपण एका सीझनसाठी दिला जातो,
1: मोसमी पावसाचा,
0: बरोबर, आणि हा राईट, आणि तो पूर्ण देशामध्ये सरासरी पाऊस किती पडेल किंवा सरासरीचे तो किती टक्के पडेल असं अशा प्रकारची माहिती दिली जाते आणि ती माहिती माझ्या मते गव्हर्नमेंट त्याचबरोबर पॉलिसी मेकर्स त्यांच्यासाठी जास्त महत्वाची असते. आणि नंतर आपण 5 ते 7 दिवसांचा जो अंदाज देतो तो डे टू डे लाईफ साठी किंवा आपल्या रुटीन साठी उपयोगाचा असतो, त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असतो आणि इतर बऱ्याच सेक्टर्ससाठी तो महत्वाचा अंदाज असतो. तर दीर्घकालीन अंदाज देण्यासाठी एलनिनो एक फॅक्टर आहे. ज्यावेळी एलनिनो सक्रिय असतो तर आपल्याकडे पाऊस कमी पडतो, लानिना कंडिशन्स असतील तर आपल्याकडे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतो किंवा चांगला पाऊस पडतो, किंवा मग त्याचबरोबर हिंदी महासागरामध्ये इंडियन ओशन डायपोल नावाचे एक सिमिलर कंडिशन्स असते, जर ती पॉझिटिव्ह फेजमध्ये असेल तर आपल्याकडे चांगला पाऊस पडतो, निगेटिव्हमध्ये असेल तर कमी पाऊस पडतो. त्याचबरोबर इतर काही फॅक्टर्स आहे, जसं युरोशियामध्ये जर हिवाळ्यामध्ये जास्त बर्फ पडलेला असेल तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या मान्सूनवर होतो, कमी पाऊस पडतो आपल्याकडे अशा कंडिशन्समध्ये. जर तिकडे बर्फ कमी पडलेला असेल तर आपल्याकडे पाऊस जास्त पडतो. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या कनेक्शन्स आहेत
1: आपल्या पृथ्वीवर
0: त्यावर सगळं कनेक्टेड आहे. तर त्यावरून डिसाईड केलं जातं फायनली, मग आपल्याकडे मॉडेल्स आहेत, त्या मॉडेल्सचा अनालिसिस करून फायनली डिसाईड केलं जातं किंवा फायनली कन्क्लुजन काढलं जातं की ह्या वेळेचा जो मान्सून आहे तो सरासरीपेक्षा जास्त पाऊस मान्सूनमध्ये होईल किंवा जास्त होईल, असं सगळं डिस्कशन म्हणजे फायनली डिसाईड केलं जातं. हे झालं मान्सून हे दीर्घकालीन अंदाजासाठी. आणि 5 ते 7 दिवसांचा जो अंदाज आहे त्यामध्ये आपल्याकडं निरीक्षणं असतात, ते वेगवेगळ्या ऑब्झर्वेटरीतून येणारी निरीक्षणं आहेत, त्याचबरोबर हवेतील विविध थरांमध्ये मध्ये कशा प्रकारची वातावरणाची कंडिशन्स आहेत त्यातून आपल्याला बलून ऑब्झर्वेशन्सवरून आपल्याला कळतं. त्याचबरोबर रडार्स आहेत, सॅटेलाइट्स आहेत, यावरून आपल्याला येणाऱ्या 24 तासांची स्थिती कळते. त्याचबरोबर येणाऱ्या 5 ते 7 दिवसांचा जर अंदाज बघायचा असेल तर अशा वेळी आपल्याला न्यूमरिकल वेदर प्रेडिक्शन्स मॉडेल्स आहेत आपल्याकडे, आणि त्या मॉडेल्सचा वापर करून आपण 5 ते 7 दिवसांमध्ये

0: अंदाज कसे असतील हे डिसाईड केलं जातं. तर अशा प्रकारे दीर्घकालीन त्याचबरोबर लघुकालीन ते मध्यमकालीन अंदाज जे आहेत ते दिले जातात.
1: महाराष्ट्रातील सध्याची मान्सून परिस्थिती आणि काल परवा गेल्या आठवड्यापासून झालेल्या जोरदार पावसामागची कारणं आतापर्यंत आपण जाणून घेतली. आता जाणून घेऊया आगामी काही दिवसांचा पावसाचा अंदाज. सर, पुढील 4 ते 5 दिवसांसाठी महाराष्ट्राचा पावसाचा अंदाज काय, म्हणजे 23, 24, 25 पासून तो पुढचा आठवडा?
0: राईट, आजपासून पुढच्या 5 दिवसांचा जर अंदाज आपण बघितला तर महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि जसं मी सांगितलं की येणाऱ्या 48 तासामध्ये मुंबईसह महाराष्ट्रातील अधिक भागांमध्ये मान्सून दाखल होण्याचे चान्सेस आहेत. विदर्भामध्ये जर बघाल स्पेशली तर तिथे काही स्टेशन्समध्ये टेम्परेचर जास्त आपल्याला दिसत आहेत, ज्यामध्ये अमरावती आहे, चंद्रपूर आहे, गोंदिया, तर या ठिकाणी टेम्परेचर 40 पेक्षा जास्त आहे. तर त्या ठिकाणी थोडीशी वेगळी परिस्थिती आहे, तिथे हीट वेव्ह कंडिशन्स आहेत. परंतु येणाऱ्या 3 दिवसापर्यंतच हे कंडिशन्स राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर तिथे सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस होण्याचे चान्सेस आहेत. आणि 4-5 दिवसांनंतर जसजसा मान्सून पुढे प्रोग्रेस होईल तसतसं मेघगर्जनेसह होणारा पाऊस कमी होऊन मान्सूनचा पाऊस सेट होण्याचे चान्सेस आहेत.
1: दमदार पाऊस ज्याला आपण म्हणतो बरोबर पडत राहील. अलीकडच्या काळात कमी कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो अशा बातम्या येत असतात. बऱ्याचदा ढगफुटी होते की एकाच भागामध्ये अचानक एकदम पाऊस होतो. याच्यासाठी हवामान बदल आणि अशा अतिवृष्टीचा घटना ज्या आहेत यांचा काय संबंध आहे?
0: तसं जर बघितलं तर जसं आपण म्हणतो की ग्रीन हाऊस गॅस इमिशन्स आपण ज्यावेळी वातावरणामध्ये होतात किंवा ग्रीन हाऊस गॅसेस उत्सर्जित होतात अशावेळी पृथ्वीचं तापमान वाढतं. ग्रीन हाऊस गॅसेस तसं पाहिलं तर ते पृथ्वीचं तापमान मेंटेन करण्यासाठी खूप महत्वाचे आहेत, परंतु जर त्यांचं प्रमाण जास्त वाढलं तर मग ग्लोबल वॉर्मिंग आपण म्हणतो किंवा मग क्लायमेट चेंज सारखा प्रकार होताना दिसतो किंवा हवामान बदल होतात. तर अशा परिस्थिती हवामान बदलामध्ये समजा 1 डिग्री तापमान ग्लोबल पूर्ण ग्लोबचं जर आपण बघितलं 1 डिग्रीने जर वाढलं तर हवेची बाष्प शोषून ठेवण्याची क्षमता 7 पटीने वाढते. आणि अशा परिस्थितीमध्ये मग एक्स्ट्रीम इव्हेंट्स जसं तुम्ही म्हणालात की कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडणे असे प्रकार वाढतात. आणि असं खूप साऱ्या अभ्यासामधून स्टडीज मधून दिसून आलं, रिसर्च मधून दिसून आलेलं आहे की ज्यावेळी म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग सिनॅरिओज किंवा क्लायमेट चेंज सिनॅरिओमध्ये कमी वेळेत जास्त पाऊस पडण्याचे जे इव्हेंट्स आहेत किंवा त्यांची जी फ्रिक्वेन्सी आहे ती वाढताना दिसते.
1: शहरी भागांमध्ये विशेषतः मुंबई असेल, पुणे, नाशिक सारखी मोठी शहरं आहेत आणि इतर मोठ्या शहरांमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचायला लागतं, वाहतुकीवर परिणाम होतो. नागरिकांनी हवामान विभागाच्या वेळोवेळी दिलेल्या इशाऱ्यांचा अर्थ कसा समजून घेतला पाहिजे आणि काय खबरदारी घेतली पाहिजे?
0: बरोबर, पहिलं काय असायचं की ज्यावेळी पाऊस पडेल तर पाऊस पडेल की नाही एवढं सांगितलं जायचं किंवा मग त्याची इंटेन्सिटी सांगितली जायचं की जसं की 60 मिलीमीटर किंवा हेवी रेनफॉल होण्याचे चान्सेस आहेत किंवा मुसळधार पावसाची शक्यता आहे. आता मुसळधार पावसाच्या शक्यतेबरोबरच वॉर्निंगला वेगवेगळे कलर दिले जातात. तर ग्रीन असेल तर काही वॉर्निंग नाही आहे, येलो असेल तर 60 मिलीमीटर पर्यंत पाऊस होण्याची शक्यता, मध्यम स्वरूप, मध्यम ते थोडासा हेवी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. परंतु काळजी करण्याचं कारण नाही, तुम्ही थोडंसं अपडेटेड राहा असा त्याचा अर्थ होतो. जर तिथं ऑरेंज अलर्ट असेल तर तुम्ही बी प्रिपेअर्ड फॉर द डिझास्टर टू हॅपन. तर अशा वेळी तुम्ही प्रिपेअर्ड राहिलं पाहिजे, डिझास्टर होऊ शकतं. आणि ज्यावेळी रेड वॉर्निंग दिली जाते तर अशा वेळी तुम्ही ऍक्शन घ्या किंवा मग ज्या काही सूचना दिल्या असेल नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंटकडनं किंवा मग भारतीय हवामान विभागाकडनं जे काही ऍडव्हायजरीज दिल्या गेलेल्या आहेत त्याचं पालन करणं गरजेचं आहे.
1: स्वतःचं आणि एकूण मालमत्तेचं
0: नुकसान कमी होईल. तर हे पावसासंदर्भात झालं. तसंच इतर ज्या हवामान विषयक इतर काही फॅक्टर्स आहेत जसं की हिट वेव्ह असेल किंवा त्यासाठी सुद्धा अशाच प्रकारची कलर कोडेड वॉर्निंग आता आपण देतोय.
1: शेतकरी बांधवांसाठी सगळ्यात जिव्हाळ्याचा महत्वाचा असा हा मान्सून नैऋत्य मोसमी पाऊस हा सक्रिय तर झाला पण आता हा कितपत दिलासादायक आहे. सुरुवातीला आपण म्हणालो की 90% यंदा पाऊस पडेल, तो यंदा म्हणजे 4 महिन्यात का वर्षभरात का 6 महिन्यात? आणि पेरणी किंवा अंतरमशागत असेल, शेतीचं नियोजन असेल, या दृष्टीने कोणता महत्वाचा सल्ला शेतकऱ्यांना देता येईल?
0: जून ते सप्टेंबरसाठी याचा जो पाऊस आहे त्यामध्ये मी सांगितलं होतं की सरासरीपेक्षा तो 90% इतका पडण्याची शक्यता आहे आणि मेन रिझन म्हणजे एलनिनो सक्रिय झालेला आहे. तर आता काय आहे की आता कुठं पाऊस सक्रिय होतो, ऍक्च्युली आपल्याकडे पाऊस डिले झालेला आहे महाराष्ट्रामध्ये असं आपण म्हणू शकतो. आणि जोपर्यंत सर्वदूर पाऊस पडत नाहीये किंवा मग ॲज पर कृषी विभागानुसार 65 ते 100 मिलीमीटर पाऊस तुमच्या रिजन मध्ये होत नाही तोपर्यंत पेरणीची काही करू नये असं सांगितलं गेलं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये कधी कधी ज्यावेळी ऑलरेडी मान्सून डिले झालेला आहे तर कधी कधी शेतकरी घाई करतात पेरणीसाठी आणि त्यामुळे नुकसान होऊ शकतं. तर जोपर्यंत सर्वदूर आणि चांगला पाऊस पडत

0: नाही, तोपर्यंत माझ्या मते घाई करणं
1: पेरणीची किंवा
0: टाळलं. हां,
1: शेती कामांची घाई करू नये,
0: शेतीची मशागत तुम्ही करू शकता ह्या
1: पेरणी
0: बेसिसवर,
1: नाही
0: हां,
1: करू,
0: पण पेरणीसाठी माझ्या मते कृषी विभागाकडनं जे काही वेगवेगळे
1: अधिकृत जो अंदाज येतो
0: अंदाज
1: तो
0: येतो
1: तुम्ही
0: आहेत
1: त्यांना
0: त्यांना
1: पाठवा.
0: पाठवता, आणि त्यांच्याकडनं ज्या सूचना येतात की
1: अगदी बरोबर.
0: या बेसिसवर तुम्ही पेरणी करा किंवा काय, तर ते त्यांनी करणं गरजेचं आहे.
1: शेवटचा प्रश्न सर, महाराष्ट्रातल्या राज्यातल्या जनतेला, शेतकरी वर्गाला आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांसाठी सध्या सर्वात महत्वाचा संदेश या पार्श्वभूमीवर कोणता द्या?
0: भारतीय हवामान विभागाकडनं दिले जाणारे जे अलर्ट्स आहेत किंवा मग अंदाज आहेत त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आमचे काही ॲप्स पण आहेत ज्यामध्ये मौसम ॲप आहे, त्याचबरोबर मेघदूत ॲप आहे जे शेतकऱ्यांसाठी आहे, ज्यामध्ये त्या पर्टिक्युलर डिस्ट्रिक्ट्समध्ये त्यांच्या भाषेमध्ये ती माहिती दिली जाते,
1: अच्छा,
0: कोणत्या प्रकारचं पीक त्या डिस्ट्रिक्ट्समध्ये आहे आणि त्या पिकावर कोणत्या प्रकारचं नियोजन करणं गरजेचं आहे, ही सगळी माहिती मेघदूत ॲपमधून तुम्हाला मिळू
1: अच्छा
0: शकते. आणि मौसम ॲपवर तुम्हाला डे टू डे अपडेटेड वेदर अलर्ट्स आणि माहिती तुम्हाला मिळते. तर माझ्या मते
1: याचा
0: हवामानाचा
1: वापर केला
0: वापर
1: पाहिजे.
0: करणं गरजेचं आहे.
1: श्रोतेहो, महाराष्ट्रात मान्सून आत्ता सक्रिय झाला असून अनेक भागांमध्ये समाधानकारक पावसाची सुरुवात झाली असं म्हणता येईल. मात्र काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता हवामान विभागाचे अंदाज आणि इशारे नेहमी नियमितपणे पाहणं आवश्यक आहे असं आपल्याला म्हणता येईल. आपल्याला आज सविस्तर माहिती दिल्याबद्दल पुण्याच्या भारतीय हवामान विभागातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर एस डी सानप सरांचे मनःपूर्वक आभार. नमस्कार सर.
0: नमस्कार.
1: श्रोतेहो, याबरोबरच आजचा विशेष वार्ता हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

श्रोते हो, आत्ताच आपण कार्यक्रम ऐकलात विशेष वार्ता. राज्यातली सक्रिय झालेला मान्सून आणि पुढील परिस्थिती याविषयी IMD पुणेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर SD सानप यांची राजेंद्र लेले यांनी घेतलेली मुलाखत आत्ता आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 10:31 आणि 5 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला आशिकी या चित्रपटातलं समीर यांनी लिहिलेलं, नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं आणि अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांच्या स्वरातलं गीत.

श्रोतेहो, आत्ताच आपण समीर यांनी लिहिलेलं, नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं गीत ऐकलं. स्वर होते अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांचे, आणि चित्रपट होता आशिकी. कार्यक्रमात यानंतर मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेलं, मंसूर खान यांनी संगीतबद्ध केलेलं जो जीता वही सिकंदर या चित्रपटातलं गीत.

श्रोते हो हे गीत होतं 1942 अ लव्ह स्टोरी या चित्रपटातलं. गीतकार होते जावेद अख्तर, संगीतकार राहुल देव बर्मन आणि स्वर होता कविता कृष्णमूर्ती यांचा. कार्यक्रमात यानंतर खिलाडी या चित्रपटातलं अन्वर सागर यांनी लिहिलेलं, जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेलं आणि अभिजित आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत.

श्रोते हो, आत्ताच आपण खिलाडी या चित्रपटातलं गीत ऐकलं. गीत लिहिलं होतं अन्वर सागर यांनी, संगीतबद्ध केलं होतं जतीन ललित यांनी आणि गायलं होतं अभिजीत आणि अलका याज्ञिक यांनी. कार्यक्रमात यानंतर लता मंगेशकर यांच्या स्वरात मैने प्यार किया या चित्रपटातलं गीत, गीतकार असद भोपाली आणि संगीतकार राम लक्ष्मण.

श्रोते हो, हा स्वर होता लता मंगेशकर यांचा. मैंने प्यार किया या चित्रपटासाठी असद भोपाली यांनी लिहिलेलं आणि राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आत्ता आपण ऐकलं. आणि या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. मध्यम लहरी 378°7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 11:27 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम शास्त्रीय संगीत. या अंतर्गत संदीप आपटे यांचं सतारवादन, त्यांनी वाजवलेला राग हमीर बिलावल, त्यांना तबल्यावर साथ केली आहे माधव मोडक यांनी.

श्रोते हो, शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण संदीप आपटे यांचं सतारवादन ऐकलं. त्यांनी वाजवलेला राग हमीर बिलावल आता आपण ऐकत होतात. त्यांना तबल्यावर साथ केली होती माधव मोडक यांनी. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378°7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन ए आय

0: आर या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. यानंतर ठीक 11:30 आम्ही हा कार्यक्रम. या अंतर्गत गायिका भगिनी प्रियांका बर्वे आणि प्रांजली बर्वे यांच्याशी गप्पा आणि गाणी याचा भाग पहिला आपण ऐकू शकाल. संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
0: मध्यम लहरी 378 7-8 meters अर्थात 792 kilohertz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. प्रसारित करत आहोत कार्यक्रम आम्ही.
3: शोधो आम्ही कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका भगिनी प्रियांका बर्वे आणि प्रांजली बर्वे यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीची गाणी. आज या गप्पांचा भाग पहिला.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते. संजय भुजबळ.
1: शोधो नमस्कार. आम्ही कार्यक्रमात पुन्हा एकदा दोन बहिणी आपल्यासोबत आहेत. कदाचित त्या वाट बघतील की आता मी त्यांचं नाव वगैरे तुम्हाला सांगेल आणि ओळख करून देईल वगैरे. तर पैकी प्रियंकाला बहुतेक माहिती आहे, प्रांजलीलाही माहीत असण्याची शक्यता आहे की आम्ही कार्यक्रमात आम्ही पाहुण्यांची ओळख नाही करून देत, पाहुणेच एकमेकांची ओळख करून देतात. तर थोडं एकमेकींची तुम्हाला ओळख करून द्यायची खरं तर की तू हिची आणि ही तुझी ओळख करून देणार. यात पर्सनल म्हणजे वैयक्तिक अशी ओळख पण असेल आणि व्यावसायिक ओळख पण असेल, प्रोफेशनल ओळख पण असेल. आधी कोण संधी घेणार आहे?
2: मोठी बहीण पहिले.
1: वा,
2: मला असं वाटलं जरा पहिले लहान मुलांनी ज्युनियर आर्टिस्ट पहिले सुरू करतात तर असं वाटलं.
1: मजा येणार, एकूण बोलण्यात मजा येणार. मला पहिल्याच वाक्यात कळलंय खूप मजा येणार.
2: नाही, नॅचरली जबाबदारी माझ्यावर झालेली आहे. माझी बहीण लहान प्रांजली बर्वे इथे उपस्थित आहे आज माझ्याबरोबर आणि ती उत्तम म्हणजे काय म्हणू, अत्यंत हरहुन्नरी, काय म्हणू, मल्टी फॅसेटेड असं हे व्यक्तिमत्व आहे तिचं. आणि सगळ्या कलांचा संगम म्हणजे प्रांजू असं मी कायम म्हणते. उत्तम ती चित्रकार आहे, उत्तम डान्स करते, उत्तम गाते, कविता करते, ट्रान्सलेशन करते. सो काय नाही, म्हणजे सगळ्या कलांचा संगम आहे त्याच्यामध्ये आणि जे ती हाती घेईल ते ती सुंदर करते. त्यामुळे असं मला असं वाटतं खूप आमच्या फॅमिलीतली सगळ्यात जास्त टॅलेंटेड
1: बेस्ट
2: येस अशी आमची प्रांजू.
1: वा, आणि या यादीत मला बऱ्याच गोष्टी तिनं आईबाबांकडनं आजी आजोबांकडनं घेतलेल्या दिसत आहेत. दोन तीन गोष्टी मला वाटतं चित्रकला वगैरे.
2: हो, म्हणजे माझ्या आईचे वडील
1: हो
2: ते चित्रकार होते, शिक्षक होते आणि मावशी पण माझी उत्तम चित्रकार आहे. इवन माझी मावस बहीण ती पण, म्हणजे त्या साईडने तिला चित्रकला तिच्यामध्ये आलेली आहे, गुण तिच्याकडे आलाय
3: जीन्स मधून.
1: हो, आणि बाबांच्या आजोबांकडनं गाणं आलंय
2: आणि बाकी अभिनय नृत्य सगळंच आहे तिच्याकडे आणि अभ्यासात पण हुशार होती.
1: तो तुझ्याकडनं घेतलाय
2: काय माहिती बाबा,
1: त्याच म्हणून म्हटलं तो तुझ्याकडनं घेतला असेल. वा, आणखी यात म्हणजे जो कलेचा भंडार दिला तू म्हणतेस, कलेचं अगदी त्या व्यक्तिमत्वात एक एक कला अशी रुजलेली आहे आणि त्याचं त्या त्यावेळी यथावकाश असं प्रदर्शन होत राहतं. या सगळ्यांमध्ये तुला स्वतःला प्राजू कुठे सगळ्यात जास्त टॉप वाटते?
2: नो डाऊट गाणं, म्हणजे गाणं ही तिची सगळ्यात काय म्हणू, शी इज व्हेरी पॅशनेट अबाउट म्युझिक. आणि अजून तिच्यातले काय म्हणू, अजून तिने स्वतःला खूप एक्सप्लोअर करायचं आहे जे ती करतीये. कंपोजिशन्समधनं असेल तिच्या, म्हणजे एखा म्युझिक कंपोजर म्हणून असेल किंवा गीतकार म्हणून असेल, वेगवेगळे जॉनर्स असतील.

0: म्हणजे राईट फ्रॉम वेस्टर्न टू काय म्हणू इंडियन क्लासिकल सगळ्यामध्ये ती एक्सप्लोअर करत असते आणि गाणं हे तिला सगळ्यात काय म्हणू जवळचं आहे.
1: क्या बात. आता तुझी पाळी आणि याच मोडवर सगळ्या गोष्टी तो ताईबद्दल सांगणारस.
2: ताईची इंट्रोडक्शन अपुरी पडेल इतकी खूप सारं काय काय सांगावं लागेल तिच्याबद्दल, कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ताई इज अ परफेक्शनिस्ट आणि ती इतकी फोकस्ड आहे पहिल्यापासून. सिन्सेरिटी ही मला सगळ्यात जास्त तिची भावते, कारण तिने आत्तापर्यंत ती गाण्यामध्ये जी सिन्सेरिटी दाखवली आहे ती नक्कीच तिच्या आवाजातनं, गळ्यातनं, तिच्या गायकीमधनं ती कायम प्रूव्ह करत राहिली आहे स्वतःला. आणि प्रत्येक कॉन्सर्टमध्ये ती तिचं 100% देते. इवन रेकॉर्डिंगमध्ये पण ती असं कधीच तिला कमी पडली असं तिला मी मला कधी असं वाटलं नाही, कारण प्रत्येक वेळेस ती स्वतःला प्रूव्ह करत राहिली आहे. आणि ही तिची सगळ्यात जास्त मोठी अचीवमेंट आहे, तिचा हा मुळात गुण आहे. आणि तिची बुद्धिमत्ता अफाट आहे, त्यामुळे त्याच्याबाबत मी काही बोलूच शकत नाही. तिचं कौतुक करावं तितकं कमी आहे गाण्यामध्ये मला, तर ती मी तिला माझा गुरु मानते
1: वाह.
2: आणि शी इज माय गाईड. आणि मी एक म्हणू शकते की पाथ जो ती सांगते मला स्वतःला, तो मला स्वतःला ती मोटिवेट तर खूप करते आणि इतरांनाही आजूबाजूच्या लोकांना ती खूप मोटिवेट करते. आणि सगळ्यांमधले पॉझिटिव्ह पॉईंट्स ती घेऊन स्वतःला कायम डेव्हलप करत राहिली आहे, याचं मला खूप जास्त कौतुक आहे.
1: वा, खूप छान ओळखी तुम्ही एकमेकींच्या करून दिल्या. रोज असंच बोलता एवढं गोड.
2: कधी कधी
1: तर ती संधी
2: भांडतो
1: पण एकूण कार्यक्रमात मी तुम्हाला देणार आहेच आहे, पण तूर्त आपण या गप्पांच्या मधून मधून काही गाणी पण घेणार आहोत. तर गाणं आता गाण्याची जबाबदारी कोणावर टाकूयात? गाणं निवडण्याची आहे मेन.
0: म्हणजे आता गाणं
1: गाणं तुमच्या
0: ऐकवायचं
1: आवडीचं
0: आहे,
1: एक सांगायचं.
0: सांगायचं आहे.
1: हो
2: मला कधी तू खूप आवडतं.
1: अरे वा, म्हणजे बघ, गाणं निवडण्याच्या बाबतीत तिनं पहिला चान्स घेतला, जबाबदारी टाकणारा तुझ्यावर टाकली होती. म्हणजे मी आता भांडण लावायला सुरुवात करतो इथनं. तर गाणं आपण तिचं कधी तू सुरुवातीला ऐकूया.
0: यस.

0: वा, दोघींनी एकमेकींची ओळख करून दिली, पहिलं गाणंही झालं. पण एक लक्षात आलं बोलता बोलताच की आई बाबाही याच कार्यक्रमातून येऊन गेले, डॉक्टर राजीव बर्वे आणि डॉक्टर संगीता बर्वे. त्या अर्थानं हा आजचा भाग जो आहे तो पार्ट टू आहे,
1: अच्छा.
0: बर्वे रिटर्न्स म्हणूयात आपण.
1: ओके, यस.
0: तर ते सगळे संदर्भ घेऊन आपण पुढे जाणार आहोत. आणि जसं मी सुरुवातीलाच आजी आजोबांचा संदर्भ सांगितला, याच वास्तूत आजी आजोबांचं नातं जुळलं, डेव्हलप झालं आणि त्याचीच फळं इथं आपण दोघींच्या रूपात बघतो आहोत. तर ह्या सगळ्या वास्तूत येण्यापर्यंतच्या ज्या वाटचाली आहेत तुमच्या मागच्या दोन्ही पिढ्यांच्या, त्याबद्दल तुम्हाला कसं कसं बाळकडू मिळत गेलं आहे, त्या गोष्टी तुमच्यात कशा कशा मुरत गेल्या, एकेकीनं सांगितलं तरी चालेल मला.
1: आकाशवाणीशी खूप जवळचं, म्हणजे अगदी घरचंच नातं आहे, कारण आजोबा स्वतः इथे कामाला होते आणि वेगवेगळ्या म्हणजे फिरतीची त्यांची नोकरी होती, अगरतल्यापासनं दिल्ली बऱ्याच. म्हणजे आम्ही खरं सांगू का, आम्ही खूप लहान होतो, कारण माझे आजोबा 50 वर्षांचे होते तेव्हा माझ्या वडिलांचा जन्म झाला आहे,
0: हो.
1: त्यामुळे खूप कमी सहवास आम्हाला आमच्या आजी आजोबांचा मिळाला. ही आमची खूप कधी कधी खूप खंत आहे. आणि आजूबाजूचे लोक इतके भरभरून आम्हाला आठवणी सांगतात त्यांच्या. परवाच मला एक फोन आला, कोणीतरी माझ्या ओळखीतलं हैदराबादमध्ये

0: होता तो माणूस आणि कोणाच्या तरी घरी होता, तर त्या बाई जेव्हा त्यांना कळलं की मी त्यांच्या ओळखीची आहे, तर त्या इतक्या भरभरून त्यांनी फोन केला आणि ते म्हणले मैं अगरताला में थी तब युअर ग्रँडफादर अँड मी युअर फादर अँड आय यूज टू बी प्लेमेट्स. म्हणजे अशा काय काय काय काय आठवणी सांगतात आणि आपल्याला इतक्या आठवणींचा साठा लोकांकडे आहे, कारण इतक्या फिरती म्हणजे इतक्या ठिकाणी आजी आजोबा राहिलेले आहेत
1: बरोबर,
0: आणि त्या त्या जवळपासच्या लोकांच्या आठवणी की आजी यायची आमच्याकडे, आजोबा यायचे, इथे गाणं ऐकलंय. सो कधी कधी असं वाटतं की अरे आपण थोडा आपल्याला सहवास मिळाला असता, की आज आजी आजोबा असले असते तर त्यांना आज बघायला मिळालं असतं, नातींचं कौतुक, आम्हाला त्यांचा गायडन्स मिळाला असता. पण या वास्तूचा खूप काय म्हणू मोठा वाटा आहे
1: प्रश्न,
0: जसं तुम्ही म्हणलात, कारण आजी आजोबांची भेटच इथे झाली आणि त्या भेटीचं रूपांतर मैत्रीत, मग प्रेमात आणि मग त्यांचं लग्न झालं. आणि आकाशवाणी मध्ये काय लहानपणापासून आम्ही दोघी येतोय, विविध स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे, गझल उर्दू गझलमध्ये मी पहिली आले इथे, म्हणजे हे अनएक्सपेक्टेड होतं मलाही. सो आकाशवाणीचा सपोर्ट कायम राहिलेला आहे आम्हाला आणि आई अर्थात आमची जरी म्युझिकमधली नसली तरी साहित्यिक असल्यानं तिचे खूप जवळचे ही तिचेही जवळचे संबंध आकाशवाणी आणि म्हणजे नाटुकली असू देत, आम्ही फक्त म्युझिक नाही
2: हा म्हणजे नाट्य वाचन केलेलं इथे,
0: प्रांजुनी तर इतकं नाट्य वाचन केलेलं आहे,
2: अभिवाचन, गाणं इथे सगळं झालंय,
0: या वास्तूचा इम्पॉर्टन्स खूप आहे.
1: प्रश्न होता प्रश्न.
0: आणि येस आकाशवाणी म्हटल्यानंतर अगदी आपलं घरचं
1: प्रश्न होता. मी त्या गझल विषयी तुला विचारणार आहे आणि तुला नाटुकली विषयी पण.
2: बाबांनी पण इथे अभंग खूप सादर केलेले,
1: अगदी स्वरचित्रमध्ये पण अनेक त्यांची गाणी झाली आहेत.

0: मला तेच विचारायचं होतं की जसं तिला एका अर्थानं ते बाळ कडू मिळालं, तसं तुझ्यापर्यंत ते कसं पोहोचलं? एक टप्पा तुझा आणखी वाढला का? म्हणजे
1: आजी
0: प्रियंकाताई
1: आजोबांकडनं,
0: नंतर, म्हणजे
1: हां
0: आजोबा ते प्रियंकाताई, असा तुझा प्रवास आहे का?
1: आता जे आजीनी ताईला शिकवलं ते
0: हां
1: ताईनी मला शिकवलं,
0: हां
1: सो तो सगळा प्रवास म्हणजे ते बाळकडू असं कन्वर्ट झालं, कनेक्टेड
0: गोड झालं
1: झालं.
0: बाळकडू.
1: हां म्हणजे आजी आजोबांकडनं ताईला आणि ताईकडनं मला, म्हणजे ताईनीच शिकवलं
0: हो
1: मला,
0: हो
1: त्यामुळे ते असं कनेक्शन झालं आणि ते बाळकडू काइंड ऑफ मिळाल्यासारखं झालं. कारण आजीचा सहवास खूप लाभला नाही, कारण आजी एक वर्ष म्हणजे मी जेव्हा 1 वर्षाची होते तेव्हा आजी वारली, त्याच्यामुळे खूप सहवास लाभला नाही, पण ताईकडनं खूप शिकायला मिळालं.
0: खूप छान. इथं मला एक मुद्दा बोलता बोलताच लक्षात आला की तू खरं तर ताईकडनं शिकलं हे म्हणतीच आहेस, पण योगायोगानं ताईचं बॅकग्राऊंडही तुला बघायला मिळालेलं आहे, ऐकायला मिळालं आहे थेट एक कुटुंबाची सदस्य म्हणून. तर ताईपर्यंत आलेलं संगीत आणि ताईनं तुझ्यापर्यंत पोहोचवलं संगीत, त्यात ताई कुठे कुठे ॲड झाली तुला काय वाटतं? काय तिनं तिचं स्वतःचं त्यात ॲड केलं? म्हणजे मला
1: तिची तर
0: हां
1: स्वतःची शैली गाण्याची
0: राईट
1: ती तर ॲड झालीच त्याच्यामध्ये, आणि आजीची गाणी ही तर मी ऐकतच असते सगळी, आणि त्याच्यामुळे असं झालं की ताईची स्वतःची ओळख त्या
0: हां
1: गाण्यामधनं ती
0: हां
1: तिने मला थोडक्यात सांगितल्यासारखी झाली,
0: वा
1: आणि त्यामुळे एक वेगळी काय म्हणतात शिकवण मला आपोआपच ती रुजत गेली. आजोबांकडनं जे बाबांनी शिकलं गाणं ते बाबांनी मला शिकवलं आणि ताईला पण शिकवलं, आणि बाबांनी त्यांचे शिष्य तयार केले जे सगळे ते जे गात असतात घरी, त्यांच्याकडनं पण मला त्यांच्या शैलीमधनं पण कनेक्ट व्हायला होतं, त्यांची जी वेगळी शैली तयार होते.
0: खूप छान.
2: ऍक्च्युली तसं बघायला गेलं ना, आता मी जेव्हा घरी होते म्हणजे 24व्या वर्षी माझं लग्न झालं तेव्हा बाबा वर्किंग होते, बाबाची पण फिरतीची नोकरी होती, सो माझ्यापेक्षा जास्त घरचं जे म्युझिक आहे ते तिला मिळालंय. कारण आता बाबा रिटायर्ड आहेत, मी आता सासरी असते, मुंबईला असते, मी आता फार आमची भेटी होत नाहीत, पण प्रांजू घरी असते. आता बाबा फुल टाइम म्युझिक मध्ये आहेत आणि रियाजाला बसतात, आणि तेव्हा ते बिझीच होते कारण नसायचेच ऑलमोस्ट, आई असायची फक्त घरी. तर आता शिष्य परिवार बाबांचा आहे, घरी ते गाणं शिकवण्या असतात, त्यामुळे
1: आजोबांशी
2: ते सगळं
0: जास्त मिळालं हे ती आवर्जून सांगतीये.
1: त्यामुळे आजोबांच्या ज्या बंदिशी आहेत त्या बाबा ज्या शिकवतात त्या जास्त ऐकायला, आजोबांच्या बंदिशी बाबा जे शिकवतात त्या मला जास्त कानावर पडतात, त्याच्यामुळे जास्त त्यातनं शिकायला मिळतं.
0: बरोबर आहे. आणि त्यातून दोन्ही जॉनर म्हणजे जुनं आणि ताईनं दिलेलं आत्ताचं संगीत, या दोन्हीचं एक मिक्सचर तुझ्यामध्ये बघायला मिळतं, म्हणून कधी कधी तू वेस्टर्नकडे पण वळलेले दिसतेस. आपण तिकडे वळण्यापूर्वी मात्र एक गाणं आता प्रियंकाच्या आवडीचं ऐकूया.
2: ओके ओके. आत्ता सध्या पावसाळ्याचं वातावरण आहे तर ढग दाटून येतात.
0: वा खूप खूप छान ऐकता येईल आपल्याला. पुन्हा एकदा सध्या तू म्हणालीस म्हणून एवढंच आम्ही रेकॉर्डिंगची तारीख मुद्दाम बोलताना घालून ठेवतो त्यात, की म्हणजे हे कधीही जरी 50 वर्षानंतर तुमची पुढची पिढी जेव्हा तुमचा इंटरव्ह्यू ऐकेल तेव्हा हे सगळे संदर्भ त्यांच्यापर्यंत पोचतील म्हणून आजची तारीख आपण सांगून ठेवा. तर आज आपण 22 तारखेला बोलतो, 22 ऑगस्ट 2024 दुपारच्या छान उकाड्यात एसीत बसून आपण बोलतो.
2: आय थिंक आकाशवाणीची हीच मजा आहे की लहान म्हणजे इतकी जुनी जुनी रेकॉर्डिंग, इतक्या मोठमोठ्या लोकांचे जुने जुने इंटरव्ह्यूज असू देत, गाणी असू देत, ते सगळं आर्काईव्हला असतं ना, आणि आपल्याला किती वर्ष ते ऐकायला मिळतं आणि किती पिढ्यांपर्यंत ते पोहोचेल, सो हा ठेवा आहे आकाशवाणीचा
0: अगदी. आणि मला वाटतं हेच एक खूप काय म्हणत आकर्षण असतं स्टुडिओत येताना कलाकारांचं, की मी इथं अनेक वर्ष राहणार आहे, पिढ्यानं पिढ्या मी आकाशवाणीत आता राहणार आहे, म्हणूनही त्या ध्वनीमुद्रणाला एक खूप वेगळा आयाम आहे, वेगळं महत्व आहे.
2: तर
0: त्याच ध्वनीमुद्रणात आपण सगळं बोलत आहोत. आपण तुझं गाणं ऐकूया.
2: ओके.

तर श्रोतहो, आपण ऐकत होता सुप्रसिद्ध गायिका भगिनी प्रियंका बर्वे आणि प्रांजली बर्वे यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीच्या गाण्यांचा भाग पहिला. पुढच्या भागांसाठी ऐकत रहा.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: श्रोते हो, आम्ही हा कार्यक्रम आत्ता आपण ऐकलात. संवादक आणि सादरकर्ते होते संजय भुजबळ. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 12:20 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ. या अंतर्गत लिव्हिंग विल महत्वाचं याविषयी डॉक्टर माधव केळकर आणि ॲडव्होकेट मोहना गद्रे यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत, सूत्रसंचालन प्राची परांजपे यांचं, तसंच इतिहासाचार्य व्ही का राजवाडे इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ, इतिहास अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी यांनी केलेलं भाषण आपण ऐकू शकाल. सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. ऐकूया कार्यक्रम वनिता मंडळ.
2: वनिता मंडळ कार्यक्रमात सर्व मैत्रिणींचं आणि श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर ॲडव्होकेट मोहना गद्रे आणि डॉक्टर माधव केळकर यांची मुलाखत ऐकणार आहोत. याशिवाय इतिहासाचार्य व्ही का राजवाडे इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ या विषयावर अभ्यासक आणि प्राध्यापक डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी यांनी साधलेला संवाद ऐकणार आहोत. कार्यक्रमाची सुरुवात करूया एका छानशा गाण्यानं.

0: मैत्रिणींनो, सध्याचं आयुष्य इतकं धकाधकीचं झालंय, बेभरवशाचं झालंय की पुढच्या क्षणी काय होईल याची बरेचदा खात्री देता येत नाही. हे खरं असलं तरी उम्मीद पे दुनिया कायम है, हेही खरंच आहे. त्यामुळे आपल्या आयुष्याचं, जगण्याचं, खर्चाचं आणि आनंदाचं प्लॅनिंग आपणच करू शकतो, नव्हे करून ठेवलं पाहिजे. आजच्या आपल्या मुलाखतीचा विषय, संकल्पना थोडी नवीन आहे. चला तर मग आणखी वेळ न दवडता थेट मुलाखत ऐकूया. आज आपण लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर मुलाखत ऐकणार आहोत. मैत्रिणींनो आणि श्रोत्यांनो नमस्कार. डॉक्टर माधव केळकर आणि ॲडव्होकेट मोहना गद्रे या आलेल्या आहेत. आज आपण त्यांच्याशी लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर बातचीत करणार आहोत. गद्रे मॅडम आणि डॉक्टर केळकर, तुमचं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
2: धन्यवाद.
0: ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांना प्रश्न आहे की लिव्हिंग विल म्हणजे काय.
2: लिव्हिंग विल म्हणजे आपण ह्याच्यात मराठीत म्हणू शकतो की जगण्याचे इच्छापत्र. हा एक कायदेशीर दस्तावेज आहे. म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, म्हणजे जर भविष्यात तो व्यक्ती गंभीर आजार किंवा अपघातामुळे निर्णय घेण्याच्या किंवा बोलण्याच्या स्थितीत नसेल तर त्याच्यावरती कुठले कृत्रिम उपचार करावेत किंवा व्हेंटिलेटरसारखी जीवनरक्षण प्रणाली लावावी का, लावली असल्यास ती कधी थांबवावी याचे स्पष्ट निर्देश असणारं जो कायदेशीर इच्छापत्र आहे त्याला लिव्हिंग विल म्हणतात.
0: अच्छा, जसं आपण नेहमीचं मृत्यूपत्र रजिस्टर करून ठेवतो तर तसं हे रजिस्टरही करता येतं का?
1: हां, म्हणजे त्याला सुप्रीम कोर्टानी गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की आता नेहमीचं आपण मृत्यूपत्र रजिस्टर करतो सब रजिस्टर ऑफिसेसमध्ये, पण सब रजिस्टर ऑफिसेस या प्रॉपर्टी संदर्भात डॉक्युमेंट नोंदणीकृत करण्यासाठीच्या आहेत. सो इथे आपण म्हणतो लिव्हिंग विल, आपले जे नोटरी असतात त्यांच्यासमोर जाऊन नोटराईज करणं किंवा आता ऑनलाईन पण त्याची सोय सरकारने केलेली आहे. सो ते नोटरी करणं हीच त्याची रजिस्ट्रेशनची बेसिक प्रोसेस आहे. मग त्या पुढे 5 ते 6 ठिकाणी त्याच्या कॉपीज पोचत्या करायला लागतात, कारण ज्या ज्या इन्स्टिट्यूट्स आपले मेडिकल ट्रीटमेंट मॉनिटर करत असतात, म्हणजे सरकारी ऑफिस, आपलं स्वतःचं जिथे आपण रेग्युलर ट्रीटमेंट घेतो तो दवाखाना, आपले मेडिकल हेल्थ ॲडवायझर्स असतात, आपले फॅमिली डॉक्टर असतात, इव्हन विटनेसेस जे असतात ज्यांनी आपल्या विलवर नोट सह्या केलेल्या असतात, अटेस्ट केलेल्या असतात, त्यांनाही याची एक कॉपी देऊन ही रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण होते.
0: एखाद्या पेशंटनी कुठल्या टप्प्यात असताना ते करावं?
2: बेसिकली ह्याच्यासाठी गाईडलाईन्स अशा आहेत की प्रत्येक व्यक्ती कुठल्याही वयामध्ये हे करू शकतो. कारण जसं आपल्याला हे लिव्हिंग विथ डिग्निटी आहे, तर माझं जगणं जे आहे हे कायमस्वरूपी ह्या डिग्निटीनेच असलं पाहिजे. म्हणजे माझा जो मानसन्मान आहे, आत्मसन्मान, त्याच्यानेच असलं पाहिजे. आणि जर असे कुठले आजार मला झाले की ज्याच्यामध्ये ते आजार बरे होण्यासारखी परिस्थिती नाहीये, अशी परिस्थिती कधीही निर्माण झाली तरीही हे लिव्हिंग विल एक्झिक्यूट व्हावं म्हणून म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर हे तरुण लोक सुद्धा करू शकतात. कारण जर आता अपघात हे कुठल्याही वयात होत असतात, दुर्दैवाने एखादी व्यक्ती असं झालं की त्याचा अपघात झाला आणि अशी परिस्थिती निर्माण झाली की त्याच्यात तो बराही होऊ शकत नाही, अशा वेळेला ह्या जगण्याच्या इच्छापत्र किंवा लिव्हिंग विल जे आहे त्याचा वापर होऊ शकतो. त्यामुळे फक्त वृद्धांनीच ते करावं असं नाही, प्रत्येक व्यक्तीने ते करण्यासारखं आहे.
0: म्हणजे जसं आपण मृत्यूपत्र करतो तसं लिव्हिंग विल करावं असं तुमचं म्हणणं आहे, पण मग यात मूलभूत फरक काय, एक वकील म्हणून काय सांगाल?
1: आता मृत्यूपत्र, ज्याला आम्ही आजकाल इच्छापत्र असंही म्हणतात लोक, साधारण आपण वयाच्या 50 पर्यंत आपण ज्या मिळकती मिळवतो आयुष्यामध्ये आणि त्या मिळकती मिळाल्यानंतर आपली अशी इच्छा असते की माझ्यानंतर या मिळकती माझ्या मुलाला, मुलीला, बहिणीला, भावाला किंवा कुठल्याही क्ष व्यक्तीला मिळाव्यात. तर आजकाल असं होतं की आफ्टर डेथ, म्हणजे आपण जर विल केलं नसेल तर त्यासाठी तुम्हाला कोर्टात जाऊन सक्सेशन सर्टिफिकेट घ्यायला लागतं, प्रोबेट घ्यायला लागतं, त्याला खूप खर्चिक आणि वेळखाऊ काम असतं. म्हणून आम्ही म्हणजे साधारण 50-55 नंतर, जेव्हा आता आपण ह्यापुढे प्रॉपर्टी किती करू माहीत नाही, जे काही आपल्याला मिळवायचं आहे ते आपण मिळवून झाले, तर त्यावेळेला विल नोंदणीकृत करावं हे साधारणपणे एक सजेस्टिव्ह एज आहे. आणि खरं तर अजून त्याबाबतीतही आपल्या समाजामध्ये फारसा अवेअरनेस नाही, कारण अजूनही जेव्हा आपण आम्ही समोरच्याला सांगतो की आता 55+ आहे, सो यू कॅन, तुम्ही तुमचं विल नोंदणीकृत करू शकता, तर लोकांना वाटतं की अरे मी काय मराला टेकलोय का. तर हा असा अजिबात

0: नसतं. साधारण ज्या वयापर्यंत तुम्ही मिळकत मिळवू शकताय त्या वयानंतर जर तुम्ही हे केलं तर ते अधिक चांगलं, कारण आपल्याला काही माहीत नसतं की उद्याचा दिवस काय आहे. आणि म्हणून तर आम्ही हे असं अजूनही आपल्याला नॉर्मल विलच्या बाबतीतच आपल्याकडे अवेअरनेस खूप कमी आहे. ते नोंदणीकृत सुद्धा करायची गरज नसते असंही लोकांचं म्हणणं आहे. पण आता खरं सांगायचं तर कोविड नंतर ही रियालिटी चेक आहे की तुम्ही कोविड नंतर एखाद्या मृत व्यक्तीच्या साठी प्रॉपर्टीसाठी नावं लावायला गेलात तर जे काही सरकारी अधिकारी असतात ते म्हणतात की आम्ही अशी नावं लावणार नाही, तुम्ही एक तर रजिस्टर्ड विल द्या नाहीतर कोर्टातनं ऑर्डर आणा, त्याशिवाय आम्ही ऑपरेट करणार नाही. मग आता लोक खूप अडतायत आणि आता पोस्ट कोविड मात्र थोडा थोडा थोडा एक कासवाच्या गतीनेच सो नॉर्मल मृत्यूपत्राला सुद्धा हाच अजूनही अवेअरनेस आहे. तर लिव्हिंग विलच्या बाबतीत तर आत्ता थोडंसं कुठे मेडिकल फील्डमध्ये ते काय होणार लोकांना माहिती असेल, पण इच्छापत्र जे म्हणतो ते आपल्या प्रॉपर्टी आपल्यानंतर आपली प्रॉपर्टी कोणाला मिळावी हे झालं नॉर्मल आपलं विल. आणि लिव्हिंग विल म्हणजे माझी शरीराची जर अशी अवस्था झाली कुठल्याही आजारपणामुळे किंवा वृद्धापकाळामुळे, आता तर की माझं 80-82 वय आहे आणि माझं नॅचरली ऑर्गन माझे वीक झालेत आणि अशी कंडिशन आलेली आहे की या उपर कुठलाही उपचार केला तरी मी एक चांगलं आयुष्य जगू शकणार नाही, व्हेजिटेटिव्ह आयुष्य जगू शकतो, म्हणजे फक्त एक जिवंत आहे श्वास चालू म्हणून त्याला माणूस म्हणणं. त्या कंडिशनमध्ये गेल्यानंतर माझ्या देहासाठी किंवा माझ्या आयुष्यासाठी कुठल्याही प्रकारे वाढ न होणारी प्रयत्न करा, म्हणजे असे उपचार करू नका की ज्यांनी माझं ते आयुष्य वाढेल, ज्यांनी मला राईट टू लाईफ हा जो कॉन्स्टिट्यूशनने अधिकार दिलाय पण तो डिग्निटीने दिलाय की मी चांगलं आयुष्य जगावं, पण तर तेच माझ्या मेडिकल कंडिशनमुळे मला ते पुढे जगता येणार नसेल तर एखाद्या माणसाला तो अधिकार आहे की मला असे असे उपचार त्या पुढे माझ्यावर करू नका आणि मला एक डिग्निफाईड मृत्यू येऊ दे असं.
1: निश्चित, पण म्हणजे डॉक्टर जगण्याचा अधिकार आहे.
2: बरोबर, हा लिव्हिंग विलच्या शब्दामध्येच आहे की हे जगण्याचे इच्छापत्र आहे, हे मृत्यूचे पत्र नाही, म्हणजे हा जगण्याचा अधिकार आहे. फक्त हे जगताना माझं जगणं हे माझ्या मानसन्मानासकट असावं. म्हणजे काय, थोडस आपण सांगायला गेलं तर काही वेळेला लाईफ सपोर्ट सिस्टीम जे असतात व्हेंटिलेटर असतो, तर व्हेंटिलेटर जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत श्वास चालू असतो, पेशंटची अशी परिस्थिती असते की त्याचं हृदय पण चालू राहतं. जोपर्यंत तुम्ही व्हेंटिलेटर काढणार नाही तोपर्यंत हृदय बंद पडणार नाही, असे काही वैद्यकीय आजार असतात. मग अशा वेळेला फक्त व्हेंटिलेटर राहिलं तर पेशंट कधी कधी काही महिने राहू शकतो, क्वचित काही वर्ष पण राहू शकतो. अशा वेळेला ह्या लिव्हिंग विलची खूप उपयोगिता जाणवते, कारण कायद्याप्रमाणे व्हेंटिलेटर काढण्याचे अधिकार डॉक्टरांना पण नाहीत आणि त्याच्या नातेवाईकांना पण नाहीत. परंतु जर त्या व्यक्तीने तसं लिव्हिंग विल करून ठेवलं असेल आणि मग त्याची पण फॉर्मॅलिटी सरकारने आता सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार केलेली आहे की हे एक व्यक्ती नसतो ठरवत, दोन वैद्यकीय मंडळं वेगवेगळी असतात, एक त्या हॉस्पिटलचं वैद्यकीय मंडळ असतं आणि एक शासकीय वैद्यकीय मंडळ असतं. ही दोन्ही वैद्यकीय मंडळ हे ठरवतात की ह्या व्यक्तीला जे काही आपण उपचार करत आहोत त्या उपचारांनी त्याचं फक्त आता लॉन्गिव्हिटी वाढतीये, परंतु त्याचं तो त्यातनं बरा होण्याची शक्यता अजिबात नाही. आणि मग अशा वेळी हे लिव्हिंग विल एक्झिक्यूट होऊ शकतं. त्याचप्रमाणे एखादा व्यक्ती असं असेल की ज्याला टर्मिनल कॅन्सर झालेला आहे आणि मग अशा वेळेला त्याला गिळता येत नाहीये, मग त्याला गिळता येत नाही म्हणून नाकातनं नळी टाकून त्याने फिडिंग देत असतो, अशा वेळेला तो व्यक्ती सांगू शकतो आधीच लिव्हिंग विल करून त्याने ठरवलेलं असेल की नाही अशा वेळेला मला नाकातनं नळी टाकून फिडिंग पण द्यायचं नाही, जेवढं मी खाऊ शकेल तेवढंच मला चालेल, जर मी खाऊ नाही शकलो तर मी स्वीकारायला तयार आहे आणि हेच माझ्या डॉक्टरांनी आणि माझ्या कुटुंबियांनी पण स्वीकारायला पाहिजे. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे त्या लिव्हिंग विलचं आपण बघायला गेलो तर एक लाईफ सपोर्ट सिस्टीम मला लावायचं नाही, कृत्रिम पोषण मला द्यायचं नाही, म्हणजे पाईप किंवा ट्यूबद्वारे अन्न किंवा पाणी दोन्ही देऊ नये. त्याच्यानंतर जर माझं हृदय बंद पडलं तर आपल्याला हृदय बंद पडल्यानंतर कार्डिओ पल्मनरी रिसक्सिटेशन CPR नावाची एक आपण पद्धत करतो की ज्याच्यामध्ये आपण पंपिंग करतो, शॉक देऊन हृदय चालू करायचा प्रयत्न करतो. तर तसं मला करू नये की अशा वेळेला मला फक्त अतिरिक्त त्रास होऊ नये, म्हणजे मला जर वेदना होत असतील तर त्या वेदना होऊ नयेत म्हणून मला फक्त वेदनाशमक औषधं द्यावीत, वेदनाशमक वेळप्रसंगी इंजेक्शन द्यावं की जेणेकरून माझ्या फक्त वेदना कमी कराव्यात, परंतु माझं असं वेदनायुक्त आयुष्य लांबवण्याचे कुठले प्रयत्न करू नयेत. म्हणजे परत कायदा हे सांगतो की मला मृत्यू यावा म्हणून मला देण्याची कुठली तरतूद ह्याच्यात केलेली नाही.
1: म्हणजे ही आत्महत्येची सोय नाहीये.
2: ऍब्सोल्युटली नाही, ही आत्महत्येची सोय नाहीये. जोपर्यंत मी जगतोय ते माझं जगणं सुकर व्हावं एवढाच प्रयत्न आहे. त्याच्यामुळे लिव्हिंग विल हे खूप पॉझिटिव्ह आहे, हे जगण्याचे इच्छापत्र आहे. हे म्हणजे ह्याच्यासाठी कुठेही हे आत्महत्याची तरतूद नाही. कोर्टाने खूप काटेकोरपणे काळजीपूर्वक ह्याची सगळी तरतूद केलेली आहे आणि त्याच्या सगळ्या तरतुदी ह्या सगळ्या गाईडलाईन ज्या सगळ्या दिलेल्या आहेत ह्या सुद्धा पॉझिटिव्ह आहेत.
1: की याच्यातनं जे काही जाणवत आहे ते असं की मला लाईफ सपोर्ट तुम्ही देऊ नका पण माझं आयुष्य कमी होईल म्हणून काही इंजेक्शन पण देऊ नका.
2: अगदी बरोबर आहे.

0: म्हणजे इथे कधी कधी पेशंट्स आम्हाला म्हणत असतात की नाही डॉक्टर आता आम्हाला कंटाळा आलाय, मला हे थांबवा. तर आम्ही त्यांना सांगतो की ही थांबवण्याची आपल्याकडे कुठेच तरतूद नाहीये. जे काही तुम्हाला देवाने निसर्गाने दिलेले श्वास आहेत ते असेपर्यंत आपल्याला हे सगळं करायचंय. फक्त तुमच्या ज्या वेदना आहेत त्या कमी करण्यासाठी जे वैद्यकीय दृष्टीने प्रयत्न करण्यासारखे आहेत ते आम्ही करू आणि ते आपण करत असतो.
1: बरोबर. असं लिव्हिंग विल केल्यानंतर जसं आपण नॉर्मल इच्छापत्रामध्ये सुद्धा काही फाटे फुटे फुटतात, तसं लिव्हिंग विल मध्ये काही क्वेरीज आल्यात किंवा कोणी काढल्यात सक्सेसरनी, असं काही अनुभव आहे का?
2: नाही, ऍक्च्युली तसं हे रिसेंट विल हा जो 23 सालानंतरचा हा निर्णय आलाय, अजूनही खूप कमी पर्सेंट लोक हे करतायत. आपल्याला जो एक आपल्याकडे एक थ्रेट वाटते आपल्याला की आता जो व्यक्ती व्हेजिटेटिव्ह कंडिशनमध्ये ऑलरेडी आहे आणि जो काही डिक्टेक करू शकणार नाही की माझ्यावर हे करा हे करू नका, तर आपल्याकडे बरेचदा त्या गोष्टीला खूप इमोशनल अँगल देऊन घरचे असं म्हणू शकतात की नाही नाही नाही आम्ही सांगतोय ना मग तुम्ही करा. पण त्यासाठी सुप्रीम कोर्टाने जे गाईडलाईन्स दिलेले आहेत की एकदा तुम्ही विल ची रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण केली की 6 ते 7 ठिकाणी त्याच्या कॉपीज आपण द्यायला लागतात, सरकारी हॉस्पिटल, प्रायव्हेट हॉस्पिटल. आणि त्या विल करताना 3 तुम्ही DHR म्हणजे डायरेक्ट हेल्थकेअर रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे थोडक्यात आपण मेडिकल आपले डॉक्टर असतील, नर्सेस असतील, हेल्थकेअर ऑफिसर असतील, ते आपण त्या विलमध्ये नेमायचे आहेत. मग त्यांनाही तुम्ही ती कॉपी देऊ शकता. आणि तुमचं जे डायरेक्ट सक्सेसर आपण ज्यांना म्हणतो की तुमचे मूलबाळ, तुमचा नवरा, बायको किंवा अजून पण बहीण भावंड, त्यांना सुद्धा तुम्ही एक कॉपी द्यायची. आणि जसं डॉक्टर म्हणले की ते सुद्धा स्क्रुटिनी करायला खूप फुलप्रूफ प्रोसिजर कोर्टाने लेट डाऊन केली. माझी ट्रीटमेंट या दवाखान्यात व्हावी हे सुद्धा एखादा माणूस लिहू शकतो.
1: इतकं आधी केलं
2: 100%. मग त्या हॉस्पिटलमध्ये ते तुम्ही जर कॉपी दिलेली असेल तर तुम्हाला जेव्हा तिथे ऍडमिट केलं जातं तेव्हा त्या दवाखान्यातले लोक तर चेक नक्कीच करणार की हे व्यक्तीचं लिव्हिंग विल अपलोडेड आहे का नाहीये. कारण आता अगदी रिअलिस्टिक बोलायचं तर मेडिकल ट्रीटमेंटचा खर्च आफ्टर कोविड म्हणून स्पेसिफिकली लोकांना होणारे खूप लहान वयात आजार, त्या आजाराची होणारी तीव्रता, आपली लाईफस्टाईल यामुळे सुद्धा खूप लवकर एखादा माणूस व्हेजिटेटिव्ह कंडिशनला जाऊ शकतो. त्या केसमध्ये जर हे अशा प्रकारे फुलप्रूफ मेडिकल विल केलेलं असेल, लिव्हिंग विल, तर मला वाटत नाही यामध्ये फारसे फाटे फुटतील. फक्त लोकांनी ते करणं गरजेचं आहे.
0: फाटे फुटण्याचं मत कसं होऊ शकतं अशामध्ये त्या व्यक्तीने जर सांगून ठेवलं असेल तर असं होऊ शकतं की कुटुंबामधले काही व्यक्तींचं म्हणणं आहे की नाही हे असं आहे ते कंटिन्यू करूयात आणि काही व्यक्तींचं म्हणणं आहे की हे नको कंटिन्यू करायला.
1: जसं व्हेंटिलेटर काढायचा की नाही
0: याच्यावरती होऊ शकतं. पण म्हणूनच ती जी कायदेशीर तरतूद जर असेल ना तर त्या व्यक्तीने जर ते सांगून ठेवलं असेल की नाही मला हे करायचंय तर मग अशा वेळेला ते बंधनकारक राहतं. त्या रुग्णालयाचं वैद्यकीय मंडळ, सरकारी वैद्यकीय मंडळ ह्या दोघांनी एकदा डिक्लेअर केलं की नाही हा व्यक्तीचे जी इच्छा आहे त्याच्याप्रमाणे हे एक्झिक्युटिव्ह करणं योग्य ठरेल तर मग कुटुंबाचा काही विषय त्याच्यात येत नाही आणि म्हणूनच ही तरतूद केलेली आहे.
1: छान. म्हणजे मला वाटतं देहदान करायचं का किंवा त्वचादान करायचं का, नेत्रदान, याचे जसे फॉर्म आहेत त्याचाच एक पुढचा आणि चांगला टप्पा म्हणून आपण लिव्हिंग विल कडे बघू शकतो.
0: अगदी बरोबर. आणि ह्याचेही आता भविष्यामध्ये व्यवस्थित फॉर्म्स आणि हे सगळं तयार होतं आहे. काही फॉर्म्स याचे ऑनलाईन फ्री अवेलेबल पण झालेले आहेत आणि आता का याच्यात समाजामध्ये असे फॉर्म्स अवेअरनेस यायला लागला आणि याचे फॉर्मही तयार होत आहेत. असे पुढे मिळतील सगळ्यांना की जेणेकरून ते फॉर्म वापरून लोक स्वतःचा लिव्हिंग विल करतील. आणि सरकारी खर्च फक्त 1000 रुपयेच आहे. ते पोर्टल सरकारने चालू केलेले आहे, अजून पूर्णपणे ते व्यवस्थित चालू नाही झालेलं, पण वेबसाईटवरती ते उपलब्ध आहे. काही दिवसात ते होईल आणि त्यामुळे लोकांना आपापल्या लिव्हिंग विल त्याला अपलोड पण करता येईल.
1: निश्चित. म्हणजे मला वाटतं कुठलाही कायदा झाला की त्याच्यामध्ये सुरुवातीचे काही दिवस हे थोडेसे एखादी केस होणं किंवा संशोधन होणं हे होतच आणि मग हळूहळू तो फुलप्रूफ इव्हॉल्व्ह होत जातो कायदा. आणि लिव्हिंग विलच्या बाबतीतही असंच होईल असं दिसतंय. लिव्हिंग विल केलं आहे एखाद्या व्यक्तीने डॉक्टर आणि त्यांनी आधीच देहदानाचा पण फॉर्म भरलाय, नेत्रदानाचा भरलाय, तर हे दोन्ही एका वेळी चालतं ना?
0: अगदी चालतं. कारण देहदान आणि नेत्रदान हे त्याचा ऍक्च्युअली मृत्यू झाल्यानंतर होणार आहे. आणि लिव्हिंग विलचा विषय असा आहे की आता त्याचं हृदय चालू आहे, श्वास चालू आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं की ज्या सगळ्या यंत्रणेमुळे हे जे चालू आहे ते थांबवावं किंवा त्याला कृत्रिम यंत्रणा देऊच नाहीये. त्यामुळे दोन्ही अगदी व्यवस्थित एक्झिक्यूट होऊ शकतात. लिव्हिंग विल प्रथम एक्झिक्यूट होईल आणि त्याचा ऍक्च्युअली मृत्यू झाल्यानंतर त्याचं देहदान, नेत्रदान किंवा त्वचादान ह्या गोष्टी ह्या पुढे होऊ शकतील. पण ह्या दोन्ही होऊ शकतात. आतापर्यंत खूप लोकांनी अशी मागणी केलेली, आमचे खूप सारे पेशंट आहेत की ज्यांनी मागणी केली होती की डॉक्टर आपल्याकडे लिव्हिंग विल पाहिजे आणि आता आम्ही थकलोय, आता आम्हाला नाही करायचं. मग आम्हाला त्यांना सांगायला लागायचं की नाही, अजून हे आपलं प्रक्रियेमध्ये आहे, पण होणार. भारतामध्ये ही सगळी गोष्ट होत आहे आणि भविष्यात होईल, पण सध्याच्या कायद्यामध्ये आपल्याला जसं आहे त्याप्रमाणेच करायला लागणार. त्यामुळे आतापर्यंत असे प्रसंग कधीच आला नाहीये की आम्ही कुणाचं लिव्हिंग विल बघितलंय आणि ते एक्झिक्यूट केलंय. कारण ही

0: प्रक्रिया अजूनही प्रशासकीय प्रक्रियेमध्येच आहे.
1: अच्छा, भारतामध्ये असा तुम्ही उल्लेख केलात तर वकील म्हणून मला सांगा हे परदेशात आहे का?
2: आहे आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियाचं उदाहरण तर खूप प्रमुखपणे दिलं जातं, किंवा इव्हन सुप्रीम कोर्टाने जजमेंट देताना पण ऑस्ट्रेलियाचा उल्लेख केला होता की परदेशी म्हणजे परदेशामध्ये हे खूप व्यवस्थित रुटीन प्रोसिजर आहे. म्हणजे तिथे तर अगदी पण नॉर्मल विल जसं म्हणतो ती विल सुद्धा 40 लाख

0: म्हणतो
1: हो.
0: ती विल सुद्धा 40 ला लोक नोंदणीकृत करतात, एवढा तिथे तो अवेअरनेस आहे ह्याही बाबतीत आहे. आणि तिथे कसं आहे माहिती आहे का, तिथे हे खूप फुलप्रूफ प्रकारे एक्झिक्यूट होतं आहे, त्यामुळे तिथे आपल्याकडे जी भीती असते प्रत्येक, खरं सांगायचं तर आपल्याकडे कायद्याचा गैरवापर होईल ही जी
1: होय होय
0: भीती असते, त्यामुळे आजपर्यंत हे लिव्हिंग विल आपल्याकडे आलं नाही की एखाद्याला फसवून त्याचं लिव्हिंग विल करणं किंवा हा हा व्हेजिटेटिव्ह कंडिशनमध्ये आहे असं रॉंग सर्टिफिकेट कोणी उगूया एखाद्या व्यक्तीच्या
1: तर
0: बाबतीत.
1: व्हेजिटेटिव्ह कंडिशन म्हणजे डॉक्टर काय जरा सांगतात.
0: हां, व्हेजिटेटिव्ह कंडिशन म्हणजे की एखादा व्यक्ती स्वतः काही हालचाल करू शकत नाहीये, स्वतः श्वास पण घेऊ शकत नाही, म्हणजे
1: हां
0: लोळागोळा पडलेला देह
1: हां
0: असं जे म्हणतो त्याला
1: अच्छा
0: व्हेजिटेटिव्ह स्टेट म्हणतात. त्याला अशा परिस्थितीत असताना हे लिव्हिंग विल एक्झिक्यूट होतं.
1: अच्छा हां
0: कुठल्याही भारताबाहेरच्या काही ठराविक कंट्रीजमध्ये हे खूप रुटीन प्रोसिजर आहे.
1: बरं.
0: आपल्याकडे याला 23 साल उजाडलं कारण आपल्या घटनेमध्ये राईट टू लिव्ह होता, पण आता ह्या सुप्रीम कोर्टाच्या 23 सालच्या जजमेंटनंतर लाईफ टू डाय विथ डिग्निटी तो फंडामेंटल नाही पण तो राईट टू लिव्हला जोडून त्यांनी ते अमेंडमेंट केलेले आहे की जीवन जगावं पण कधी तर ते तुम्ही डिग्निफाईड अवस्थेत आहात तोपर्यंत. मग त्याच्यानंतर जेव्हा डॉक्टर म्हणलं तसं व्हेजिटेटिव्ह कंडिशनमध्ये मी आल्यानंतर माझ्यावर काय उपचार करावेत आणि काय करू नयेत, अगदी एका शब्दात सांगायचं तर हे जे सगळं सांगणारा जो कागद आहे त्याला लिव्हिंग विल आपण म्हणू शकतो किंवा जीवनाचे इच्छापत्र.
1: इच्छापत्र बरोबर. महिलांनी लिव्हिंग विल करायला हवं आणि तो त्यांचा हक्क आहे ना.
0: ऑफकोर्स, म्हणजे आपण महिलांना माणूस समजायला पाहिजे तरच आपण तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे असं म्हणू शकतो. सी, आपला भारतीय समाज आपण पुरुषसत्ताक म्हणतो आणि बरेच काळ स्त्रिया मिळवत नव्हत्या, प्रॉपर्टी करत नव्हत्या, त्यानंतर त्या मिळवायला लागल्या तरीही त्यांच्या पैशावर नवऱ्याचा हक्क होता, त्यामुळे मिळकत उभी करणे हे सगळं पुरुष वर्गाचं काम, म्हणून आईचं विल किंवा बायकोचं विल हा विषय कधी आला नाही. त्यातल्या त्यात आता
1: थोडा
0: आपल्या आई
1: येतोय.
0: वडिलांच्या काळात जे होते ते जॉईंट विल तरी होत आहेत, कारण ऍटलीस्ट फॉर टॅक्सेशन
1: हो
0: बायकोच्या नावाने प्रॉपर्टी करणारे पुरुष
1: खरंय.
0: आहेत आणि मग टॅक्सेशनमुळे काय होणार तिची मिळकत आहे, म्हणून जॉईंट विल तरी आता होत आहेत. पण तुम्ही म्हणलं तसं की जगण्याचा अधिकार भारतातल्या प्रत्येक नागरिकाला आहे, त्याच्यात जेंडरचा विषय नाही, त्याच्यात स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे. ते महिलांनी अशी कुठेही त्यामध्ये असा समज आणू नये की माझा काय त्याशी संबंध आहे, महिलांचा पण जन्म मृत्यू होतोय, त्यांनाही ते सगळे त्रास होत आहेत, एक माणूस म्हणून जे काही शारीरात दोष होणार आहेत ते सगळ्यांच्या सारखे होणार आहेत. सो महिलांनी अगदी नक्कीच करावं या मताचे मी आहे यामध्ये.
1: लिव्हिंग विलची पडताळणी कुठे करता येते आणि कशी करायची?
0: बेसिकली महाराष्ट्रामध्ये ह्या डिजिटल प्रणालीमुळे रुग्णालयामध्ये जर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर डॉक्टर आणि कुटुंबीय ह्या दोघांनाही महा UALB पोर्टलवरती युनिक कस्टडी आयडेंटिफायर हा नंबर दिलेला जातो आणि त्याच्यावरती तुम्ही त्या व्यक्तीची कायदेशीर पडताळणी करू शकता. फक्त आत्ता असं जे आहे की आजही आपण ती वेबसाईट बघितली तर त्याच्या सगळी प्रोव्हिजन आहे, पण अजून ते तुम्ही जर त्याला क्लिक केलं तर ते ओपन होऊन ते एक्झिक्यूट झालेलं नाहीये, पण
1: बरं.
0: ही सगळी प्रोव्हिजन महाराष्ट्र सरकारने केलेली आहे. म्हणजे त्या व्यक्तीने लिव्हिंग विल केल्यानंतर ते अपलोड करायचं आहे त्या पोर्टलवरती आणि मग तुम्ही त्या रुग्णालयामध्ये ते कुठलंही रुग्णालय कधी ते ऍक्सेसेबल राहणार आहे त्या व्यक्तीला. फक्त असं आहे की त्या व्यक्तीने त्याचं ऍडमिट होताना स्वतःच्या नातेवाईकांना किंवा त्या रुग्णालयाला ते आधी सांगून ठेवणे आवश्यक आहे. कालांतराने अशी परिस्थिती होईल आपल्याकडचे जे प्रत्येक अतिदक्षता विभाग आहेत ह्याला ह्याचं व्यवस्थित एक
1: ऑनलाईन मला
0: ट्रेनिंग
1: वाटतं
0: दिलं
1: ते
0: जाईल आणि अशी जे व्यक्तीची परिस्थिती आली की आता तो व्हेजिटेटिव्ह लाईफ मध्ये आलेला आहे त्यावेळेला त्या रुग्णालयाचे अतिदक्षता विभागातले लोक ते पाहू शकतील की अरे ह्यांनी कुठे लिव्हिंग विल केलंय का, रजिस्टर केलेलं आहे का, ते ऑनलाईन सगळीकडे उपलब्ध असणार आहे आणि मग ते झाल्यानंतर त्याच्या एक्झिक्युशनची प्रोसिजर त्यांना सुरू करता येऊ शकेल. पण ह्याला आपल्याला खूप मोठे टप्पे गाठायचे आहेत,
1: हो.
0: अजून आपण ते फार प्राथमिक अवस्थेमध्ये आहोत.
1: पण म्हणजेच प्राथमिक अवस्थेत असलो तरी आज 2026 मध्ये बोलताना लिव्हिंग विलची प्रक्रिया खरंच सुरू झाली आहे का?
0: झालेली आहे, सरकारी पातळीवर झालेली आहे, त्याच्यानंतर असे लिव्हिंग विल व्हायला सुरू झालेले
1: हाँ.
0: आहेत, वैद्यकीय व्यावसायिक ते रजिस्टर करण्याची प्रोसेस पण सुरू केली आहे आणि पुण्यामध्ये ह्याची प्रक्रिया निश्चितपणाने सुरू झालेली आहे.
1: अच्छा, याच्यामध्ये अजून एक मला असं वाटतं की समजा लिव्हिंग विल केलेलं नाही आहे, ती व्यक्ती कोमामध्ये गेलेली आहे, तर अशा वेळी नातेवाईक लिव्हिंग विल किंवा नातेवाईक त्या दृष्टीने काही बोलू शकतात.
0: सध्याच्या कायद्यामध्ये अशी कुठेच तरतूद नाही. अशा वेळेला कोर्टामध्ये जाऊन अर्ज करणं आणि मग कोर्टच निर्देश देतं की असं वैद्यकीय बोर्ड स्थापन करणं आणि अशा होतात, पण सध्या अशी कुठलीच तरतूद नाही
1: नाही,
0: कायद्यामध्ये.
1: बेसिकली असं 2023 पर्यंत असं काही नव्हतंच,
0: हो.
1: म्हणजे जसं आपण मेडिकल फील्डमध्ये असं म्हणतात की शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही ट्रीटमेंट देणार, तसंच होतं. म्हणजे ज्या केसमुळे हे सगळं सुरू झालं, जे एक
0: अरुणा शानबाग केस ही खूप गाजलेली होती,
1: हो
0: ती एक मेडिकल

0: नर्स होती आणि मग ती खूप वर्ष व्हेजिटेटिव्ह कंडिशनवर राहत होती आणि तिच्यासाठी एक व्यक्तीने खूप कोर्टाचे दारं झिजवली आणि शेवटी 23 साली ते जे निर्णय झाला. तर असं आहे की ह्यानंतर होईल, जर तुम्ही लिव्हिंग विल केलेलं असेल तरच आणि तरच ते एक्झिक्यूट करता येईल. पण जर तुमच्या हयातीत तुम्ही लिव्हिंग विल केलं नसेल तर त्याचा अधिकार तुमच्या मुलाबाळांना किंवा तुमच्या केअरटेकरला नाही,
1: नातेवाईकांना असे अधिकार अजिबात नाहीये किंवा डॉक्टरला पण नाहीये. त्या व्यक्तीने जर लिव्हिंग विल केलं असेल तरच ते होणार आहे.
0: त्यामुळे ते करणं खरं तर खूप गरजेचं आहे आणि खरंच ह्याचा हे खूप बेनिफिशियल आहे, सगळ्याच लोकांसाठी उपयुक्त आहे.
2: म्हणजे मला कोमामध्ये असलेल्या व्यक्तीसाठी हे फार महत्वाचं विल वाटतंय, तर त्यासाठी ही लिव्हिंग विल ही चांगली तरतूद.
1: अगदी बरोबर, अगदी बरोबर, चांगली. आणि म्हणूनच ना, आता कोण व्यक्ती कधी कोमात जाईल हे कुणालाच कल्पना नसते. त्याच्यामुळे जसं मॅडम म्हणाल्या की साधारणतः 85 नंतर ते वैद्यकीय साधं इच्छापत्र म्हणजे रेग्युलर विल करण्यासाठी आपण म्हणतो. साधारण आपण त्याच वयात म्हणू शकतो की 40-50 मध्ये प्रत्येक व्यक्तीने विचार करावा आणि आपलं लिव्हिंग विल पण करावं, म्हणजे जगण्याचं इच्छापत्र पण करून ठेवावं. कारण कुठला आजार कधी कुणाला होईल हे कुणालाच कल्पना नसते आणि तो आजार झाल्यानंतर तो व्यक्ती त्या मानसिकतेत नसणार की आता मला हे सगळं करायचं आहे. त्याच्यामुळे माणसांनी आधीच ह्या गोष्टी करून ठेवाव्या की जेणेकरून अशी परिस्थिती जर दुर्दैवाने उद्भवली तर ते त्याला सगळ्यांना आपल्या कुटुंबाला निर्देश असतील की मला काय करायचं आहे, कशा प्रकारे ते मला जगवायचं, कसं हे जगण्याचा अधिकार मलाच आहे.
0: इवन त्यामध्ये म्हणजे आपण जर डिटेल बघितलं तर त्यामध्ये मी माझ्या मृत्यूनंतर जसं तुम्ही डोनर्सचं म्हणलात की माझे आय डोनेशन ऑर्गन डोनर, तसंच कशा प्रकारे माझ्यावर अंत्यसंस्कार करावेत ते सुद्धा एखादा माणूस लिहू शकतो की बाबा काही न करता थेट अग्निसंस्कार करा किंवा एखाद्या विशिष्ट धर्मपद्धतीने करा किंवा माझ्या देहाचं दान करा. इव्हन माझं अंत्यसंस्कार झाल्यानंतर माझ्या अस्थींचं काय करायचं हे सुद्धा लिव्हिंग विल मध्ये लिहिता येतं.
2: बर हो,
0: पूर्ण डिटेल येत
2: आहे. हे एक नवीन आहे कारण अनेक जण असं बोलून ठेवतात, म्हणजे देहदान त्वचादान नेत्रदान इथपर्यंतचे फॉर्म भरलेले असतात, पण खरंच नंतर संस्कार काय करा किंवा कशा पद्धतीने करा हे आपण फक्त बोलतो. हे पण घालता येतं हे फार महत्वाचं आहे.
0: एखादी व्यक्ती जर तिने आयुष्यात कुठल्याच रिलीजियस गोष्टी केल्या नसेल तर त्यांची स्वतःची इच्छा असते की माझ्या मृत्यूनंतरही काही करू नये. पण कित्येकदा नातेवाईक म्हणतात नाही आता त्यांना जायचं तो गेलेला आहे पण मला आम्हाला इच्छा म्हणून आम्ही करतो. पण जर एखाद्याला खरोखर अशी इच्छा असेल तर तेही ते नमूद करू शकतात आणि आपण अपील करू शकतो की ज्यांनी जसं सांगितलं तसंच त्याच्याबरोबर करावं.
2: अर्थात भारतामध्ये व्यक्ती गेल्यानंतरच्या भावनिक गोष्टी फार वेगळ्या असतात. तरी सुद्धा एक मनात असा प्रश्न येतो, एखादी व्यक्ती गेल्यानंतर ते पार्थिव शरीर उरतं, बॉडी उरते, तर त्या बॉडीवर खरंच कुणाचा अधिकार असतो?
0: देअर इज नो डायरेक्शन्स अबाउट राईट अबाउट ऑफ अ डेड बॉडी. म्हणजे माझा ही व्यक्ती माझी नात्यातली आहे म्हणून माझा अधिकार आहे असं कुठेही स्पेसिफिक नाही केलेलं. हा प्रॉपर्टीवरच्या अधिकाराची खूप डिटेल चर्चा असते, पण ती बॉडी कोणाची आहे तर असं. म्हणून तर हे लिव्हिंग विलचं मला तर अगदी मी अपील करीन की इतकं सुंदर आता आपल्यासाठी ही सोय झाली आहे जी आजपर्यंत नव्हती. आपल्याकडे सुसाईड हा सुद्धा एक ऑफेन्स मानला गेला होता एवढे वर्ष अजूनही. म्हणजे आपण जसं म्हणलं की मरण्याचा अधिकार आजपर्यंत कधीही नव्हता, जो 23 सालच्या जजमेंट नंतर आलेला आहे. आणि आता जर गव्हर्नमेंट एवढं प्रोएक्टिव्हली काम करते की पोर्टल उभं करते, त्याच्या नोंदणीची प्रोसिजर करतायत आणि मेडिकल फील्डमध्ये तर खूप सरप्राइझिंगली पण चांगल्या प्रकारे त्याचा अवेअरनेस आलेला आहे, तर खरोखर सगळ्यांनी ह्याचा ह्या गोष्टीची मदत घेऊन हे लिव्हिंग विल नोंदणीकृत करायला पाहिजे.
2: आपल्याच पुढच्या आयुष्यासाठी आपणच आधी केलेली तरतूद आहे आणि ज्याचा फायदा आपल्यालाही होणार आहे आणि आपल्या नातेवाईकांनाही होणार आहे.
1: निश्चित. पार्किन्सनचा रुग्ण असतो की ज्याच्यामध्ये तो अगदी थकलेला असतो, त्याला गिळता पण येत नसतो, किंवा मायसेनिया ग्रॅव्हिस नावाचा आजार असतो की ज्याच्यामध्ये त्याला गिळणं शक्य नसतं, किंवा मोटर न्यूरॉन डिसीज नावाचा आजार असतो की ज्याच्यामध्ये त्याला श्वासही घेणं शक्य नसतं. अशा वेळेला असं निश्चित वाटतं की तो रुग्णही थकलाय, त्याचे नातेवाईकही सगळ्या ह्याच्यानी थकलेले आहेत, तर अशा वेळी हे लिव्हिंग विल असावं. पण म्हटल्याप्रमाणे की ही फार अलीकडे झालेली तरतूद आहे, त्याच्यामुळे पूर्वी ही सगळी तरतूद नसल्यामुळे आपल्याला श्वास चालू असेपर्यंत, हृदय चालू असेपर्यंत ते सगळं कंटिन्यू करावंच लागतं. म्हणजे आजच्याही परिस्थितीमध्ये असं वाटतं डॉक्टर म्हणून की अरे ह्यांना खूप त्रास होतोय, परंतु हात बांधलेले असतात कायद्याने की अशा वेळेला काहीच करता येत नसतं. पण तेव्हा निश्चित वाटतं की ह्यांनी लिव्हिंग विल केलं असतं तर खूप फायदा झाला असता, ते एक्झिक्यूट करता आलं असतं. पण म्हटल्याप्रमाणे अजूनही हे एक्झिक्यूट करण्याचा अनुभव नाही,
0: कारण आत्ताच ते मला वाटतं लेट डाऊन झाले,
1: आत्ताच सगळं होत आहे त्या गोष्टी. पण अशी खूप वेळा वेळ येते की आम्हाला माहिती जाणवत असतं की नाही अरे हा तर म्हणजे उगीच आपण मरण लांबवतोय थोडक्यात म्हणायचं, कारण त्याच्या जगण्याचा त्याला स्वतःलाच त्रास होत असतात.
2: बरोबर. मला वाटतं वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर आपण बोलतोय किंवा गप्पा मारतोय

0: याच्यामुळे कदाचित अनेकांना लिव्हिंग विल हा विषयच नव्याने समजत असेल, आणि जेवढा जास्त लोकांपर्यंत हा विषय पोचेल तेवढे जास्त लोक लिव्हिंग विल करण्यासाठी अधिकाधिक लोक पुढे येतील, आणि जेवढा समाजातून रेटा मला वाटतं जास्त वाढेल तेवढा तो सगळाच कायदा वकिली अंगाने पुढे जाईल आणि वैद्यकीय अंगानेही पुढे जाईल.
1: आता विल म्हणलं की परत लोक थोडं कन्फ्यूज होऊ शकतात. तर हे जसं एक विल असतं ते प्रॉपर्टीचं, तर एक विल असतं आपल्या जगण्याचं. अशा पद्धतीने जर लोकांनी घेतलं हे बघितलं, कारण हे अजूनही तुम्ही म्हणतात तसं की लोकांना बेसिक विलचाच अवेअरनेस नाही आणि ते करायचं म्हणजे आता काही मी मराला टेकली आहे का किंवा मराला टेकलो आहे का म्हणून तू आम्हाला विल करायला सांगते, असा आम्हाला अनुभव येतो. आम्ही लॉयर म्हणून जेव्हा एखाद्याला एज्युकेट करतो, पण या बाबतीत असं आपण लोकांना सांगू शकतो की मरणाच्या जवळच्या अवस्था आल्यानंतर माझ्यावर काय उपचार करावेत आणि काय करू नयेत याचा केलेला कागद म्हणजे लिव्हिंग विल, आणि मी मेल्यानंतर माझ्या कोणाला मिळकती जाव्यात हे करणारं आपलं नॉर्मल विल.
0: आपण चक्क एखादी आर्थिक गुंतवणूक करतो, SIP करतो, एखादा इन्शुरन्स काढतो, तसं हे खरं तर विल आहे. असं जर याच्याकडे बघितलं तर त्याच्यातला एक सकारात्मक दृष्टिकोन आपल्या समोर येईल की आपण मेल्यानंतर मालमत्ता कुणाला मिळावी, तसं आपण जगत असताना आपण कसं मरावं.
2: माझं मी जोपर्यंत आनंदाने जगू शकतो तोपर्यंत मला जगायचं आहे, पण समज असं झालं की मला असे दुर्धर आजार झाले की माझं जगणंच खूप त्रासदायक होत आहे, तर अशा वेळी मला आता फक्त ओढत जगवू नका हे सांगण्याचा जो अधिकार आहे हा म्हणजे लिव्हिंग विल.
1: किंवा अजूनही साधा फरक म्हणजे लिव्हिंग विल जे आहे ते तुमचे जीवन श्वास असेपर्यंत ऑपरेटिव्ह आहे. एक जीवन असतानाचं विल आणि एक जीवन संपल्यानंतरच.
2: अगदी बरोबर.
1: अतिशय सोप्या पद्धतीने म्हणजे नॉर्मल विल तरी आपण नोंदणीकृत म्हणजे सबरजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन करावे लागतात, ती विल अजूनही ऑनलाईन होत नाहीयेत. पण लिव्हिंग विलचं पोर्टल आहे, त्याच्यात तुम्ही नोटरी करून फक्त अपलोड करायचं की ते सगळं खूप सुरळीत आणि खूप सोपी प्रोसिजर आहे की माणूस ठरवलं तर एका दिवसात ते करू शकतो. आणि इव्हन मला वाटतं गव्हर्नमेंट वेबसाईटवर पण कालांतराने ना जशी आता लिव्ह अँड लायसन्सच्या बाबतीत टॅम्पलेट्स येतात गव्हर्नमेंट वेबसाईटवर, ती सुद्धा कालांतराने येतील सरकारी ह्याच्यावरच की तिथे टॅम्पलेट आहेत मग तीच टिक करा तीच भरा की तो स्टँडर्ड फॉर्मॅटही कालांतराने सरकारकडनं येईल.
0: किती ना विचार करताना असं वाटतं की समाज जसजसा पुढे सरकतो, जसजसं जगण्याची वयोमर्यादा पुढे सरकते, तसे तसे येणारे प्रश्नही नवे नवे निर्माण होतात आणि आपणच सगळेजण मिळून त्याच्यावर उत्तरं काढतो. तर मला वाटतं हे खूप नवीन येणाऱ्या काळात चांगलं उत्तर वैद्यकीय क्षेत्रासाठीही असेल, जगण्यासाठीही असेल, तर निश्चित लोकांनी लिव्हिंग विल बद्दल माहिती मिळवावी, वाचावं, अभ्यास करावा, इतरांना सांगावं. साधं इच्छापत्र जसं करतो तसं जगण्याचं इच्छापत्र जरूर करावं. याच नोटवर मला वाटतं थांबूयात. मोहनाताई तुम्ही आज इथे आलात आणि डॉक्टर केळकर तुम्हीही आज इथे आलात, आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत तुम्ही दोघंही आलात. खूप मोकळेपणाने आपण जगण्याच्या इच्छापत्रावरती अर्थात लिव्हिंग विलवरती आणि ते का महत्वाचं आहे याविषयी चर्चा केली, तुम्ही माहिती सांगितलीत, अनुभव शेअर केलेत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
1: खूप आम्ही
2: आकाशवाणीचे पण आभार आम्हाला बोलवलं आणि ह्या विषयावरती सगळ्यांना समाजाच्या दृष्टीने जागृती करण्यासाठी प्रयत्न करतो आहोत म्हणून तुमचेही आभार.
1: आणि खूप चांगला उपक्रम आहे की हे जे नवीन आणि उपयुक्त गोष्ट आहे ती जास्तीत जास्त लोकांना कळेल.
0: मैत्रिणींनो, श्रोत्यांनो, आत्ताच आपण लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

अहो आता विसरा हे सगळं, इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि

0: आपण बरेचदा म्हणतो ना की उज्ज्वल भविष्य काळासाठी वर्तमान काळात भरीव कामगिरी कष्ट घेतले पाहिजेत, तसेच आपला भूतकाळ, आपण कोण आहोत, कुठून आलो हे देखील आपल्याला माहीत असायला हवं, आपण अभ्यासायला हवं. आज 24 जून इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांची जयंती. राजवाड्यांचा जन्म 24 जून 1863 साली झाला. आज चालू आहे 2026. तरीही राजवाडे त्यांचं संशोधन अभ्यासकांना उपयुक्त आहेच, दिशादर्शक आहेच, आणि सामान्य जनांना त्यांचं कार्य रंजक अचंबा वाटावं असंच आहे. कालौघामध्ये राजवाड्यांची काही संशोधनं किंवा त्यांची काही मतं याबद्दल संशोधकांमध्ये दुमत आढळतं, पण म्हणून राजवाड्यांचं काम हे कमी ठरत नाही. ते आजही इतिहास अभ्यासकांना मार्गदर्शक असंच ठरतं. इतिहासाचार्य विका राजवाडे, इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ, याविषयी आपल्याशी संवाद साधतायत इतिहास अभ्यासक आणि प्राध्यापक डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी.
1: भारतातील अग्रगण्य इतिहास संशोधक व थोर इतिहासकार म्हणून इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचे स्मरण आपण आजही आदरानं करतो. मराठ्यांच्या इतिहास संशोधन व लेखनाबरोबर ऐतिहासिक साधनांचं संकलन, संपादन व प्रकाशन त्यांनी केलं. म्हणूनच ऐतिहासिक कागदपत्रांच्या युगाचे प्रवर्तक अशा शब्दांनी त्यांचा गौरव केला जातो. राजवाडे यांना अलौकिक बुद्धिमत्ता आणि असामान्य प्रतिभा लाभलेली होती. त्यामुळेच बहुविध विषयांची विलक्षण ग्रहणक्षमता त्यांच्याकडे होती. त्यामुळेच राजकीय व सामाजिक विचारवंत, एक निबंधकार, भाषाशास्त्रज्ञ, अनेक भाषांचे जाणकार, व्याकरणकार, कोशकर्ता, कोरीव लेखशास्त्रज्ञ, लोकवाङ्मय व लोकगीत यांचे अभ्यासक, अनेक संस्थांचे संस्थापक म्हणून त्यांनी केलेले कार्य चिरंतन व मौलिक स्वरूपाचे आहे. एक व्यक्ती आपल्या आयुष्यात एवढे प्रचंड कार्य करते हे पाहून आपण खरंच थक्क होऊन जातो. ब्रिटिशांची सत्ता भारतामध्ये स्थापन झाल्यानंतर अनेक पाश्चिमात्य मूल्य, संकल्पना, बौद्धिक विचारधारा यांचा प्रभाव येथील विचारवंतांवर झाला. राजवाडे देखील त्याला अपवाद नव्हते. एकीकडे राजवाडे

यांवर पाश्चात्य विज्ञान आणि पाश्चात्य विचारवंत याचा प्रभाव होता व त्याचबरोबर भारतीय अध्यात्म आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा याचाही त्यांना अभिमान होता. प्राचीन भारतीय परंपरा आणि नवीन पाश्चिमात्य जीवनसरणी यांचा मेळ आपण घातला पाहिजे असं त्यांना मनापासनं वाटत होतं. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर राजवाड्यांनी काही काळ शाळेत शिक्षकाची नोकरी केली आणि त्यानंतर कोल्हापूरच्या समर्थ या वृत्तपत्रात लेख प्रकाशित केले. भाषांतर या मथळ्याचे नियतकालिक 4 वर्ष त्यांनी चालवले व त्यात ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटोच्या रिपब्लिक या ग्रंथाचा त्यांनी केलेला अनुवाद प्रकाशित केला. त्याचवेळी मराठ्यांच्या इतिहासाचे आद्य इतिहासकार युरोपियन होते. त्यांचे लिहिलेले इतिहास त्यांनी वाचले. त्यामध्ये मराठ्यांचा समग्र इतिहासकार जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ याचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. ग्रँडफने लिहिलेला मराठ्यांचा इतिहास हा पूर्वग्रह दूषित होता, तसेच तो अपुऱ्या कागदपत्रांवर आधारित होता. त्यांनी मराठी सत्तेच्या उदयाची केलेली मीमांसा ही कोणालाच पटणारी नव्हती, त्यामुळे अभ्यासकांची दिशाभूल करणारा हा इतिहास होता. मराठ्यांचा खरा आणि विश्वासार्ह इतिहास समजून घ्यायचा असेल तर मूळ कागदपत्रांचा शोध घेऊन ती संकलित करून प्रसिद्ध करण्याची मोठी चळवळ महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. ही चळवळ राजवाड्यांच्या आधी काशीनाथ नारायण साने, वासुदेवशास्त्री वामन खरे यांनी सुरू केलेलीच होती, परंतु तिला व्यापक आणि शास्त्रीय स्वरूप राजवाड्यांनी दिलं. मराठ्यांच्या वास्तववादी इतिहास लेखनासाठी उपयुक्त अशी अस्सल समकालीन साधने ही मराठी सत्तेशी निगडीत सरदार आणि जहागीरदार यांच्याकडे धूळखात पडली होती, ती गोळा करणं हे राजवाड्यांनी आपलं उद्दिष्ट ठरवलं. त्याकाळी आजच्यासारख्या वाहतुकीची सोयी प्रगत साधनं नव्हती, त्यासाठी राजवाड्यांना अखंड पायपीट करावी लागली, अडचणी सोसाव्या लागल्या, हाल अपेष्टांना तोंड द्यावं लागलं, मानहानी सोसावी लागली. जुन्या मूळ कागदपत्रांच्या शोधासाठी त्यांनी भारतातील जवळजवळ सर्व प्रांत पायाखाली घातले. आपल्या विषयाला उपयुक्त कागद मिळतील म्हणून काबूललाही राजवाडे गेले होते. अशा तऱ्हेनं महाराष्ट्र आणि भारताच्या विविध प्रदेशांमध्ये जाऊन हजारो कागदपत्रं त्यांनी गोळा केली. कागदपत्रांची नुसती जमवाजव करून भागणारे नव्हते, तर त्या कागदपत्रांची चिकित्सकपणे छाननी करणं, विषयानुरूप वर्गवारी करणं, त्या कागदपत्रांच्या तारखा निश्चित करणं या सर्व गोष्टी राजवाड्यांनी नेटानी आणि पद्धतशीरपणे केल्या. मराठ्यांच्या इतिहासाची साधने या नावाची माला त्यांनी सुरू केली. 1898 या मालेचा पहिला खंड प्रकाशित झाला. आपल्या हयातीत साधनांचे 22 खंड त्यांनी प्रसिद्ध केले आणि साधनांच्या शास्त्रीय संपादनाची दिशा ही लोकांना दाखवली. या 22 भागातून सुमारे 5000 पत्र ही प्रसिद्ध झालेली आहेत. राजवाडे यांच्या संपादन कार्याचं मौलिक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावना होय. या मालेतील 9 खंडांना त्यांनी अभ्यासपूर्ण व्यासंगी आणि प्रदीर्घ प्रस्तावना लिहिलेल्या आहेत. राजवाडे समजून घेण्यासाठी त्या प्रस्तावना फार उपयुक्त आहेत. त्या प्रस्तावनातून त्यांनी इतिहासाचं तत्त्वज्ञान, इतिहासाचं स्वरूप, व्याप्ती, त्याचा हेतू, ग्रँडअपच्या मराठ्यांच्या इतिहासाचा त्यांनी घेतलेला समाचार, इतिहासाच्या साधनांचं महत्त्व, साधन चिकित्सा, मराठी भाषेसंबंधीचे विवेचन, महाराष्ट्र धर्म या संकल्पनेचं स्पष्टीकरण, संशोधक कसा असावा आणि संशोधकाला सोसाव्या लागणाऱ्या आपत्ती, बकरींचं इतिहासाचं साधन म्हणून स्थान, संतांच्या कामगिरीचे मूल्यमापन
यासारखे अनेक विषय विस्तृतपणे

मांडली आहेत. साधनांचे खंड प्रकाशित झाल्यावरही राजवाड्यांचे संपादनाचं आणि संशोधनाचं कार्य, लेखन कार्य हे अविरतपणे चालू होतं. माहीमच्या मोहिमेवरील महिकावतीची उर्फ माहीमच्या बखरीचं राजवाडे यांनी संपादन करून त्या बखरीची 110 पानांची प्रस्तावना कोकणचा इतिहास समजून घेण्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे. जयराम पिंडे हे शहाजीराजांच्या दरबारी कवी होते. त्यांनी रचलेल्या संस्कृतमधील राधा माधव विलास चंपू या संस्कृत काव्यास राजवाड्यांनी उत्कृष्ट प्रस्तावना लिहून शहाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा पाया कसा रचला, मराठे लोक कोण आहेत, ते महाराष्ट्रात केव्हा आले याचे मार्मिक विवेचन केलं आहे. राजवाड्यांच्या या दोन्ही प्रस्तावना म्हणजे भारताच्या व महाराष्ट्राच्या इतिहासाचे गंभीर तत्वचिंतनच होय. राजवाड्यांची इतिहासाची संकल्पना ही व्यापक आणि सर्वसमावेशक होती. इतिहास म्हणजे केवळ भूतकाळातील राजकीय घटना म्हणजे लढाया तह नाहीत, तर संपूर्ण मानवी समाजाचा अभ्यास म्हणजे इतिहास असं त्यांना वाटत होतं. त्यामध्ये सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक, लष्करी, प्रशासकीय, तंत्रज्ञान यासारख्या मानवी जीवनाच्या सर्व अंगांचा अंतर्भाव होतो. सकल मानव समाज हा इतिहासाचा अभ्यास विषय होय. त्यामध्ये विविध जमातींचा अभ्यास हाही राजवाड्यांना महत्त्वाचा वाटतो. राजवाड्यांचे इतिहासाचे तत्वज्ञान, ऐतिहासिक संशोधन पद्धती यावर पाश्चात्य विज्ञान आणि विचारधारा यांचा प्रभाव दिसतो. त्यामध्ये फ्रान्सचा व्हॉल्टेअर, जर्मनीचा लिओपोल्ड व्हॉन रांके, फ्रान्सचा प्रत्यक्षार्थवादी विचारसरणीचा ऑगस्ट कॉम्ट यांचा प्रभाव विशेषत्वानं जाणवतो. राजवाडे यांच्या मतानुसार सत्यशोधनाबरोबर सत्यकथनं हे इतिहास लेखनाचं उद्दिष्ट होतं. नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री हे वाक्य इतिहासकारांनी नेहमी डोळ्यासमोर ठेवावं असं त्यांचं मत होतं. ऐतिहासिक घटना जशा घडल्या तशा सादर करणं हा इतिहास लेखनाचा सर्वश्रेष्ठ सिद्धांत होय हे रांकेचे मत त्यांना शिरोधार्य होतं. राजवाड्यांचं सर्वात महत्त्वपूर्ण योगदान ऐतिहासिक संशोधन पद्धतीमध्ये आहे. राजवाडे यांनी समकालीन पत्र, समकालीन कागदपत्र यांचे महत्त्व प्रतिपादन केले. ऐतिहासिक कागदपत्रे खरी आहेत की बनावट हे निर्धारित करावयाचे निकष त्यांनी सांगितले, तसेच त्याची वर्गवारीही ठरवून दिली. जो कागद समकालीन असेल त्या काळातील स्थळ, तारीख, महिना, वर्ष याचा ताळमेळ ऐतिहासिक घटनेशी बसत असेल, भाषा, शब्द व लेखन पद्धती त्या काळाशी जुळत असेल, कागद मूळ असेल, कागदातील मजकुराची इतर साधनांवरून पुष्टी होत असेल, तर तो कागद विश्वसनीय मानावा असे राजवाडे सांगत. इतिहास लेखनाचे 3 टप्पे सुद्धा राजवाडे सांगतात. कागदपत्र गोळा करून कागदपत्रांची विश्वसनीयता निर्धारित करणं, संदर्भ साधनांचं परिशीलन आणि घटनांचा अन्वयार्थ लावणं हे ते टप्पे होत. इतिहास संशोधनासाठी तसंच समग्र चर्चा आणि विचारविनिमय यासाठी संशोधन मंडळे असावीत असं राजवाड्यांना नेहमी वाटत असे. या विचारातून त्यांनी 1910 भारत इतिहास संशोधक मंडळाची पुण्यामध्ये स्थापना केली. त्यांच्या समवेत सरदार खंडेराव चिंतामण मेहेंदळे हे इतिहासप्रेमी मंडळाच्या स्थापनेत सहभागी झाले होते. वार्षिक संमेलनाला सर्व संशोधक उपस्थित राहत असत आणि आपल्या संशोधन कार्याची टिपणे, गोळा केलेली ऐतिहासिक साधने यासंबंधी माहिती देऊन चर्चा करीत असत. अशा तऱ्हेने राजवाड्यांच्या प्रयत्नामुळे वेगवेगळ्या प्रदेशात भ्रमंती करून कागदपत्र गोळा करून त्याचा

अभ्यास करण्यासाठी अनेक तरुण संशोधक मंडळाच्या कार्यातून उदयाला आले आणि पुढे महाराष्ट्रात संशोधकाची परंपराच राजवाड्यांनी निर्माण केली आणि ती परंपरा आज तागायत चालू आहे. समाजाच्या निकोप विकासासाठी विविध प्रकारची मंडळं त्यांनी स्थापन केलं. भारत इतिहास संशोधक मंडळानंतर त्यांनी विज्ञान मंडळ स्थापन केलं. पुढे धुळ्याला वास्तव्यास आल्यानंतर डॉक्टर देव यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य मंडळ स्थापन केलं. धुळे, अंमळनेर या शहरांमध्येही त्यांनी ही आरोग्य मंडळं. सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे राजवाड यांनी इतिहासाशी संबंधित इतर ज्ञानशाखांमध्ये ज्यामध्ये भाषाशास्त्र, व्याकरण आणि समाजशास्त्र यांचा प्रामुख्याने अंतर्भाव होतो त्यामध्ये संस्मरणीय योगदान दिलेले आहे. डॉक्टर भांडारकर, राजारामशास्त्री भागवत यांनी भाषाशास्त्राचा मराठीत पाया घातला. तसेच महादेव मोरेश्वर कुंटे यांनी हे शास्त्र व्यापक केले. त्यानंतर राजवाड यांनी भाषेसंबंधी सखोल विचार व नवीन प्रमेये मांडून भाषाशास्त्राची प्रगल्भता वाढवली. त्यांचे हे विचार मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनाच्या 8व्या खंडाची प्रस्तावना ज्ञानेश्वरीचं त्यांनी जे संपादन केलं आहे त्यांच्या प्रस्तावनेमध्ये आणि संस्कृत भाषेचा उलगडा हा जो त्यांचा प्रदीर्घ निबंध आहे त्याच्यामध्ये दिसतात. संस्कृत भाषेचा उलगडा हा त्यांचा प्रदीर्घ निबंध, त्यामध्ये वेगवेगळ्या संस्कृत धातूंच्या आधारे पाणिनीचा कालनिर्णय निश्चित करण्याचा प्रयत्न राजवाड यांनी केला. व्याकरणाचा उपयोग इतिहास संशोधनासाठी होऊ शकतो हे राजवाड यांनी सप्रमाण दाखवलं. राजवाड यांनी व्याकरण व व्युत्पत्ती या दोन शाखांकडे अधिकाधिक लक्ष देऊन काही महत्त्वपूर्ण सिद्धांत मांडले. धातुकोशाबरोबर व्युत्पत्तीकोशही त्यांनी तयार केला. मराठी भाषेचा धातुकोश हे राजवाड्यांचे चिरस्मरणीय कार्य समजलं जातं. भाषाशास्त्राप्रमाणेच राजवाड यांचा समाजशास्त्राचा व्यासंग व्यापक व दांडगा होता. मराठी लोकसाहित्यामधील राजवाड्यांचे योगदान अचंबित करणारे आहे. मराठी लोकसाहित्याच्या खऱ्या प्रतिष्ठापनेचा जो काळ आहे तो आहे 1916 ते 1938 हा असून विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी केलं. लोकसाहित्याच्या कक्षा, त्याचे आधार आणि महत्त्व त्यांनीच लोकांच्या मनावर बिंबवलं. लोकगीतं हा शब्दही राजवाड यांनीच रूढ केला व त्याला पूरक असा लोककथा हा शब्द त्यांनीच प्रथम वापरला. इथे अजून एक महत्त्वाच्या कार्याचा उल्लेख मला करावासा वाटतो. महानुभाव संप्रदायाचे वाङ्मय हे सांकेतिक लिपींमध्ये लिहिलेले आहे. बहुतांश महानुभाव वाङ्मय सकळा नावाच्या सांकेतिक लिपीमध्ये आहे. त्यानंतरची लिपी म्हणजे सुंदरा. अशा सुमारे 40 सांकेतिक लिपी आहेत. त्यामधील जी सकळा लिपी आहे तिचा उलगडा सर्वप्रथम राजवाड्यांनी केला आणि त्यामुळे त्यातील वाङ्मय वाचनासाठी आणि अभ्यासासाठी सर्वांना खुलं झालं. एक ध्येयनिष्ठ निस्वार्थपणे इतिहासाच्या ज्ञानशाखेला वाहून घेतलेला आणि महाराष्ट्रातील इतिहास लेखनाला शास्त्रीय दिशा देणारा स्वयंप्रज्ञ इतिहास संशोधक व इतिहासकार म्हणून त्यांचे इतिहास क्षेत्रातील स्थान अढळ आहे. राष्ट्रीय भावनेपोटी आणि मातृभाषेच्या प्रेमापोटी इंग्रजी भाषा चांगली अवगत असूनही त्यांनी आपलं सर्व लिखाण जिद्दीनं मातृभाषेत म्हणजे मराठी भाषेत केलं. आज इतिहासाची नवीन नवीन मांडणी पुढे येत आहे, त्यामुळे राजवाड्यांच्या लिखाणातील त्यांच्या सर्व मतांशी, त्यांच्या सर्व सिद्धांताशी, त्यांच्याविषयी आदरभाव व्यक्त करून आपण सहमत होऊ शकत नाही. आजच्या काळात राजवाड्यांच्या कार्याची प्रस्तुतता काय आहे.

राजवाडे का अभ्यासायचे याचे विवेचन करून मी थांबते. इतिहास त्यासंबंधित इतर ज्ञानशाखांमधील नवीन वाट पाडण्याचे आणि ती वाट दाखवण्याचे काम राजवाड्यांनी केलं. राजवाड्यांचे काम मूलभूत स्वरूपाचे आहे. आज इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानवशास्त्र, भाषाशास्त्र, शब्दकोश लेखन, व्याकरण ज्यामध्ये राजवाड्यांनी पायाभूत कार्य केले आहे ते ती खूप प्रगत झाली आहेत. परंतु या सर्व ज्ञानशाखांमध्ये राजवाड्यांनी मांडलेल्या मूलभूत संकल्पना या कायम राहतील. राजवाड्यांचे मोठेपण त्यांनी मांडलेल्या संकल्पना आणि सिद्धांतापुरतंच मर्यादित नाही, तर त्यांनी ठरवलेला आदर्श, लक्ष, त्यांना गाठावयाचे ध्येय आणि ते साध्य करण्यासाठी ज्या पद्धतीनं त्यांनी स्वतःला वाहून घेतलं होतं ते तरुण पिढीला मार्गदर्शक आहे. त्याचबरोबर आपलं ध्येय गाठण्यासाठी हाल अपेष्टा सोसण्याची त्यांची तयारी आणि त्यांच्यामध्ये असलेली विलक्षण अन्वयार्थ क्षमता ही सुद्धा तरुण पिढीला वाट दाखवणारी आहे. संशोधक कसा असावा, यासाठी संशोधकाच्या अंगी कोणते गुण असावेत हे राजवाड्यांनी सांगितले आहे. प्रथम, त्याला विषयाच्या संबंधित भाषा अवगत असाव्यात. इतिहासाशी संबंधित इतर ज्ञानशाखांचा त्याचा अभ्यास असावा व संशोधन पद्धती ही सुद्धा चांगली अवगत असावी असं म्हटलं आहे. आजच्या तरुण संशोधकांनी हे खरोखरीच लक्षात घेण्याजोगे आहे. आज 24 जून इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाड्यांचा जन्मदिन म्हणून त्यांचा केलेला हा आठव. राजवाड्यांचं इतिहास आणि इतिहासविषयासंबंधित केलेलं कार्य तरुण संशोधकांना आणि इतिहासकारांना निश्चितपणे दीपस्तंभासारखे मार्गदर्शन निरंतर करत राहील.

आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात दोन खूप वेगवेगळ्या धाटणीचे पण महत्वाचे विषय तुमच्यापर्यंत पोहोचवता आले याचा निश्चितच आनंद आहे. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आमच्यापर्यंत जरूर पोचवा. फोन करा, मेसेज करा, पत्र पाठवा किंवा prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर लगेच ईमेल करा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार.

भाटकर आणि ॲडव्होकेट मोहना गद्रे यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. सूत्रसंचालन केलं होतं प्राची परांजपे यांनी. तसंच इतिहासाचार्य व्ही का राजवाडे इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ, इतिहास अभ्यासक प्राध्यापक डॉ सुमित्रा कुलकर्णी यांनी केलेलं भाषण आपण ऐकलं. कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नीलिमा पटवर्धन. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. श्रोते हो, दुपारचा 1:20 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम NCERT उमंग.

प्रमुख तंत्रज्ञानापर्यंतच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. इराण अमेरिका कराराबाबत आखातातल्या मित्र देशांना आश्वस्त करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो 3 दिवसांच्या दौऱ्यावर. इराणमधली परिस्थिती सुधारत असली तरी तिथल्या भारतीयांनी सावधगिरी बाळगावी अशी इराणमधल्या भारतीय दूतावासाची सूचना. महाराष्ट्रात बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. आणि महाराष्ट्रात मुंबईसह अनेक ठिकाणी मान्सून सक्रिय, मुंबईत जनजीवनावर परिणाम. बदलत्या जागतिक परिस्थितीत दहशतवाद आणि सायबर सुरक्षेपासून ते उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंतच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि सुरक्षा सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्र्यांनी काल नवी दिल्ली इथं ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची भेट घेतली. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात व्यावहारिक सहकार्य वाढवणं, ग्लोबल साऊथ अर्थात विकसनशील देशांसाठीच्या प्राधान्यक्रमांना पाठिंबा देणं, अधिक सुरक्षित आणि सर्वसमावेशक जगाच्या निर्मितीमध्ये योगदान देणं या गोष्टींवर भर दिला जाईल असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि रशियाचे सुरक्षा सल्लागार सर्जी शोइगो यांनी सहकार्याबाबत तसंच रशियानं मांडलेल्या प्रस्तावांवर चर्चा केली. दिल्लीत आयोजित 16 ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीदरम्यान त्यांची भेट झाली. भारत रशिया यांच्यातील विशेषाधिकार प्राप्त धोरणात्मक भागीदारीनुसार विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. इराण अमेरिका कराराबाबत आखातातल्या मित्र देशांना आश्वस्त करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो 3 दिवसांच्या दौऱ्यावर निघाले आहेत. प्रथम ते संयुक्त अरब अमिरातीत अबुधाबी इथं भेट देणार असून नंतर कुवैत आणि बहरीनला जाणार आहेत. नंतर ते आखाती देशांच्या सहकार्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. होर्मुझच्या सामुद्रधुनी मार्गे जाणाऱ्या जहाजांवर इराणला कर लावू दिला जाणार नाही असं रुबियो यांनी स्पष्ट केलं. इराण आणि अमेरिकेदरम्यान स्वित्झर्लंड इथं चर्चेची पहिली फेरी समाधानकारक आणि सकारात्मक वातावरणात पार पडली. इराणमधली परिस्थिती हळूहळू सुधारत असली तरी इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी किंवा ज्यांना इराणला जाणं अत्यावश्यक आहे अशा नागरिकांनी प्रवास करताना सावधगिरी बाळगावी, चालू घडामोडींची माहिती ठेवावी अशा सूचना इराणमधल्या भारतीय दूतावासानं जारी केल्या आहेत. आवश्यक काम नसेल तर इराणला जाणं टाळावं असं भारतीय दूतावासानं सांगितलं आहे. इराणमध्ये राहणाऱ्या आणि इराणला येणाऱ्या भारतीय नागरिकांनी दूतावासाकडे नोंदणी करावी तसंच माहिती आणि सूचना पाहण्यासाठी दूतावासाचं संकेतस्थळ आणि समाज माध्यम खातं पाहत राहावं असंही दूतावासानं म्हटलं आहे. कोणतीही मदत हवी असल्यास 9891281091 या क्रमांकावर किंवा cons.tehran@mea.gov.in या ईमेलवर संपर्क साधावा असं आवाहन केलं आहे. काश्मीरचा मुद्दा पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर उपस्थित करण्यावर भारतानं तीव्र आक्षेप घेतला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतल्या कार्यगटात सहअध्यक्ष म्हणून स्थान मिळाल्याचा पाकिस्तान गैरफायदा घेत असल्याचं भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वतनेनी हरीश यांनी म्हटलं आहे. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून त्याविषयीचे सर्व मुद्दे देशाचे अंतर्गत प्रश्न असल्याचं त्यांनी कार्यगटाच्या बैठकीत स्पष्ट केलं. पारपत्र सेवा कार्यक्रम 2.0 अंतर्गत चीप असलेल्या ई पारपत्राची सुरुवात नवीन पारपत्र केंद्र आणि टपाल कार्यालय पारपत्र सेवा केंद्र सुरू करणं अशा विविध उपक्रमांमुळे प्रवासात सुलभता तसंच जागतिक संधीची उपलब्धता वाढत असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी केलं. 14 पारपत्र सेवा दिनानिमित्त त्यांनी आपल्या समाज माध्यमाद्वारे देशभरातल्या तसंच परदेशातल्या सर्व पारपत्र प्राधिकरणांना शुभेच्छा दिल्या आहेत. सुरक्षित पारपत्र, सुगम सेवा, सशक्त नागरिक या ध्येयानुसार पारपत्र सेवांची अंमलबजावणी अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं जयशंकर यांनी अधोरेखित केलं. अमेरिकेचं लांगूल चालन करणं आणि चीनसमोर शरणागती पत्करणं हेच मोदी सरकारचं अर्थकारण आहे अशी टीका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी समाज माध्यमावरल्या पोस्टद्वारे केली आहे. भारताची अमेरिकेला होणारी निर्यात 2024-25 ला 40 अब्ज डॉलरपेक्षा जास्त होती
ती 2025

0: 2020 मध्ये 34 अब्ज डॉलर इतकी झाली तर चीन सोबतची व्यापारी तूट 112 अब्ज डॉलर झाली आहे असं जयराम रमेश म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागाच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली. राजस्थानमध्ये बालविवाह रोखण्यासाठी ही पद्धत सुरू आहे. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-21 या कालावधीत देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं. 2023-24 मध्ये काही जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण देशात 20.1% तर राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली. गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 5 वर्षांखालील 12,729 बालकांचा आणि गेल्या 3 वर्षात 40,559 बालकांचा मृत्यू झाला आहे. मुदतपूर्व जन्म, जंतू संसर्ग, न्यूमोनिया वगैरे कारणांमुळे हे मृत्यू झाले आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असल्याची माहिती सरकारनं विधानसभेत लेखी उत्तरात दिली आहे. दरम्यान गेल्या 3 वर्षांपासून राज्यातल्या कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याची माहिती सरकारनं दिली आहे. बोगस डॉक्टरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचं सरकारचं नियोजन असल्याचं आश्वासन मंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिलं. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. कोणाच्याही भावना दुखावण्याच्या उद्देशानं नव्हे तर चुकून हे झाल्याचं त्यांनी मान्य केलं. इतरांच्या इतकाच मराठी भाषेचा अभिमान आहे आणि यापूर्वी अनेक भाषणं मराठीत केली आहे, याकडेही त्यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनियमितता झाल्याचा आरोप करत विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. राज्यात सर्व 100% फिडर्सवर स्मार्ट मीटर्स लावण्यात आले असल्याची आणि एकंदर ग्राहकांपैकी फक्त 13% लोकांनाच ग्रीड सपोर्ट चार्जेस लावले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सतेज पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. हा ग्रीड सपोर्ट चार्ज यावर्षीच्या 1 फेब्रुवारीपासून लावला असून पूर्वलक्षी प्रभावानं लावलेला नसल्याचं त्यांनी सांगितलं. वर्ष 2029-30 पर्यंत राज्याची 52% वीज ही नवीकरणीय असेल असं त्यांनी सांगितलं. ग्राहकांवर बोजा पडता कामा नये हीच सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्यांसाठी सौर ऊर्जा पुरवणाऱ्या कंपन्यांची यादी तयार केली असून इतरही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नैऋत्य मोसमी पावसानं महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली असून राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी कालपासून पावसाची संततधार सुरू आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसामुळे तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. ऐकूया वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबई शहर आणि उपनगरात कालपासून सूर्यदर्शन झालं नाही. संततधार पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचून वाहतुकीला अडथळे होत आहेत. रेल्वे रुळावर पाणी साचल्यानं रेल्वे वाहतूक देखील प्रभावित झाली आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर रुळाखाली जमीन खचल्यामुळे काही काळ तिथली सेवा बंद ठेवली होती. रस्त्यावरची वाहतूकही अनेक ठिकाणी खोळंबली होती. महापौर ऋतू तावडे यांनी किंग्ज सर्कल या परिसरामध्ये जाऊन परिसराची पाहणी केली. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उपसा पंप पूर्ण क्षमतेनं कार्यरत असून इतर ठिकाणीही महानगरपालिकेचे कर्मचारी पाणी उपसा करण्यासाठी कार्यरत आहेत असं त्यांनी सांगितलं. मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी आज हवामान विभागानं मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला असून समुद्र किनाऱ्यावर महाकाय लाटा उसळण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. ताशी 80 किलोमीटरपर्यंत वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. बदलत्या जागतिक परिस्थितीत दहशतवाद आणि सायबर सुरक्षेपासून ते उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंतच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. इराण अमेरिका कराराबाबत आखातातल्या मित्र देशांना आश्वस्त करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ 3 दिवसांच्या दौऱ्यावर. इराणमधली परिस्थिती सुधारत असली तरी तिथल्या भारतीयांनी सावधगिरी बाळगावी अशी इराणमधल्या भारतीय दूतावासाची सूचना.

0: महाराष्ट्रात बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील आणि महाराष्ट्रात मुंबईसह अनेक ठिकाणी मान्सून सक्रिय, मुंबईत जनजीवनावर परिणाम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र. शिवराज्याभिषेक जल्लोषात संपन्न, माथेरानची राणी सुट्टीवर आणि लहानगीनं घेतली मुख्यमंत्र्यांची मुलाखत, या होत्या गेल्या महिनाभरातल्या रायगड जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमच्या रायगड जिल्ह्याच्या प्रतिनिधी शोभना देशमुख.
3: छत्रपती शिवाजी महाराजांच्या 352 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दुर्गराज रायगडावर 6 जून रोजी इतिहास, परंपरा आणि शिवभक्तीचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. संभाजीराजे छत्रपती आणि त्यांच्या सुविद्य पत्नी संयोगिता राजे भोसले आणि जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यासाठी राज्यभरातून तसेच देशभरातून हजारो शिवप्रेमींनी उपस्थिती लावली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने संपूर्णपणे रायगड दुमदुमून गेला. स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाचे स्मरण करून देणारा हा सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. सकाळी 7 वाजता नगारखान्यात युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पारंपरिक वाद्यांच्या गजरात ध्वजारोहण झाले. राजसदर येथे शाहिरी कार्यक्रम पार पडला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे राजसदरावर आगमन झाले. तेथे युवराज संभाजी छत्रपती महाराज आणि युवराज शहाजी राजे छत्रपती यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सव मूर्तीचा अभिषेक करण्यात आला. सुवर्ण मुद्रांचा हा अभिषेक झाल्यानंतर पोलीस दलाने शासकीय मानवंदना दिली. दुपारी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, कीर्तन, शिवचरित्रावर आधारित व्याख्याने, लोककलांचे सादरीकरण असे विविध कार्यक्रम पार पडले. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमांना शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पर्यटकांचं आकर्षण असलेली माथेरानची मिनी ट्रेन अर्थात माथेरानची राणी 15 जून पासून सुट्टीवर गेली आहे. आता 15 ऑक्टोबर पर्यंत नेरळ माथेरान रेल्वे सेवा बंद राहणार आहे. नेरळ ते माथेरान हे अंतर 21 किलोमीटर आहे. या मार्गावरून वळण घेत माथेरानची राणी झोकात धावत असते. मात्र पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका असल्याने 15 जून ते 15 ऑक्टोबर या काळात नेरळ माथेरान रेल्वे सेवा बंद ठेवली जाते. या वर्षी पावसाचं आगमन लांबलं असलं तरी दरवर्षीप्रमाणे मध्य रेल्वेने नेरळ माथेरान सेवा बंद केली आहे. तथापि अमन लॉज ते माथेरान या दरम्यानची शटल सेवा सुरूच राहणार असल्याने पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेत झुकझुक गाडीतून प्रवास करता येणार आहे. महाराष्ट्रातील शाळा नुकत्याच सुरू झाल्या. त्यानिमित्त रायगड जिल्ह्यातील वहाळ येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित प्रवेशोत्सव सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांच्या हस्ते डिजिटल लॅबचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर त्याने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री 4थीच्या वर्गात गेल्यानंतर तेथे यशस्वी मिठू घुले या 4थीतील मुलीने त्यांची मुलाखत घेतली. यशस्वीने अत्यंत धाडसानं स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले. तुम्हाला काम करण्याची प्रेरणा कोठून मिळते? या यशस्वीने विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी तेवढेच प्रभावी उत्तर दिले. लोकांचा विश्वास हीच माझी सर्वात मोठी प्रेरणा आहे. मुलांच्या चेहऱ्यावरचे हास्य, शेतकऱ्यांच्या डोळ्यातील समाधान, सामान्य माणसाच्या आयुष्यात झालेला सकारात्मक बदल या गोष्टी मला काम करण्याची ऊर्जा देतात असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुलाखत संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वीच्या धाडसाचे कौतुक केले. थेट मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेणारी वहाळ सारख्या छोट्या गावातील यशस्वी जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली. शोभना देशमुख, अलिबाग, रायगड.

0: बरोबरच रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
1: श्रोते हो, राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र आता आपण ऐकलं. आम्ही ते सहक्षेपित केलं होतं. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 1:46 आणि 15 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह, नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.
2: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
1: द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमात सुरुवातीला एअरलिफ्ट या चित्रपटातलं गीत, गीतकार कुमार आणि स्वर आहेत अमाल मलिक, अरिजित सिंग आणि तुलसी कुमार यांचे.

कार्यक्रमात यानंतर केदारनाथ या चित्रपटातलं गीत, गीतकार अमिताभ भट्टाचार्य, संगीतकार अमित त्रिवेदी आणि स्वर आहे असिस कौर यांचा.

कार्यक्रमात यानंतर गीत आणि संगीत मिठून यांचं, स्वर अरिजित सिंग यांचा आणि चित्रपट कबीर सिंग.

अतीफ अस्लाम यांच्या स्वरातलं गीत ऐकलं. चित्रपटाचं नाव होतं फटा पोस्टर निकला हिरो. यानंतर कपूर अँड सन्स या चित्रपटातलं डॉक्टर देवेंद्र काफीर यांनी लिहिलेलं, अरमान मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं, अरिजित सिंग आणि असिस कौर यांच्या स्वरातलं गीत.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर सोनू निगम यांच्या स्वरात फौजी कॉलिंग या चित्रपटातलं गीत, गीतकार राजेश मंथन आणि संगीतकार विजय वर्मा.

0: श्रोते हो सोनू निगम यांच्या स्वरात फौजी कॉलिंग या चित्रपटातलं गीत आत्ता आपण ऐकलं. गीत लिहिलं होतं राजेश मंथन यांनी, संगीतबद्ध केलं होतं विजय वर्मा यांनी. आणि या गीताबरोबरच द नेक्स्ट वेव हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव.
0: द नेक्स्ट वेव हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यानंतर ठीक 2:15 हिंदीतून बातम्या आमच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आत्ता आपण ऐकलात. याअंतर्गत वैशाली फणसळकर यांचं गायन, त्यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग आपण ऐकत होतात. त्यांना तबल्यावर साथ केली होती अभिजित जायदे यांनी, तर संवादिनीवर मिनल नांदेडकर यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 3 वाजता मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. TCS धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये.

असा कृषीमंत्र्यांचा सल्ला आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. राज्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागांच्या मदतीने कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली. राजस्थानमध्ये बालविवाह रोखण्यासाठी ही पद्धत सुरू आहे. राज्यातले बालविवाहाचे प्रमाण आता 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या जिल्ह्यात हे प्रमाण जास्त आहे तिथे विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-21 या कालावधीत देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं. 2023-24 काही जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली. परभणी, बीड, धुळे, सोलापूर जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण 40% जास्त असल्याची माहिती सरकारने लेखी उत्तरात दिली. गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 5 वर्षांखालील 12,729 बालकांचा आणि गेल्या 3 वर्षात 40,559 बालकांचा मृत्यू झाला. मुदतपूर्व जन्म, जंतुसंसर्ग, न्युमोनिया वगैरे कारणांमुळे हे मृत्यू झाले आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असल्याची माहिती सरकारने विधानसभेत लेखी उत्तरात दिली. दरम्यान गेल्या 3 वर्षांपासून राज्यातल्या कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याची माहिती सरकारने दिली आहे. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे. विधानसभेत एका चर्चेला उत्तर देताना भरणे म्हणाले की शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. एल निन्योसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासनही भरणे यांनी दिलं. बोगस डॉक्टरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचं सरकारचं नियोजन असल्याचं आश्वासन मंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिलं. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. कोणाच्याही भावना दुखावण्याच्या उद्देशाने नव्हे तर चुकून हे झाल्याचं त्यांनी मान्य केलं. इतरांच्या इतकाच मराठी भाषेचा अभिमान आहे आणि यापूर्वी अनेक भाषणं मराठीत केली आहेत, याकडे त्यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झालेल्या अनियमिततेच्या निषेधार्थ विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. राज्यात सर्व विजेच्या 100% फिडर्सवर स्मार्ट मीटर्स लावण्यात आले असल्याची आणि एकंदर ग्राहकांपैकी फक्त 13% लोकांनाच ग्रीड सपोर्ट चार्जेस लावले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली. सतेज पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. ग्रीड सपोर्ट चार्ज यंदा 1 फेब्रुवारीपासून लावला असून पूर्वलक्षी प्रभावाने लावलेला नसल्याचं त्यांनी सांगितलं. आजूबाजूच्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात विजेचा दर कमी आहे आणि वर्ष 2029-30 पर्यंत ते 7.43 रुपये इतका खाली येईल, जे 20 वर्षांच्या कलानुसार 14 रुपये असायला हवं, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्यांसाठी सौर ऊर्जा पुरवणाऱ्या कंपन्यांची यादी तयार केली असून इतरही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. एकनाथ खडसे, नीलम गोर्हे यांनीही या प्रश्नावरच्या चर्चेत भाग घेतला. नाशिकमध्ये टीसीएस कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण हे डोळे उघडणारं असून राज्यातल्या अनेक कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये असे प्रकार घडत असल्याचं समोर आलं आहे. अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी याबाबत सध्या लागू असलेले कायदे आणि नियमांचा अभ्यास करून बदल सुचवण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत आज केली. चित्रा वाघ यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. नाशिक प्रकरणी एकंदर 9 गुन्हे दाखल झाले असून संबंधित ऑपरेशन मॅनेजरवरही गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. एसआयटीने या प्रकरणाची चौकशी जवळपास पूर्ण केली असून अंतिम अहवाल लवकरच येईल असं त्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसाने महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली असून राजधानी मुंबईसह अनेक

0: ठिकाणी कालपासून पावसाची संततधार आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसामुळे तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. ऐकूया वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबई शहर आणि उपनगरात कालपासून सूर्यदर्शन झालं नाही. संततधार पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचून वाहतुकीला अडथळे होत आहेत. रेल्वे रुळावर पाणी साचल्यानं रेल्वे वाहतूक देखील प्रभावित झाली आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर रुळाखाली जमीन खचल्यामुळे काही काळ तिथली सेवा बंद ठेवली होती. रस्त्यावरची वाहतूकही अनेक ठिकाणी खोळंबली होती. महापौर रितू तावडे यांनी किंग सर्कल या परिसरामध्ये जाऊन परिसराची पाहणी केली. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उपसा पंप पूर्ण क्षमतेनं कार्यरत असून इतर ठिकाणीही महानगरपालिकेचे कर्मचारी पाणी उपसा करण्यासाठी कार्यरत आहेत असं त्यांनी सांगितलं. मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी आज हवामान विभागानं मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला असून समुद्र किनाऱ्यावर महाकाय लाटा उसळण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. ताशी 80 किलोमीटर पर्यंत वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
0: रत्नागिरी जिल्ह्यालाही हवामान विभागाने रेड अलर्ट दिला असून ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. नवी मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे एपीएमसी बाजारपेठेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाणी साचलं आहे. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय होत आहे. सांगलीसह जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण असून सध्या हलक्या सरी पडत आहेत. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. पेरणीसाठी अनुकूल पाऊस नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात कालचा दिवस मुसळधार पावसाचा होता. सगळ्या तालुक्यांमध्ये दमदार पाऊस बरसला. सर्वाधिक 134 मिलीमीटर पाऊस दापोलीत तर त्याखालोखाल मंडणगड आणि संगमेश्वरमध्ये प्रत्येकी 116 मिलीमीटर पाऊस पडला. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळणं, पाणी साचणं अशा प्रकारांसह काही किरकोळ अपघातही घडले. रत्नागिरी तालुक्यात आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसू लागल्यानं बळीराजा सुखावला आहे. येत्या 4 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून जिल्ह्याला येलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात पाऊस होईल असाही अंदाज आहे. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. अधूनमधून पावसाचा जोर वाढत आहे. रखडलेल्या खरीपातल्या पेरण्यांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. पक्षाच्या खासदारांमध्ये फूट पडल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई आज संध्याकाळी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत. पक्ष सोडलेल्या 6 खासदारांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी ते सभापतींकडे करतील असं सांगितलं जात आहे. 22 जूनला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. 2023-24 आणि 2024-25 राज्य शासनाचे वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातल्या 3 शेतकऱ्यांना जाहीर झाले आहेत. 2023-24 साठीचा सर्वसाधारण गटातला पुरस्कार आरमोरी तालुक्यातल्या विष्णुपद गाईन यांना तर आदिवासी गटातला पुरस्कार एटापल्ली तालुक्यातल्या दयाराम सिडाम यांना जाहीर झाला आहे. तर 2024-25 साठी पुरस्कार सर्वसाधारण गटात आरमोरी तालुक्यातल्या पुरुषोत्तम जांभूळकर यांना जाहीर झाला आहे. 24,000 रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मुंबई इथं 1 जुलैला होणाऱ्या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषी मंत्र्यांचा सल्ला. TCS धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: श्रोते हो, प्रादेशिक बातम्या आपण ऐकल्यात आमच्या मुंबई केंद्रावरून. आम्ही त्या सहक्षेपित केल्या होत्या. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. दुपारचे 3:10 आणि 35 सेकंद झालेली आहेत. आमच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. मी अनघा देढे आपला निरोप घेते. पुन्हा आपली भेट आमच्या सायंकालीन सभेत 4:58. नमस्कार.

0: शुभ संध्या श्रोते हो. मध्यम लहरी 378 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: शुभ संध्या.
0: संध्याकाळचे 5:27 झाले आहेत. या सायंकालीन प्रसारण सभेत मी पूजा बवले तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेची सुरुवात आता आम्ही करत आहोत. सुरुवातीला ऐकूया हिंदी चित्रपट संगीत.

कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत आहे कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरात. समीर यांच्या गीताला संगीत आहे नदीम श्रवण यांचं आणि चित्रपट आहे दिवाना.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांच्या युगलस्वरात. गीतरचना आहे आनंद बक्षी यांची आणि गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. चित्रपटाचं नाव आहे वो सात दिन.

श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 5:15 आणि 13 सेकंद झाली आहेत आणि आपण आस्वाद घेत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा. श्रोते हो, पायल झाली, कंगन झाले, आता यानंतर ऐकूया थोडंसं विस्मरणात गेलेल्या आणि केवळ खास प्रसंगीच घातल्या जाणाऱ्या आणखी एका अलंकारावरचं गीत. स्वर आहे अलका याज्ञिक, सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांचा. पुन्हा एकदा आनंद बक्षी यांचीच गीतरचना. संगीतबद्ध केली आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि चित्रपट आहे प्रेमग्रंथ.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे अलका याज्ञिक यांच्या स्वरात. गीताचे बोल आहेत समीर यांचे आणि संगीत आहे अन्नू मलिक यांचं.

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

0: श्रोते हो, आणि या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. आज या कार्यक्रमात आपण दीवाना, वो सात दिन, प्रेम ग्रंथ आणि लज्जा या चित्रपटातील स्त्रियांच्या आभूषणांवर आधारित काही गीतांचा आस्वाद घेतलात. स्वर होते कुमार सानू, अलका याज्ञिक, लता मंगेशकर, शब्बीर कुमार, सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांचे. हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र, मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्स. तसंच आपण आमचे कार्यक्रम ऐकत आहात न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपच्या माध्यमातून देखील जगात सर्वत्र. श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, 5:30 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. आज या कार्यक्रमात स्टे ट्यून या सदरात 24 जून या ग्वाल्हेर घराण्याचे महान भारतीय शास्त्रीय गायक, संगीत शिक्षक पद्मश्री पंडित ओंकारनाथ ठाकूर यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष कार्यक्रम, सुरांच्या आराधनेतील युगपुरुष, लेखन आणि निवेदन गायत्री सुतार, सादर करते आहेत धीरज केदारी.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात आज ऐकूयात ग्वाल्हेर घराण्याचे महान भारतीय शास्त्रीय गायक, संगीत शिक्षक, संगीत तज्ज्ञ पद्मश्री पंडित ओंकारनाथ ठाकूर यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष कार्यक्रम सुरांच्या आराधनेतील युगपुरुष. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे गायत्री सुतार यांनी, सादर करते आहेत धीरज केदारी.

युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. युवाणीच्या स्टेट्युंड या सदरात मी गायत्री अविनाश सुतार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आज 24 जून प्रसिद्ध संगीतकार पद्मश्री पंडित ओंकारनाथ ठाकूर यांचा जन्मदिन, आणि त्याच निमित्ताने आपण ऐकणार आहोत कार्यक्रम सुरांच्या आराधनेतील युगपुरुष. वंदे मातरम हे दोन शब्द कानावर पडतात आणि नकळत अंगावर शहारे येतात. मनात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित होते आणि स्वरांच्या त्या दिव्य प्रवाहातून जणू भारत मातेचं दर्शन घडतं. या गीताला आपल्या स्वरांनी अमरत्व बहाल करणारा एक गंधर्व होता, ज्याचा आवाज केवळ संगीत नव्हता तर तो एक अनुभव होता, एक साधना होती, एक राष्ट्रभावना होती. आजच्या या विशेष कार्यक्रमातून आपण भेटणार आहोत त्या अद्वितीय गायकाला ज्यांच्या स्वरांनी वंदे मातरम या गीताला इतिहासात अजरामर स्थान मिळवून दिलं. अशा स्वरसम्राटाच्या जीवनाचा आणि संगीत साधनेचा मागोवा घेणारा हा विशेष कार्यक्रम. पंडित ओंकारनाथ ठाकूर, जे दिसायला आणि वावरायला राजेशाही रेशमी वस्त्रे परिधान केलेले आणि खांद्यापर्यंत लांब पांढऱ्या केसांची सिंहासारखी केशभूषा असलेले असत, त्यांच्यासोबत 4 तानपुरा, 2 गायक आणि अनेकदा 2 वाद्यवृंद असत. हे हिंदुस्थानी संगीतातील गेल्या शतकातील एक अजरामर व्यक्तिमत्व आहे. रंगमंचावर ओंकारनाथ म्हणजे जणू जिवंत नाट्यच होते, पण ते केवळ एक संगीतकार नव्हते, एक शिक्षक, प्रशासक, सिद्धांतकार, राजकीय कार्यकर्ते आणि संस्था निर्माते म्हणून त्यांना प्रतिष्ठा आणि लोकप्रियता यांचा

दुर्मिळ संगम लाभला होता. 1930 पासून सुरू होऊन जवळपास 3 दशके हिंदुस्थानी संगीतात त्यांचे एक अढळ स्थान होते. उस्ताद फयाज खान आणि केसरबाई केरकर यांसारख्या दिग्गज प्रतिस्पर्धकांसोबत मंच सामायिक करून ते राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले आणि उस्ताद बडी गुलाम अली खान, उस्ताद अमीर खान यांसारख्या पुढच्या पिढीतील गायकांनी मोठा चाहता वर्ग मिळून अफाट प्रतिष्ठा निर्माण केली असताना त्यांनी आपले स्थान टिकवून ठेवले. ग्वाल्हेर घराण्याचे विद्वान संगीतकार यांच्याकडे प्रशिक्षण घेतलेले असूनही ओंकारनाथ परंपरेपासून मोठ्या प्रमाणात विचलित झाले आणि एक धाडसी नवप्रवर्तक बनले. ज्या काळात खयाल अजूनही ध्रुपद परंपरेच्या औपचारिक अलिप्ततेच्या बंधनात अडकलेला होता, त्या काळात ओंकारनाथांनी एक भावनिक आणि अगदी नाट्यमय सादरीकरण शैली स्वीकारण्याचे धाडस दाखवले. त्यांनी खयाल सादरीकरणात टप्पा आणि ठुमरीचे घटक मुक्तपणे समाविष्ट केले. कधीकधी या शैलींमधील सीमा पुसून टाकल्या. ज्या काळात व्याकरणकार संगीताच्या ज्ञानाच्या मांडीवर वर्चस्व गाजवत होते, त्या काळात त्यांनी गूढ पैलूंवर भर दिला आणि रागांच्या उपचारात्मक शक्तींवरही प्रयोग केले. 1970 कुमार गंधर्व आणि जसराज यांच्या उदयानंतर खयाल गायनात उदयास आलेल्या प्रणयवादी चळवळीचे ओंकारनाथ यांना अनेकदा अग्रदूत मानले जाते. एक कलात्मक विचारप्रणाली म्हणून प्रणयवाद म्हणजे संगीताच्या संरचनात्मक पैलूंबाबत सापेक्ष उदासीनतेसह भावनिकदृष्ट्या भारलेल्या व्यक्तिमत्वाला दिलेली प्राधान्य होय. ओंकारनाथांनी त्यांच्या संगीतमय व्यक्तिमत्वात अभिजातवादाचा भरपूर प्रभाव दर्शवला, परंतु खयालच्या माध्यमातून भावनिक मूल्यांच्या स्पष्ट संप्रेषणावर भर देऊन त्यांनी नंतरच्या प्रणयवाद्यांसाठी मार्ग मोकळा केला. पंडित ओंकारनाथ यांचा जन्म 24 जून 1897 रोजी गुजरातच्या खंभात जिल्ह्यातील जहाज येथे झाला. त्यांचे आजोबा आणि वडील दोघेही पेशवा शासकांच्या सेवेत सैनिक होते. एका संताच्या प्रभावामुळे ओंकारनाथांचे वडील गौरीशंकर यांनी सांसारिक गोष्टींमधील सर्व रस गमावला. आपल्या कुटुंबाच्या भौतिक गरजांकडे दुर्लक्ष करून ते एकांतवासी झाले आणि त्यांनी आपले जीवन प्रणव साधनेला समर्पित केले, म्हणजेच आद्य नाद असलेल्या ओमच्या रहस्यांचा शोध घेण्यासाठी. याच आध्यात्मिक साधनेमुळे त्यांनी आपल्या शेवटच्या मुलाचे नाव ओंकार ठेवले. वयाच्या 5व्या किंवा 6व्या वर्षापासून ओंकारनाथांनी घरकामगार, स्वयंपाक्याच्या मदतीनीस, कापड गिरणीत मजूर आणि स्थानिक नाट्यप्रयोगांमध्ये अधूनमधून गायक अभिनेता म्हणून काम करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहात हातभार लावण्यास सुरुवात केली. ओंकारनाथ किशोरवयात असताना त्यांचा भरूच येथील एक दानशूर व्यक्ती सेठ शहापूरजी डुंगाजी यांच्याशी संपर्क झाला. त्या श्रीमंत व्यापाराने त्याची संगीतातील प्रतिभा आणि आवड ओळखली आणि त्यांना मुंबईतील गंधर्व महाविद्यालयात पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्याकडे प्रशिक्षणासाठी प्रायोजित केले. 1910 ते 1916 या काळात ओंकारनाथांनी ग्वाल्हेर घराण्याची गायनकला आणि पखवाज शिकले, प्रमाणभूत संगीत शास्त्रीय ग्रंथांचा अभ्यास केला आणि आपल्या गुरूंची निष्ठेने सेवा केली. जेव्हा त्यांच्या गुरूंनी लाहोरमध्ये आपल्या संगीत शाळेची शाखा उघडण्यास निर्णय घेतला तेव्हा 20च्या सुरुवातीच्या वयातच ओंकारनाथांना तिथे प्राचार्य म्हणून पाठवण्यात आले. लाहोरच्या शाळेत शिक्षक आणि प्रशासक म्हणून अथकपणे काम करत असतानाच त्यांनी एक व्यावसायिक संगीतकार म्हणूनही आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. लाहोरमध्ये 3 वर्षे घालवल्यानंतर ते संगीत शाळा सुरू करण्यासाठी आणि राजकीय कार्यात सक्रिय होण्यासाठी भरूचला परतले. त्यांची संगीत शाळानंतर 1934 मुंबईला आणि त्यानंतर 1942 सुरतला हलवण्यात आली. त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे त्यांना लहानपणी शाळेत जाणे शक्य झाले नव्हते, पण त्याच्या सुरुवातीच्या काळात कुटुंबाला हातभार लावण्यासाठी संघर्ष करत असताना त्यांनी एक जैन धार्मिक संस्थेत काम केले होते, जिथे भिक्षूंनी त्यांना वाचायला आणि लिहायला शिकवले. पुढे त्यांनी स्वतःच्या प्रयत्नांनी हिंदी, इंग्रजी, मराठी, संस्कृत, बंगाली, पंजाबी, उर्दू आणि नेपाळी अशा अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवले. स्वतःलाच आपला एकमेव गुरु मानून ओंकारनाथ हे 20व्या शतकातील संगीतकारांमध्ये सर्वात प्रभावी वक्ते आणि सर्वात सखोल सिद्धांतकार म्हणून घडले. 1918 बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड तिसरे यांच्या दरबारात आणि जालंधर येथील हरबल्लभ संगीत संमेलनात सादर केलेल्या प्रभावी संगीत मैफिलींमुळे त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. काही वर्षांनंतर त्यांनी नेपाळला भेट दिली आणि राजाची प्रशंसा मिळवली, पण राजा ओंकारनाथांना आपला आश्रय स्वीकारण्यास पटवू शकला नाही. 1930 ओंकारनाथांची कीर्ती दूर दूर

0: खूपपर्यंत पसरली होती आणि ते भारतातील प्रत्येक प्रमुख संगीत महोत्सवाचे मुख्य आकर्षण बनले होते. 1931 त्यांना इटलीतील फ्लॉरेन्स येथील आंतरराष्ट्रीय संगीत परिषदेत आमंत्रित करण्यात आले. तेथून त्यांनी जर्मनी, हॉलंड, फ्रान्स, इंग्लंड, वेल्स आणि स्वित्झर्लंड प्रवास केला, जिथे त्यांनी कार्यक्रम आणि व्याख्यान प्रात्यक्षिके सादर करून युरोपियन श्रोत्यांना हिंदुस्थानी संगीताच्या सौंदर्याची ओळख करून दिली. हा तोळ काळ होता जेव्हा पाश्चात्य जग भारताला केवळ गांधी, टागोर आणि उदयशंकर यांची भूमी म्हणून ओळखत होता. भारतीय शास्त्रीय संगीत ही एक अज्ञात गोष्ट होती. ज्येष्ठ डागर बंधू पंडित रविशंकर आणि उस्ताद अली अकबर खान यांना ऐकण्याच्या 3 दशकांपूर्वीच ओंकारनाथांनी पाश्चात्य विद्वान आणि श्रोत्यांमध्ये हिंदुस्थानी संगीताविषयी गंभीर रुची निर्माण केली होती. एक संगीतकार म्हणून कीर्ती मिळवतानाच पंडित ओंकारनाथ स्वातंत्र्य लढ्यातही सक्रियपणे सहभागी झाले होते. ते भरूच काँग्रेस समितीचे अध्यक्ष आणि गुजरात प्रांतीय काँग्रेस समितीचे सदस्य म्हणून निवडून आले. 14-15 ऑगस्ट 1947 रोजी मध्यरात्री जेव्हा भारताने आपले नियतीचे मिलन साधले तेव्हा जवाहरलाल नेहरू पंडित ओंकारनाथ ठाकूर यांना संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये वंदे मातरम हे राष्ट्रगीत गाण्यासाठी आमंत्रित केले, जिथून त्याचे राष्ट्रीय स्तरावर प्रसारण करण्यात आले. पुढील काळात त्यांच्या मागणीनुसार त्यांची वंदे मातरम ही रचना त्यांच्या सार्वजनिक संगीत मैफिलींचा जवळजवळ एक कायमस्वरूपी भाग बनली. जेव्हा पंडित मदन मोहन मालवीय बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना करत होते तेव्हा त्यांनी संगीत विभाग स्थापन करून त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी पंडित ओंकारनाथ यांना आमंत्रित केले. मालवीयांच्या हयातीत हे शक्य झाले नाही, परंतु 1950 ते घडले आणि ओंकारनाथ संगीत विद्याशाखेचे पहिले अधिष्ठाता म्हणून बनारसला स्थायिक झाले आणि सेवानिवृत्तीपर्यंत तेथेच कार्यरत राहिले. BHUमध्ये त्यांनी एक उत्कृष्ट केंद्र उभारण्यासाठी अनेक उत्कृष्ट संगीतकार आणि विद्वानांना प्रशिक्षित केले. त्यांच्या सर्वात प्रतिष्ठित विद्यार्थ्यांमध्ये डॉक्टर प्रेमलता शर्मा ज्यांना त्यांनी एक प्रख्यात संगीतशास्त्रज्ञ म्हणून घडवले आणि डॉक्टर एन राजम ज्यांना त्यांनी एक उत्कृष्ट व्हायोलिन वादक म्हणून तयार केले यांचा समावेश होता. BHUमधील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी 2 प्रमुख संगीतशास्त्रीय ग्रंथांच्या कामाला गती दिली. 1956 प्रकाशित झालेला प्रणव भारती हा संगीताच्या सैद्धांतिक पैलूवरील स्वर, राग आणि रस एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे. 1938 ते 1962 दरम्यान प्रकाशित झालेली संगीतांजली ही राग व्याकरण आणि सौंदर्यशास्त्र यांसह संगीत सादरीकरणाच्या व्यावहारिक पैलूंवरील एक मार्गदर्शक पुस्तिका आहे. 1938 ते 1961 या काळात पंडित ओंकारनाथ यांनी HMV कंपनीसाठी 78 RPM, 45 RPM आणि लॉंग प्लेईंग फॉर्मॅटमध्ये 20-1 पेक्षा जास्त रेकॉर्ड्स ध्वनिमुद्रित केले. यापैकी बहुतेक ध्वनिमुद्रणांमध्ये त्यांना सारंगीवर सारंगी वादक पंडित रामनारायण यांनी साथ दिली होती. पंडित ओंकारनाथ यांचे अनेक रेडिओ कार्यक्रम त्यांच्या मृत्यूनंतर ऑल इंडिया रेडिओच्या संग्रहालयाने प्रकाशित केले.
1: आपका तो सारा जीवन संगीत की साधना में बीता है जी, तो इस विद्या की ओर, इस शास्त्र की ओर आपका झुकाव कब और कैसे हुआ, संक्षेप में बताएं.
2: मैं कुछ बचपन से ही संगीत के प्रति आकृष्ट था
1: जी.
2: मेरे स्कूल लाइफ में भी नई नई कविताएं जो पाठ्य पुस्तकों में आती थी उनका ट्यूनिंग करना और शिक्षकों को देने का कार्य भी मुझसे ही हमारे जो हेडमास्टर थे वो किया करवाया करते थे.
1: बचपन ही में
2: जब मैं थर्ड या फोर्थ चलना पड़ता था तब भी यही हालत थी. कोई गायक, कोई गायिका कहीं से मंच में आ जाए मैं भागा हुआ जाता था और कष्ट सहन करके भी मैं सुनने का यत्न करता था. सीखने का यत्न बहुत किया, सीखने की तमन्ना बहुत रही, लेकिन उस जमाने के संगीत शिक्षक, संगीत गायक किसी को सिखाते नहीं थे. बड़ा कष्ट का सामना करना पड़ता था. एक बार एक भैंस से करीब 5-6 माइल दूर गुलांदे नाम के एक छोटे से ग्राम में एक साधु गायक आया. पास में पैसे नहीं थे, घर वालों से मांग नहीं सकता था. नर्मदा नदी तैर करके, पार करके गीले कपड़े से उनके पास गया, प्रार्थना की, किंतु उन्होंने इनकार किया कि बेटा हम किसी को सिखाते नहीं है, सुनो और गा सको तो गाओ. क्या कहें उनके

0: पीछे पीछे न जाने कहां कहां मैं घूमा। वैसे ही जितने और कलाकार आते थे मैं उनके पीछे हो लेता था और जितना विषम प्राप्त होता था प्राप्त कर लेता था। सो बच्चे ही से मेरी ये लगन रही, यहां तक कि मुझे एक बार एक पारसी सदगृहस्थ जो अभी 95 उसके ओल्ड हैं, जीवित हैं, शंकर जी मुंशी जी मंगा जी मेरे गुरु के सदनीप में वे मुझे ले गए। यहाँ तो यज्ञ भी हो चुका था किंतु वास्तव में संगीत के प्रति जो हमारा चाव था उसका उपनयन संस्कार के लिए उसी दिन हुआ जिस दिन मुझे वे पारसी सम्मान सदगृहस्थ मेरे गुरु के सन्निध मुझे ले गए।
1: त्यांच्या ध्वनी मुद्रणांमधील सांगीतिक भांडारात खयाल, भजने आणि देशभक्तीपर गीतांचा समावेश आहे। परिणामी लोकांच्या मनात ओंकारनाथ हे त्यांच्या दोन मीरा भजनांमुळे आणि राष्ट्रगीत वंदे मातरमच्या सादरीकरणामुळे सर्वाधिक ओळखले जातात। BHU मध्ये असताना ओंकारनाथ यांना हृदयविकाराचा झटका आला, ते त्यातून बरे झाले आणि त्यांनी आपले कार्यक्रम सुरूच ठेवले। 1965 मध्ये त्यांना पक्षाघाताचा झटका आला ज्यामुळे 1967 मध्ये त्यांचे निधन झाले। ओंकारनाथ हे काही प्रमाणात ग्वाल्हेरमध्येच प्रशिक्षित झालेले आणि एक बंडखोर औलिया रहमत खान यांच्या शोकाकुल आणि मधुर शैलीने प्रभावित होते, परंतु ग्वाल्हेरच्या परंपरेपासून त्यांचे स्वतःचे विचलन अधिक मूलगामी होते। त्यामुळे समीक्षकांच्या मते ग्वाल्हेरच्या गायन परंपरेत घट्टमुळे रुजलेली असली तरी ओंकारनाथ हे एक मौलिक संगीतकार मानले जातात। नंतरच्या रोमॅन्टिक गायकांप्रमाणे पंडित ओंकारनाथांच्या गायन संचयात केवळ खयाल आणि भजनांचाच समावेश होता। त्यांच्या काळात ग्वाल्हेरच्या गायन संचयात तराना, टप्पा किंवा ठुमरी यांचा समावेश असूनही त्यांनी ते कधीही सार्वजनिकरित्या गायले नाहीत। त्यांच्या खयाल गायन संचयात मालकंस, देसी, शुद्ध कल्याण आणि कोमल ऋषभ, आसावरी यांसारख्या प्रचलित रागांचा लक्षणीय समावेश होता, तर देवगिरी बिलावल, सुघराई आणि शुद्ध नट यांसारख्या अपरिचित रागांचे प्रमाण माफक होते। त्यांनी काही कर्नाटकी रागांना इतक्या सहजतेने स्वीकारले की त्यांच्यातील कर्नाटकी मूळचे सर्व अंश जवळजवळ नाहीसे झाले। त्यांनी त्या रागांची निवड आणि त्यांच्या भावनिक आशयासाठी केली आणि ते आपल्या स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत सादर केले। एक संगीतकार म्हणून ओंकारनाथांच्या व्यक्तिमत्वाला स्पष्टपणे 3 पैलू आहेत। पहिली गोष्ट म्हणजे संगीताच्या गूढ पैलूंबद्दलची त्यांची आवड, जी त्यांना त्यांच्या वडिलांकडून वारसा म्हणून मिळाली होती। त्यांच्या वडिलांनी ओम या आद्यध्वनीचे रहस्य उलगडण्यासाठी जगाचा त्याग केला होता। दुसरी गोष्ट म्हणजे प्राचीन संगीतशास्त्रीय ग्रंथांमध्ये खोलवर रुजलेला त्यांचा विद्वत्तापूर्ण पैलू, ज्यातील ज्ञानाला त्यांनी सादरीकरणात उतरवण्याचा प्रयत्न केला। तिसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या नाट्यमय किंबहुना रंगमंचीय पैलू, ज्याद्वारे ते आपल्या श्रोत्यांवर प्रभाव पाडण्याचा स्पष्टपणे प्रयत्न करत होते। हे सर्व पैलू एकाच व्यक्तीमध्ये किती सहजपणे नांदत होते हा एक मताचा विषय आहे। तथापि या संयोगाने त्यांना एक रंगतदार आणि काही प्रमाणात वास्तवग्रस्त संगीतकार बनवले। पंडित ओंकारनाथ यांनी आवाजाची तीव्रता, आवाजाची व्याप्ती आणि लवचिकता या बाबतीत एक भव्य आवाज विकसित केला होता। त्यांच्या निर्दोष तंत्रामुळे ते संगीताच्या मूल्याशी कोणतीही तडजोड न करता 2.5 सप्तके गाठू शकत होते। आपल्या सादरीकरणातील भावनिक तीव्रता वाढवण्यासाठी त्यांनी आवाजाची तीव्रता आणि नादगुण यांचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला। प्रत्येक रागाच्या भावनिक व्यक्तिमत्वाविषयी त्यांची ठाम मते होती। या धारणांनुसार त्यांनी प्रणव रंग या टोपण नावाने विविध रागांमध्ये मोठ्या संख्येने बंदिशी रचल्या, त्या त्यांच्या संगीतांजली या 6 खंडांच्या ग्रंथात प्रकाशित केल्या आणि मैफिलींमध्ये नियमितपणे सादर केल्या। त्यांनी प्रत्येक रागाच्या सादरीकरणाचे सर्व पैलू प्रामुख्याने प्राचीन आणि मध्ययुगीन संगीतशास्त्रीय ग्रंथांमधून घेतलेल्या आपल्या धारणेनुसार घडवले। या दृष्टिकोनामुळे कधी कधी अपारंपरिक रचना किंवा सध्याच्या समजल्या जाणाऱ्या रागांचे वरवर पाहता उदारमतवादी अर्थ लावले जाऊ शकत होते, परंतु बहुतेक वेळा ते एक प्रभावी संगीत होते। रागांच्या स्वरात्मक आणि भावनिक व्यक्तिमत्वातील त्यांचे अन्वेषण त्यांच्या गैरसंगीतीय उपयोगांवरील त्यांच्या प्रयोगांमधून प्रेरित होते। उदाहरणार्थ संगीतांजली, यामध्ये ते वर्णन करतात की सूर्यास्ताच्या वेळी एका आठवड्यासाठी सतत पुर्या रागाच्या खालच्या सप्तकातील विलंबित आलाप गाऊन त्यांनी एका मुलाच्या निद्रानाश कसा बरा केला। जरी ओंकारनाथांनी अशा यशांना वैज्ञानिक वैधतेचा दावा केला नसला तरी असे दावे केल्याबद्दल त्यांची विनाकारण निंदा करण्यात आली। या प्रयोगांच्या वैज्ञानिक मूल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकते, परंतु यात शंका नाही की त्यांच्याद्वारे ओंकारनाथांनी

ओंकारनाथांमध्ये त्यांच्या खयालांतील काव्याचे विविध प्रकारे आणि विविध परिणाम साधण्यासाठी उपयोग करण्याची एक दुर्मिळ क्षमता होती. बंदिश सादर करताना ते त्यातील काव्यात्मक घटकाला साहित्याप्रमाणे अत्यंत आदराने वागवत असत. मात्र लयबद्ध खेळात ते शब्दांची मोडतोड करू शकत, त्यांना प्रभावीपणे अर्थहीन व्यंजनांचे समूह म्हणून वापरत आणि भावपूर्ण अभिव्यक्ती म्हणून ते त्यांचा वापर अक्षरशः संभाषणात्मक पद्धतीने करू शकत. निवडक शब्दसमूहांचा उच्चार करण्याच्या त्यांच्या विविध पद्धती स्वरांच्या विविध रूपांसह जवळजवळ ठुमरी प्रकारातील काव्यात्मक परिष्कृततेच्या जवळ पोहोचल्या होत्या. त्यांच्या मोठेपणाला साजेसे ओंकारनाथांची खयाल रचना निर्दोष होती. फक्त निलंबरीसारखे काही राग वगळता ज्यात रागातील भावनिक आशय केवळ मंदगतीची रचना आणि उत्स्फूर्त वादनासाठीच योग्य होता. त्यांचे कौशल्य अफाट होते. त्यांची ताण हे सहज चपळाई आणि गुंतागुंतीचे मूर्तिमंत उदाहरण होते, जे त्यांच्या काळातील सर्वोत्कृष्टांच्या तोडीचे होते. रेकॉर्डिंग कंपन्यांनी त्यांना योग्य ते महत्त्व दिले, पण त्यांची बहुतेक प्रकाशित रेकॉर्डिंग्स LP फॉर्मॅटच्या आगमनापूर्वी प्रसिद्ध झाली. त्यांच्या उपलब्ध असलेल्या मैफिलींच्या रेकॉर्डिंग्सपैकी बऱ्याचशा त्यांच्या मृत्यूनंतर ऑडिओ कॅसेट आणि CD प्रकाशित झाल्या आहेत. ऑल इंडिया रेडिओ आर्काइव्समधील अप्रकाशित रेकॉर्डिंग्स वगळता त्यांचा संपूर्ण रेकॉर्डिंगचा वारसा आता सार्वजनिक डोमेनमध्ये आहे. पंडित ओंकारनाथ यांना 1955 भारताच्या राष्ट्रपतींनी पद्मश्री देऊन आणि प्रतिष्ठित सांस्कृतिक संस्थांकडून अनेक पुरस्काराने सन्मानित केले. ठाकूर यांनी 1954 युरोपमध्ये कार्यक्रम सादर केले आणि 1963 संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला. ते अशा काही मोजक्या संगीतकारांपैकी एक होते ज्यांच्या स्मरणार्थ सरकारने टपाल तिकीटही जारी केले होते. त्यांना बनारस हिंदू विद्यापीठ आणि विश्व भारती विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट मिळाली. त्यांच्या अनेक पुरस्कारांपैकी एक म्हणजे संगीत मार्तंड ही उपाधी, जी संगीत क्षेत्रात त्यांच्या नावापुढे सर्वाधिक वापरली जात असे. मित्रांनो, कल्पना करा, देश स्वातंत्र्य झाला नव्हता. आशा आणि अस्वस्थता यांच्यामध्ये एक संपूर्ण पिढी उभी होती आणि अशा वेळी कोणीतरी वंदे मातरम गातं. फरक इतकाच असतो की बहुतेक जण ते गाणं गातात, पण काही जण त्या गाण्याला इतिहास बनवतात. पंडित ओंकारनाथ ठाकूर हे त्यापैकीच एक नाव.

तर भेटेत पुन्हा एकदा नवीन भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आय डी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आय डी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आय डी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्राय यासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच मेल आय डीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.

0: avoidable reasons, are advised to exercise a high degree of caution, remain vigilant, and maintain constant situational awareness. The embassy also urged them to closely follow local developments through credible sources and comply with instructions issued by local authorities. The embassy further advised all Indian nationals currently in Iran and those arriving in the country to register their particulars with the embassy at the earliest opportunity. It also urged them to regularly monitor the embassy's official website and social media platforms for updates and further advisories. Vishnu P.S., Akashwani News, Delhi.
1: Union Commerce and Industry Minister Piyush Goyal has concluded a series of meetings with U.S. Trade Representative Ambassador Jamieson Greer and his delegation this morning. In a social media post, Mr. Goyal said they reviewed the progress of the ongoing India-U.S. trade discussions and explored avenues to further deepen economic partnership between both the countries. He also appreciated Ambassador Greer's leadership and the sustained efforts of both teams in advancing the discussions in a constructive and forward-looking manner. External Affairs Minister Dr. S. Jaishankar today highlighted the importance of deepening India-South Korea ties amid a challenging global environment, saying that countries with shared values and mutual trust need to work together more closely. In his opening remarks during the meeting with South Korean Foreign Minister Cho Hyun in Seoul, he stressed that the current international situation makes cooperation among trusted partners more important than ever. The central government has approved over 211 crore rupees towards the construction of 96 roadworks in Tripura under Pradhan Mantri Gram Sadak Yojana Batch 1 for the financial year 2026-27. This covers a length of more than 160 kilometers of roads in the state. Indian women's doubles pair of Teresa Jolly and Gayatri Gopichandra advanced to the second round of the U.S. Open Badminton Tournament. And with that, we end this news bulletin.
2: मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz वर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 6:10 आणि 15 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 6:20 संस्कृत समाचार आमच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. 6:30 क्रीडा विश्व यामध्ये न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबच्या शतकमहोत्सवी सोहळ्यानिमित्त संस्थापक आणि माजी अध्यक्ष नागेश ठाकूर आणि सचिन भास्कर अय्यर यांच्याशी संवाद. 7:15 अर्थविश्व हे दोन्ही कार्यक्रम आमच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. 7:30 शेतकरी बांधूंसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत यामध्ये आज आपण ऐकू शकाल माझं आठवणीतलं गाव याचा भाग दुसरा. लेखन आणि निवेदन दादाभाऊ यशवंत तांबे, सादर करते धीरज केदारी, निर्मिती सहाय्य वहिदा शेख. तसंच कृषीवाणी सदराचं पुनःप्रसारण आणि बाजारभाव. 7:15 एक कलाकार, आजचा कलाकार केंद्रित असेल हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्यावर, सादरकर्त्या पूजा बवले. 8:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय है. हे सर्व कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू. श्रोतेहो 10:00 आपण आस्वाद घेऊ शकाल हिंदी चित्रपट संगीताचा. 10:30 नाद ब्रह्ममध्ये ऐकूया संदीप आपटे यांचं सतारवादन, राग श्याम कल्याण, त्यांना तबल्याची साथ आहे गणेश तानवडे यांची. आता जाणून घेऊया उद्या म्हणजेच गुरुवार दिनांक 25 जून रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. 5:55 गिरवाणवाणीमध्ये श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी रचित मुरलीधर गोपाल अष्टकम श्रीपाद भावे यांच्या स्वरात. 6:05 प्रभात वंदन चिंतन या सदरात विनया देव यांचे विचार आपण ऐकू शकाल 6:25. 6:30 रूपरेषा, 6:35 दिनविशेष, सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी सदरात पॉलीहाऊस एक प्रभावी तंत्रज्ञान याविषयीची माहिती आपण ऐकू शकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदामध्ये आमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत याचा भाग पहिला. 6:50 परिसरमध्ये पावसाचं घटतं प्रमाण याचा भाग पहिला. वक्ते आहेत डॉक्टर राहुल भागवत. या दोन्ही कार्यक्रमांचे सादरकर्ते आहेत विनय वानखेडे. हे दोन्ही कार्यक्रम आमच्या आकाशवाणी

0: रत्नागिरी केंद्राची निर्मिती असून मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. 7 वाजता आजचा विचार. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास 7:25. 7:40 आपण ऐकणार आहोत बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. 8:40 आणि सकाळी 10 वाजता आपण आस्वाद घेऊ शकाल सुगम संगीताचा, तर 9 वाजता ऐकूया मराठी चित्रपट संगीत. 9:30 सात संवादमध्ये नर्मदा परिक्रमा मार्गावर निसर्ग संवर्धन, मुलांचं शिक्षण याविषयी काम करणारे प्रशांत कुलकर्णी यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत. 10:25 काही स्थानिक निवेदनं. सकाळी 10:30 आणि सायंकाळी 5 वाजता आस्वाद घेऊया हिंदी चित्रपट संगीताचा. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मीनल दातार यांनी सादर केलेला राग देवगिरी बिलावल आपण ऐकू शकाल 11:00. त्यांना तबल्याची साथ आहे विकास पुरंदरे यांची, तर संवादिनीवर आहेत संजय गोगटे. 11:30 विशेष गीतगंगामध्ये शास्त्रीय नृत्यगुरू आणि बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या तमन्ना नायर यांच्याशी गप्पा आणि गाणी याचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. 12:00 वनिता मंडळमध्ये हितगुज या मालेत लेट्स टॉक चला बोलूया डॉक्टर सरिता मोडक यांची मुलाखत आणि तिच्या शब्दातून सुरुची डबीर यांचं मनोगत. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असून मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केली जाईल. 1:00 NCERTद्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 1:40 लातूर जिल्ह्याचं जिल्हा वार्तापत्र. 2:30 लोकसंगीताच्या कार्यक्रमात भीमाजी दसगुडे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भजन आपण ऐकू शकाल, तर 2:45 द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 5:30 युवक मित्रमैत्रिणींसाठी युववाणी. आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 6:10 रूपरेषा. 6:30 ते सामना संपेपर्यंत ICC वुमन्स T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड मँचेस्टर येथे भारत विरुद्ध बांगलादेश यांच्या दरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष समालोचन आपण ऐकू शकाल. आपल्या रेडिओ सेटवरून. दरम्यान आमच्या न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवरून आपण ऐकू शकाल आमचे पुढील कार्यक्रम. 6:30 कामगार सभा, 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझं घर माझं शेत यामध्ये शेळी पालनात आर्थिकदृष्ट्या महत्वाचा PPR आजार याविषयी नियंत्रण आणि व्यवस्थापन याविषयी डॉक्टर विलास टाकळे यांनी दिलेली माहिती. कृषी वाणी सदराचं पुनःप्रसारण आणि बाजारभाव. 8:15 एक कलाकार. उद्याचा कार्यक्रम केंद्रित असेल संगीतकार मदन मोहन यांच्यावर. सादरकर्ते आहेत विद्यागौरी ताम्हणकर. 9:15 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाइट, 9:30 कंट्री वाईड, 10:15 इनसाईट हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. 10:00 आस्वाद घेऊया हिंदी चित्रपट संगीताचा, तर 10:30 नादब्रह्ममध्ये मीनल दातार यांनी सादर केलेला राग शुद्ध कल्याण. तबल्याची साथ आहे विकास पुरंदरे यांची, तर संवादिनीवर आहेत संजय गोगटे. श्रोते हो, याशिवाय आमची सर्व बातमीपत्रं त्यांच्या नियोजित वेळेत प्रसारित तसंच सहक्षेपित केली जातील. तर ही होती आमची आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आता जाणून घेऊया आमच्या काही कार्यक्रमांविषयी.
1: श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात, मग तो रेबीज असो की इतर संसर्ग. आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात. 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे. फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553-1705 आणि 2553-1706. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
2: डियर लिसनर्स ऑफ आकाशवाणी.

0: Pune, we have an interesting program. 9 bullets in his body, a country on the brink of history, and a determination that refused to die on the battlefield. This is not just a story of survival. This is the saga of a true titan. From the war zone of 1965 to the glorious podium of the 1972 Heidelberg Paralympics, he traded his scars for India's first ever individual Olympic gold. Akashvani Pune brings you the breathtaking journey of the golden warrior Murlikant Petkar. Relive the sweat, the sacrifice, and the sheer willpower of a man who proved that heroes don't just wear uniforms, they wear gold. Don't miss Kaleidoscope at Akashvani Pune, Saturday, 27 June 2026, at exactly 10:10 a.m. Tune in, get inspired, and salute the legend who taught a nation how to win against all odds. Kaleidoscope, where extraordinary stories come to life.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
3: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोते हो, आपण आमचे कार्यक्रम ऐकत आहात न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपद्वारे देखील जगभरात सर्वत्र. वेळ लक्षात घ्या, संध्याकाळचे 6:19 आणि 40 सेकंद झाली आहेत. यानंतर ठीक 6:20 संस्कृत समाचार आमच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित केले जातील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबच्या शतक महोत्सवी सोहळ्यानिमित्त संस्थापक आणि माजी अध्यक्ष नागेश ठाकूर तसंच विद्यमान सचिव भास्कर अय्यर यांच्याशी तुषार वैती यांनी साधलेला संवाद.
1: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी मुंबई केंद्रावरच्या आजच्या क्रीडाविषयक कार्यक्रमात मी तुषार वैती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. श्रोतेहो, आजच्या क्रीडाविषयक कार्यक्रमात आज आपण न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबच्या 100 वर्षांचा शतक महोत्सवाचा प्रवास जाणून घेणार आहोत. मुंबईसह महाराष्ट्रात असे अनेक क्लब आहेत ज्यांनी राज्याला तसंच देशाला अनेक नामवंत खेळाडू दिले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे माटुंगा येथील न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब. हा क्लब शतकी वाटचाल करत आहे. या क्लबविषयी तसंच त्यांच्या 100 वर्षांच्या वाटचालीविषयी आज आपण संवाद साधणार आहोत. ते न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबचे सेक्रेटरी भास्कर अय्यर सर यांच्याशी आणि कार्यकारिणी सदस्य नागेश ठाकूर यांच्याशी. नागेश ठाकूर सर, मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की वैभवशाली परंपरा लाभलेल्या न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबच्या शतकी वाटचालीविषयी तुम्ही काय सांगाल? क्लबच्या इतिहासाविषयी जरा आमच्या श्रोत्यांना नक्कीच ऐकायला आवडेल.
2: हा न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब हा बेसिकली माटुंग्याच्या नप्पू रोड या इथे स्थानापन्न झालेला आहे. या मैदानाला नाव पडलेलं आहे वीर रमेश दडकर मैदान. 1927 साली म्हणजे आपल्या स्वातंत्र्याच्या अगोदर जेव्हा काही लोक एकत्र आले आणि त्या खेळाचं एक मैदान तिकडे होतं की जे ब्रिटिशांच्या काळामध्ये खेळाचं मैदान म्हणून जे समजलं जात होतं त्या मैदानाची परिस्थिती तशी वाईटच होती. पण आमच्याकडच्या काही लोकांनी असा विचार केला की आपण इथे क्रिकेट हा ब्रिटिशांनी आणलेला खेळ आपण चालू करूया आणि दादर माटुंगा या विभागामधले जे काही क्रिकेट इंथुझियास्ट आपण म्हणू की ज्यांना क्रिकेटची आवड होती त्या लोकांनी एकत्र येऊन काम करायचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये लीड ज्यांनी घेतला ज्याचा सर्वात महत्वाचा आहे ते डॉक्टर म्हात्रे म्हणून होते जे हिंदू कॉलनी या एरियामध्ये राहत होते. त्यांनी त्यांचे बाकीचे मित्र त्या सर्वांना एकत्र करून की ज्यांना क्रिकेटबद्दल खेळावं असं वाटत होतं त्या सर्वांना एकत्र करून माटुंग्याच्या रुईया कॉलेजच्या समोरचं जे दडकर मैदान

0: आहे, त्या दडकर मैदानावरती क्रिकेटचं एक मैदान चालू केलं. आज ते मैदान चालू करताना तिकडे क्रिकेट खेळण्यासाठी मैदान बनवण्याच्या पासून ही वाटचाल सुरुवात झाली. आणि मग ते सर्व मित्र लोक एकत्र आले आणि 27 साली जी लोक आली त्याच्यामध्ये जे भाग घेतला त्याच्यामध्ये एक दांडेकर होते, एकनाथ ठाकूर होते, केणी ब्रदर्स होते, असे बरेच लोक एकत्र आले आणि ज्यांनी हा विचार केला की आपण इथे काहीतरी एक क्लब चालू करूया. आणि मग त्याला नाव काय द्यायचं, मग त्यावेळेला ते नाव द्यायचं काय, तर न्यू हिंदू असं नाव दिलं गेलं. 1947 साली जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला न्यू हिंदू हा पॉलिटिकली राजकीय त्याला स्वरूप येईल ह्याच्यासाठी मग त्या लोकांनी नाव बदलून त्याला न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब हे नाव दिलं. आणि अशा पद्धतीने न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब 1947 सालानंतर जो सुरुवात झाला. पण त्याच्या अगोदर हीच माणसं आपापसामध्ये निरनिराळे ज्यांचे संघ होते छोटे मोठे दादरमध्ये त्या संघांशी मॅचेस खेळत असायचे आणि तिथे ते प्रॅक्टिस सकाळी करायचे आणि जिथे जी लोकं होती ती आपल्या मिलमध्ये जाणारी लोकं होती, मग त्यांना जसा वेळ मिळायचा सकाळी संध्याकाळी तसं येऊन ते तिथे खेळायचे आणि आपला आनंद साजरा करायचा.
1: सर, क्लब स्थापन करण्यामागे नेमका उद्देश काय होता?
0: क्लब स्थापन करण्यामध्ये उद्देश हाच होता की क्रिकेट हा जो ब्रिटिशांनी सुरुवात केली होती आणि हे जी मंडळी होती यांना क्रिकेट खेळण्यासाठी बाकी कुठेही काही नव्हतं तर क्रिकेट खेळायचं आहे आपल्याला. काही वेळेला तो रबर बॉलनी खेळला जायचा, काही वेळेला तो टेनिस बॉलनी खेळायला जायचा. पण मग आमचे डॉक्टर म्हात्रे जे होते त्यांना वाटायला लागलं की आपण टेनिस बॉल रबर बॉल खेळण्यापेक्षा आपण हे सीझन बॉलनी खेळायला सुरुवात करूया. आणि म्हणून मग त्यांनी क्रिकेट हाच उद्देश पुढे ठेवून न्यू इन स्पोर्टिंग क्लबनी क्रिकेट खेळायच्यासाठी केले. आज न्यू इनच्याकडे फक्त आम्ही क्रिकेटवरतीच भार दिलेला आहे आणि आमच्याकडे क्रिकेट हाच शेवट गेले आज 100 वर्षामध्ये क्रिकेटवरतीच आम्ही जास्तीत जास्त लक्ष दिलेलं आहे.
1: बरोबर सर, 100व्या वर्षात पदार्पण करते न्यू इन स्पोर्टिंग क्लब. स्वातंत्र्यापूर्वी जो स्थापन झालेला क्लब होता तो स्वातंत्र्यानंतर कसा बहरत गेला?
0: स्वातंत्र्यानंतर तिथे 3 स्थित्यंतर झाली क्लबची. एक स्थित्यंतर म्हणजे पहिला ज्या लोकांनी हे सुरुवात केली ती लोक जेव्हा आपण वृद्धत्वाकडे गेली असं म्हणू, त्याच्यानंतर 1952 साली नवीन लोक आली तिथे आणि मग नवीन लोकांनी तो क्लब हातामध्ये घ्यायचा प्रयत्न केला. 1947 सालानंतर जी लोक तिथे आली त्या लोकांनी विचार केला की आता आपण आपला संघ निरनिराळा तेव्हा पंचरंगी सामने होत होते आणि त्या पंचरंगी सामन्यांमध्ये आपल्यातले कोणी खेळायला गेले पाहिजेत. आणि त्यावेळेला नेमके आमच्याकडचे जे द ग्रेट इंडियाचे विकेट कीपर डीडी हिंदळेकर साहेब हे त्यातून खेळत होते आणि त्यांच्यामुळे आमच्या क्लबला जास्त मान्यता मिळत गेली. आणि मग ही जी मान्यता मिळत गेल्यामुळे सर्वांना उत्स्फूर्त प्रोत्साहन मिळालं आणि मग हे सर्वजण येऊन खेळायला लागले. आता तुम्हाला तेव्हा एक गमतीदार सांगतो की त्यावेळेला काही जण धोतर नेसून क्रिकेट खेळत होते, तेव्हा पॅड्स नव्हते, तेव्हा जे काही होतं ते तुटके मुटके पॅड्स, एक जण गेला की दुसरा जण ते पॅड्स घालून यायचा आणि बॅटिंग करायचा किंवा बॉलिंग करायचे कसायचं. से अशा पद्धतीने क्लबची डेव्हलपमेंट होत गेली. आणि 1952 साली जेव्हा एक नवीन लोकांची फळी आली त्याच्यामध्ये कॉम्रेड जी एल पाटील, गणपत पाटील हे भोईवाडा एरियामध्ये राहणारे एक प्रतिष्ठित व्यक्ती ते पुढे आले. त्यांनी दुसरे पोलीस कमिशनर उदवाडिया हे पोलीस कमिशनर होते त्यांना जवळ आणलं आणि असं करून त्यांनी चांगली चांगली लोकं जवळ आणली. आणि मग त्यावेळेला एक वांद्रे, बांदेकर, अय्यर, मोंडकर असे त्या एरियामध्ये राहणारी जी लोकं होती त्या सर्वांना एकत्र आणून त्यांनी मग सीझन बॉल क्रिकेट खेळण्याची केली. आणि मग हे

0: असताना सीझन बॉल क्रिकेट खेळता ना, मग आपली टीम चांगली होण्यासाठी मग बाकीचे चांगले लोक कोण खेळत आहेत, तर चांगले लोक कोण खेळत आहेत त्यांना आमंत्रण दिलं गेलं आणि मग क्लबची डेव्हलपमेंट होत गेली.
1: बरोबर. स्वातंत्र्यापूर्वी सुरू झालेला क्लब होता, स्वातंत्र्यानंतरचा काळ सुद्धा खडतर असा होता, आव्हानात्मक असा होता. काय काय आव्हानं पेलावे लागले त्या काळात?
0: पहिली गोष्ट म्हणजे तेव्हा जो क्लब होता तो रस्त्याच्या साईडला होता, तिथे पत्र्याची शेड होती आणि त्या पत्र्याच्या शेडमध्ये तो क्लब तिथे झाला. 1952 साली हा विचार केला गेला की आपण ही जी वस्तू इथे कमी पडायला लागली जागा, म्हणून मग आम्ही आज ती जी आहे ती ह्या वेस्ट साईडला भिंतीच्या बाजूला आमचा क्लबचं एक पत्र्याची शेड तयार झाली आणि त्या पत्र्याच्या शेडमध्ये हे लोक बसायला लागले. त्याच्यामुळे बाउंड्री जी असते ती तशी मोठी मिळायला लागली, जागा जास्त मिळायला लागली आणि तिथे हे लोक येऊन गेले. आणि मग प्रत्येकाने काय केलं की शेवटी खेळाला पैशाचा जोर लागतो.
1: बरोबर.
0: आणि मग हे लोक आपापल्या खिशामधून पैसे भरायचे आणि मग ते त्यांच्या पद्धतीने क्रिकेट सांभाळायला लागले.
1: भास्कर सर, तुम्हाला विचारतो की 100 वर्षाच्या काळात या क्लबनं आतापर्यंत देशाला कोणकोणते खेळाडू दिले?
2: आमच्याकडे जे गेल्या 100 वर्षात दिग्गज प्लेयर्स जे होऊन गेलेत आणि आजही इंटरनॅशनल क्रिकेट आणि मुंबई क्रिकेटला ते लोक सर्व्ह करतायत ॲट व्हेरियस लेवल्स. त्यातले सर्वात मोठं म्हणजे लेट आमचे बी हिंडलेकर सरांचं, जसं सरांनी सांगितलं, ही वॉज वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर विच इंडिया हॅज प्रोड्यूस अँड अ लेफ्ट आर्म बॅट्समॅन. ह्यानंतर आमचे अशोक पटेल सर जे ऑफ स्पिनर आहेत, आणि पांडुरंग साळगावकर वॉज वन ऑफ द मोस्ट फियर्ड पेस बॉलर आपले तेव्हाचे फास्ट बॉलर. नंतर विजय भोसले सर आणि विजय मोहनराज ते IPL ला देखील डेक्कन चार्जर्सला होते ते, आणि आजही ते समाव ही इज असोसिएटेड विथ डेव्हलपमेंट ऑफ क्रिकेट. त्यानंतर धवल कुलकर्णी आणि आत्ता जे लेटेस्ट आहे ते आहेत आपले U19 चे कॅप्टन आयुष म्हात्रे.
1: सर, तुम्ही आयुष म्हात्रेचा उल्लेख केला तर आयुष म्हात्रेनं भारताला 19 वर्षांखालील विश्वचषक सुद्धा जिंकून दिलाय. सर, मला पुढचा प्रश्न असा विचारला वाटेल की न्यू इन स्पोर्टिंग क्लब आता 100व्या वर्षात पदार्पण करत आहे, तर पुढच्या वर्षभरात काय कार्यक्रम असतील क्लबकडून?
2: पुढच्या वर्षभरात आमचं 3 टप्प्यांनी कार्यक्रम आम्ही प्लॅन केलेला आहे. सर्वप्रथम 100 वर्षाचा जो आमचा प्रवास आहे त्यात जेवढे आमचे भूतपूर्व प्लेयर्स जेवढे आहेत त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत पहिली गोष्ट, आणि त्यांना आम्ही एकत्र घेऊन पुढचे कार्यक्रम बरेचसे जसे त्यांचे पण इनपुट घेणार आहोत आम्ही फॉर फ्युचर डेव्हलपमेंट ऑफ ऑल द ॲस्पायरिंग क्रिकेटर्स जे आहेत, मुलं मुली जेवढे आहेत त्यांचं पण आम्ही इनपुट घेणार आहोत. त्या व्यतिरिक्त त्यांच्या फॅमिलीबरोबर पण आमचं एक इंटरॅक्शन आहे, आणि त्यानंतर जे इंडियाला खेळलेत आणि जे मुंबईसाठी खेळलेत त्यांचा एक वेगळा सत्कार आम्ही करायचं प्लॅन केलेला आहे.
1: बरोबर. नागेश सर, तुम्हाला प्रश्न विचारतो की अनेक पिढ्या या क्लबशी जोडल्या गेल्या 100 वर्षात, अनेक पिढ्यांनी हा क्लब वाढवला, रुजवला, पुढे नेला, नेमक्या किती पिढ्या या क्लबशी जोडल्या गेल्या?
0: तसं बघायला गेलं तर एक जवळजवळ 10 पिढ्या तर कुठेच गेल्या नाहीत. म्हणजे पहिली जेव्हा 1927 साली जेव्हा सुरुवात झाली तेव्हा ज्या लोकांनी योगदान दिलं, त्याच्यानंतर 1952 साली जेव्हा आमचा क्लब थोडा एस्टॅब्लिश झाला आणि सीझन बॉल क्रिकेट जोरात आल्यानंतर तो एक काळ होता. त्याच्यानंतर द्रोणाचार्य आचरेकर सर यांनी मग क्लबची धुरा सांभाळायला सुरुवात केली सेक्रेटरी म्हणून, आणि मग त्या पिरियडमध्ये आज जे आमचा क्लबचे आज केवढा मोठा क्लब की जे आज मुंबईमधला भले आमच्याकडे खूप मोठे लोक नव्हते किंवा आमच्याकडे मोठी वास्तू नव्हती, पण ते नसताना पण आमची जी मुलं होती आचरेकर सरांनी आणलेली क्लबसाठी खेळण्यासाठी, त्यांचा दबदबा एवढा होता मुंबईमध्ये की त्या याच्यामुळे आमच्या क्लबची पातळी खूप वरच्या लेवलला होती. म्हणजे आम्ही A डिव्हिजनमध्येच शेवटपर्यंत राहत होतो, आजपर्यंत आम्ही A डिव्हिजनमध्ये आहोत मुंबईच्या क्रिकेटमध्ये. त्याच्यानंतरच्या केसमध्ये आणखीन झालं की मी जेव्हा सेक्रेटरी झालो तेव्हा परत एक असं झालं की परत नवीन मुलं आणली, काही रणजी ट्रॉफी प्लेयर्स आम्ही बाहेरचे बोलवले, ते लोक आमच्याकडे खेळायला लागले. असं करता करता

0: आजच्या घडीला आमच्याकडे जी नवीन पिढी आहे ती सर्वात यंग पिढी आहे की जी ज्यांच्यामध्ये आम्ही त्या मुलांना जिथे चान्स मिळाला नाही त्या मुलांना चान्स दिलाय आणि त्यांना ए डिव्हिजन खेळायचं चान्स दिल्यामुळे ती मुलं आज खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळायला लागलेली आहेत.
1: बरं भास्कर सर, तुम्हाला प्रश्न विचारतो की आपला न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब जो आहे तो मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न आहे, तर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कोणत्या कोणत्या स्पर्धांमध्ये आपला क्लब सहभागी होते आणि आपली कामगिरी काय झाली आतापर्यंतची?
2: जसं नागेश सरांनी म्हटलं की सगळे ए डिव्हिजन टुर्नामेंट जे आहेत आणि सर्वात त्याचं म्हणजे एक टुर्नामेंट नाही, प्रत्येक टुर्नामेंटला एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे जसं आपलं पुरुषोत्तम आहे शील्ड, तालीम शील्ड आहे, पोलीस शील्ड आहे, कॉम्रेड शील्ड आहे, बाकी एम सी ए कोल्ड्स, बरेचसे टुर्नामेंट्स आहेत. सगळ्या ए डिव्हिजन टुर्नामेंटमध्ये आम्ही पार्टिसिपेट करतो आणि आमचं तेव्हापासून म्हणजे जेव्हापासून सरांनी सांगितलं 1952-53 पासून जे आमचं परफॉर्मन्स ए डिव्हिजनमध्ये तो आजही तसाच कायम आहे. कारण जे पहिलेचे आमचे जेवढे सगळे क्रिकेटर्स होते त्यांनी जे फाउंडेशन दिलं ते आजपर्यंत तेच कंटिन्यू होत आहे क्लबचं. आणि हे सगळं क्रेडिट जातं आमचं अगोदरचे जेवढे व्यवस्थापक समिती होते आणि जेवढे जसे ऑफिस बेअरर सरांनी सांगितलं सेक्रेटरी ही 10वी पिढी आहे, तर आम्ही हेच विचार करतो की येणारी पुढच्या 100 वर्षासाठी जे प्लॅनिंग आहे ते आम्ही करून त्यांना सोपणार आहोत.
1: सर सगळी सोंग करतायत पण पैशाचं सोंग करतायत नाही. 100 वर्ष हा क्लब पुढे नेताना त्या त्या काळात म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात, स्वातंत्र्यानंतरचा काळ ही सुद्धाही आपल्यासाठी आव्हानात्मक होता. म्हणजे 1980-90 नंतर खेळामध्ये अनेक सुविधा होत गेल्या, 2000 सालानंतर पैसा सुद्धा वाढत गेला, पण त्या काळात सुद्धा पैशांची अडचण असायची, तर तेव्हा नियोजन कसं करत गेलात या क्लबसाठी?
0: एक मी जेव्हा 80 साली क्लबकडे आलो त्याच्या अगोदर जेव्हा मला दिसलं की क्लब काय करत होतं, तर क्लबकडे आचरेकर सर होते आणि ते क्लबवरती प्रॅक्टिस घ्यायचे मुलांची. तेव्हा 5 रुपये ही फी होती. सर जी मुलं प्रॅक्टिस करायला यायची त्यांच्याकडून 5 रुपये घेतले जायचे आणि क्लब मग स्वतःहून त्या मुलांना पॅड्स, बॅट्स वगैरे स्वतःहून पुरवायचे. म्हणजे स्वतः क्लबच्याकडे जे काही पैसे यायचे त्याच्याकडून, तर क्लबकडून पैसे कुठून यायचे, तर जेव्हा क्लबवरच्या मॅचेस खेळल्या जायच्या तर त्या मॅचेस खेळण्यासाठी जे काही पैसे चार्ज करायचे त्या पैशांमधून ह्या बॅट्स आणि हे मिळायचं घेतलं जायचं. त्याच्यामध्ये एखाद दुसरा आता आचरेकर सरांचं नाव मी प्रत्येक वेळेला घेईनच, कारण आचरेकर सरांना एक ओढ होती की ते निरनिराळ्या पैशेवाल्या लोकांकडून डोनेशन घेऊन यायचे किंवा ते स्वतः नाटकं लावायचे आणि त्या नाटकांमधून जो प्रॉफिट व्हायचा त्या प्रॉफिटमधून ह्या मुलांचे संगोपन केलं जायचं. हा फार मोठा हे होता. ते स्टेट बँकेमध्ये नोकरीला असल्यामुळे त्यांनी हे सहज घडवून आणलं आणि अशा पद्धतीने व्हायला लागलं आणि जे काही पैसे व्हायला लागले की नंतर मग अशी एक वेळ आली की मग क्लबवरती नेट प्रॅक्टिस करायला बरेचसे संघ यायला लागले, मग त्या संघांकडून पैसे यायला लागले आणि मग आमची तिजोरी भरत गेली आणि मग त्या तिजोरीतले पैसे खर्च होऊन मग जे काही राहायचं तो साठा व्हायचा तो क्लबच्या डेव्हलपमेंटसाठी तिथे राहायला लागला.
1: बरोबर. भास्कर सर तुम्हाला प्रश्न विचारतो की हल्ली क्रिकेटचं प्रशिक्षण घ्यायला गेलं तर खूप पैसे खर्च करावे लागतात. म्हणजे क्रिकेट हा तसा सर्वसामान्यांचा खेळ असला तरी एक वरच्या लेवलला वरच्या पातळीला जायला प्रशिक्षणासाठी खूप खर्च करावे लागतात. आपलं न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब हे प्रशिक्षण मोफत दिलं जातं, म्हणजे काय काय सुविधा पुरवतं खेळाडूंना?
2: न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबचं एक नेहमी एक विजन असायचं पहिल्यापासून. तर त्या विजनमध्ये जसे नागेश सरांनी आणि बाकी आमचे सिनियर क्रिकेटर्स आहेत, गोपाल कोळी आहेत, रमेश वाजगे आहेत, सगळ्यांनी डिसाईड केलं की आपण एक अकॅडमी सुरू करायचं जिकडे आमचे सगळे टॅलेंटेड प्लेयर्स जेवढे मुंबईत आहेत त्यांना आपण इन्व्हाइट करायचं किंवा आपले जे सिनियर प्लेयर जाऊन बघतात मॅचेस वेगवेगळ्या विकेटवरती आणि तिकडचे जे टॅलेंटेड प्लेयर्स आहेत त्यांना इकडे आणून त्यांचं अजून स्किल वाढवण्यासाठी आम्ही एक अकॅडमी मोफतमध्ये चालू केलं. आणि हे

0: सगळं करताना जे सिनियर प्लेयर्स आमचे जेवढे कॉन्ट्रीब्युशन केले आहे मुंबई क्रिकेटनी तेवढा साथ पण दिला आम्हाला. मुंबई क्रिकेट असोसिएशन त्यांचा साथ मिळाल्यामुळे हे सगळं आम्हाला घडायला जमलं आणि आजही आम्ही हे सगळं करतोय.
1: सर 34 वर्षांपूर्वी न्यू इन स्पोर्टिंग क्लबनं कल्पेश गोविंद कोळी स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली, त्यावेळी नेमक्या काय भावना होत्या, नेमकी काय संकल्पना होती या स्पर्धेला सुरुवात करण्यामागे?
0: खरं म्हणजे ह्याच्यावर जास्त नागेश सरांना मी बोलतो बोलायला, कारण हे ब्रेनचाइल्ड आहे नागेश सरांचं आणि मी म्हणणं ह्याबद्दल तर मला वाटतं मी कुठे कमी पडू नये आणि मी नागेश सरांना रिक्वेस्ट करतो तुम्ही प्लीज सर ह्या 34 वर्षाचं जे आहे तेच बोला.
2: न्यू इन स्पोर्टिंग क्लबनी ही जी स्पर्धा सुरू केली ती फार दुःखद घटनेपासून सुरुवात झाली. म्हणजे कल्पेशचा मृत्यू हा या स्पर्धेचा जनक झाला. जर कल्पेशचा मृत्यू झाला नसता तर ही स्पर्धा होऊ शकली नसती. त्याच्यामधून मग जेव्हा हे झालं तेव्हा मी स्वतः एक क्रीडा प्रशिक्षक मुंबई क्रिकेट असोसिएशनचा होतो आणि त्याच्यामुळे मग माझ्या डोक्यामध्ये ही कल्पना आली की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि म्हणून मग मी एक कल्पेशचे मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वडिलांना आणि त्यांची परमिशन घेऊन मी आमच्या न्यू इन क्लबच्या कार्यकारिणीला सांगितलं की कल्पेश हा खूप चांगला क्रिकेटर होता की ज्याची निवड मुंबईच्या संघामध्ये म्हणजे तेव्हाची बॉम्बे त्या संघामध्ये झाली होती आणि तो 15 वर्षाखालील क्रिकेटर होता आणि मग त्याच्यावर नाव हे ठेवण्यासाठी त्याची स्मृती जतण्यासाठी आम्ही हा प्रयत्न केला. तेव्हा आमच्या कार्यकारिणीने सांगितलं की तुम्ही एक प्रपोजल तयार करा आणि ते केलं आणि मी मुंबई क्रिकेट असोसिएशनला दिलं. तेव्हा प्रोफेसर शेट्टी हे टुर्नामेंट सेक्रेटरी होते आणि त्यांना ती कल्पना खूप आवडली कारण हे जे टूर्नामेंट आहे ती फक्त उन्हाळी प्रशिक्षण शिबिराची टूर्नामेंट आहे आणि म्हणून मग तसं काही नव्हतं आजपर्यंत घडत. त्यामुळे उन्हाळी प्रशिक्षण शिबिरांमध्ये त्या लोकांना त्यांचं टॅलेंट दाखवता यायला लागलं आणि मग हे टूर्नामेंटची सुरुवात झाली.
1: नक्कीच कल्पेश कोळी स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धेनं देशाला खूप सारे खेळाडू दिलेले आहेत. रोहित शर्मा असेल, वासिम जाफर असेल, सूर्यकुमार यादव, आयुष म्हात्रे, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर यासारखे अनेक क्रिकेटपटू या स्पर्धेतून खेळलेले आहेत. सर न्यू इन स्पोर्टिंग क्लब 100व्या वर्षात वाटचाल करते, पुढच्या 100 वर्षांचा रोडमॅप आपला तयार आहे, तर या पुढच्या वाटचालीसाठी तुमच्या क्लबला आकाशवाणी परिवाराकडून आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुमचा क्लब असाच बहरत राहो यासाठी माझ्याकडून सदिच्छा.
2: धन्यवाद
0: धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
1: श्रोते हो, आता आपण वळणार आहोत तो क्रीडा क्षेत्रातल्या काही ठळक घडामोडींकडे. सध्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धा अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या 3 देशात सुरू आहे. साखळी फेरीतली सामने आता शेवटच्या टप्प्यात आले असून बाद फेरीत मजल मारण्यासाठी 40 संघांमध्ये जोरदार चुरस सुरू आहे. मेक्सिको, जर्मनी आणि अमेरिका या 3 संघांनी आतापर्यंत बाद फेरीतलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. 29 जून पासून बाद फेरीला सुरुवात होणार आहे. यंदाच्या स्पर्धेत अर्जेंटिनाच्या लिओनेल मेसीनं अल्जेरिया विरुद्धच्या सामन्यात 3 गोल करत हॅट्रिक साजरी केली. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं दोहा येथील डायमंड लीग स्पर्धेद्वारे पुनरागमन केलं, मात्र या स्पर्धेत नीरजला 4थ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. भारतीय अॅथलेटिक असोसिएशननं आपल्या पहिल्यावहिल्या पुरस्कार सोहळ्यात देशाची दिग्गज धावपटू पीटी उषा यांच्यासह माजी डेकॅथलीट गुरबच्चन सिंग रंधावा आणि माजी मुख्य प्रशिक्षक बहादूर सिंग चव्हाण आणि लांब उडीपटू अंजूबाबी जॉर्ज यांना जीवनगौरव पुरस्कारानं गौरवलं. पुढील महिन्यात होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी स्टार फलंदाज विराट कोहलीचं भारताच्या 15 सदस्यीय संघात पुनरागमन झालं आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराचाही या संघात समावेश करण्यात आला आहे. याबरोबरच क्रीडाविश्व हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला तुषार अवितीला अनुमती द्यावी. आता आपली भेट पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
3: क्रीडाविश्व या कार्यक्रमात श्रोते हो, आताच आपण न्यू हिन स्पोर्टिंग क्लबच्या शतक महोत्सवी सोहळ्यानिमित्त संस्थापक आणि माजी अध्यक्ष नागेश ठाकूर तसंच विद्यमान सचिव भास्कर अय्यर यांच्याशी तुषार वैती यांनी साधलेला संवाद ऐकला. बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा पोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, क्रीडा विश्व हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला एक कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का? सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.

शेतकरी बंधूंनो, माझा आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी.
1: वेगाच्या वेडानं पाखरू गडप होत, एका चुकीमुळे आयुष्य दूर जात. मद्यपान करून गाडी नको रे धरू, आई बाबांची स्वप्न नको भंग करू. झेब्रा पट्टीवर थांब रे जरा, आपलेच लोक वाट पाहती घरा. जीवन अनमोल आहे, वेग टाळा, सुरक्षित प्रवास हाच खरा.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत, आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
3: श्रोत्याहो, ठीक 7:00 आपण ऐकणार आहात प्रादेशिक बातमीपत्र, मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषी मंत्र्यांचा सल्ला. TCS धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. राज्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागाच्या मदतीने कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत दिली. राजस्थानात बालविवाह रोखण्यासाठी ही पद्धत सुरू आहे. राज्यातलं बालविवाहाचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण जास्त आहे तिथं विशेष मोहीम राबवली जात आहे. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-21 या कालावधीत देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं. 2023-24 काही जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली. परभणी बीड धुळे सोलापूर जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण 40% जास्त असल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली. गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 5 वर्षांखालच्या 12,729 बालकांचा आणि गेल्या 3 वर्षात 40,559 बालकांचा मृत्यू झाला. मुदतपूर्व जन्म जंतू संसर्ग न्युमोनिया वगैरे कारणांमुळे हे मृत्यू झाले आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू असल्याची माहिती सरकारनं विधानसभेत लेखी उत्तरात दिली. गेल्या 3 वर्षांपासून राज्यात कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याची माहितीही सरकारनं दिली. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे. विधानसभेत एका चर्चेला उत्तर देताना भरणे म्हणाले की शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. एल निनोसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासनही भरणे यांनी दिलं. बोगस डॉक्टरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचं सरकारचं नियोजन असल्याचं आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिलं.

0: दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. कोणाच्याही भावना दुखावण्याच्या उद्देशाने नव्हे तर चुकून हे झाल्याचं त्यांनी मान्य केलं. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झालेल्या अनियमिततेच्या निषेधार्थ विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. राज्यात सर्व 100% फीडर्सवर स्मार्ट मीटर्स लावले असून एकंदर ग्राहकांपैकी फक्त 13% लोकांनाच ग्रीड सपोर्ट चार्जेस लावले असे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. सतेज पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. ग्रीड सपोर्ट चार्ज यंदा 1 फेब्रुवारीपासून लावला असून पूर्वलक्षी प्रभावानं लावलेला नसल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. आजूबाजूच्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात विजेचा दर कमी आहे आणि वर्ष 2029-30 पर्यंत तो 7.43 रुपये इतका खाली येईल असं ते म्हणाले. नाशिकमध्ये TCS कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी याबाबत सध्या लागू असलेले कायदे आणि नियमांचा अभ्यास करून बदल सुचवण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत केली. नाशिक प्रकरणी एकंदर 9 गुन्हे दाखल झाले असून संबंधित ऑपरेशन मॅनेजरवरही गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. SIT ने या प्रकरणाची चौकशी जवळपास पूर्ण केली असून अंतिम अहवाल लवकरच येईल असं त्यांनी सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत. त्यांची संख्या पक्षाच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितलं अशी माहिती अनिल देसाई यांनी नंतर वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसानं राज्याचा बहुतांश भाग व्यापला असून येत्या आठवडाभरात राज्यात सर्वदूर पाऊस होईल असा अंदाज आहे. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत कालपासून पावसानं संततधार धरल्यानं तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. शहराच्या सखल भागात पाणी साचल्यानं रस्ता आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. रेल्वे रुळाखाली जमीन खचल्यानं ट्रान्स हार्बर सेवा पहाटे काही काळ बंद होती. दुपारनंतर पावसाला उतार पडला आहे. ठाणे शहरात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. सखल भागात पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा झाला. काही घरांचं नुकसान झालं. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं जोर धरला असून अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. लांजा तालुक्यात आरगाव इथं बांध कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. मुंबईसह कोकणातल्या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तसंच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे.
0: माहिती अधिकार कायद्यातला प्रस्तावित बदलाच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 5 जुलैपासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी आज हजारे यांची भेट घेतली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून अण्णा हजारे यांनी आपण उपोषणावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. तर आपण सरकारचा निरोप घेऊन आलो नव्हतो. आंदोलनाबाबत सरकार आणि अण्णा हजारे यांनी निर्णय घ्यायचा आहे असं आयुक्त राहुल पांडे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. केंद्रीय विद्यालयांसाठीच्या 36व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उद्या नवी दिल्लीत होणार आहे. या समारंभात संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल पारितोषिकं प्रदान करतील. ही स्पर्धा देशभरात 25 विभागातल्या 200 शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती. युवा सांसद योजनेचा उद्देश तरुण पिढीमध्ये स्वयंशिस्त, मतांतराविषयी सहिष्णुता, योग्य प्रकारे मतं मांडणं आणि लोकशाही जीवनशैली संबंधित इतर सद्गुण रुजवणं हा आहे. पुण्याच्या हवाई दल तळावरच्या PM श्री केंद्रीय महाविद्यालयाचा प्रादेशिक विजेत्यांमध्ये समावेश आहे. पालघर जिल्हा

0: परिषदेने पालघर जिल्हा शिक्षण रूपांतरण कार्यक्रमांतर्गत मोतीलाल ओसवाल फाउंडेशनशी बहुभागीदार सामंजस्य करार केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षक अंगणवाडी आणि युवकांच्या विकासासाठी विविध स्तरांवर काम केलं जाणार आहे. या कार्यक्रमात लीडरशिप फॉर इक्विटी, लर्निंग लिंक्स फाउंडेशन, क्वेस्ट आणि लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन या संस्थांचा सहभाग असून त्यांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी शिक्षक अंगणवाडी सेविका आणि युवकांना लाभ मिळणार आहे. शिक्षणासोबतच रोजगार आणि व्यक्तिमत्व विकासालाही या उपक्रमातून चालना मिळणार आहे. अमेरिकन खुल्या सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेत ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी स्पेनच्या जोडीचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. ट्रिसा आणि गायत्रीने स्पेनच्या पॉला लोपेज आणि लुसिया रॉड्रिग्ज यांना 21-12, 14-21, 21-13 अशी मात दिली. पुढच्या फेरीत त्यांचा सामना जपानच्या सुमिरे नकाडे आणि मियू ताकाहाशी यांच्याबरोबर होणार आहे. पुरुष एकेरी प्रकारात रौनक चौहान यानं मुख्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. त्याने सुरुवातीला फ्रान्सच्या एनोगॅट रॉयचा 21-19, 21-16 असा पराभव केला आणि त्यानंतर चायनीज तैपीच्या कुओ कुआन लिनवर 13-21, 21-14, 21-10 अशी मात केली. हवामान. राज्याच्या इतर भागात मान्सूनची घोडदौड सुरूच राहील, तसंच येत्या आठवड्यात विविध भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात आजपासून 30 जूनपर्यंत सर्वदूर पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात आज आणि 26 आणि 27 जूनला जोमदार पाऊस पडेल, तसंच मराठवाड्यातही आजपासून 26 जूनपर्यंत चांगला पाऊस पडेल असा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषी मंत्र्यांचा सल्ला. TCS धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz. तसंच आपण आमच्यासोबत आहात न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपच्या माध्यमातून देखील जगभरात सर्वत्र. श्रोते हो, संध्याकाळचे 7:11:05 झाली आहेत. ऐकूया एक निवेदन. पुणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे नियोजन याबद्दल जिल्हा प्रशासनाचे निर्देश. पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे आता प्राधान्याचे आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तने तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नदी, कालवे आणि धरणांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप, पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि अत्यंत काटकसरीने करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. धन्यवाद.
2: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:13 आणि 30 सेकंद झाली आहेत. यानंतर ठीक 7:15 विधिमंडळ समालोचन आमच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित केलं जाईल. आम्ही ते सहक्षेपित करू.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नभो आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी. ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
2: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
3: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर, स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
4: मग
3: काय,
4: स्वतः पासून सुरुवात कर.

0: स्थलांतरीच्या काळात केंद्र सरकारच्या स्पर्श या प्रणालीमध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्यामुळे या घरकुलांचा निधी देण्यामध्ये अडचणी आल्या. मात्र आता त्या दूर करण्यात आल्या असून निधीची कोणतीही कमतरता सध्या नाही. आजपर्यंत 19,237 कोटी रुपये निधी प्राप्त झाला असून निधीची कोणतीही कमतरता विभागाकडे नाही अशी माहिती देखील गोरे यांनी यावेळी दिली. या घरकुलाला बीडीओ मार्फत मोफत वाळू उपलब्ध करून द्यायची आहे, त्यांनी ती देण्यात कुचराई केली तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. येत्या वर्षभरात 15,00,000 घरकुलांचं काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचं गोरे यांनी सांगितलं. परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासनानं सकारात्मक भूमिका घेतल्यानं आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे घेण्यात आला असून राज्यातील परिवहन विभागाचं कामकाज पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. विभागातील कार्यालयीन अधीक्षक आणि वर्ग 3 संवर्गातील सर्व पदांचे सेवा प्रवेश नियम लवकरच अंतिम करण्याचे निर्देश देण्यात आले असून लिपिक, टंकलेखक आणि वरिष्ठ लिपिक या पदनामांमध्ये बदल करून अनुक्रमे परिवहन सहाय्यक आणि वरिष्ठ परिवहन समन्वयक सहाय्यक अशी पदनामं देण्याबाबत शासन सकारात्मक असून त्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
1: श्रोते हो, आता आपण ऐकूया विधान परिषदेचं समालोचन. याचं लेखन केलंय अरुणा कांबळे यांनी आणि वाचक स्वर आहे रश्मी पाटकर यांचा.
0: सामान्य वीज ग्राहकांच्या हितासाठी ग्रीड सपोर्ट चार्ज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. महिला सुरक्षेसाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा दुर्मिळ ऐतिहासिक दस्तऐवज शासनाने मिळवला, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची सभागृहात माहिती. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं अटल बिहारी वाजपेयी पार्क असं नामांतर करण्याचा कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन नाही, वनमंत्री गणेश नाईक यांचं स्पष्टीकरण. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्र. सौर ऊर्जेच्या वाढत्या वापरामुळे वीज ग्रीडवर अतिरिक्त ताण येतो, या ताणामुळे निर्माण होणारा खर्च सामान्य ग्राहकांवर पडू नये यासाठी ग्रीड सपोर्ट चार्ज आकारण्यात आला आहे. हे शुल्क केवळ 13% ग्राहकांवर लागू होतं. हा कोणताही तोटा नसून काही ग्राहकांच्या अतिरिक्त नफ्यात झालेली मर्यादित कपात आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. राज्यातील औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी वीज विक्री

कराच्या वाढीबाबत विधान परिषद सदस्य सतेज उर्फ बंटी पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ग्रीड सपोर्ट चार्ज 1 फेब्रुवारी 2026 पासून लागू करण्यात आला असून तो पूर्वलक्षी प्रभावाने लागू केलेला नाही. राज्यातील सर्व फीडर्सवर स्मार्ट मीटर बसवण्याचं काम पूर्ण झालं असून वीज वापराच्या आकडेवारीत आता कोणत्याही प्रकारचा अंदाजाधारित हस्तक्षेप राहिलेला नाही. महाराष्ट्रातील औद्योगिक वीज दर अनेक राज्यांच्या तुलनेत कमी आहेत. 2025-26 मध्ये महाराष्ट्रातील दर प्रति युनिट 8.19 रुपये असून ते तमिळनाडू, तेलंगणा आणि मध्य प्रदेशपेक्षा कमी आहेत. बहुवर्षीय दरनिश्चिती अंतर्गत 2029-30 पर्यंतचे दर निश्चित करण्यात आले असून त्या कालावधीत महाराष्ट्रातील वीज दर देशातील सर्वात स्पर्धात्मक राहतील असं त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच सामान्य वीज ग्राहकांवर कमीत कमी आर्थिक भार पडावा हेच शासनाचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं स्पष्ट केलं. राज्यात सध्या विजेची कोणतीही टंचाई नसून कृषीपंपांना नियमानुसार दिवसा 8 तास वीज पुरवठा केला जात आहे. राज्यातील सुमारे 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली असून उर्वरित 25% शेतकऱ्यांनाही या वर्षाअखेरीस दिवसा वीज पुरवठ्याच्या कक्षेत आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य सदाभाऊ खोत यांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री बोलत होते. 3 वर्षात 10 शेतकऱ्यांनी सौर पंप बसवल्याची माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. काही कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये महिलांवरील छळाच्या घटनांबाबत विशिष्ट कार्यपद्धती दिसून येत आहे, त्यामुळे विद्यमान कायदे आणि नियमांचं पुनरावलोकन करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी विधानसभा आणि विधान परिषदेतील महिला सदस्यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार असून ती महिला सुरक्षेसंदर्भातील कायदे, नियम आणि घडलेल्या घटनांचा अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचवेल. राज्य शासन त्या शिफारशींची अंमलबजावणी करेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. नाशिक येथील TCS कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक आणि मानसिक शोषण केल्याबाबत विधान परिषद सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक आणि मानसिक शोषणाच्या प्रकरणाची चौकशी सुरू असून या प्रकरणात आतापर्यंत 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित महिलेच्या तक्रारीवर तत्काळ कारवाई न करणाऱ्या व्यवस्थापकाचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणात संबंधित महिलेवर लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे आरोप आहेत. या संपूर्ण चौकशीत TCS कंपनीने पूर्ण सहकार्य केलं असून या कंपनीचा या घटनेत कोणताही सहभाग आढळलेला नाही. राज्य शासन सुचवेल त्या सर्व उपाययोजना राबवण्याची तयारी कंपनीनं दर्शवली आहे असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. एका घटनेच्या आधारे TCS सारख्या देशातील अग्रगण्य भारतीय IT कंपनीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं योग्य ठरणार नाही. IT क्षेत्रात भारताला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात आणि रोजगार निर्मितीत कंपनीचं मोठं योगदान आहे हेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केलं. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा ऐतिहासिक दस्तऐवज मिळवण्यात शासनाला यश आलं असून ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांच्याकडे असलेला हा दस्तऐवज शासन आपल्या संग्रहात घेऊन त्याचं जतन आणि संवर्धन करणार आहे अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत केलेल्या निवेदनात दिली. मंत्री शेलार यांनी केलेल्या निवेदनात म्हटलं की भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशांतर्गत जे संघर्ष झाले, ज्या चळवळी झाल्या, त्यामध्ये सर्वात अभूतपूर्व असा लढा म्हणता येईल तो म्हणजे एकसंघ मराठी भाषक राज्याच्या निर्मितीसाठी झालेली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ. महाराष्ट्रातील सर्व पक्षीय दिग्गज नेते, साहित्यिक, त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनता, कामगार या चळवळीमध्ये प्रत्यक्ष उतरले होते. त्यांच्या भक्कम आणि सक्रिय सहभागामुळे या चळवळीला प्रचंड धार आली. या चळवळीमध्ये 106 जणांनी हौतात्म्य पत्करलं, असंख्य जायबंदी झाले, सारी मराठी भूमी हेलावून गेली होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही देशातील एक ऐतिहासिक घटना म्हणून नोंदवली गेली. या चळवळीमुळे तत्कालीन केंद्र सरकारला 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करणं भाग पडलं. आज वयाची 60 पार केलेल्या पिढीला हा इतिहास ज्ञात असला तरीही भावी पिढीपर्यंत हा इतिहास पोहोचणं आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीशी निगडीत असलेल्या या साऱ्या चळवळीचा इतिहास देशाला ज्ञात झाला पाहिजे या हेतूने सांस्कृतिक कार्य विभागाने ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांच्याकडे असलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीविषयीच्या महत्वाच्या दस्तऐवजाचं शासनाच्या समितीमार्फत परीक्षण आणि मूल्यांकन करून हे सरकारने आपल्या संग्रही घेण्याचा निर्णय घेतला आहे असं त्यांनी सांगितलं. तसंच अन्य कोणाकडे अशा

प्रकारचे दस्तऐवज असतील तर ते सरकारला द्यावेत असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं अटल बिहारी वाजपेयी पार्क असं नामांतर करण्याचा कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन नाही, तसंच उद्यान परिसरात विद्यापीठ किंवा एकात्मिक गृहसंकुल उभारण्याचा विचार नाही असं वनमंत्री गणेश नाईक यांनी विधान परिषदेत स्पष्ट केलं. अशोक उर्फ भाई जगताप यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी

0: आज आपण विधिमंडळाचं समालोचन ऐकलं.
1: श्रोते हो, कौटुंबिक हिंसाचार
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर. तसंच आपण आमचं प्रसारण ऐकत आहात न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपद्वारे देखील जगभरात सर्वत्र.
3: श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात. मग तो रेबीज असो की इतर संसर्ग, आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात. 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे. फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553-1705 आणि 2553-1706. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
4: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
5: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
6: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
5: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं, वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

0: शाळेत घेतली आहे. चला स्वच्छतेची शपथ घेऊया.
1: घेतो स्वच्छतेची शपथ मी पण घेतो. हा रस्त्यावर मी कधीच थुंकणार नाही.
2: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
3: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी
4: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोतेहो आपण आमच्या सोबत आहात न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपच्या माध्यमातून देखील जगभरात सर्वत्र. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत आमच्या शेतकरी बंधूंसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: वाचन म्हणजे समृद्धी.
1: वाचन संस्कृतीची वृद्धी.
0: वाचन दृष्टी देतं.
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं.
0: वाचन माणूस बनवतं.
1: वाचन मनांना घडवतं.
0: ग्रंथांना गुरु मानू. वाचन संस्कृती जागवू.
1: वाचन चळवळ वाढवू.
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.
2: पुस्तकातली
3: आओ काका, रस्त्यात तुमचा शी आओ सगळे आजारी पडतील.
4: हो चुकलं रे गड्या.
3: आओ स्वच्छतेची शपथ नाही घेतली का? आम्ही

शेतकरी बंधूंनो, राम राम। माझं घर माझं शेत या आपल्या दैनंदिन कार्यक्रमात आपण सर्वांचं मनापासून स्वागत। आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 3 आषाढ, शके 1948, 24 जून 2026। माझं घर माझं शेत या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त झालेला हवामानाचा अंदाज। येत्या 5 दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पाऊस, तसंच तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। कोकणातही बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, तर किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे। येत्या 5 दिवसात पुणे जिल्ह्यात कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस ते 32 अंश सेल्सिअसच्या दरम्यान, तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस ते 23 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील। भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त झालेला हवामानाचा अंदाज आपण ऐकलात। माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आता ऐकूया माझं आठवणीतलं गाव या मालिकेचा भाग दुसरा। लेखन आणि निवेदन दादाभाऊ यशवंत तांबे, तालुका श्रीगोंदा, अहिल्यानगर, राहणार ढवळगाव। निर्मिती सहाय्य वहिदा शेख।

0: नमस्कार श्रोते हो, माझं आठवणीतलं गाव या कार्यक्रमाच्या आजच्या दुसऱ्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण दादाभाऊ यशवंत तांबे यांच्या बालपणाच्या गावच्या संस्कृतीच्या आणि माणुसकीच्या नात्याच्या अनेक रम्य आठवणी ऐकल्या. आजच्या या दुसऱ्या भागात दादाभाऊ तांबे आपल्याला गावच्या आणखीन काही आठवणी, तेथील माणसं, परंपरा, सण उत्सव आणि काळाच्या ओघात घडलेले बदल याविषयी मनमोकळ्या गप्पा मारणार आहेत. चला तर मग आठवणीच्या या सुखद प्रवासाला पुन्हा एकदा सुरुवात करूया.
1: श्रोते हो नमस्कार, मी दादाभाऊ यशवंत तांबे. माझं गाव अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातलं ढवळगाव. माझ्या बालपणीच्या, माझ्या मातीतल्या, माझ्या गावच्या काही आठवणी आज मी तुम्हाला सांगणार आहे, माझं आठवणीतलं गाव या कार्यक्रमातून. मंडळी, देवळापासून अगदी हाकेच्या अंतरावर

2-3 मिनटं चालत गेलं की आमचा मोठा वाडा लागायचा. गोड कडू आठवणींचा साक्षीदार असलेल्या या वाड्यातच आम्ही खेळलो, बागडलो आणि वाढलो. वाड्यात साधारण 10-12 कुटुंबं राहत होती. लाकडी खणांची दगड मातीच्या पक्क्या भिंतीची धाब्याची घरे त्या वाड्यात होती. मध्यभागी भलं मोठं मोकळं अंगण आणि त्या चौकात आंघोळीकरिता एक मोठा दगडी चौरंग होता. वाड्याच्या मुख्य दरवाजाला एक भली मोठी आगळ होती. हा दरवाजा रात्री साधारण 9 वाजता बंद व्हायचा. लांबलचक 3-3 खोल्यांच्या घरांना वाड्यात एक मुख्य दरवाजा आणि दुसरा वाड्याबाहेर असा दरवाजा असायचा. मधल्या खोल्यांना नुसत्या चौकटी किंवा ज्याच्या त्याच्या सोयीनुसार त्या चौकटींना दारही असायची. प्रत्येक खोलीत दिवा ठेवण्यासाठी भिंतीत खोवलेली एक लाकडी फळी असायची, तिला दिवाटणं म्हणायचे. किंवा भिंतीतच आतील बाजूस असणाऱ्या छोट्याशा देवळीतही दिवा आणि काडीपेटी ठेवण्याची जागा असायची. तसंच त्या काळी भिंतीतच आतल्या बाजूला एक छोटं कपाट म्हणजे लाकडी फळ्यांचं फरताळ पाहायला मिळायचं. यामध्ये घरातील मौल्यवान वस्तू, देवाचं सामान, रोजच्या वापरातील लहान सहान भांडी, मसाल्यांचे डबे किंवा महत्त्वाची कागदपत्रे अगदी सुरक्षित ठेवली जायची. अनेक घरांमध्ये तर या फरताळाच्या लाकडी दारांवर आणि चौकटीवर अतिशय सुंदर पारंपरिक नक्षीकाम केलेलं असायचं. कपडे ठेवण्यासाठी दोन्ही बाजूंनी दोरांनी बांधलेला बांबू म्हणजे वलण. या वलणीवर अंथरण्याची, पांघरण्याची आणि अंगात घालण्याची कपडे ठेवली जायची. भिंतीत ठोकलेल्या लाकडी खुंट्यांवर भांडी ठेवण्यासाठी लाकडी फळ्या असत. त्यावर तांब्या पितळेची भांडी अगदी एका रेषेत सुरेख मांडलेली असायची. भिंतीलगत गाडग्या मडक्यांची उतरंड दिसायची. त्यात कारळं, जवस किंवा इतर उपयोगाच्या वस्तू ठेवत. धान्य साठवण्यासाठी कैकाड्याकडून विणून घेतलेल्या मोठमोठ्या कणग्या आणि कडधान्यांसाठी छोट्या छोट्या डुरकुल्या असायच्या. दुकानातून नित्योपयोगी काही जिन्नस आणायचे असतील तर ह्याच कणगीतून धान्य काढून दुकानात नेऊन विकायचं आणि त्या बदल्यात गरजेच्या वस्तू आणायच्या. त्या काळी पैशांपेक्षा धान्याचीच किंमत जास्त वाटायची. सण उपवासाच्या विशेष घरात सारवण काढलं जायचं. भिंती मातीनं सारवण्याला कुडाव सारवणं म्हणत तर जमिनीला शेणानं सारवण्याला भुईसारा घेणं म्हणायचे. चुलीला सारवण्याला पोचारा मारणं म्हणत. हे सगळं सारवण झालं की घर किती पवित्र आणि मंगलमय वाटायचं हे शब्दात सांगणं कठीण आहे. परसदारी प्रत्येक घराची अंघोळीची खास व्यवस्था असायची. आमच्या घरातही मागील दारी एक छोटी खोली होती. त्यात 2 चुली होत्या. स्वयंपाकाची जागा आणि आंघोळीची सोय या पाठीमागच्या घरातच असायची. रात्रीचा स्वयंपाक झाला की बहुतेक घरातील सगळेजण समूहानं जेवायचे. जेवण झालं की दिवसभर कष्ट करणारी माणसं लगेच झोपी जायची. आम्ही मुलं मात्र अंथरुणावर आडवे झालो की गावांच्या आडनावांच्या गाण्यांच्या भेंड्या खेळायचो. घरातली मोठी माणसंही कधी कधी आमच्यात सामील व्हायचे. कधी त्यांच्याकडून हलक्या फुलक्या तर कधी संस्कारक्षम, बोधप्रद अशा खूप छान गोष्टी ऐकायला मिळायच्या. या गोष्टींच्या माध्यमातून आमच्यावर उत्तम संस्कार होत गेले. गोष्टी ऐकत ऐकत आकाशातील चांदण्या न्याहाळीत आणि वाऱ्याच्या हळुवार झुळकीनं वाड्यातील घरासमोरील पटांगणात डोळा केव्हा लागायचा ते कळतही नसायचं. त्यातही उन्हाळ्याचे दिवस असतील तर घराच्या माळवदावर झोपण्याची मजा काही वेगळीच असायची. ते अथांग शांत निरभ्र आकाश, शीतल चंद्रप्रकाश, लुकलुकणाऱ्या चांदण्या आणि वाऱ्याची ती मंद झुळूक, हे सारं वैभव मनाला सुखावणारं आणि अत्यंत विलोभनीय वाटायचं. अशा या वाड्यानं किती पिढ्या पाहिल्या असतील याचा हिशेब कुणाकडेच नाही. आता तिथं कोणीही राहत नाही. ज्यांनी त्यांनी आपापल्या शेतात घरं बांधली आणि तिकडंच गुण्यागोविंदानं राहू लागले. आज त्या जागेवर फक्त वाड्याचा दर्शनी भाग आणि काही कमानी उभ्या आहेत. इथं कधी काळी मोठा वाडा होता याची साक्ष देण्यासाठी. पण त्या वाड्याशी जोडलेले स्मृतीचे रेशीम धागे आजही माझ्या मनात तितकेच जिवंत आहेत. मंडळी, मंदिरासारखंच माणसांनी गजबजलेलं

दुसरं ठिकाण म्हणजे पाणवठा. या पाणवठ्यावर सकाळ संध्याकाळ पाणी आणण्यासाठी माणसांची रोजच वर्दळ दिसायची. गाव ज्या बारवेतून पाणी आणायचं ती बारव आजही तशीच आहे, पण पूर्वीसारखं तिथं आता कोणी पाणी आणायला जात नाही, कारण आता घरोघरी पाण्याचे नळ आले आहेत. वर्तुळाकार दगडी बांधकाम असलेली ती बारव, तिला जोडून बारवेत उतरण्यासाठी आयताकृती दगडी बांधकाम, आणि त्यामधून साधारण 10-15 दगडी पायऱ्या उतरून गेलं की अर्धवर्तुळाकार दगडी कमान लागायची. बारवेच्या त्या कमानीजवळ नेहमीच पाणी असायचं. छोट्याशा कमानीतून पुन्हा 10-15 पायऱ्या चढून पाणीवर आणायचं. वर आलं की फडक्याची गोल चुंबळ करून त्या चुंबळीवर 2-2 हंडे डोक्यावर ठेवून महिला पाणी घेऊन घरी जायच्या. बारवेतून पाणी काढण्यासाठी पुरुष मंडळी आणि कधी लहान मुलंही मदत करायची. पावसाळ्यात तर ही बारव तुडुंब भरलेली असायची, अगदी पहिल्याच पायरीवर पाणी यायचं. सणावाराला माहेरवाशिणी गावात आल्या की पाणवठ्याच्या रस्त्यावर जुन्या मैत्रिणींशी गप्पा मारणारे अनेक ठिकाणी महिलांचे घोळके दिसायचे. त्या काळात गावात काही कष्टकरी बापे माणसं कावडीनं पाणी वाहण्याचं काम करायची. गावातील ज्या कुटुंबांना, महिलांना किंवा वृद्ध माणसांना दूरवरच्या बारवेवरून पाणी आणणं शारीरिकदृष्ट्या जमत नसं, त्यांच्यासाठी हे कावडीवाले देवासारखे धावून यायचे. खांद्यावर लाकडी कावड आणि दोन्ही बाजूंना टांगलेले पाण्याचे डबे घेऊन चालताना होणारी त्यांची लगबग पाहण्यासारखी असायची. लोकांच्या घरी पाण्याची एक एक खेप टाकण्यासाठी हे कावडीवाले 50 पैसे किंवा 1 रुपया घ्यायचे. काही सदन कुटुंब तर त्यांना महिन्याकाठी ठराविक मासिक वेतन ठरवूनच पाणी भरण्यासाठी हक्कानं नेमायची. या रोजच्या त्यांच्या कष्टामुळं त्या श्रमिकांना गावातच हक्काच्या उत्पन्नाचं आणि उपजीविकेचं एक सन्मानजनक साधन निर्माण झालं होतं. मिळालेल्या त्या 4 पैशांच्या बळावर त्यांना आपल्या कुटुंबाला एक चांगला हातभार लावता यायचा. बारवेजवळच गायीगुरांना पाणी पिण्यासाठी बांधलेला एक हाळ म्हणजे हौद होता. सकाळची न्याहारी झाली की गुराखी राखोळ घातलेले गुरांचे कळप घेऊन चारायला जायचे. सकाळी जाताना व संध्याकाळी परतताना ह्याच हाळावर गुरांना पाणी पाजायचे. दुपारी नांगरणी करून परतणारे शेतकरीही आपल्या बैलांना इथेच पाणी पाजायचे. त्यामुळं बारवेजवळचा परिसर नेहमी गजबजलेला असायचा. मंडळी, 1972 दुष्काळाची भीषणता जुनी माणसं आजही सांगतात. त्यानंतरचे छोटे मोठे दुष्काळ मलाही आठवतात. एरवी कधीच न दिसणारा बारवेचा तळ दुष्काळात कोरडा पडलेला पाहिला आहे. बारवेचं दगडी बांधकाम संपून खाली खडकाळ भाग सुरू होतो, त्याला ठिवण म्हणतात. ठिवणीजवळच्या कपारीतून ओघळणाऱ्या अगदी संत आणि बारीक पाण्याच्या धारेत पपईच्या फांदीची नळी घुसून तासन तास थांबायचो आणि त्या नळीतून येणाऱ्या छोट्याशा पाण्याच्या धारेनं महिलांचे हंडे भरून द्यायचो. या दुष्काळाच्या काळात लाल रंगाची ज्वारी म्हणजे मिलूच्या, हुलग्याच्या आणि मक्याच्या भाकरी खाल्लेल्या आहेत. उरलेल्या शिळ्या भाकरी फेकून न देता त्या भाकरींचे उन्हात वाळवून खाल्लेले तुकडेही आठवतात. श्रोते हो, माझ्या आठवणीत आजही जिवंत आहे ती म्हणजे आमच्या गावातील बांबाची विहीर. गावातील तरुण, मोठी माणसं, मुलं मुली रोज पोहायला तिथं जायचे. काही तरुण पोहण्याआधी दंड बैठका काढून कसरत करायचे. सकाळच्या पहिल्या सत्रातली सकाळी 7:30 ते 10:30 वाजेपर्यंत भरणारी शाळा सुटली की आम्ही सगळी मुलं त्या विहिरीवर पोहायला जायचो. उन्हाळ्यातली नांगरट उरकून आलेली माणसं हमखास विहिरीवर पोहायला यायचीच. विहिरीच्या दगडी काठावर निवांत बसून अगदी सावकाश हातापायाला आणि सर्वांगाला छोट्याशा दगडानं रगडून रगडून घासल्याशिवाय त्यांची आंघोळ पूर्ण होतच नसायची. त्याशिवाय अंग मोकळं होत नाही असं ते म्हणायचे. विहिरीवर पोहायला शिकणाऱ्या नवशिक्या मुलामुलींची लगबग तर वेगळीच असायची. गव्हाच्या काड्या एकत्र जुळवून दोरीनं व्यवस्थित बांधून तयार केलेले भेळे किंवा वाळलेले भोपळे काही जण कमरेला बांधून पाण्यात उतरायचे, तर काहींच्या कमरेला मोठी माणसं धोतर बांधून त्यांना विहिरीच्या काठावरून हळूच पाण्यात सोडायची. अशी ही पोहण्याचा सराव करणारी लहानगी मुलं.

ही विहिरीत पाहायला मिळायची. या विहिरीनं कित्येकांना पोहायला शिकवलं, तसाच मीही इथेच पोहायला शिकलो. पोहून पोहून थोडं दमलो की थारोळ्याच्या गरम दगडावर आडवं होऊन अंग शेकायचं आणि 5 मिनिटात पुन्हा पाण्यात उडी मारायची. उंच थारोळ्यावरून सूर, मुटका असे प्रकार करत विहिरीत उड्या मारायचो. शिवणा पाण्याचे खेळही खेळायचो. आता त्या विहिरीकडं कुणीच फिरकत नाही. विहीर ही बुजत चालली आहे, पण भांबाची विहीर ही आमच्यासाठी फक्त पोहण्याची जागा नव्हती, तर ती गावच्या संस्काराचा एक जिवंत भाग होती. त्या विहिरीमुळं शरीराला नकळत व्यायाम मिळाला आणि मनात धाडस वाढत गेलं. पाण्याबद्दल वाटणारी भीती हळूहळू दूर होऊन स्वतःकडं आत्मविश्वासानं पाहण्याची नजर मिळाली आणि खरं तर याच बळावर आयुष्याकडं पाहण्याची उमेदही वाढत गेली. आज काळ बदलला, विहिरीभोवतीची गर्दी दिसत नाही, तरी त्या विहिरीच्या आठवणी मात्र अजूनही मनाच्या खोल कप्प्यात ताज्याच आहेत. मंडळी, पूर्वीची शेती बहुतांश पावसावरच अवलंबून होती. निसर्गाचा अंदाज घेऊनच शेतकरी पीक पाण्याचं नियोजन करायचे. खरीपात मूग, बाजरी, भुईमूग, तूर, हुलगा, मटकी, कारळे अशी पिकं असायची. रब्बीत ज्वारीसोबत करडई आणि राजगिरा ही आंतरपिकं घ्यायचे. शेतकरी काळ्या आईची मनापासून मशागत करायचा. जसं तो घरातल्या माणसावर प्रेम करतो, तसंच आपल्या गुरांवर आणि शेतावरही जीवापाड प्रेम करतो. प्रामाणिक कष्टातून शेतं हिरवीगार फुलायची आणि भरघोस पिकं द्यायची. रब्बी हंगाम सुरू झाला की राखणाला सुरुवात व्हायची. कधी पहाटेच रानात जावं लागायचं, तर कधी रात्रभर कोपीत मुक्काम असायचा. सोबत कोणीतरी घरातील मोठं माणूस असायचं. गारठ्याच्या रात्री शेकोटी पेटवून आम्ही शेकत बसायचो. सकाळ झाली की पाखरांना उसकवण्यासाठी आरडाओरड गोफणींचे आवाज करावे लागायचे. थोडंसं ऊनवर आलं की आकटी पेटवायची, ज्वारीची कणस भाजायची आणि मस्त हुरडा खायचा. त्या हुरड्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. पुढं काही दिवसातच ज्वारीची काढणी सुरू झाली की इर्जिक घातली जायची. इर्जिक म्हणजे खूप सारी माणसं एकत्र येऊन काम करायची. डफ आणि हलगीच्या तालावर भलरी गीतं म्हणत समूहानं लोक ज्वारी काढायची. काही भलरी गीतं तर मला अजूनही आठवतात. राघुमैनेची जोडी काळ्या वावरी, राघु गेला उडून मैना झाली बावरी, राघु गेला उडून मैना झाली बावरी. दोन बैलांची जोडी

नाही पाणी माझी कंबुडी जळाली, हिरीला नाही पाणी माझी कंबुडी जळाली, चक्कीवाल्या दादा देर दळण दळूनी, रडत माझं बाळ तान येते पाजुनी, रडत माझं बाळ तान येते पाजुनी, दोन बायकांची मोठी आवड गड्याला, दोन बायकांची मोठी आवड गड्याला, दिवाळीच्या दिवशी आंघोळ करीतो वढ्याला, दिवाळीच्या दिवशी आंघोळ करीतो वढ्याला.

एक आला बया ठाण्याचा पोलीस, पोलीस ग आला बया ठाण्याचा पोलीस, नेल माझ्या रायाला पकडून, पकडून ग नेल माझ्या रायाला पकडून, नाकाची नद्दे ते काढून, काढून ग आणा माझ्या रायाला सोडून. किंवा

ग ज्वारी काढता काढता अशा ह्या भलरी गीतांनी अख्खा शिवार घुमायचा. कधी दिवसा तर कधी रात्रीच्या टिप्पूर चांदण्यातही ज्वारी काढली जायची. सुगीच्या दिवसात टपोऱ्या दाण्यांनी भरलेल्या भरदार ज्वारीच्या कणसांचे गुच्छ देवापुढं अर्पण केले जायचे. मला मिळालेलं हे सर्व देवाचंच आहे अशी कृतज्ञता व्यक्त केली जायची. सर्व काही बळीराजाच्या मनासारखंच घडत नसायचं, तरीही जे काही मला मिळालंय त्यामध्ये समाधान मानून बळीराजा देवाचा आभार मानायचा. शेतात ज्वारीची काढणी संपत आली की आपली असामी मागायला शेतावर नाभी, चांभार, कुंभार असे हे मानकरी हक्कानं रानात यायचे. तिथं त्यांना आदरानं पाचुंदा म्हणजे पाच पेंढ्यांचा समूह बाजूला काढून दिला जायचा. पुढे खळ्यात मळणी होऊन जेव्हा धान्याची रास उभी राहायची तेव्हा वर्षभराच्या कष्टाचा मोबदला म्हणून प्रत्येकाच्या पाटीत किंवा पोत्यात माप लावून धान्य ओतलं जायचं. पैशांचा व्यवहार नसलेल्या त्या काळात खळ्यावर बलुतेदारांना मिळणारं हे धान्य आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद गावाची समृद्धी आणि जिव्हाळा दाखवून द्यायचा. ही सारी गावाकडची श्रीमंती आता फारशी दिसत नाही, पण त्या आठवणी मात्र अजूनही मनाच्या कोपऱ्यात जशाच्या तशा जिवंत आहेत. विसरायचं म्हटलं तरी त्या विसरता येत नाहीत असं हे माझं आठवणीतलं गाव. मंडळी, हे गाव आता केवळ नकाशावरचं एक ठिकाण नाही तर माझ्या श्वासात मिसळलेलं एक भावविश्व आहे आणि म्हणूनच माझ्या आठवणींच्या कप्प्यात आजही जिवंत आहे माझं आठवणीतलं गाव.

श्रोते हो, माझं आठवणीतलं गाव या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात दादाभाऊ यशवंत तांबे यांनी आपल्या गावाविषयीच्या अनेक जिवंत आठवणी आपल्या समोर उलगडल्या. त्यांच्या अनुभवातून गावची संस्कृती, माणुसकी, परंपरा आणि बदलत्या काळातील जीवनमूल्यांचं सुंदर दर्शन घडतं. आठवणी या केवळ भूतकाळाच्या नोंदी नसतात, तर त्या आपल्या मातीशी, आपल्या माणसांशी आणि आपल्या संस्कृतीशी जोडून ठेवणारा एक जिवंत दुवा असतो. दादाभाऊंनी सांगितलेल्या या आठवणी श्रोत्यांच्या मनात दीर्घकाळ घर करून राहतील याची आम्हाला खात्री आहे. श्रोते हो, गाव मागं राहतं, पण गावच्या आठवणी मात्र आपल्या मनाच्या पटलावर कायम आपल्या सोबत चालत राहतात. पुन्हा भेटूयात अशाच एका आगळ्या वेगळ्या आणि स्मरणरंजन करणाऱ्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: माझं आठवणीतलं गाव.
1: श्रोते हो, माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आता ऐकूया कृषीवाणी सदरात हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्या अंदाजानुसार जिल्ह्यात दिनांक 24 आणि 26 जून 2026 रोजी काही ठिकाणी तर दिनांक 25 ते 27 जून 2026 रोजी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शेतकरी बंधूंनो आता जाणून घेऊयात सामान्य कृषी सल्ला. घाट क्षेत्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असल्यानं अतिरिक्त पावसाच्या पाण्याचा निचरा करावा. पावसाची शक्यता असल्यानं पक्व झालेल्या पिकांची फळं आणि भाजीपाल्याची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. तसंच पावसापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीनं योग्यरित्या झाकून ठेवावीत. पावसाची शक्यता असल्यानं कीटकनाशकाची आणि बुरशीनाशकाची फवारणी शक्यतो पावसाची उघडी पाहून करावी. खरीप हंगामाकरिता पूर्व मशागतीच्या कामाची तयारी करावी. जमिनीची खोली लक्षात घेऊन त्याप्रमाणे पिकाचं नियोजन केल्यास अवर्षणवर्षी उत्पादनात

0: स्थिरता आणण्यास मदत होईल. उपलब्ध जमिनीनुसार पीक आणि वाणाची निवड करावी. एक नांगरट दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी आणि शेवटच्या कुळवणी अगोदर आवश्यकतेनुसार आणि उपलब्धतेनुसार कंपोस्ट किंवा शेणखत शेतात मिसळून घ्यावं. खरीप हंगामातील पिकाच्या पेरणीसाठी दर्जेदार आणि प्रमाणित बियाण्याचं नियोजन करावं. शेतकरी बांधवांनी 80 ते 100 मिलीमीटर पाऊस होईपर्यंत पेरणीची घाई करू नये आणि पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. पिकांचं कीड आणि रोगासंदर्भात नियमित सर्वेक्षण करून जर प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर असल्यास विविध योग्य त्या उपाययोजना कराव्यात. कीटकनाशक, बुरशीनाशक आणि तणनाशकाची फवारणी करताना वेगवेगळी करावी. पिकावर कोणतंही कीटकनाशक, बुरशीनाशक किंवा तणनाशक फवारताना त्या पिकाकरिता त्या रासायनिक औषधाचा लेबल क्लेम असल्याची खात्री करूनच वापर करावा. भाजीपाला पिकं जसं की वांगी, भेंडी, गवार यांच्या लागवडीनंतर रस शोषक किडीच्या जैविक नियंत्रणासाठी पिकाच्या अवस्थेनुसार पिवळे चिकट सापळे, सापळा पिकं, जैविक बुरशीनाशकं याचा वापर करावा. आवश्यकता असल्यास रासायनिक कीड आणि बुरशीनाशकाचा वापर करावा. शेतकरी बंधूंनो, आता जाणून घेऊयात पीकनिहाय कृषी सल्ला. सर्वप्रथम भात या पिकासाठी. भात पिकाच्या चांगल्या प्रतीचं सुधारित वाण जसं की इंद्रायणी, फुले समृद्धी, फुले राधा, फुले कोलम विकत घेण्याचं नियोजन करावं. भात बेणं पेरणीकरिता 1 मीटर रुंद, 15 सेंटीमीटर उंच आणि आवश्यकतेनुसार लांबीचे गादी वाफे तयार करावेत. 1 एकर क्षेत्रावरील लागवडीसाठी 4 गुंठे रोपवाटिका पुरेशी होते. 1 गुंठा वाफ्यास 250 किलो शेणखत किंवा कंपोस्ट खत, प्रत्येकी 500 ग्रॅम नत्रस पुरद आणि पालाश खत मातीत मिसळून द्यावं. भात रोपं वेळेवर उपलब्ध होण्यासाठी ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे त्यांनी रोपवाटिकेमध्ये गादी वाफा तयार करून ओळीनं पेरणी करावी. घाट क्षेत्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असल्यानं रोपवाटिकेत अतिरिक्त पावसाच्या पाण्याचा निचरा करावा. पुढचं फळपीक आहे केळी. पावसाची शक्यता असल्यानं झाडं पडू नयेत म्हणून आणि वजनानं मोठ्या असलेल्या घडास गरजेप्रमाणे बांबूच्या किंवा पॉलिप्रोपिलिनच्या पट्ट्यांच्या साह्यानं झाडांना घडांना टेकू द्यावा. मातीतील ओल टिकवण्यासाठी आणि बाष्पीभवन रोखण्यासाठी आच्छादन करणं फायदेशीर ठरेल. नवीन लागवड केलेल्या मृगबाग केळीसाठी शेत तयार करावं. लागवडीसाठी कंदमुनवे निरोगी आणि जातीवंत बागेतूनच निवडावे. वादळी वाऱ्यापासून बागेच्या संरक्षणासाठी सजीव कुंपणाचा वापर करावा. शेवटी जाणून घेऊयात जनावरांचं व्यवस्थापन याविषयी. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्राअंतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाच्या वतीनं विकसित करण्यात आलेल्या फुले अमृतकाळ या पशुसल्ला मोबाईल प्रणाली अर्थात ॲपच्या द्वारे माहिती मिळवावी. तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं जनावरांना जंतनाशक औषध पाजावं आणि शेवटच्या आठवड्यात लाळ, खुरकत, फऱ्या, घटसर्प या रोगाच्या एकत्रित रोगप्रतिबंधक लसी टोचून घ्याव्यात. तर शेतकरी बंधूंनो, हा होता या आठवड्यासाठीचा हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला.
1: श्रोते हो, माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आता वेळ झाली आहे महाराष्ट्र कृषी पणन मंडळाकडून प्राप्त झालेले कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे इथल्या कृषी मालाचे घाऊक बाजारभाव जाणून घेण्याची. हे बाजारभाव प्रति क्विंटल आहेत. पुणे बाजरी महिको आवक 552 क्विंटल, कमाल दर 3400 रुपये, किमान दर 3600 रुपये, सरासरी दर 3500 रुपये. गहू शरबती आवक 472 क्विंटल, 4800 ते 6200, सरासरी दर 4550 रुपये. ज्वारी मालदांडी आवक 744 क्विंटल, 6000 ते 6500, सरासरी दर 6250 रुपये. मका लाल आवक 2 क्विंटल, 2500 ते 2800, सरासरी दर 2650 रुपये. मूग हिरवा आवक 44 क्विंटल, 9200 ते 9700, सरासरी दर 9450 रुपये. उडीद आवक 5 क्विंटल, 9200 ते 10300, सरासरी दर 9750 रुपये. बटाटा लोकल 6049 ते 10000 माफ करा बटाटा

लोकल आवक 6,049 क्विंटल, 1,000 ते 1,500, सरासरी दर 1,250 रुपये. कांदा लोकल 6,416 क्विंटल आवक, 600 ते 2,200, सरासरी दर 1,400 रुपये. टोमॅटो लोकल 1,801 क्विंटल आवक, 1,000 ते 2,500, सरासरी दर 1,750 रुपये. फ्लॉवर लोकल 651 क्विंटल आवक, 1,000 ते 2,500, सरासरी दर 1,750 रुपये. कोबी लोकल 553 क्विंटल आवक, 1,000 ते 2,400, सरासरी दर 1,700 रुपये. भेंडी 350 क्विंटल आवक, 1,000 ते 5,000, सरासरी दर 3,000 रुपये. केळी आवक 12 क्विंटल, 500 ते 2,500, सरासरी दर 1,500 रुपये. मोसंबी आवक 58 क्विंटल, 5,000 ते 10,000, सरासरी दर 7,500 रुपये. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त झालेले पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या कृषी मालाचे घाऊक बाजार भाव आत्ताच आपण ऐकलेत. आणि याबरोबरच आजचा माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. उद्या पुन्हा भेटूया याच कार्यक्रमात. तोपर्यंत राम राम.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर. तसंच श्रोते हो, आपण आमच्यासोबत आहात न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपच्या माध्यमातून देखील जगभरात सर्वत्र. वेळ लक्षात घ्या, रात्रीचे 8:01:40 झाली आहेत. जाणून घेऊया आमच्या कार्यक्रमांविषयी.
1: श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60%हून अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात. मग तो रेबीज असो की इतर संसर्ग, आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात. 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे. फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553-1705 आणि 2553-1706. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देत,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत,
0: वाचन माणूस बनवत,
1: वाचन मनांना घडवत,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।

0: रस्त्यात तुमचा शी अहो सगळे आजारी पडतील.
1: हो चुकलं रे गड्या.
0: अहो स्वच्छतेची शपथ नाही घेतली का? आम्ही तर शाळेत घेतलीये. चला स्वच्छतेची शपथ घेऊया.
1: घेतो स्वच्छतेची शपथ मी पण घेतो. हा रस्त्यावर मी कधीच थुंकणार नाही.
2: स्वच्छ घर स्वच्छ परिसर.

0: ಶುದ್ಧ ಮೋಕಳಿ ಹವಾ,
1: ನಿರೋಗಿ ನಿರಾಮಯ ಜೀವನ ಸಾಧಿ ಮೂಲಮಂತ್ರ ನವ.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर. रात्रीचे 8:04 आणि 30 सेकंद झाली आहेत. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय बातमीपत्र आमच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित केलं जाईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

ಆಕಾಶವಾಣಿ दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या खाजगी क्षेत्रातल्या कंपन्यांकडून होणारी विक्री या आर्थिक वर्षात 10% जास्त वाढल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एक तात्पुरता सागरी मार्ग खुला करण्याची ओमानची घोषणा. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरून 74 अमेरिकी डॉलर्सवर आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मौसमी पावसाची दमदार हजेरी. आणि आता बातम्या विस्तारानं. देशातल्या खासगी क्षेत्रातल्या कंपन्यांकडून होणारी विक्री या आर्थिक वर्षात 10.1% वाढली असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या आज सादर केलेल्या अहवालामध्ये म्हटलं आहे. या अहवालामध्ये देशातल्या 4,278 कंपन्यांच्या माहितीचं विश्लेषण करण्यात आलं आहे. खासगी क्षेत्रातल्या उत्पादन कंपन्यांचा या वाढीमध्ये मोठा वाटा आहे. कच्च्या मालाच्या किमतीमध्ये वाढ झाली असून त्याच्या विक्रीमध्ये गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 10.8% वाढ झाल्याचं अहवालामध्ये म्हटलं आहे. सेवा क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या विक्रीमध्ये 7.9% वाढ झाल्याचं या अहवालामध्ये म्हटलं आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीतून एक तात्पुरता सागरी मार्ग खुला करण्याची घोषणा ओमाननं केली आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीतून बंद झालेली मालवाहतूक यामुळे सुरू होणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेच्या सहाय्यानं हा मार्ग खुला केला जाणार असल्याचं ओमान सरकारनं सांगितलं. कोणत्याही शुल्काशिवाय जहाजांना मार्ग वापरण्याची मुभा दिली जाईल असं ओमाननं म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे या प्रदेशामध्ये 11,000 जास्त खलाशी अडकून पडले आहेत. त्यांना टप्प्याटप्प्यानं बाहेर काढण्याचं नियोजन केलं असल्याचं आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेनं म्हटलं आहे. जागतिक स्तरावर आज कच्च्या तेलाचे दर घसरून गेल्या 4 महिन्यातल्या सर्वात नीचांकी पातळीवर आले आहेत. ब्रेंट कच्च्या तेलाचे भाव 3% कमी होऊन 74 अमेरिकन डॉलरपर्यंत गेला तर वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट कच्च्या तेलाचे दर 71 डॉलर्सपर्यंत खाली आले आहेत. महाराष्ट्रात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागाच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत दिली. राज्यातलं बालविवाहाचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण जास्त आहे तिथे विशेष मोहीम राबवली जात आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-2021 या कालावधीमध्ये देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं. 2023-2024 काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी दिली. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिला. शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासन देखील भरणे यांनी दिलं. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले.

0: नाशिकमध्ये टीसीएस कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण, अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी सध्या लागू असलेले कायदे आणि नियमांचा अभ्यास करून बदल सुचवण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. नाशिक प्रकरणी एकंदर 9 गुन्हे दाखल झाले असून संबंधित ऑपरेशन मॅनेजरवर देखील गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. एसआयटीनं या प्रकरणाची चौकशी जवळपास पूर्ण केली असून अंतिम अहवाल लवकरच येईल असं त्यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसानं महाराष्ट्राचा बहुतांश भाग व्यापला असून येत्या आठवडाभरात राज्यात सर्वदूर पाऊस होईल असा अंदाज आहे. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत कालपासून पावसानं संततधार धरल्यानं तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. शहराच्या सखल भागात पाणी साचल्यानं रस्ता आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. रेल्वे रुळाखाली जमीन खचल्यानं ट्रान्स हार्बर सेवा पहाटे काही काळ बंद होती. दुपारनंतर पावसाला उतार पडला आहे. ठाणे शहरात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. सखल भागात पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा झाला. काही घरांचं नुकसान झालं. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं जोर धरला असून अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. लांजा तालुक्यात आरगाव इथं बांध कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. मुंबईसह कोकणातल्या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तसंच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे.
0: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही. त्यांची संख्या पक्षाच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितलं अशी माहिती अनिल देसाई यांनी नंतर वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमेरिकन खुल्या सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेमध्ये ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी स्पेनच्या जोडीचा पराभव करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. ट्रिसा आणि गायत्रीनं स्पेनच्या पॉला लोपेज आणि लुसिया रॉड्रिग्ज यांना 21-12, 14-21 आणि 21-13 अशी मात दिली. पुढच्या फेरीमध्ये त्यांचा सामना जपानच्या सुमिरे नकाडे आणि मियू ताकाहाशी यांच्याशी होणार आहे. पुरुष एकेरीमध्ये रोनक चौहान यानं मुख्य फेरीमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. त्यानं सुरुवातीला फ्रान्सच्या एनोगेट रॉय याचा 21-19, 21-16 असा पराभव केला आणि त्यानंतर चायनीज तैपीच्या कुओ कुआन लिनवर 13-21, 21-14 आणि 21-10 अशी मात केली. फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये आज रात्री कॅनडातल्या वँक्युअर इथं कॅनडा आणि स्वित्झर्लंड यांच्यात सामना होईल. भारतातून हा सामना रात्री 12:30 पाहता येईल. वॉशिंग्टन इथल्या सिएटल स्टेडियमवर बोस्निया हर्जेगोविना यांचा सामना कतरशी होणार आहे. माहिती अधिकार कायद्यातले प्रस्तावित बदलांच्या विरोधामध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 5 जुलैपासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी आज हजारे यांची भेट घेतली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून अण्णा हजारे यांनी आपण उपोषणावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. तर आपण सरकारचा निरोप घेऊन गेलो नव्हतो. आंदोलनाच्या बाबत सरकार आणि अण्णा हजारे यांनी निर्णय घ्यायचा आहे असं आयुक्त राहुल पांडे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. केंद्रीय विद्यालयांसाठीच्या 36व्या राष्ट्रीय युवा सांसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उद्या नवी दिल्लीत होणार आहे. या समारंभामध्ये संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल पारितोषिकं प्रदान करतील. ही स्पर्धा देशभरात 25 विभागातल्या 200 शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती. युवा सांसद योजनेचा उद्देश तरुण पिढीमध्ये स्वयंशिस्त मतांतराविषयीची सहिष्णुता

0: योग्य प्रकारे मत मांडणं आणि लोकशाही जीवनशैलीशी संबंधित इतर सद्गुण रुजवणं हा आहे. पुण्याच्या हवाई दल तळावरच्या पीएम श्री केंद्रीय विद्यालयाच्या प्रादेशिक विजेत्यांमध्ये समावेश आहे. युरोपमधल्या अनेक देशांमध्ये उष्णतेची लाट आली असून ही बाब आरोग्यासाठी गांभीर्यानं घेण्यासारखी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. फ्रान्समधला कालचा दिवस हा सर्वात जास्त उकाड्याचा ठरला. तिथल्या काही भागामध्ये तापमान 44.3 अंश सेल्सिअसवरती पोहोचलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या खासगी क्षेत्रातल्या कंपन्यांकडून होणारी विक्री या आर्थिक वर्षामध्ये 10% जास्त वाढल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. होर्मुझच्या समुद्रधुनीतून एक तात्पुरता सागरी मार्ग खुला करण्याची ओमानची घोषणा. जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर घसरून 74 अमेरिकी डॉलर्सवर आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 8:15 आणि 20 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक कलाकार. आजचा कार्यक्रम केंद्रित आहे कवी, नाटककार, अभिनेते, संगीतकार आणि राजकारणी हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्या कारकिर्दीवर.
2: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
3: नाव चली, नानी की नाव चली, नीना की नानी की नाव चली, लंबे सफर पे आओ चली, भागो चली, जागो चली, आओ आओ आओ. ये कैसे चले, लाओ पैसे चले, आहा खड़े हो जाओ, तीन तीन की लाइन में खड़े हो जाओ, लाइन में खड़े हो जाओ, सब खड़े, ला ला ला ला ला, लाइन में, लाइन में, लाइन में, लाइन में, लाइन में, लाइन में. तुम भी खड़ी हो जाओ उधर लाइन में. तुम भी आओ ना.
4: मेरे पास पैसा नहीं है.
3: पैसे नहीं है तो ये लो, लाओ पैसे और लाइन में खड़ी हो जाओ. जब पहले वो तीन फिर दूसरे तीन. तुम भी आओ, पहले लाइन में चले आओ. अब शुरू करते हैं. एक दो
5: नाव चली, नानी की नाव चली, मीना की नानी की नाव चली, लंबे सफर पे सामान घर से निकाले गए, नानी के घर से निकाले गए, इधर से उधर से निकाले गए और नानी की नाव में डाले गए.
4: क्या डाले गए?
5: एक छड़ी, एक घड़ी, एक झाड़ू, एक लाड़ू, एक संदूक, एक बंदूक, एक सलवार, एक तलवार, एक घोड़े की जीन, एक ढोलक, एक बीन, एक घोड़े की नाल, एक धीवर का जाल, एक लहसुन निकालू, एक तोता, एक भालू, एक डोरा, एक डोरी, एक बोरा, एक बोरी, एक डंडा, एक झंडा, एक हंडा, एक अंडा, एक केला, एक आम, एक पक्का, एक कच्चा, और टोकरी में एक बिल्ली का बच्चा.
1: काय श्रोते हो, आठवलं का हे गाणं? थोडं थोडं आठवत आहे ना. पण याच चित्रपटातलं हे गाणं मात्र नक्कीच आठवत असेल.
6: आओ बच्चो खेल दिखाए, छुक छुक करती रेल चलाए, सीटी देकर सीट पे बैठो, एक दूजे की पीठ पे बैठो, आगे पीछे पीछे आगे, लाइन से लेकिन कोई ना भागे, सारी सीधी लाइन में चलना, आंखें दोनों नीचे रखना, बंद आंखों से देखा जाए, आंख खुले तो कुछ ना पाए, आओ बच्चो रेल चलाए, सुनो रे बच्चो टिकट कटाओ, तुम लोग नहीं आ

0: पार कर जाती बालू रेत आलू के खेत बाजरा धान बुड्ढा किसान हरा मैदान मंदिर मकान चाय की दुकान पुल पग डंडी टीले पे झंडी पानी का कुंड पंछी का झुंड झोपड़ी झाड़ी खेती बाड़ी बादल धुआं मोट कुआं कुएं के पीछे बाग बगीचे धोबी का घाट मंगल की हाट गांव में मेला भीड़ झमेला टूटी दीवार टट्टू सवार रेलगाड़ी रेलगाड़ी बीच वाले स्टेशन बोले रुक रुक रुक रुक रुक रुक रुक रुक।
1: श्रोते हो, 1968 साली प्रदर्शित झालेल्या आशीर्वाद चित्रपटातील ही दोन्ही गाणी वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली. अभिनेते अशोक कुमार यांच्यावर चित्रित ही दोन्ही गाणी स्वतः अशोक कुमार यांनीच गायलेली आहेत हे बहुतेक आपल्या सर्वांना माहितीच आहे. हे गाणं हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिलं रॅप सॉंग म्हणूनही ओळखलं जातं हेही आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल. पण या गाण्याचे गीतकार कोण आहे हे माहिती आहे का? अगदी बरोबर, हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय, ज्यांनी याच चित्रपटात अशोक कुमार यांच्यासोबत बैजू ढोलकी याची भूमिका केली होती. केवळ पडद्यावर भूमिका साकारण्यासाठीच नाही, तर मुळातच संगीताची आवड आणि जाण असणाऱ्या या दोन कलाकारांची पडद्यावरची जुगलबंदी खरोखरच पाहण्यासारखी. ऐकूया आशीर्वाद चित्रपटातील जोगी ठाकूर म्हणजेच अशोक कुमार आणि बैजू ढोलकिया अर्थात आजचे आपले कलाकार हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांची जुगलबंदी असलेलं या गीताची एक झलक.

श्रोते हो, एखाद्या व्यक्तीची ओळख करून देताना बहुआयामी व्यक्तिमत्व हा शब्द आपण अगदी सहज वापरतो. पण हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांचा परिचय करून घेताना या शब्दाचा खरा अर्थ आपल्याला उमगतो. हरिणबाबूंचा जन्म 2 एप्रिल 1898 रोजी एका अत्यंत असामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडील अघोरेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये आणि स्कॉटलंडच्या एडिनबर्ग विद्यापीठातून विज्ञान शाखेत डॉक्टरेट ही पदवी मिळवली होती. या विद्यापीठातून डॉक्टरेट ऑफ सायन्स ही

पदवी मिळवणारे ते पहिले भारतीय होते. हैदराबादमधील निजाम्स कॉलेजच्या स्थापनेतही त्यांचा मोलाचा वाटा होता. या कॉलेजचे ते पहिले प्राचार्यही होते. हरिंद्रनाथांची आई बरदा सुंदरी एक उत्तम गायिका होत्या आणि त्या बंगाली भाषेत कविताही लिहित असत. त्या काळातील अशा प्रतिभासंपन्न दाम्पत्याच्या 8 अपत्यांपैकी एक म्हणजे हरिंद्रनाथ. त्यांचे मोठे बंधू वीरेंद्रनाथ

त्यांचे मोठे बंधू वीरेंद्रनाथ हे क्रांतिकारक होते. बहीण मृणालिनी ही शिक्षणतज्ज्ञ होती आणि लाहोरमधल्या गंगाराम गर्ल्स हायस्कूलची प्राचार्याही. मृणालिनी आणि सुनालिनी या दोन बहिणींनी मूकपटातही अभिनय केला होता. आणखी एक बहीण सुहासिनी या भारतीय साम्यवादी नेत्या होत्या, तर त्यांची सर्वात मोठी बहीण म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा आणि प्रख्यात कवयित्री सरोजिनी नायडू. अशा धर्मनिरपेक्ष उदारमतवादी आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांच्या सहवासात हरिंद्रनाथांचं बालपण गेलं. त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल विस्ताराने सांगण्याचं कारण म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू पाहताना आपल्याला वेळोवेळी थक्क व्हायला होतं, पण त्याचवेळी ही कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिल्यावर मात्र त्यामागची कारणं उमगत जातात. काव्य, अभिनय, राजकारण यांचा वारसा हरिंद्रनाथांना घरातूनच मिळाला होता. वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी त्यांनी आपला पहिला काव्यसंग्रह प्रकाशित केला, ज्याचं नाव होतं द फिस्ट ऑफ यूथ. हरिंद्रनाथांची मातृभाषा जरी बंगाली असली तरी त्यांचं बहुतांश लिखाण हे इंग्रजी आणि हिंदी भाषेतच झालं. खुद्द रवींद्रनाथ टागोरांनाही त्यांच्या कवितेचं अमाप कौतुक होतं. हरिंद्रनाथांची बासरी ही कविता टागोरांना विशेष प्रिय होती आणि त्यांनी तिचे बंगाली भाषेत भाषांतरही केले होते. यावरूनच हरिंद्रनाथांच्या काव्यप्रतिभेची कल्पना यावी. गांधीवादी चळवळीदरम्यान त्यांनी लिहिलेली गाणी लोक मोठ्या संख्येने गात, त्यामुळे त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. तरुण अरुणसे रणजित धरणी, शुरू हुआ है जंग हमारा, सूर्य अस्त हो गया ही त्या काळातील काही विशेष उल्लेखनीय गाणी. त्यापैकी काही गाण्यांना त्यांनी संगीतही दिलं होतं. ऐकूया त्यापैकीच हे एक गीत.

श्रोते हो, हरिंद्रनाथ हे कलाकार म्हणून आणि वैयक्तिक आयुष्यातही काळाच्या पुढचा विचार करणारे होते. कमलादेवींशी त्यांचा विवाह झाला होता. कमलादेवी यांचा त्यांच्या वयाच्या 14व्या वर्षी विवाह झाला होता, पण 1-2 वर्षातच त्यांना वैधव्य प्राप्त झालं. दरम्यान चेन्नई येथील क्वीन मेरी कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांची ओळख त्यांच्या वर्गमैत्रीण सुहासिनी चट्टोपाध्याय आणि तिची थोरली बहीण सरोजिनी नायडू यांच्याशी झाली. आपल्या या दोन्ही बहिणींच्या माध्यमातून हरिंद्रनाथांची कमलादेवींशी ओळख झाली. कलेतील समान आवडीमुळे ते एकत्र आले आणि विवाहबद्ध देखील झाले. एक बंगाली ब्राह्मण आणि एक दक्षिण भारतीय विधवा स्त्री यांचा हा विवाह त्या काळी बराच गाजला. तेव्हाच्या सनातनी समाजाचा या विवाहाला तीव्र विरोध होता, पण या सर्वांवर मात करत ते एकत्र आले. पुढील शिक्षणासाठी हे जोडपं इंग्लंडला गेलं. लंडनमधल्या वास्तव्यादरम्यान ते लंडन रंगभूमीच्या संपर्कात आले. कमलादेवी आणि हरिंद्रनाथांनी एकत्र अनेक नाटकांमध्ये कामं केली. भारतात परत आल्यावर कमलादेवींनी स्त्रीवादी चळवळीत प्रवेश केला. मद्रास मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या त्या भारतातील पहिल्या महिला होत्या. कालांतराने हे कलाप्रेमी जोडपं विभक्त झालं. विशेष म्हणजे त्यांचा घटस्फोट हा भारतातील न्यायालयांनी मान्यता दिलेला पहिला कायदेशीर विभक्ततेचा निर्णय होता. हरिंद्रनाथांची गीतं, नाटकं आणि इतर सृजनशील कार्यातील आपला प्रवास मात्र चालूच होता. त्यांनी तुकाराम, रोहिदास, पुंडलिक यांसारख्या संतांवरही नाटकं केली. या नाटकांमध्ये कोणत्याही वाद्यसंगीताशिवाय गायलेली त्यांची गाणी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकत. हरिंद्रनाथांनी इंग्रजी भाषेत कविता लिहिल्या हे तर आपण जाणतोच, पण तुम्हाला हे माहिती आहे का की त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीसाठी हिंदी बालगीतांसोबतच चक्क इंग्रजी गाणीही लिहिली. 1978 साली आलेल्या स्वर्ग नरक या चित्रपटात चक्क गीतेचे श्लोक आणि एक कॅबरे गाणं असं एकत्र गुंफलं गेलंय. या गीताचे बोल हरिंद्रनाथांचेच आहेत. आणि जुली चित्रपटातील हे लोकप्रिय गीत तर आपण ऐकलं असेलच. प्रीतीसागर यांनी ज्या गीताने आपल्या सांगीतिक कारकिर्दीची सुरुवात केली तेच हे गीत, ज्याचे शब्द लिहिले आहेत हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी.

0: अनेक नाटकांमधून काम केलेल्या हरिंद्रनाथांचा अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीशी संबंध तसा उशिरा झाला, त्यामुळे त्यांच्या वाट्याला बहुतेक चरित्र अभिनेत्याच्याच भूमिका आल्या. 1962 ते 1988 या काळात ते चित्रपटसृष्टीत सक्रिय होते. त्यांच्या वाट्याला मोजक्याच भूमिका आल्या, पण प्रत्येक छोटी मोठी भूमिका त्यांनी अशा प्रकारे वठवली की ती प्रेक्षकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहिली. मग तो साहिब बीबी और गुलाममधला घडीबाबू असो, रात और दिनमधील डॉक्टर डे, तीन देवियामधील मिस्टर पिंटो, आशीर्वादमधील बैजू ढोलकिया, तेरे घर के सामनेमधील सेठ करमचंद किंवा बावरची सिनेमातील शिवनाथ शर्मा अर्थात दादूजी. ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित बावरची या चित्रपटाच्या उल्लेखाशिवाय हरिंद्रनाथांच्या कारकिर्दीचा आढावा अपूर्ण ठरावा. 1972 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात हरिंद्रनाथांनी एका शिस्तप्रिय कुटुंबप्रमुखाची भूमिका साकारली होती. याच चित्रपटातील प्रमुख बावरचीच्या अर्थात रघूच्या भूमिकेत राजेश खन्नांवर प्रेक्षकांनी जेवढं प्रेम केलं तेवढीच पसंती हरिंद्रनाथांच्या दादूजींनाही मिळाली. या चित्रपटातील हरिंद्रनाथांवर चित्रित भोर आई गया अंधी आरा या गाण्यात गाण्यातल्या त्यांच्यावर चित्रित झालेल्या ओळी त्यांनी स्वतःच गायल्या आहेत. वयाची 70 पार केलेल्या हरिंद्रनाथांचा या चित्रपटातील दमदार अभिनय आणि खणखणीत आवाज त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांनी रंगभूमी कशी गाजवली असेल याची झलक दाखवतो. ऐकूया बावरची या सिनेमातील याच गाण्याची ही झलक.
1: जिन ये

0: नमस्ते है सबको, नमस्ते नमस्ते नमस्ते नमस्ते।
1: श्रोते हो, 1951 लोकसभा निवडणुकीत हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पाठिंब्याने मद्रास राज्यातील विजयवाडा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळवला होता। ते त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत सक्रिय राहिले। 1973 त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं। 23 जून 1990 रोजी वयाच्या 92 वर्षी मुंबईत त्यांचं निधन झालं। अशा या हरहुन्नरी कलाकाराला मानाचा मुजरा करत मी पूजा बवले आजच्या एक कलाकार या कार्यक्रमात आपला निरोप घेते। नमस्कार। जाता जाता ऐकूया हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्यावर चित्रित झालेलं तेरे घर के सामने या चित्रपटातील हे गीत।

0: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम एक कलाकार. आजचा कार्यक्रम केंद्रित होता कवी, नाटककार, अभिनेते

संगीतकार आणि राजकारणी हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्यावर. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 8:44 आणि 40 सेकंद झाली आहेत. यानंतर समाचार संध्या, न्यूज ॲट 9, स्पॉटलाईट आणि चर्चा का विषय है हे कार्यक्रम आमच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित केले जातील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत. सर्वात आधी 8:45 समाचार संध्या.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर. तसंच आपण आमचे कार्यक्रम ऐकत आहात न्यूज ऑन AIR.

या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपच्या माध्यमातून देखील जगभरात सर्वत्र. श्रोतेहो, रात्रीचे 10:25 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर, शमशाद बेगम आणि सहकाऱ्यांच्या स्वरात शकील बदायुनी यांचं गीत. संगीत दिलं आहे नौशाद यांनी, चित्रपट मुगले आजम.

लता मंगेशकर, शमशाद बेगम आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हे होतं मुगले आजम या चित्रपटातील गीत. शब्दरचना होती शकील बदायुनी यांची आणि गीताला संगीत दिलं होतं नौशाद यांनी. कार्यक्रमात यानंतर आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पुन्हा एकदा शकील बदायुनी यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे हेमंत कुमार यांनी आणि चित्रपट साहिब बीबी और गुलाम.

आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात साहेब बीबी और गुलाम या चित्रपटातलं हे गीत होतं. शकील बदायूनी यांचं, ज्याला संगीत दिलं होतं हेमंत कुमार यांनी. पुन्हा एकदा शकील बदायूनी यांचीच शब्दरचना, स्वर आहे आशा भोसले यांचा. चित्रपट चौदवी का चांद आणि गीताला संगीत आहे रवी यांचं.

आशा भोसले यांच्या स्वरात शकील बुदायुनी यांचं हे गीत होतं. संगीतबद्ध केलं होतं रवी यांनी. आणि चित्रपट होता चौदवी का चांद. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर. तसंच आपण आमच्यासोबत आहात न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपद्वारे देखील जगभरात सर्वत्र. श्रोतेहो, रात्रीचे 10:16 आणि 20 सेकंद झाली आहेत आणि आपण आस्वाद घेतोय हिंदी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमात यानंतर मोहम्मद रफी यांच्या स्वरात बरसात की रात या चित्रपटातील साहिर लुधियानवी यांचं गीत ऐकणार आहोत. संगीत आहे रोशन यांचं.

महम्मद रफी यांच्या स्वरात हे होतं साहिर लुधियानवी यांचं गीत. संगीत होतं रोशन यांचं आणि चित्रपट ताजमहल. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया महम्मद रफी यांच्याच स्वरात शकील बदायूनी यांची गीतरचना. मेरे महबूब या चित्रपटासाठी संगीतबद्ध केली आहे नौशाद यांनी.

श्रोते हो आणि या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आज या कार्यक्रमात आपण मुगले आजम, साहिब बीबी और गुलाम, चौदवी का चांद, बरसात की रात, ताजमहल आणि मेरे महबूब या चित्रपटातील काही सुमधुर गीतांचा आस्वाद घेतलात. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर. तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील जगभरात सर्वत्र. रात्रीचे 10:30 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत नादब्रह्म. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संदीप आपटे यांनी सतारीवर सादर केलेला राग श्याम कल्याण. त्यांना तबल्याची साथ आहे गणेश तानवडे यांची.

आपला निरोप घेते. शुभरात्री. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर पुन्हा आपली भेट उद्या पहाटे 5:45 आमच्या पहिल्या प्रसारण सभेच्या वेळी. जय हिंद.